सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेलं गौरी कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून. यानंतर काही क्षणातच अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन पहिल्या सभेची सुरुवात होत आहे.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर। आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 2 अश्विन शके 1948 इसवी सन 24 सप्टेंबर 2026 सकाळचे 5:56 झाली आहेत। आजची आमची प्रातकालीन पहिल्या सभेची सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं। शहनाईवर वाजवलेला राग भैरवी, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान।

प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातला अभिजित लिमये यांनी स्वरबद्ध केलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकलात कार्यक्रमात. यानंतर आपण ऐकणार आहोत ज्योती काळे यांच्या स्वरातला संत तुकाराम महाराजांचा हा अभंग.

रक्षा रिंदानी यांच्या स्वरातला ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आपण ऐकलात. आपण ऐकताय मंगल प्रभात, हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शिवानंद पाटील यांच्या स्वरातला अभिजित लिमये यांनी स्वरबद्ध केलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग.

आणि श्रोते हो, मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं मोहन सामंत यांचं देशभक्तीपर गीत.

0: आकाशवाणी गायकवृंदाच्या समूह स्वरातलं मोहन सामंत यांचं कान्हू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं, आणि या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी कार्यक्रम ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांना पुष्कर मुंडलेचा नमस्कार. श्रोते हो, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अशी प्रतिज्ञा करून ज्यांनी भारतभ्रमण केलं आणि भागवत धर्माची पताका उत्तरेपर्यंत नेली असे संत नामदेव हे विठ्ठलाचे लढीवाळ भक्त. नाम हाच त्यांचा देव होता. आयुष्यभर ते हरिनामाच्या रंगात रंगून गेले होते. वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या आणि मनानं विस्कटलेल्या समाजाला त्यांनी भक्तिमार्गाचं तत्व प्रतिपादन केलं. माणसामाणसातलं ऐक्यबान बंधुभाव जोपासत त्यांनी राष्ट्रीय एकता साध्य केली. संत नामदेव महाराजांनी नामाच्या भक्तीनं देवालाही प्रेमाचा लळा लावला. नामदेव म्हणजे भक्तीची सजीव मूर्ती. देव ही दाखवण्याची वृत्ती नसून देव ज्यानं त्यानं प्राप्त करायचा असतो. खरा गुरु शिष्याला देवाकडं जाण्याचा मार्ग दाखवतो. देवाचं खरं स्वरूप ओळखायला संत नामदेवांनी आपल्याला शिकवलेलं आहे. भक्तीची वाट चालताना सगुणाकडून निर्गुणाकडं गेलं पाहिजे. देवाला इकडं तिकडं न शोधता आपल्या अंतरंगातला देव शोधला पाहिजे. म्हणूनच देव हृदयी आहे.

आपण ऐकत होतात कार्यक्रम जगूया आनंदी. सकाळचे 6:35 झाली आहेत. तर जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात रोपवाटिका आधुनिक तंत्रज्ञान याविषयीची माहिती. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, यात गुड फॅट आणि बॅड फॅट, डॉक्टर नीलम जंगम. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पर्यावरण अभ्यासक अशफाक आतार. सकाळी 7:00 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके, यात पुस्तकांवर बोलू काही या मालेत रवींद्र ढवळे यांच्या सायक्लोरामा या पुस्तकाचा शुभांगी पासेवंद यांनी घेतलेला आढावा. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 आणि ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:40 आणि अनुरूप विवाह संस्था सकाळी 7:45 आणि ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद सकाळी 9:00 नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 135 सहभाग मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. सकाळी 11:05 स्वरसंवाद कार्यक्रमाचा विषय गाणं मनातलं, संवादिका सुलभा सौमित्र. दुपारी 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, यात हितगुज या मालेत लेखिका पुष्पा तायडे यांची मुलाखत, तसंच तिच्या शब्दातून या मालेत शिल्पा दिवाण यांचं मनोगत. दुपारी 1:40 आणि रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. संध्याकाळी 5:30 आणि युववाणी करिअर मंत्र या मालेत शास्त्रीय नृत्य आणि करिअर या विषयावर कथ्थक नृत्यांगना आणि अभ्यासक अवंती काटे यांची मुलाखत. कामगार सभा संध्याकाळी 6:30 आणि आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघाताबाबत योजना आणि कायदे, प्राध्यापक प्रतिमा लोखंडे यांची मुलाखत. वृत्तविशेष संध्याकाळी 7:15 आणि संध्याकाळी 7:30 आणि किसानवाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित, यात पशुधनावरील परोपजीवी जंतांचा प्रतिबंध, डॉक्टर रिद्धी नारिंगरेकर यांची मुलाखत. लोकसंगीत रात्री 8:15 आणि यात बापूराव विभूते आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा. रात्री 9:15 आणि स्पॉटलाईट, 9:30 आणि कंट्री वाईड, 9:45 आणि इन्साईट्स आणि रात्री 10:00 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा. सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 आणि नभोनाट्य केतकीच्या बनात भाग 2, लेखन डॉक्टर शशिकांत प्रधान. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 आणि शंभू लाहिरी यांचं ध्रुपद गायन राग तोडी. दुपारी 2:30 आणि अवधूत गोडबोले यांनी बासरीवर वाजवलेला राग विजय. संध्याकाळी 5:02 आणि शंभू लाहिरी यांचं ध्रुपद धमार गायन राग यमन. आत्ताच आपण आमच्या अस्मिता वाहिनीवर आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकलीत. एक नजर हवामान वृत्तावर. सकाळी 5:30 नोंदीनुसार कमाल तापमान कुलाबा इथं 32 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथं 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथं 28 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथं 25 अंश सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं उपलब्ध नाही, सांताक्रूज इथं 86

0: 86% नोंदवण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरासाठी पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज, आकाश ढगाळलेलं राहील. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये काही ठिकाणी एखाद दोन पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल आणि किमान तापमान 32 ते 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात रोपवाटिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञान याविषयीची माहिती. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तसंच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, रोपवाटिकेमध्ये छोटी छोटी अनेक कामं असतात. या कामांसाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागतं. ते कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्र मोलाची मदत करू शकतात. रोपवाटिकेमध्ये प्रामुख्यानं 4 पद्धती वापरल्या जातात. यामध्ये हायड्रोपोनिक पद्धत, यामध्ये अन्नद्रव्य उथळ थर तंत्र म्हणजेच न्यूट्रियंट फिल्म टेक्निक वापरलं जातं. याची कार्यपद्धती अशी आहे की पाईपमधून पाण्याचा आणि खतांचा अगदी बारीक थर मुळांवर सतत फिरवला जातो. पालेभाज्या, स्ट्रॉबेरी आणि औषधी वनस्पतींच्या रोपासाठी ही रोपवाटिका उत्तम ठरते. खोल पाण्यातील रोपवाटिका म्हणजे डीप वॉटर कल्चर, यामध्ये रोपांची मुळं पोषक पाण्यानं भरलेल्या टाकीमध्ये सतत बुडालेली असतात. भाजीपाल्याची रोपं तयार करण्यासाठी या रोपवाटिकेचा उपयोग होतो. भरती आणि ओहोटी तंत्र, या कार्यपद्धतीत ट्रेमध्ये विशिष्ट वेळेत पाणी आणि खतं सोडली जातात आणि पुन्हा ते पाणी निचरा केलं जातं. कुंडीतील रोपं आणि ट्रेमधील रोपांच्या वाढीसाठी ही पद्धत वापरतात. एरोपोनिक्स, या पद्धतीमध्ये रोपांची मुळं हवेत असतात आणि त्यावर ठराविक वेळेत पाण्याचे सूक्ष्म तुषार मारले जातात. बटाट्याचं बियाणं आणि फळझाडांच्या कलमांसाठी ही पद्धत वापरली जाते. पिशव्या तयार करून माती भरणारं यंत्र, यामध्ये पॉलीबॅग किंवा कुंडीत स्वयंचलितपणे माती भरून ती पुढे सरकवणारी यंत्र असतात. स्वयंचलित पुनर्लागवड यंत्र, यामध्ये लहान प्लग ट्रेमधून रोपं काढून ती मोठ्या कुंडीत किंवा पॉलीबॅगमध्ये पुनर्लागवड करण्यासाठी याचा वापर होतो. प्रगत रोबोटिक ट्रान्सप्लांटर, तासाला सुमारे 19,000 रोपांचं पुनर्रोपण करू शकतात. कलम करणारं यंत्र, यामध्ये फळझाडं किंवा भाजीपाल्याची कलम करण्यासाठी 2 रोपांचे भाग अचूकपणे कापून जोडण्याचं काम हे यंत्र करतं. ही यंत्र तासाला 600 ते 1,000 कलम तयार करतात. सिंचन आणि रोपं सांभाळणारी यंत्र, यामध्ये नुकतीच उगवलेली रोपं नाजूक असतात, त्यांच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी ठिबक किंवा फॉगर्सचा वापर केला जातो. याद्वारे विद्राव्य खतं देता येतात, यामुळे पाण्याची 80 ते 90% बचत होते. वॉटरिंग बूम हे ट्रेच्या वर फिरणारं स्वयंचलित ओव्हरहेड स्प्रिंकलर असतात. याद्वारे लहान रोपांना धक्का न लावता पाण्याच्या हलक्या धुक्यासारखी फवारणी केली जाते. फर्टिगेशन युनिट, यामध्ये पाण्याच्या प्रवाहासोबतच कॉम्प्युटरद्वारे नियंत्रित करून योग्य प्रमाणात विद्राव्य खतं आणि सामू संतुलित ठेवणारी प्रणाली याचा वापर केला जातो. स्वयंचलित हरितगृह, याद्वारे रोपवाटिकेतील तापमान, आर्द्रता, कार्बन डायऑक्साईड आणि प्रकाश यांचं संगणकीय प्रणालीद्वारे नियंत्रण केलं जातं. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये मातीविरहित शेतीमध्ये भाजीपाला पिकवण्यासाठी रोपांच्या वाढीसाठी हे एक उत्तम माध्यम मानलं जातं. आधुनिक रोपवाटिका हा आता एक हायटेक असा व्यवसाय बनला आहे. सुरुवातीला या यंत्रांसाठी भांडवली खर्च जास्त येत असला तरी व्यावसायिक स्तरावर रोपवाटिका चालवण्यासाठी हे यांत्रिकीकरण अत्यंत फायदेशीर आणि काळाची गरज ठरत आहे. यांत्रिकीकरणाच्या फायद्यांमध्ये मजुरांची बचत होते, एकसारखी गुणवत्ता राहते, सर्व रोपं एकाच आकाराची आणि निरोगी तयार होतात, बियाणं वाया जाण्याचं प्रमाण कमी होतं आणि रोपं मरण्याचं प्रमाण घटतं. तसंच कमी जागेमध्ये आणि कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात रोपांची निर्मिती शक्य होते.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण रोपवाटिकांसाठी आधुनिक तंत्र

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गुड फॅट आणि बॅड फॅट याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स याबद्दल काय माहिती सांगाल?
2: गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स, तर गुड फॅट्स म्हणजे काय असतात की जे आपल्या तब्येतीसाठी चांगले आहेत, आणि बॅड फॅट्स काय करतात तर आपलं कोलेस्ट्रॉल वाढवतात, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढवण्याचं काम बॅड फॅट्स हे करत असतात. तर हृदयरोगासाठी स्पेसिफिकली म्हणण्यापेक्षा आपल्या आहारात जे येतात फॅट्स ते अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड असतात. तर हृदयरोगासाठी कोणते चांगले? तर जे अनसॅच्युरेटेड आहेत. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? ते रूम टेम्परेचरला पातळ राहतात. सोपी पद्धत ओळखायची की आपल्यासाठी हे चांगलं आहे की नाही, तर ते रूम टेम्परेचरला जे पातळ राहते. आणि जे बॅड फॅट्स आहेत सॅच्युरेटेड फॅट्स ते काय होतात? रूम टेम्परेचरला घट्ट होतात. बटर, तूप किंवा ते आपलं डालडा, हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलं तर रूम टेम्परेचरला घट्ट होतात. तर सेमच गोष्ट आपल्या शरीरात जाऊन पण होणार आहे, तर त्याच्यामुळे आपले ब्लॉकेजेस वाढतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांनी ह्या गोष्टी फार कमी खायच्या किंवा टाळाव्याच असं मी सांगेन. मग गुड गोष्टींमध्ये काय आलं? तर तेल आलं गुड फॅट्समध्ये, अनसॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत ते. तर तेल आलं, तेल आलं त्याच्यासोबत गुड फॅट्समध्ये आणखी ड्रायफ्रुट्स येतात, तेलबिया येतात, फ्लॅक्स सीड्स आले जे की सीड्समध्ये, ह्या सगळ्या आहेत ह्या आपल्यासाठी गुड फॅट्स देणाऱ्या गोष्टी आहेत. हे गुड फॅट आणि बॅड फॅट करून लोक काय करतात की हे गुड फॅटमध्ये येते तर मी हे खाल्लं पाहिजे. पण हा क्वालिटेटिव्ह चेंज आहे. गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स हा काय आहे? क्वालिटीमध्ये केलेला चेंज. पण याच्या अगोदर आपण क्वांटिटेटिव्ह विचार केला पाहिजे, म्हणजे ह्याची क्वालिटी चांगली आहे माझ्यासाठी म्हणून मी ते खूप जास्त प्रमाणात खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे रिफाईंड ऑइल आहे हे बॅड फॅट मध्ये आजकाल समजलं जातं, आणि जे कोल्ड प्रेस्ड आहे की कच्ची घाणीवरचं तेल आहे ते चांगलं आहे म्हणून लोक घरी आणतात. परंतु होतं काय? हे माझ्यासाठी चांगलं आहे म्हणून ते लोक खूप जास्त वापरतात. मग जास्त वापरलेलं चांगली गोष्ट कोणतीही जास्त प्रमाणात जरी झाली तरी ते आपल्यासाठी दुष्परिणामकारकच आहे. त्यामुळे तेलाचा वापर जो आहे तो तुमच्या घरात जेवढी लोक आहेत त्याच्या निम्मा केला पाहिजे. म्हणजे मानसी अर्धा किलो तेल हे तुमचं महिन्याला गेलं पाहिजे, तेव्हा ते तुमच्या हृदयरोगांचा जो परिणाम आहे तो कमी करण्यासाठी किंवा त्याचे जे कॉम्प्लिकेशन पुढे जाऊन होतात ब्लॉकेजेस वगैरे ते कमी करण्यासाठी उपयोग आहे.
1: हृदयरोग टाळण्यासाठी आहारात काही विशेष गोष्टींचा समावेश किंवा काही विशेष गोष्टी टाळल्या पाहिजेत का?
2: तर आपण हृदयरोग कमी करण्यासाठी ना त्याच्यामध्ये भाज्यांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे, फळांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे. म्हणजे 3 ते 4 प्रकारची फळं तुम्ही दिवसा जास्तीत जास्त खाल्ली तरी चालतात. इन शॉर्ट काय आहे, तर ज्याच्यामध्ये जास्त पोटॅशियम आहे ह्या गोष्टी तुम्ही जास्त प्रमाणात अंगीकारायच्या आहेत. आणि ज्याच्यामध्ये सोडियम जास्त आहे, मीठ पॅकेटेड फूड्समध्ये असतं, जंक फूड्समध्ये असतं, चीजमध्ये आलं, तर हे सोडियम किंवा मिठाचा आपल्या खाण्यातलं सुद्धा रोजचा वापर जो आहे तो कमी प्रमाणात असला पाहिजे. तर ह्या गोष्टी हृदयरोगामध्ये कमी कराव्या लागतात. याच्यासोबतच कोलेस्ट्रॉल ज्या गोष्टींमध्ये जास्त आहे, आपण मगाशी तेलाबद्दल बोललो, मग आता इथं कोलेस्ट्रॉलचा आणि तेलाचा कसा संबंध येतो? प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यानंतर तर येतोच, पण त्याचबरोबर वारंवार ते तेल वापरणं, म्हणजे आपल्या घरी काय केलं जातं, आपण काहीतरी तळतो आणि ते तेल ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी आपण परत वापरतो. जर का आपण भजी तळत असेल, समजा छोटं कुटुंब असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण मोठ्या कुटुंबात तेच तेल सगळ्यांचं करून होईपर्यंत तळत राहतं, मग ते काळं पडलं तेल की त्याने कोलेस्ट्रॉल तुमचं खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे जे तेलाचं प्रमाण आहे ते परत परत परत नाही वापरायचं.
0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण गुड फॅट आणि बॅड फॅट याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी पत्रकार रेश्मा कत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संवर्धनाबाबत सध्या दिलासादायक चित्र आहे, तर दुसरीकडे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर येत आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्यातील 1165 चौरस किलोमीटर क्षेत्र सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रात येतो. 2009 या क्षेत्राला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. जैवविविधतेनं समृद्ध असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या आता 10 पोहोचलेली आहे. येथील वाघांची संख्या वाढावी म्हणून केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या स्थलांतराला हिरवा कंदील दाखवल्यानंतर ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून 3 वाघिणींचं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वी स्थलांतर करण्यात आलं. स्थलांतरित करण्यात आलेल्या 3 मादी वाघिणींमुळं या प्रकल्पातील वाघांच्या प्रजननाला गती मिळू लागली आहे. या 3 वाघिणींसह उर्वरित 7 वाघ नैसर्गिकरित्या सह्याद्री परिसरात दाखल झाले आहेत. यामुळे सह्याद्रीतील जंगल वाघांसाठी सुरक्षित आणि अनुकूल अधिवास असल्याचं स्पष्ट होत आहे. वन विभागाच्या माहितीनुसार राधानगरी अभयारण्य परिसरात रायबा, सरदार आणि राणोजी हे 3 नरवाघ सध्या सक्रिय आहेत, त्यामुळे या परिसरात वाघांचा स्थिर अधिवास निर्माण होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी, रायबा, शिलेदार, राणोजी आणि सरदार असे एकूण 10 वाघ अस्तित्वात आहेत. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते वाघांची वाढती संख्या ही जंगलाच्या आरोग्याची आणि समृद्ध जैवविविधतेची सकारात्मक खूण आहे. वाघ हा अन्न साखळीतील सर्वोच्च शिकारी असल्याने जंगलातील पर्यावरणीय समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वही वाढण्याची शक्यता आहे. वाघांच्या उपस्थितीमुळे वन्यजीव पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकते. भविष्यात पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या आनंददायी चित्रासोबतच चिंतेचाही एक पैलू समोर आला आहे. चांदोली परिसरातील गावांच्या हद्दीत वाघांचा वावर वाढू लागल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरेढोरे, शेती आणि मानवी सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. स्थानिकांच्या मते वाघांची संख्या अचानक वाढल्याने संभ्रम निर्माण झाला असून वन विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट करून प्रभावी जनजागृती करावी, तसेच वाघांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून गावामध्ये सतर्कता वाढवावी. तज्ज्ञांचं मतही याच दिशेने आहे. त्यांच्या मते वाघांचं संवर्धन अत्यंत आवश्यक असलं तरी त्याचवेळी स्थानिक नागरिकांची सुरक्षा, विश्वास आणि नुकसान भरपाईची प्रभावी व्यवस्था यालाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं, जनजागृती करणं आणि आवश्यक त्या संरक्षणात्मक उपाययोजना राबवणं ही काळाची गरज आहे. एकंदरीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या 10 पोहोचणं ही वन संवर्धनाच्या दृष्टीने अभिमानाची बाब असली तरी संवर्धन आणि लोकसुरक्षा या दोन्हींचा समतोल राखणे ही वन विभागासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. धन्यवाद.
0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबद्दल पत्रकार रेश्मा कत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: हित प्रसरित करत अहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके। तत्पूर्वी काही संदेश।
1: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का? अगं बेटा नक्की बस, एच आय व्ही साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही।
2: आजही एच आय व्ही विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही माहिती घ्या,
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा, गर्भवती महिलांनी एच आय व्ही तपासणी करून उपचार घ्यावेत, इतरांची सुई वापरू नका, एच आय व्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे।
2: एच आय व्ही म्हणजे शेवट नाही, ए आर टी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल।
1: चला भेदभाव न करता एच आय व्ही रुग्णांना आधार देऊया।
2: जनजागृती हीच सुरक्षा। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया रवींद्र ढवळे यांच्या सायक्लोरामा या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: नाट्यक्षेत्रात नाव झालेले रवींद्र ढवळे सर यांनी लिहिलेलं सायक्लोरामा हे पुस्तक शीर्षकापासूनच वेगळं वाटतं. शीर्षक अगम्य वाटलं तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सायक्लोरामा या शब्दाचा अर्थ सांगते. सायक्लोरामा म्हणजे नाटकाच्या सेटच्या मागे असलेला एक भला मोठा पडदा होय. हा पडदा आपल्याला कधी बॉक्स सेटच्या खिडकीतून, दरवाजातून किंवा प्रायोगिक बिन नेपथ्याच्या रंगभूमीवर अख्खाच्या अख्खा दिसतो. या सायक्लोरामाच्या म्हणजे पडद्यावरच्या प्रकाशज्योताच्या करामतीतून आपल्याला सकाळ आहे की संध्याकाळ आहे ते समजतं. आपण सागर किनारी उभे आहोत की भर गर्दीच्या रस्त्यावर उभे आहोत हे कळतं. तसं ह्या पडद्यावर सायक्लोरामा या पुस्तकात लेखकाच्या जीवनाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. 75 वर्षे वयाच्या आपल्या आयुष्यातील 55 वर्षाच्या रंगमंचीय कारकिर्दीचा तालमीचा जीवन प्रवासाचा ताळेबंद लेखकाने या पुस्तकात मांडला आहे. कुसुमाग्रजांची एक चारोळी आहे ज्याने या पुस्तकाची सुरुवात झाली आहे. नायक मी, खलनायकही मी, सूत्रधार मी, मीच विदूषक, विविध भूमिका करिता करिता मी पण आता कुठले शिल्लक. गुरुवर्य बाबूराव सावंत यांना हे पुस्तक अर्पण केलं आहे. अध्यात्मात खोटं दूर राहावं, असत्य नजरेसमोर सतत आणण्यापेक्षा सत्य प्रकाशित व्हावं असं म्हटलं जातं. या उलट नाटक आणि सिनेमात याद्वारे अभिनय करून खऱ्यावर खोट्याचे आणि सत्यावर असत्याचे लिंपण करावे, म्हणजे तात्पुरत्या सत्य वाटणाऱ्या असत्याची मिरवणूक काढण्यात नाट्यसृष्टी प्रसिद्ध आहे, ज्याला विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ असे म्हणतात. तशी ही कल्पना समजायला अवघड आहे. पुस्तकातील बऱ्याच कल्पना आणि मांडणीतील काही वाक्य समजायला थोडी अवघड वाटतात. 2-3 वेळा वाचल्यावर त्याचा खरा अर्थ लक्षात येतो. इथे लेखक स्पष्टपणे म्हणतो, मी लेखक नाही, भाषेवरचं प्रभुत्व तर लांबच राहिलं, मला जसं सुचलं जसं आठवलं ते मी साध्या सरळ भाषेत लिहिलं. लेखकाच्या मते माझी ओळख, माझे अनुभव आणि नाशिकचे नाटक जे मी पाहिलं ते संग्रह रूपात असावं म्हणून नाशिकच्या नाट्यसंस्था त्यांनी केलेलं कार्य याचं एकत्रित लिखित स्वरूप असावं म्हणून हा खटाटोप केला आहे. विवा शिरवाडकरांचं राजमुकुट मॅकबेथ आणि दुसरं नाटक होतं संगीत होनाजी बाळा. केवळ 7-8 वर्षाचे असताना ढवळे यांनी ती दोन्ही नाटकं बघितली. या नाटकांच्या देखणेपणाला भारावून जाऊन त्यांच्या मनात नाटक करण्याचं बीज रोवलं गेलं. नाशिकच्या गोदावरीचं पाणी काही वेगळंच आहे. इथे अनेक साहित्यिक कलावंत नाटककार निर्माण झाले. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके, कवी व नाटककार कुसुमाग्रज उर्फ विवा शिरवाडकर, प्राध्यापक वसंत कानेटकर, अ वा वरटी, मनोहर शहाणे हे सगळे नाशिकचेच आहेत. मी

0: आता लेखिका शुभांगी पासेबंद मी देखील नाशिकचीच आहे. साहित्यात वेगळे वेगळे प्रकार असतात. कथा, कादंबऱ्या, कविता, ललित लेखन, प्रवास वर्णन, आत्मचरित्र, नाटक. त्यात नाट्यसंहिता असा जो अर्थ अभिप्रेत आहे तेही साहित्य स्वरूपात लिहिलं जातं आणि ते देखील साहित्य आहे असे लेखक म्हणतात. श्री रवींद्र ढवळे यांचे अन्य लेखकांशी आणि अन्य नाट्यकलाकारांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध वाचत वाचत हा नाट्यप्रवास पुढे सरकतो. कथन नाटकाबद्दल असूनही नाटकीपणा नसलेलं पण नाट्य असलेलं असं हे पुस्तक आहे.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला रवींद्र ढवळे यांच्या सायक्लोरामा या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
3: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
2: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
2: अटी लागू.
4: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
5: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
4: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
5: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
6: यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
7: पुणे 7:07 झालेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडा पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी. दुष्काळबाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाची उद्या सांगता, प्रशासन सज्ज. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यात यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या संकट काळात शासन पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असून आवश्यक ती सर्व मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. खरीप हंगामातील पिकं हातची गेल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यासाठी राज्य शासन तात्काळ उपाययोजना सुरू करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: आम्ही सर्व प्रकारची मदत त्या ठिकाणी करणार आहोत. आपल्याला मी कालच कल्पना दिली आहे, शनिवारपूर्वी आपला दुष्काळाचा जीआर देखील बाहेर पडेल आणि त्यानंतर आपण उपाययोजना देखील सुरू करू आणि शेतकऱ्यांना रबीचा हंगाम घेता येईल या दृष्टीने जी काही मदत करायची आहे ती मदत करणं असेल, त्यासोबत पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था करणं असेल, जनावरांच्या चाऱ्याच्या व्यवस्था करणं असेल, या सगळ्या गोष्टी राज्य सरकार करेल. आपण कर्जमाफी केली आहे तीही इफेक्टिव्हली राबवण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्याही दृष्टीने पुढचं कार्य जे आहे ते आम्ही करू. जी काही थेट आपल्याला आर्थिक मदत करायची आहे ती मदत देखील आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून काही ना काही दिलासा आपल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.
0: संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचं सुमारे 48,000 कोटी रुपयांचं कृषी पंप वीज बिल यापूर्वीच माफ केलं असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळेपर्यंत तिची अंमलबजावणी सुरूच राहील असं मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भातील दुष्काळाचा शासन गांभीर्यानं विचार करत असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यांनी काल बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या चितोडा इथं बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी केली. पावसानं दडी मारल्यानं विदर्भातील सोयाबीन, मका, कपाशी, उडीद, मूग या सर्वच पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच शासन निर्णय जाहीर करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची तसंच पाणी परिस्थितीची पाहणी केली. कोणत्याही परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. तर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही काल नाशिक जिल्ह्यातील विविध भागात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. आयुर्वेद हा जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. नागपूरमध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या 11व्या आयुर्वेद दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे. भारतीय जीवनशैली आणि आयुर्वेद शास्त्र ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. काल मुंबईत आयुर्वेद दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियान या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राला सक्षम करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या इन स्पेस या संस्थेविषयी.
2: अंतराळ क्षेत्र आता भारतीय खासगी नवोपक्रमांसाठी एक खुलं क्षेत्र बनलं आहे. अंतराळात खासगी क्षेत्राचा सहभाग सुलभ करण्यासाठी सरकारनं 2020

0: मध्ये एक स्वायत्त एकल खिडकी संस्था म्हणून इन्स्पेसची स्थापना केली. ही संस्था खासगी संस्थांना प्रक्षेपक आणि उपग्रह निर्मितीसाठी आवश्यक परवानग्या मिळवून देणं तसंच निर्मितीपासून ते डेटा विक्रीपर्यंतच्या संपूर्ण मूल्य साखळीतल्या कार्यांना प्रोत्साहन देऊन नियमन करण्याचं काम करते. भारतीय अंतराळ स्टार्टअप आता प्रक्षेपक आणि उपग्रहांची निर्मिती करतात. याबरोबरच इस्रोचं कार्यही सुरू असून ही संस्था वैज्ञानिक आणि सामरिक मोहिमांवर लक्ष केंद्रित करत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी माधुरी कुलकर्णी, पुणे.
1: 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत राज्यभरातील पात्र महिला शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार असून त्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येत आहे अशी माहिती कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी दिली. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारचं काल मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. या वेबिनारमध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्राची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्र, ग्रामसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका तसंच प्रमाणपत्राच्या आधारे उपलब्ध होणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. पुण्यातील वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्यासह देशा आणि परदेशातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. गेले 10 दिवस सुरू असलेल्या या उत्सवात शहरातल्या प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मानाचे 5 गणपती तसंच विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी साकारलेले आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणे शहरासह परिसरातून नागरिक मोठ्या संख्येनं येत आहेत. दरम्यान उद्या 25 तारखेला अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा आणि महापालिका प्रशासनानं विशेष नियोजन केलं असून अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून विसर्जन मिरवणुकीचा आनंद घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. गणेश विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि शिस्तबद्धपणे पार पडण्यासाठी पुणे पोलीसही सज्ज झाले आहेत. मिरवणुकीच्या मार्गावर सुमारे 3,500 सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉच टॉवर्सद्वारे नजर ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर ड्रोन्सच्या माध्यमातूनही मिरवणुकीचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. विसर्जनासाठी सुमारे 10,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जैवविविधतेनं समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्पविश्वातली एक अत्यंत दुर्मिळ आणि लक्षवेधी नोंद समोर आली आहे. या घटनेमुळे सिंधुदुर्गातील सर्प वैविध्य आणि त्यातल्या अनोख्या रंगवैविध्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. ऐकूया याविषयीची अधिक माहिती.
2: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच पावशी गावात ही पांढऱ्या रंगाची अल्बिनो मणार आढळून आली. सर्पमित्र अनिल गावडे आणि प्राणी अभ्यासक डॉक्टर योगेश कोळी यांनी ही नोंद केली आहे. कुडाळ वनक्षेत्रपाल चेतन पाटील आणि वनपाल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्मिळ सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. मणार हा विषारी साप असून त्याचं शास्त्रीय नाव बुंगारस कॅर्युलियस आहे. सामान्यतः काळसर किंवा निळसर काळ्या रंगाचा असणारा मण्यार अल्बिनो अवस्थेत पांढऱ्या रंगाचा दिसतो. पूर्ण अल्बिनिझम मध्ये डोळ्यांमध्ये सुद्धा रंगद्रव्याचा अभाव असल्यानं डोळे लालसर दिसू शकतात. अल्बिनिझम ही अनुवंशिक रंगद्रव्याच्या कमतरतेशी संबंधित अवस्था आहे. ल्युसिस्टिक आणि अल्बिनो सापांमधला फरक ओळखणं वैज्ञानिक नोंदींसाठी महत्वाचं आहे असं डॉक्टर योगेश कोळी यांनी सांगितलं. सिंधुदुर्गातली ही दुर्मिळ नोंद जिल्ह्याच्या सर्प वैविध्य आणि जैवविविधतेच्या अभ्यासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरली आहे एवढं मात्र नक्की. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं काल महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी, परिनास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीनाला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागल्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 12 पदकांसह भारत पदकतालिकेत 13व्या स्थानावर आहे. सांगली आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या विविध भागात काल दुपारी मेघगर्जनेसह पाऊस पडला. नाशिक जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. सिन्नर तालुक्यात एका शेतमजुरावर वीज कोसळल्यानं त्याचा मृत्यू झाला. हवामान. राज्याच्या विविध भागात आजही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

0: शेतकऱ्यांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी, दुष्काळबाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही, गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाची उद्या सांगता, प्रशासन सज्ज आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष्य
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: सकाळचे 7:22 झाली आहेत. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. जाणून घेऊया दिनाविशेष. आज गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर 2026. श्रोते हो, दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये अत्यंत रोमहर्षक चुरशीच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव करत पहिलं T20 विश्वविजेतेपद पटकावलं. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तो विजेता संघ भारताचा होता. युवराज सिंग आणि रोहित शर्मा यांनी त्या स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती, तर अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये गौतम गंभीरनं सर्वाधिक धावा केल्या होत्या. हे होतं आजचं दिनविशेष.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात, आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 25 सितंबर तक टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात.
3: आमच्या स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी निवेदन. कधी एखादं गाणं पहिल्याच ऐकण्यात आवडतं तर कधी एखादं गाणं वारंवार ऐकल्यावर मनात बसतं. तुमच्यासोबत असं कोणत्या गाण्याबाबत घडलं आहे? बोलूया याच विषयावर आजच्या डायल इन स्वरसंवाद कार्यक्रमात. विषय गाणं मनातलं. संवादिका सुलभा सौमित्र. आज 24 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11:05 स्वरसंवाद कार्यक्रमाचा विषय गाणं मनातलं. संवादिका सुलभा सौमित्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपलं हार्दिक स्वागत करते. श्रोतेहो, भविष्यातील महाराष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन सुरक्षित, आधुनिक आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारणं ही काळाची गरज आहे. वाढती वाहतूक, शहरीकरण आणि औद्योगिक विस्तार यांचा विचार करून रस्ते आणि महामार्गांचं नियोजन करणं आवश्यक आहे. पुणे रिंग रोड, सागरी सेतू तसंच राज्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचण्यासोबतच राज्यातील विविध भागांमधील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. या प्रकल्पातील नियोजन, तांत्रिक बाबी, आव्हानं आणि भविष्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीचं नियोजन याबाबत आज आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आपण आमंत्रित केलंय. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. सर, 2047 विकसित महाराष्ट्रमध्ये MSRDC काय उद्दिष्ट असतील?
1: 2047 मध्ये मी म्हटल्याप्रमाणे 6,000 किलोमीटरचे एक्सप्रेसवेज या महाराष्ट्र राज्यामध्ये बांधून पूर्ण करणं आणि राज्याचा प्रत्येक जिल्हा हा एक्सप्रेसवेनी कनेक्ट करणं हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं उद्दिष्ट आहे आणि त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
0: नक्कीच सर, रोजगार निर्मिती होईल आणि आता आपण पाहतो की मुंबईहून जर प्रवास करायचा असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अगदी नाशिक असेल, तरी तो खूप सुलभ झालेला आहे. मुंबई पुरतं जर बोलायचं झालं म्हणजे मुंबईतल्या मुंबईत प्रवास, तर वर्सोवा ते वांद्रे हा एक सागरी सेतू आता प्रकल्प सुरू आहे, त्याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे कारण तो एक खूप ट्रॅफिकचा रोड असा समजला जातो. तर काय सांगाल की त्याचं काम आतापर्यंत कसं आणि कुठपर आलेलं आहे?
1: वर्सोवा ते वांद्रे हा जो सागरी सेतू आहे हा 9.8 किलोमीटर लांबीचा आहे. म्हणजे मुख्य सेतूची जर लांबी पाहिली तर 9.8 किलोमीटर आणि त्याला कनेक्टर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी.
0: बरं,
1: पहिला कनेक्टर वांद्र्याला आहे, दुसरा कनेक्टर ऑटर्स क्लब जो आहे काटर रोडला तिथे दुसरा कनेक्टर आहे, तिसरा जुहू कोळीवाड्याला आहे आणि चौथा शेवटचा कनेक्टर जो वर्सोवाला आहे. तर चार कनेक्टर आणि मुख्य जी सीलिंक आहे असं एकत्रित म्हणून 25 किलोमीटरचा हा सिलिंग प्रोजेक्ट आहे. 25 किलोमीटर लांबीचं हे स्ट्रक्चर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 2019 या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती पण 2.5 वर्षामध्ये काही ते काम होऊ शकलं नसल्यामुळे आम्ही ते नवीन कंत्राटदाराला हे काम असाईन केलं आणि 2022 खऱ्या अर्थाने त्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत 35% काम त्या सागरी सेतूचं पूर्ण झालं आहे आणि त्या 2028 2028 पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
0: बरं,
1: या सागरी सेतूचं टप्प्याटप्प्याने आता तो ओपन करण्याचं आम्ही नियोजन करतो आहे. या ठिकाणी समस्या आहेत म्हणजे पावसाळ्यामध्ये समुद्रामध्ये काम करता येत नाही. आता मागच्या वर्षी 2025 तरी अगदी मेमध्ये पाऊस सुरू झाला आणि नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता, 6 महिने पावसामुळे वाया गेले. पावसाचे चॅलेंजेस आहेत तरी पण आम्ही त्या चॅलेंजेसवरती मात करून जे काही म्हणजे कंत्राटदाराला या कामासाठी लागणारे रिसोर्सेस आहेत, मशिनरी असेल, मॅनपॉवर आहे, त्याच्यामध्ये जो काय आता फेअर सीझन आम्हाला मिळतो त्यामध्ये ते रिसोर्सेस वाढवून

0: ही जी काही डेडलाईन आम्ही डिसाईड केली या प्रोजेक्टसाठी तो अचीव करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, त्याचं काम आम्हाला पाहायला देखील मिळत आहे. जे मध्ये खांब उभे आहेत ते सर्वसामान्य लोकांना दिसत आहेत आणि त्यामुळे नक्कीच या महामार्गाकडे देखील डोळे लागलेले आहेत, सागरी सेतूकडे. सर, द्रुतगती महामार्गांबद्दल आपण बोललो तर द्रुतगती महामार्गांवरची जी वाहतूक आहे ती अधिक सुरक्षित व्हावी आणि वेगवान व्हावी ह्यासाठी तुम्ही काय सांगाल की काय करता येऊ शकेल?
0: समृद्धी महामार्गावरती सुरक्षेसाठी आणि वाहतूक म्हणजे अगदी नियमाचं पालन करून चालावी यासाठी आपण इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभी करतो आहे समृद्धी महामार्गावरती. आणि हे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे त्याला आपण ITMS म्हणतो, ती ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे. आणि इंडियामध्ये जेवढे हायवेज आहेत त्या सर्व हायवेपेक्षा ही सगळ्यात वेगळी अशी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आपण उभी करतो आहे. काम सुरू आहे त्याचं. 405 किलोमीटर लांबीतलं म्हणजे नागपूरपासून 405 किलोमीटर लांबीतलं पहिल्या टप्प्यात आम्ही त्याचं गो लाईव्ह करतो आहे. म्हणजे ही सिस्टीम जी आहे ITMS ही ॲक्टिवेट होईल 405 किलोमीटरची सप्टेंबर 2026 पर्यंत. आणि त्यानंतर 3 महिन्यामध्ये उर्वरित जी लांबी आहे म्हणजे महामार्गाची 701 किलोमीटरसाठी म्हणजे जवळपास 296 किलोमीटरची लांबी आहे ते आम्ही डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करू. आता ही जेव्हा ITMS ची सिस्टीम सुरू होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे 701 किलोमीटरचा हा स्मार्ट महामार्ग बनेल. म्हणजे हा पूर्ण 24/7 सर्व्हिलन्समध्ये राहील.
1: अच्छा.
0: आणि या महामार्गावरती विविध प्रकारचे एकूण 4800 कॅमेरे असतील 701 किलोमीटरमध्ये. आणि हे सगळे कॅमेरे जे आहेत हे सर्व म्हणजे सर्वावरती असं वॉच ठेवतील. म्हणजे महामार्गावरून जी काही ट्रॅफिक मूव्ह होईल त्या पूर्ण ट्रॅफिकवरती वॉच असेल. इव्हन ऑटोमॅटिक म्हणजे ते NPR नंबर प्लेट रीडर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेराज पण आहेत.
1: बरं.
0: म्हणजे कुठलाही काही इन्सिडेंट झाला महामार्गावरती तर तो कॅप्चर केला जाईल. या ठिकाणी आमचे एक मेन कंट्रोल रूम जे आहे याचे ती आमण्याला आहे जिथे समृद्धी महामार्ग संपतो तिथे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे असे 0 पासून 700 किलोमीटरमध्ये 7 ठिकाणी असे कंट्रोल सेंटर आहेत.
1: अच्छा.
0: मग त्या ठिकाणावरनं त्या कंट्रोल सेंटरवरनं त्या क्षेत्रातलं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल. आणि प्रत्येक कंट्रोल सेंटरवरती परत 2 ड्रोन्स पण आहेत.
1: बरं.
0: म्हणजे ड्रोनद्वारे पण आम्ही सर्व्हिलन्स करू. तर यामुळे ही ITMS सिस्टीम जेव्हा ॲक्टिवेट होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे हा सर्व्हिलन्समध्ये असल्यामुळे अतिशय असा सुरक्षित महामार्ग असेल. कुठलाही इन्सिडेंट झाला तर तो लगेच ट्रॅक केला जाईल. आणि त्या ठिकाणी प्रत्येक जण म्हणजे इन्सिडेंटची प्रत्येक व्हेकल कॅमेऱ्यामध्ये ते कॅच केलं जाईल. त्यामुळे सगळ्यांना हा अतिशय सुरक्षित असा महामार्ग वाटेल. दुसरं, ITMS सिस्टीममुळे 16 असे व्हायोलेशन्स आम्ही हे केलेत म्हणजे डिस्क्राईब केले त्या ठिकाणी. तर ते जे कोणी व्हायलेट करतील त्यांना मग तो फाईन बसेल.
1: अच्छा.
0: त्यामुळे जेव्हा व्हायोलेशन केल्यानंतर जेव्हा वाहन चालकाला फाईन बसेल तेव्हा डिसिप्लिन ऑटोमॅटिकली येईल त्याच्यामध्ये. सध्या कसं आहे की महामार्ग हा जवळपास लेवल असा महामार्ग असल्यामुळे एक टेम्पटेशन जे आहे बऱ्याच वाहन चालकांना म्हणजे जे काय आता स्पीड लिमिट्स घालून दिलेत त्या स्पीड लिमिटपेक्षा पुढे जाऊन वाहन चालवायचं असं टेम्पटेशन येत असल्यामुळे काही लोक ते व्हायोलेशन करतात. व्हायोलेशन केल्यामुळे त्यांना दंड पण बसतो. आता समृद्धी महामार्गावरती सध्या जे टोल स्टेशन्स आहेत या ठिकाणी कुठलं वाहनाने व्हायोलेशन केलं स्पीडचं हे टोल नाक्यावरती कळतं का? कारण कसं आहे आता समजा नागपूरवरून एखादा व्यक्ती निघाला म्हणजे अगदी समजा एखादी कार तिकडनं ट्रॅव्हल करते नागपूरवरनं तिथे त्याचा वेळ जो आहे तो नोंदवला जातो त्या वाहनाचा. समजा छत्रपती संभाजीनगरला सावंगी तिथे टोल स्टेशन आहे तिथं त्यांनी एक्झिट घेतलं तर ते साधारणतः 421 किलोमीटरचं जे अंतर आहे त्यांनी 120 आत स्पीडनी किती वेळामध्ये पार पाडायला पाहिजे हे ऑटोमॅटिकली तिथं टोल स्टेशनवरती कळते. त्यांनी जर ते अंतर कमी वेळेत जर पार केलं असेल 120 वर जर त्याचा ऍव्हरेज स्पीड असेल तर तिथे असा भोंगा वाजतो तिथे टोल स्टेशनवर
1: भोंगा वाजतो
0: आणि त्याला मग त्याला बाजूला घेऊन त्याला फाईन केला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं प्रबोधन केलं जायचं
1: त्याला
0: आणि जेवढा वेळ त्यांनी वाचवलाय तेवढा वेळ तिथे प्रबोधन केलं जायचं आरटीओकडे. अशा पद्धतीची सुविधा त्या काळात होती. पण आता ITMS झाल्यानंतर बऱ्यापैकी डिसिप्लिन याच्यामध्ये येईल ट्रॅफिक मध्ये.
1: बरोबर. म्हणजे मग जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना लगेचच चलान
0: निश्चितपणे त्यांना म्हणजे ते ऑटोमॅटिकली आता जसं चलन रेज होत आहे म्हणजे जेव्हा कुठे व्हायोलेशन केलं जातं म्हणजे सिग्नल तोडल्यानंतर जशा पद्धतीनं चलन्स रेज केले जातात तसे चलन्स त्यांना रेज होतील.
1: आणि सर शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल की काय ह्या पुढे वाटचाल असेल MSRDC ची आणि कशा पद्धतीने ती होईल?
0: MSRDC ची वाटचाल आता एक्सप्रेस वे मध्ये तरी असणारच आहे. म्हणजे एक्सप्रेस वे निर्मिती हे मुख्य उद्दिष्ट आहे
1: हो
0: MSRDC चं. ते 6,000 किलोमीटरचं जे काही विजन सेट केलेलं आहे 2047 पर्यंतचं, ते 6,000 किलोमीटरचं विजन अपूर्ण करण्यासाठी MSRDC निश्चित प्रयत्नशील असेल. सोबतच 9,000 किलोमीटरपेक्षा जास्त प्लॅनिंग क्षेत्र MSRDC कडे दिलेलं आहे. तर या प्लॅनिंग क्षेत्राचं लवकरात लवकर म्हणजे अगदी ह्याचे जे काही डेव्हलपमेंट प्लॅन्स आहेत लवकरात लवकर पूर्ण करून हे पब्लिश केले जातील डेव्हलपमेंट प्लॅन्स. आणि या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जेवढ्या डेव्हलपमेंट करता येणं शक्य आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज या ठिकाणी आकर्षित करणं हा पण एक उद्दिष्ट आहे महामंडळाचं. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज आल्या की या ठिकाणी उद्योगधंदे वाढीस लागतील, रोजगार वाढलेला असेल आणि सोबतच GDP वाढण्यामध्ये मदत होईल. मग ते एक उद्दिष्ट आहे. SPA च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विकासामध्ये सहभागी होऊ. दुसरं आमच्याकडे ठाणा कल्याणमध्ये SRA क्लस्टरचं पण डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे देण्यात आलेलं आहे. तर ते SRA क्लस्टरच्या माध्यमातून हे प्रोजेक्टसुद्धा म्हणजे 16 ठाण्यातले 1 SRA क्लस्टर आहेत आणि 6 कल्याणमधले क्लस्टर्स आहेत, ते 22 SRA चे क्लस्टर जे आहेत हे सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावून त्या ठिकाणी जे काही म्हणजे हॉटपेंट्स आहेत, चाळी आहेत, याचं रूपांतर अशा उंच बिल्डिंग्समध्ये असं होईल आणि लोकांना राहायची सुविधा पण त्या माध्यमातून निर्माण केली जाईल. आणि त्या योगे आणखीन या प्रोजेक्टसाठी जो आम्हाला रिव्हेन्यू लागतो आहे तो सुद्धा रिव्हेन्यू या प्रोजेक्टच्या माध्यमातून जनरेट होला जाईल. म्हणजे प्लॅनिंगच्या माध्यमातून, SPA च्या माध्यमातून, SRA क्लस्टरच्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एक रिव्हेन्यू सोर्स जो आहे या महामार्गाच्या बांधकामासाठी जनरेट करण्याचा MSRDCचा प्रयत्न राहील.
1: नक्कीच सर. आणि खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्र म्हणजे 2047 जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे आपण त्या स्वप्नाकडे नक्कीच वाटचाल करताय. सर एक प्रश्न असा आहे की महामार्ग बांधले जात आहेत, एक्सप्रेस वे बांधले जात आहेत आणि ते बांधले गेलेले आहेत तर त्यावरची जी वाहतूक आहे म्हणजे जे वाहतूक चालक आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने सुरक्षित त्यांनी सुरक्षितता राखायची किंवा वेग मर्यादा असेल ती राखावी?
0: नाही, वाहतूक चालकांना म्हणजे एवढंच आव्हान असेल की जर वाहतूक चालकांनी महामार्गावरनं प्रवास करताना वाहतूक नियमांचं जर व्यवस्थितपणे पालन केलं, वाहतुकीचे नियम घालून दिलेले आहेत सगळ्याला माहिती आहे ते. अगदी जेव्हा ड्रायव्हर प्रिस्क्रिप्शन घेतो तेव्हा ड्रायव्हरला सगळे वाहतुकीचे नियम शिकवले जातात, त्यानंतरच त्याला लायसन्स मिळतं. म्हणजे वाहतुकीच्या नियमांचं ज्ञान हे सगळ्यात असतं. हे प्रत्येकाने जर वाहतूक नियमांचं जर पालन केलं, स्वतःच्या मनावरती जर ताबा ठेवला, म्हणजे मेन वेगावरती जर नियंत्रण ठेवलं सगळ्यांनी, वाहतूक नियमांचं जर पालन केलं तर असे महामार्ग अपघात शून्य होऊ शकतात. याच्यामध्ये आता बऱ्याचदा काय होतं की रस्त्याचा फॉल्ट आहे म्हणून अपघात झाला अशा घटना घडतात. पण असे जे आम्ही महामार्ग बांधतो अगदी सुरुवातीपासून अभियांत्रिकीच्या दृष्टीने कुठलीही कसर आम्ही असे महामार्ग बांधताना ठेवत नाही. आता पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपण रस्ते बांधतो अगदी म्हणजे 1970 जेव्हा दुष्काळ झाला होता त्यामध्ये बरेच रस्त्याची निर्मिती झाली त्या काळामध्ये, तर त्यावेळेस टप्प्याटप्प्याने रस्ते डेव्हलप केले गेले. म्हणजे आधी मातीकाम झालं नंतर मग खडीकाम झालं टप्प्याटप्प्याने. पण या बाबत एक्सप्रेसच्या बाबतीत असं नाही आहे. आम्ही सुरुवातीपासून ज्याचं व्यवस्थित इंजिनिअरिंग प्लॅन करून हे रस्ते बांधले असल्यामुळे इंजिनिअरिंगदृष्ट्या हे रस्ते खूप सुरक्षित रस्ते आहेत. फक्त वाहन चालकांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, सोबतच वाहनांची काळजी करायला पाहिजे आणि सोबतच आपल्या कुटुंबियांची पण काळजी करायला पाहिजे. म्हणजे आपण जर काही म्हणजे वेगात वाहनं चालवलो अपघात केला समजा तर त्याचा फटका सगळ्यांना बसू शकतो. याचं भान ठेवून जर वाहतूक नियमांचं व्यवस्थित पालन करून जर वाहनं चालवली तर हा प्रवास जो आहे तो व्यवस्थित सुरक्षित होईल.
1: नक्कीच सर. कारण फक्त रस्ते महत्वाचे नाही आहेत तर रस्त्यांवर चालणारी वाहनं आणि वाहन चालक यांच्या हातात पण खूप गोष्टी असतात तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही या माध्यमातून आपण सांगितलं की घेतली पाहिजे. श्रोते हो, विकसित महाराष्ट्र 2047 उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आधुनिक आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्याबाबतची दिशा आजच्या संवादातून आपल्याला समजली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड सर यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. श्रोते हो, सुरक्षित रस्ते आणि सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सक्षम पायाभूत सुविधांच्या बळावर विकसित आणि समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने आपली वाटचाल अशीच सुरू राहो हीच अपेक्षा. आजच्या दिलखुलाससाठी इतकंच. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपचे तन्मय कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार तन्मय सर.
3: नमस्ते
2: तन्मय. मला असं विचारायचं आहे की आपले जे थेट भेट कार्यक्रम होत असतात परदेशामध्ये, तर यावर्षी आपला थेट भेट कार्यक्रम कुठे आहे आणि तो कसा होणार आहे?
3: आपण थेट भेट कार्यक्रम कायमच परदेशात घेत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये पण पोहोचायचा प्रयत्न करत असतो. श्रोत्यांना लक्षात असेल तर यावर्षी आपण पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये सुद्धा इव्हेंट घेतला होता या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाबरोबरच. तर 2 वर्षांपूर्वी आपण युरोपमध्ये सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा आपण युरोपमध्ये आपले इव्हेंट घेऊन जातो. नुकतेच आपले अमेरिकेमधले पण इव्हेंट झाले, नुकताच आपला न्यूयॉर्कचा इव्हेंट झाला आणि त्याला अतिशय तुडुंब प्रतिसाद असा मिळाला आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी, सगळ्या आपल्या मुलामुलींनी तिथे सहभाग नोंदवला, एकमेकांची गप्पा मारल्या आणि तशाच पद्धतीचा आपला पुढचा इव्हेंट हा आता युरोपमध्ये असणार आहे.
2: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-1991 1800-267-1991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com. तर तन्मय, आपण जसं बोललो तसं हे थेट भेट कार्यक्रम म्हणजे नेमकं काय असतं?
3: अनेकदा मेळावं असं म्हणल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्यातलं ह्याच्यामध्ये काहीच नसतं, कारण आजच्या पिढीला टिपिकल ट्रॅडिशनल जे मेळावे असतात ती काही आवडणारी गोष्ट नाहीये. ज्याच्यामध्ये स्टेजवरती जायचं असतं, स्वतःची माहिती सांगायची असते, त्याला एक मार्केट फील होतो, बाजार असल्यासारखं वाटतं आणि ते कोणालाच आवडत नाही की स्वतःचं मंचावर जायचं आणि माहिती द्यायची आणि सगळेजण तुमच्याकडे अगदी बघत असणार. तर हे खूपच ऑकवर्ड करणारी पद्धत होती पूर्वीची, जी अनुरूपने बंद करून बरीच वर्ष झाली, किमान 22-23 वर्ष तरी झाली.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-1991 1800-267-1991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com.
3: तर अनुरूपचे जे इव्हेंट्स असतात त्याला आपण म्हणूनच मेळावा न म्हणता थेट भेट म्हणतो, जिथे फक्त मुलं मुली असतात आणि मुलं मुली एकमेकांबरोबर गप्पा मारू शकतात. एकूणच त्याचा डिझाईन अशा पद्धतीने केलेला आहे त्या इव्हेंटचा की त्यांचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होईल, एकमेकांबरोबर चर्चा होईल आणि एकमेकांना जाणून घेण्याची संधी त्यांना मिळेल आणि लग्नाच्या दृष्टीने जाणून घेण्याची संधी मिळेल. तर त्या दृष्टीने सगळं ते डिस्कशन राऊंड आणि एकूण ऍक्टिव्हिटीज, ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं सगळं डिझाईन केलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. कारण विशेषतः परदेशात जिथे आता बर्लिन आणि लंडन या दोन्ही ठिकाणी इव्हेंट्स आहेत, तिथे एकमेकांना भेटणं हे कठीण असतं. वीकेंडलाच भेटणं होतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या त्या देशांमध्ये राहत असतात लोक, तर जेव्हा ते भेटतील तेव्हा एकमेकांना जाणून घेणं त्यांनी आवश्यक आहे. या दृष्टीने हे इव्हेंट्स असतात, या दृष्टीने हे थेट भेट कार्यक्रम असतात.
2: श्रोते हो, बर्लिन मध्ये आणि लंडन मध्ये सुद्धा आपला अनुरूपचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. तसंच सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली

0: अजून 45 मिनिटं झाली आहेत. आणखी एक ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
1: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोतेहो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर आयुर्वेदामध्ये असलेले उपचार याविषयीची माहिती देत असतात, मार्गदर्शन देत असतात. आजच्या भागातही डॉक्टर आबासाहेब गडदे उपस्थित आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया आणि डोळ्यांच्या नसांचे विकार या विषयावरची आपण माहिती घेत होतो त्याविषयीचीच आणखी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: गेल्या 2 भागात डॉक्टर आपण डोळ्यांच्या नसांचे विकार होण्याची कारणं आणि ते का होतात याविषयी सांगत होतो आणि इतरही काही अवयवांना आजारी पडलेत, विकार झालाय म्हणून डोळ्यांवर कसा परिणाम होतो ते सांगत होतात. तर अजूनही काही अशी कारणं आहेत का?
3: जसं मी सांगितलं की मेंदूमध्ये रक्तस्राव होतो मागच्या भागात आपण बघितलं,
2: बरोबर.
3: तसंच गाठी जर होत असतील त्या कॅन्सरस आहेत किंवा नाही तो भाग वेगळा, पण एक्स्ट्रा ग्रोथ जी आहे, एक्स्ट्रा मांस वृद्धी जी आहे किंवा मज्जेशी संबंधित काही ग्रोथ आहे आणि ती मेंदूमध्ये आपल्याला जाणवत असेल तर त्या बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम मेंदूवरती तर होणारच आहे, साहजिकच आहे. मेंदूच्या त्या ज्या भागात तिचे गाठ वाढते ते सेंटर्स निकामी व्हायला लागतात, तो पार्ट खराब व्हायला लागतो, तो ज्या अवयवाशी निगडीत आहे त्या अवयवाच्या कामावरती परिणाम व्हायला लागतो, एकंदरीत शरीरावरती आपल्याला मेंदूच्या विकारांचा परिणाम दिसतो. कारण काय, ऊर्ध्वमूल अधक काय, वनस्पतीचं कसं असतं, जमिनीच्या खाली मूळ आहेत आणि बाकी वनस्पती वरती आहे, तसं मनुष्याच्या बाबतीत मात्र मूळ वरती आहे, म्हणजे डोकं हे शरीराचं मूळ आहे,
2: बरोबर.
3: त्यामुळं त्याच्यामध्ये कुठेही काही परिणाम झाला तर त्याचा सगळ्या शरीरावरती परिणाम येतो,
2: बरोबर.
3: जवळच्या अवयवांवरती तर येतोच येतो, म्हणजे एखाद्या गाठीचा परिणाम स्वरूप ऐकायला कमी येणं, गाठींचा परिणाम स्वरूप वासच यायचा बंद होणं, गाठींचा परिणाम स्वरूप दिसणंच बंद होणं, गाठींचा परिणाम स्वरूप हात किंवा पायाच्या हालचाली बंद पडायला लागणं, गाठींचा स्वरूप पॅरालिसिस सारखी लक्षणं दिसायला लागणं, इतके मोठे परिणाम आपल्याला जनरली गाठींच्या स्वरूपात दिसतात. आयुर्वेदात त्याचा इलाज नाही तर त्याचा इलाज करता येतो. बऱ्याचदा त्याचं निदान काय वेळेला विद्रेती व्हायला लागतं, अभ्यंतर विद्रेती हे निदान त्याचं असतं आणि त्याची ट्रीटमेंट केली की बऱ्याचदा आपल्याला त्या बाबतीत यश मिळायला लागतं. खरं तर आजार वाढणं, आजारानं एखादा अवयव खराब करणं हे आपल्या हातात नाही, पण निदान करून ट्रीटमेंट करणं आपल्या हातात आहे. ज्या वेळेला एखाद्या मेंदूशी संबंधित आजाराचं लक्षण दिसायला लागतं आणि तो अवयव ती गाठ किंवा मेंदूचा तो आजार इतर ऑर्गनवरती परिणाम करतोय, तुम्हाला आधुनिक शास्त्राची ट्रीटमेंट करायला कुठेही पाबंदी किंवा बंधन नाही, ते नक्की घ्यावं. तुम्हाला इमर्जन्सी वाटत असेल तर घ्यावं, कारण ते इतकं अंगवळणी पडले ना आपल्या की ते सोडून आयुर्वेद किंवा इतर कुठल्या पॅथीचं काय घ्यायचं म्हणलं की आपल्याला वेगळं आणि विचित्र वाटायला लागतं, तर घ्यायला हरकत नाही. पण सेकंड ओपिनियन आयुर्वेदातले घेऊन जर ट्रीटमेंट केली गेली तर त्याचा परिणाम आपल्याला
2: आयुर्वेदाचे दुसरे दुष्परिणाम
3: अजिबातच नाही होत. तर ते जर टाळता आलं किंवा आणि आपल्याला वेळ न घालवता जर ट्रीटमेंट केली गेली तर ह्या गाठींची ट्रीटमेंट करून त्याच्यामुळे जो डोळ्यावरती परिणाम येतो तो आपल्याला घालवता नक्की येऊ शकतो.
2: बरोबर डॉक्टर, तुम्ही खरंच म्हणजे एवढे कारण आहेत की ज्याच्यामुळे ह्या डोळ्यांच्या नसांना विकार निर्माण होऊ शकतो, बरीच कारण आहेत, त्यातली काही कारण अजून आपल्याला जाणून घ्यायची आहेत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या 1 रविवारी सांगली इथे, 2 रविवारी नाशिक इथे, 3 रविवारी ठाण्यात, 4 रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261 99, 98225261 99. तर मग डॉक्टर, अजूनही डोळ्यांच्या नसांना काही विकार किंवा दोष उत्पन्न होण्यामागे काही कारण आहेत का?
3: जसं ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूतला रक्तस्राव सांगितला, मेंदूतल्या गाठी सांगितल्या,
2: बरोबर.
3: त्याच पद्धतीनं काही शारीरिक आजार पण आहेत ज्याचा परिणाम आपल्याला जनरली दिसत असतो. त्यातले 2 प्रामुख्यानं दिसतील, म्हणजे हायपरटेन्शन आणि मधुमेह तर माहितीच आहे आपल्याला, त्याच्याबद्दल ओघात बोलीनच, पण आर्थरायटिस हा जो एक विकार आहे किंवा दुसरा टीबी नावाचा जो विकार आहे हा मेंदूवरती आणि डोळ्यावरती प्रचंड परिणाम करतो.
2: बापरे.
3: खरं तर बऱ्याच वेळेला
2: असं वाटत नाही ना अर्थरायटिसचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो,
3: परिणाम येतो. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघत असाल म्हणजे वाताचे विकार

0: असतील, आर्थरायटिस झालाय तर डोळ्यांना सूज येते, नसांना सूज येते. डोळ्यांना ज्यावेळेला आर्थरायटिसच्या केसेसमध्ये सूज यायला लागते त्यावेळेला त्याचं एक निदान युव्हीआयटिस म्हणून आहे, तर ते केलं जातं. त्यात काय तर फ्रिक्वेंटली आर्थरायटिस असल्यामुळे फ्रिक्वेंटली त्याचे रिअटॅक येतात. युव्हीएल ट्रॅक जो दिसण्यासाठी डोळ्यातला जो पार्ट आहे तो फार महत्वाचा आहे, तो सुजून सुजून वारंवार सूज अपडाऊन होऊन तो खराब होतो. मागच्या नसांवरच वारंवार सुजून नसा खराब होतात आणि कायमचं अंधत्व येतं. तसंच ह्या आर्थरायटिस रक्तात वाहत असेल तर जसा डोळ्यावरती परिणाम करतो तसा तो मेंदूवरती करतो, आणि मेंदूवरती परिणाम केल्यानंतर अकाली म्हणजे आपण म्हणतो ना वयवर्ष 80 आहे ऐकायला कमी झाले, वयवर्ष 80 आहे दिसायला कमी झाले, वयवर्ष 80 आहे त्यांची स्मृती कमी झालेली आहे. तसं हेच जर वयवर्ष 40 झालं तर
1: बापरे,
0: तर ज्या वेळेला पराकोटीचा वात वाढायला लागतो, ज्या वेळेला प्रचंड ताणतणावाचं लाईफ आहे, ज्यावेळेला दिनचर्येचा काही भरोसा नाही, आणि अशा केसेसमध्ये जर वाताचे विकार मागे लागले आणि मेंदूवरती त्याचा परिणाम झाला तर तात्पुरत्या स्वरूपात बऱ्याच वेळेला पापण्यांची फडफड व्हायला लागणं, पापण्या पडणं, आणि त्याच्यासोबतच काही लोकांना मागच्या नसांना सूज येऊन त्या नसा सुकायला लागतात, त्याला ऑप्टिक ऍट्रोपीही म्हणत असतात. म्हणजे रक्तातल्या वाताचा इतका मोठा गंभीर परिणाम आपल्या डोळ्यावरती होताना दिसत असतो. खर तर याचा इलाज काय? याचा इलाज असा, म्हणजे कसा आहे, त्वचाविकार म्हटलं की काही लोकांना अंगाला खाज येते, काही लोकांना जांगड्यात खाज येते, काहींना बटकला येते, काहींना पोटाला येते, असं सांगता येईल का की हा त्वचा विकार आहे आणि तो इथंच त्याची लक्षणं दिसेल? असं नाही होत फारसं. व्यक्तीपरत्वे खाण्यापिण्याच्या हिशोबानं, रक्तदृष्टीच्या हिशोबानं तो अभिव्यक्त होतो. तसंच वातविकारांच्या बाबतीत आहे, आपण योग्य वेळी जर ट्रीटमेंट केली गेली तर त्याचे कॉम्प्लिकेशन आपल्याला नक्की टाळता येऊ शकतात.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
1: डॉक्टर, डोळ्यांच्या नसा खरंच किती नाजूक अवयव असणार, नाही का त्या नसा किती नाजूक असणार, तर त्यांना विकार झाल्यावर त्रास होणारच, त्या विकाराची अजून काय कारण आहेत?
0: जसं मी आता मगाशी सांगितलं आर्थरायटिसचा परिणाम आहे. हे आर्थरायटिसची जर ट्रीटमेंट आपण जर नाही केली तर मग नसा सुकतात. तसाच टीबीचा प्रकार आहे. टीबी हा विकार असा आहे, खरं तर आता प्रमाण त्याचं अत्यल्प झाले असं म्हणायला हरकत नाही,
1: तो बरा होण्यासारखा झाला, पूर्वी बरा होत नसे.
0: होतं काय, बरा होत नसे म्हणजे त्याची ट्रीटमेंट तशी होती, उपलब्ध नव्हती. आता ट्रीटमेंट उपलब्ध आहे, पण म्हणतो ना आपण की आजारापेक्षा उपाय भयंकर झाला, मग ह्याच्यात जीव वाचला जातो का? नाही. तर टीबीच्या पेशंटमध्ये टीबीची ट्रीटमेंट आधुनिक शास्त्राची केल्यानंतर, आणि ते खरंही आहे, आधी प्राण महत्वाचा मग नंतर बाकी गोष्टी, त्यामुळे जी ट्रीटमेंट केली जाते ते कदाचित आयुर्वेदिक औषधं घेत नसतील तर त्यांनी आधुनिक शास्त्राचे औषध घेतात तर ठीक पण आहे, कारण जीव वाचणं महत्वाचं आहे. पण बऱ्याच वेळेला टीबीच्या केसेसमध्ये जर ट्रीटमेंट योग्य वेळी केली गेली नाही, मग ते आधुनिक असो किंवा आयुर्वेदिक, कुठलीच ट्रीटमेंट केली गेली नाही तर प्राणाचा तर खेळ आहेच, पण तो मेंदूवरती परिणाम करतो आणि डोळ्याच्या नसांवरती तो परिणाम करणार आहे. नसा सुकायला लागलं हे लक्षण कशात न लक्षात येतं? ह्या लोकांना बऱ्याच वेळेला साईड व्हिजन कमी होते, रात्रीचं दिसणं कमी व्हायला लागतं, पायाखालच्या वस्तू दिसत नाहीत, म्हणजे स्टेप्स लक्षात येत नाहीत, आणि ट्युब्युलर व्हिजन होते, म्हणजे ज्या बाजूला बघू त्याच बाजूचं दिसतं, आजूबाजूचं दिसणं पूर्ण बंद व्हायला लागतं. तर ह्याला ऑप्टिक ऍट्रोपी म्हणतो. ह्या मोठ्या आजारांमुळे येणारे दुष्परिणाम टाळायचे जर असतील, मोठे व्हायटल ऑर्गन आपले शाबूत ठेवायचे असतील, तर योग्य वेळी आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानं नाडी परीक्षण करून योग्य निदान करून ट्रीटमेंट करावी लागेल. अन्यथा आपण ह्या विकारांमुळे डोळ्यावरचा परिणाम जो होतो तो टाळता येणार नाही, अशा केसेसमध्ये आपले डोळे जायची शक्यता तितकीच असते.
1: बरोबर.
0: त्यामुळे योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्याने चिकित्सा करणं महत्वाचं आहे,
1: गरजेचं आहे. तर डॉक्टर, गेल्या ह्या चार भागांमध्ये तुम्ही डोळ्यांच्या नसांच्या विकारांची कारणं आणि ते का होतात याविषयी खरंच खूप विस्तृत अशी माहिती दिली. अजूनही डोळ्यांच्या नसांच्या विकाराबद्दलच आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण ते आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199.

0: 98225 261 99 98225 261 99
1: आपण ऐकत होतात ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. सकाळचे 7:56 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी काही संदेश.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
5: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
4: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
5: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
4: अटी लागू.
1: भावधारा कार्यक्रमात मोनिका भोयर यांच्या स्वरातलं प्रभाकर धाकणे यांनी स्वरबद्ध केलेलं भूपेश नेतनराव यांचं गीत.

मोनिका भोयर यांनी गायलेल्या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 आणि मॉर्निंग न्यूज दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून 8:30 आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र सहक्षेपित करू.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज वडनगर ते वाराणसी सेवायात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तातडीनं सुधारणा होणं आवश्यक. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर. ओमानजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू.

0: भारताकडून निषेध व्यक्त आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू वुशूमध्ये रोशिबीना देवीला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेवा संकल्प अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या वडनगर ते वाराणसी बाईक यात्रेतील सहभागींशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधणार आहेत. यामध्ये सेवा यात्रेतील सहभागी आपल्या या प्रवासात आलेले आपले अनुभवही पंतप्रधानांना सांगतील. सेवा संवाद युवकांची भागीदारी सामाजिक कल्याण आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देणं हा या यात्रेचा उद्देश आहे. 17 सप्टेंबरला ही सेवा यात्रा सुरू झाली होती. ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राबवण्यात येत असलेल्या व्यापक सेवा संकल्प अभियानाचा एक भाग आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांसंदर्भात परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि सेंट लुसियाचे परराष्ट्रमंत्री अल्वा बॅप्टिस्ट यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली काल L69 म्हणजेच विकसनशील देशांच्या आंतरक्षेत्रीय समूहाची आढावा बैठक पार पडली. जगभर होत असलेल्या अभूतपूर्व बदलांचा सर्वाधिक परिणाम जगाच्या दक्षिणेला असलेल्या अर्थात ग्लोबल साऊथमधील देशांवर होत असून याबाबत असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात संयुक्त राष्ट्र कमी पडत आहे. सध्या सुरू असलेले संघर्ष तसंच आंतरराष्ट्रीय शांततेला त्याचबरोबर सुरक्षेला असलेल्या धोक्यांचा सामना करण्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची असमर्थता पाहता त्यामध्ये तातडीनं सुधारणा होण्याची आवश्यकता अधोरेखित झाली असल्याचं डॉ जयशंकर या बैठकीला संबोधित करताना म्हणाले. सुरक्षा परिषदेच्या फेररचनेस दीर्घकाळापासून झालेल्या विलंबामुळे असमानता कायम राहिली आहे या मुद्द्यावरही त्यांनी भर दिला. ओमानच्या पूर्व किनारपट्टीजवळ काल MV केप दाओ या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. या जहाजावरील 20 भारतीय प्रवाशांपैकी 19 जणांची सुटका करण्यात आली असून एका भारतीय नागरिकाचा या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. मंत्रालयानं या भारतीयाच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ओमानमधील भारतीय दूतावास या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून ओमानच्या प्रशासनाशी संपर्कात असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. या भागात व्यापारी जहाजांवर सातत्यानं होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना ही चिंताजनक गोष्ट असल्याचं नमूद करत संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गानं या भागात निर्माण झालेला तणाव दूर करून पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत या आपल्या भूमिकेचाही भारतानं पुनरुच्चार केला आहे. रशिया आणि इराणकडून खनिज तेल खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या कायद्याबाबत आपलं राष्ट्रहित आणि त्याबाबत वाटणाऱ्या चिंता भारतानं पुन्हा एकदा अमेरिकेपाशी बोलून दाखवल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनिमित्त अमेरिका दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली. त्यावेळी डॉ जयशंकर यांनी या कायद्याबद्दल भारताला वाटणाऱ्या चिंता स्पष्टपणे सांगितल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांसह आखाती देश आणि युक्रेनमधील परिस्थिती या मुद्द्यांवरही व्यापक चर्चा केली. भारत आणि अमेरिका आपल्या प्रादेशिक प्राधान्याच्या प्रमुख मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करत असून दोन्ही देश आपली धोरणात्मक भागीदारी दृढ करत असल्याचं रुबिओ यांनी सांगितलं. भारतानं मुस्लिम सहकार्य संघटनेच्या तथाकथित जम्मू काश्मीर संपर्क समूहाच्या संयुक्त निवेदनात भारतावर केलेल्या निराधार आणि कोणतंही तथ्य नसलेल्या धादांत चुकीच्या टिप्पण्या फेटाळून लावल्या आहेत. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर शेरेबाजी करण्याचा ओआयसीला कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं असून संपूर्ण जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचाही पुनरुच्चार केला आहे. मतदार यादी पुनरीक्षणासह सर्व निर्णय एकमतानं घेण्यात आले असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही महिन्यात देशभरात अनेक निर्णय घेण्यात आले. सुमारे 40 नवीन उपक्रम सुरू करण्यात आले असून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासह अनेक निवडणूक सुधारणा राबवण्यात आल्याची माहिती आयोगाच्या वतीनं देण्यात आली. कोणत्याही संस्थेतील विचारविनिमयाच्या प्रक्रियेत मतभेद आणि विविध निरीक्षणं असणं ही सामान्य बाब असून अंतिम निर्णय घेण्यापूर्वीच्या निर्णय प्रक्रियेचाच तो एक भाग असल्याचंही आयोगानं नमूद केलं आहे. मागील 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सार्वजनिक क्षेत्रातील आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांचं कामकाज येत्या रविवारी 27 तारखेला सुरू ठेवण्याचे निर्देश केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिले आहेत. बँकिंग संघटनांनी 28 ते 30 सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. तसंच 26 आणि 27 तारीख हे साप्ताहिक सुट्टीचे वार असल्यानं ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान या संघटनांनी नियोजित संप मागे घ्यावा असं आवाहन सरकार आणि बँक व्यवस्थापनानं केलं आहे. आयआयटी मुंबईमधील विद्यार्थी आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयआयटी प्रशासनानं 10 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. मुंबई पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान मोबाईल वापरताना पकडल्यानंतर काही तासातच तो वसतिगृहातील खोलीत मृत अवस्थेत आढळला होता. या प्रकरणानंतर प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांना कामकाजापासून दूर ठेवण्यात आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआयआरनं सीमा सुरक्षा दलाच्या सहकार्यानं केलेल्या कारवाईत बांगलादेशातून चोरट्या मार्गानं आणण्यात आलेलं 12 किलो सोनं जप्त केलं. भारत बांगलादेश सीमेवरून होणारी सोन्याची तस्करी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कठोर कारवाई करण्यात आली असल्याचं अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आलं. बांगलादेशला लागून असलेल्या बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातील विविध ठिकाणांवरून हे 17 कोटी रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथं यमुना एक्सप्रेसवरून जाणाऱ्या चालत्या प्रवासी बसला अचानक लागलेल्या आगीत किमान 9 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. आग्र्याकडे जाणाऱ्या या बसमध्ये 35 प्रवासी होते. याबद्दल अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे. अमेरिकेनं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना डिसेंबरमध्ये मियामी इथं होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी काल न्यूयॉर्क इथं दिली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरो यांची भेट घेतल्यानंतर रुबिओ यांनी ही माहिती दिली. केवळ अध्यक्ष पुतीन यांच्याशीच नव्हे तर इतर जागतिक नेत्यांशीही संवाद साधण्याची अमेरिकेला संधी आहे असं आम्हाला वाटत असल्याचं रुबिओ म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंची आगेकूच सुरू आहे. वुशू या क्रीडा प्रकारात महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात रोशीबिना देवी हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम फेरीत चीनच्या प्रतिस्पर्धीनं रोशीबिना हिच्यावर 0-2 अशी मात केली. आज सकाळी झालेल्या पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात नौकानयनपटू सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. तत्पूर्वी काल भारोत्तोलनात मीराबाई चानूनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत महेश्वरी परिनास धालीवाल आणि रायजा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्येही जयमीना याला कांस्य पदक मिळालं. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा ओडिशाच्या दक्षिणेकडे सरकला असून त्याच्या प्रभावामुळे ओडिशात अनेक ठिकाणी विशेष करून दक्षिण भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनानं जलद कृती दलाच्या 33 तुकड्या तैनात केल्या आहेत. दरम्यान आज पश्चिम बंगाल झारखंड तेलंगण छत्तीसगड तसंच महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज वडनगर ते वाराणसी सेवायात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तातडीनं सुधारणा होणं आवश्यक. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर. ओमानजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. भारताकडून निषेध व्यक्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. वुशूमध्ये रोशीबिना देवीला रौप्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मंगेश पाडगावकर यांचं गीत, गायक संगीतकार कौस्तुभ दातार.

मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. गायक संगीतकार कौस्तुभ दातार. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत नची

नचिकेतलेले यांच्या स्वरातलं रेशमा कारखानीस यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार केतन पटवर्धन. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत प्रीती प्रभू यांची गीतरचना, स्वर सुवर्णा क्षेमकल्याणी यांचा, संगीतकार शर्वरी प्रभू.

सुवर्णा क्षेमकल्याणी यांच्या स्वरातलं शर्वरी प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं प्रीती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं आणि भावधारा कार्यक्रमाची सांगता या गीतानं करणार आहोत आपण. अनिल यांचं गीत, संगीतकार कौशल इनामदार.

या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच प्रसारित करत आहो. अज्ञात मुंबई, क्रमशः वाचन लेखन नितीन साळुंखे.

श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय.

0: याच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: फेब्रुवारी 1856 मध्ये मुंबईचं गव्हर्नमेंट सेंट्रल म्युझियम लोकांसाठी खुलं झालं. ते बघायला इतकी तुफान गर्दी झाली की व्यवस्थापन कोलमडलं आणि हे वस्तू संग्रहालय बंद करावं लागलं. पुन्हा चोख तयारी करून ते 24 मार्च 1857 रोजी लोकांसाठी खुलं करण्यात आलं. पुढचा महिना सुरळीत गेला पण पुन्हा दुर्दैव आड आलं. 10 मे 1857 रोजी उत्तर भारतात सैन्याचा उठाव झाला. सरकार सावध झालं. हे लोण मुंबईतही पसरणार हे लक्षात घेऊन मुंबईत सैन्याची जादा कुमक मागवण्यात आली. या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉलमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी रस्त्यावर जे मजूर सापडले त्यांना कामाला लावलं. त्या अशिक्षित मजुरांना या वस्तूंचं महत्व माहीत असणं शक्यच नव्हतं. त्यांनी वाटेल त्या पद्धतीने म्युझियम मधील वस्तू नजीकच्या असलेल्या टाउन हॉलमध्ये हलवायला सुरुवात केली. त्यात काचेच्या पेट्या आणि बरण्या फुटल्या, वस्तू तुटल्या, काही चक्क खिडकीतून फेकून देण्यात आल्या तर काही गहाळ झाल्या. साप तर पळून गेले. पेंढा भरलेले पक्षी प्राणी मिळेल त्या भावात परस्पर विक्री करण्यात आले. ज्या वस्तू शिल्लक राहिल्या त्या भग्न अवस्थेत टाउन हॉलमध्ये पोहोचल्या.
2: या वस्तू टाउन हॉलमध्ये मांडून ठेवण्यात आल्या. नव्याने वस्तू स्वीकारणं थांबवण्यात आलं. उठावामुळे बिथरलेल्या मुंबई सरकारने वस्तू संग्रहालयाला मिळणारं सगळं आर्थिक अनुदान ताबडतोब बंद केलं. संग्रहालयाच्या कारभारांना खर्च कमी करायला सांगण्यात आलं. सरकारची वक्र नजर आपल्यावर पडू नये यासाठी देणगीदारांनी संग्रहालयाला देणग्या देणं बंद केलं. नाना शंकर शेठ आणि जमशेटजी जीजी भॉय यांच्याकडून अजूनही आधार मिळत होता. पण त्या तुटपुंच्या मदतीवर किती दिवस चालणार? मुंबईच्या पहिल्या वहिल्या सरकारी संग्रहालयाचा कारभार थंडावत आला होता.
1: सैन्यातला उठाव पूर्णपणे चिरडून टाकायला सरकारला पुढच्या 1.5-2 वर्षांचा कालावधी लागला. या दरम्यान वस्तू संग्रहालयाकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नव्हता. या उठावाचा राजकीय परिणाम म्हणून महाराणी व्हिक्टोरियाने भारतातला कारभार आपल्या हाती घेतला. भारत थेट ब्रिटिश साम्राज्याच्या महाराणीचा अंकित झाला. भारताच्या राज्यकारभाराची जबाबदारी आपल्याकडे घेत असल्याची घोषणा करणारा राणीचा जाहीरनामा गव्हर्नर लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन यांनी दिनांक 1 नोव्हेंबर 1858 रोजी टाउन हॉलच्या भव्य पायऱ्यांवरून मुंबईकर जनतेला वाचून दाखवला. त्या रात्री मुंबई शहरात मोठी रोषणाई करण्यात आली. ती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. जागोजागी बँडवर गॉड सेव्ह द क्वीन ची धून वाजत होती.
2: राणीने आपल्या जाहीरनाम्यात भारतीयांना आवडतील अशी अनेक आश्वासनं दिली होती. त्यात भारतीय आणि ब्रिटिश यांच्यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही, देशातल्या सगळ्या स्थानिकांची प्रतिष्ठा आणि हक्क मान्य करून त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, भविष्यात त्यांच्या भूभागावर आक्रमण आणि अतिक्रमण होणार नाही याची हमी देण्यात आली होती. भारतीयांच्या धार्मिक बाबींमध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ न करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पात्र भारतीयांना सरकारमधल्या विविध जबाबदाऱ्यांमध्ये सामावून घेण्याचं वचन देण्यात आलं होतं. त्याशिवाय इथल्या उद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचं आणि त्यातून इथल्या प्रजेच्या सुख समृद्धी समाधानासाठी कार्यरत राहण्याचं वचन राणीने दिलं होतं. इथल्या लोकांच्या हिताचा आणि सामाजिक सुधारणांचा उच्चारही या जाहीरनाम्यात होता.
1: हा दिवस म्हणजे भारताच्या भविष्यातल्या भरभराटीची पहाट आहे असं प्रत्येकालाच वाटलं होतं. या दिवसाची स्मृती जपून ठेवण्यासाठी एखादं कायमस्वरूपी स्मारक उभारण्याचा विचार मुंबईत सुरू झाला होता. त्यासाठी मुंबईच्या प्रमुख नागरिकांपैकी एक असलेल्या नाना शंकर शेठ यांनी त्यांच्या निवासस्थानी एक बैठक बोलावली होती. या दिवसाचं स्मारक म्हणून सैनिक उठावाच्या वेळी बंद झालेलं संग्रहालय अधिक भव्य स्वरूपात उभं करण्याचं या बैठकीत निश्चित करण्यात आलं. राणीने तिच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाला पूरक ठरणारं वस्तू संग्रहालय एवढं उचित स्मारक अन्य कुठलंही होणार नव्हतं.

0: रितसर ठराव करण्यासाठी बुधवार दिनांक 15 डिसेंबर 1858 या दिवशी मुंबईच्या टाउन हॉलमध्ये मुंबईतल्या सगळ्या नागरिकांची सभा बोलावण्याची विनंती मुंबईच्या शरीफांना करण्यात आली.
1: ठरल्या दिवशी दुपारी 3 वाजता टाउन हॉलमध्ये मुंबईतल्या नागरिकांची सभा भरली होती. त्यात ब्रिटिश होतेच, पण भारतीयांची उपस्थिती लक्षणीय होती. डॉक्टर भाऊदाजी लाड, त्यांचे बंधू नारायणदाजी, आत्माराम पांडुरंग, दादाभाई नवरोजी, बैरामजी जिजीबाई, मंचेरजी वाडिया, मिर्झा अली मोहम्मद खान, हाजी इस्माईल हाजी हबीब, मंगलदास नथुभाई, बळवंतराव भिकाजी ढवळे अशा अवघ्या मुंबईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणखी 101 नामवंत आणि श्रीमंत नागरिकांची उपस्थिती नजरेत भरत होती. एकाच दिवशी, एकाच ठिकाणी आणि एकाच कारणासाठी मुंबईचा चेहरा म्हणता येतील असे महानुभाव एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ होती. राणीच्या राज्यात व्यापार उदीम, शिक्षण, शांतता आणि समाज सुधारणा या गोष्टींना प्राधान्य मिळून सगळ्यांचं भलं होईल अशी आशा या सगळ्यांना वाटत होती.
0: खरं तर अशा महत्वपूर्ण सभेचं अध्यक्षपद गव्हर्नरांनी भूषवायचं असा त्या काळातला संकेत. परंतु गव्हर्नर लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत सभेचं अध्यक्षपद नाना शंकर शेठ यांच्याकडे आलं होतं. सभेला सुरुवात करताना राणीप्रती कृतज्ञता आणि निष्ठा व्यक्त करून नानांनी राणीने जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन उद्धृत केलं आणि वस्तुसंग्रहालय सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.
1: आपल्या देशातल्या विविध प्रांतात पिकवलं जाणारं धान्य, तिथले प्राणी पक्षी, तिथल्या विविध वनस्पती, त्यांच्यापासून मिळणारा कच्चा माल आणि त्यातून तयार होणारी अनेक प्रकारची उत्पादनं, ती उत्पादित करण्याची प्रक्रिया, 12 बलुतेदारांच्या हस्तकौशल्यातून निर्माण होणाऱ्या विविध कलावस्तू इत्यादी गोष्टींचे नमुने प्रदर्शित करता यावेत. ते मुंबईतल्या आणि विविध कारणांनी मुंबईत येणाऱ्या देशी परदेशी लोकांना पाहता यावे. त्या योगे त्यांची मागणी वाढावी, व्यापार वाढावा, समृद्धी यावी हा वस्तू संग्रहालयाच्या स्थापनेमागचा मुख्य हेतू नानांनी आपल्या भाषणातून विशद केला. हा हेतू साध्य करण्यासाठी संग्रहालया इतकं योग्य साधन होऊ शकत नाही असं म्हणून राणीच्या सुरू झालेल्या अंमलाच्या स्मरणार्थ म्युझियम आणि गार्डन स्थापनेचा ठराव मांडण्यात आला आणि तो एकमताने मंजूर झाला.
2: श्रोतेहो, आताच आपण ऐकला भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा 3रा भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई

आपण ऐकत होतात नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 135. सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, कर्णमधूर मेलोडियस साली फारसं वाद्यवृंद न वापरता मोजक्या वाद्यांचा वापर गाण्यांमध्ये निवडून आवश्यक तो परिणाम ज्यांनी साधला ते ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर. श्रोते हो, मंगेशकर भावंडांचा उपयोग दत्ता डावजेकर यांनी आपल्या संगीतामध्ये प्रथम केला. आशाताई, उषाताई, लता मंगेशकर या सगळ्यांना पार्श्वगायनाची पहिली

संधी दत्ता डावजेकर यांनी दिली. आशा भोसले यांनी मराठीमध्ये दत्ता डावजेकर यांच्याकडे 30 ते 35 अगदी मोजकीच गाणी गायली. ऐकूया पाठलाग या चित्रपटातलं हे गीत.

0: 9:15 झाली आहेत. या पुढील गीत ऐकण्यापूर्वी काही संदेश.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
4: अगं बेटा, नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
5: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
4: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
5: HIV म्हणजे शेवट नाही, ARTी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
4: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
5: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
0: श्रोते हो, मराठी चित्रपटांमध्ये गूढ गाणी, ज्याला हंटिंग मेलडी असं म्हणतात, तशी फार नाहीत. पण DD'चं हे गाणं यामध्ये

सर्वोत्तम आहे. आशा भोसले यांनी गाऊन सोनं केलेल्या या गाण्याचं ध्वनिमुद्रण रात्री 9:30 वाजता संपलं. पाठलाग या चित्रपटावर हिंदीत नंतर मेरा साया चित्रपट बनला, ज्याचं संगीत मदन मोहन यांनी दिलं होतं. मदन मोहन दत्ता डावजेकर यांना म्हणाले, तुमच्या गाण्यामध्ये जी गूढता संगीतानं आणि आशाताईंच्या गायनानं उतरली आहे, तसं मला काही जमलेलं नाही. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोतेहो, सचिनदेव बर्मन यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करत असताना एन दत्ता यांची स्वतंत्र संगीतकार म्हणून कारकीर्द हिंदीमध्ये हळूहळू विकसित होऊ लागली. शब्दांची शायरीची त्यांना उत्तम समज होती. अपराध या चित्रपटामध्ये सुद्धा आशा भोसले यांनी एन दत्ता यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली हे गाणं गायलं. अवघं 60 वर्षांचं आयुष्य एन दत्ता यांना लाभलं, पण या छोट्याशा कारकिर्दीमध्ये सुद्धा अत्यंत गुणवत्तापूर्ण असं काम त्यांनी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये करून ठेवलं. आशाबाईंची अगदी मोजकीच गाणी एन दत्ता यांच्याकडे आहेत, पण एक एक गाणं म्हणजे लखलखता हिरा आहे.

आपण ऐकल्यात अपराध चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: सकाळचे 9:25 झाली आहेत. या पुढील गीत ऐकण्यापूर्वी एक संदेश.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
4: बोला.
3: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन

0: पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
3: कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मधुचंद्र चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत संगीतकार एन दत्ता.

मधुचंद्र चित्रपटातलं महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं विठ्ठल शिंदे यांच्या स्वरातलं हे गीत.

कार्यक्रमात यानंतर सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या युगल स्वरातलं कल्याण इनामदार यांचं गीत, संगीतकार इंद्रपाल कोल्हेकर.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: भावधारा कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कवी ग्रेस यांची रचना अनिल खोब्रागडे यांच्या स्वरामध्ये।

0: सकाळचे 9:50 झाली आहेत. या पुढील गीत ऐकण्यापूर्वी काही संदेश.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
4: बोला.
3: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
3: बस
4: बस
3: समजलं.
4: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं तर श्यामा चित्तारे यांच्या स्वरातलं कवी ग्रेस यांचं गीत. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
5: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
6: आम्ही गप्पाही मारतो,
7: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
8: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
9: दुपारी 12 वाजता
10: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
9: आपुलकी आधार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मधुचंद्र चित्रपटातला एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

मधुचंद्र चित्रपटातलं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या युगल स्वरातलं एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आशाताई बाबूजींकडे पहिल्यांदा पुढचं पाऊल या सिनेमासाठी गायल्या आणि मराठी सिनेसंगीताला आशाबाईंच्या रूपानं बाबूजींच्या 52 सोनेरी कोंदणात दिमाखानं विराजमान झालेला लखलखता हिरा लाभला. कार्यक्रमात यानंतर चंद्र होता साक्षीला चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगल स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार सुधीर फडके.

0: सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं चंद्र होता साक्षीला चित्रपटातलं जगदीश खेबूडकर लिखित हे शीर्षक गीत आपण ऐकलं. या पुढील गीत ऐकण्यापूर्वी एक संदेश.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: आशाबाईंच्या बद्दल बोलताना बाबूजींनी म्हटले की आशा भोसले यांचा आवाज हा मेहनतीनं कमावलेला असून गाण्यासाठी त्या जीवापाड कष्ट घेण्यास कधीही तयार असतात. एकूणच बाबू

गुरुजींच्या संगीत दिग्दर्शनामध्ये आशा भोसले यांनी सर्वाधिक गाणी गायली आहेत. ऐकूया एकटी चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.

श्रोतेहो, मराठीमध्ये बाबूजींनी एकंदर 669 गाणी दिली, त्यातली 566 सोलो, त्यामधील 154 गाणी एकट्या आशाबाईंनी गायलेली आहेत. त्यांनी संगीत दिलेल्या 84 मराठी सिनेमांपैकी 60 चित्रपटांमध्ये आशाताईंनी पार्श्वगायन केलेलं आहे.

मराठी सिनेमांमध्ये बाबूजींनी 78 द्वंद्वगीतं दिली, त्यातली 33 आशाबाईंनी गायलेली आहेत. मराठीमध्ये बाबूजींनी 45 गायिकांना आपली गाणी दिली खरी, पण 1960 नंतर मात्र यामध्ये प्रामुख्याने आशाबाईंचाच प्रभाव आपल्याला दिसून येतो. एकूणच काय तर आशाबाई आणि बाबूजींनी मराठी चित्रपट संगीतामध्ये नवं युग आणलं असं म्हणायला हरकत नाही. कार्यक्रमात यानंतर सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरातलं देवमाणूस या चित्रपटातलं हे गीत.

दाजी बमूर घोड्यावर बसल्या बसल्या अंगाला अंग लागत आणि होती गुदगुल्या. बालपणीच्या इति आठवणी फार

0: आपण ऐकत होता देवमानुष चित्रपटातली आशा भोसले यांच्या स्वरातली गदी माडगुळकर यांनी लिहिलेली सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेली ही लावणी. याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमच्या स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी निवेदन, कधी एखादं गाणं पहिल्याच ऐकण्यात आवडतं तर कधी एखादं गाणं वारंवार ऐकल्यावर मनात बसतं. तुमच्यासोबत असं कोणत्या गाण्याबाबत घडलं आहे बोलूया आजच्या डायल इन स्वरसंवाद कार्यक्रमात. विषय गाणं मनातलं, संवादिका सुलभा सौमित्र. आज सकाळी 11:05 स्वरसंवाद कार्यक्रमाचा विषय गाणं मनातलं. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 45 15 41 29, 45 15 41 30. स्वरसंवाद कार्यक्रमाविषयीचं निवेदन आपण ऐकलं.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 25 सितंबर तक टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं.
0: सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शंभू लाहिरी यांचं ध्रुपद धमर शैलीतील गायन. राग आलाप तोडी, ताल चौताल त्यांना पखवासची साथ सुहास गवळी यांनी केली आहे. ऐकूया तर शंभू लाहिरी यांचं ध्रुपद धमर शैलीतील गायन.

नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी सुलभा सौमित्र. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही देखील खूप मजेत. मी नेहमीच म्हणते की जेव्हा जेव्हा तुमच्याशी बोलण्याचा प्रत्यक्ष असा योग येतो, म्हणजे तसे आपण रोजच प्रत्यक्ष भेटत असतो, कारण आपण एक तुम्ही आम्हाला ऐकत असता आणि आम्ही तुम्हाला ऐकत असतो. तर आज मात्र फोनवर बोलण्या चा दिवस असतो गुरुवार हा, आणि त्यामुळे खूप खूप आम्हाला आनंद होतो आज. आणि मनातलं बोलण्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म आहे, तर त्याच्यामुळे जास्त आनंद होतो. कधीकधी आपल्या मनात खूप काही असतं, खूप खूप खूप खूप काही असतं, पण शब्द नसतात. कधी एखाद्याची आठवण येते आणि आपण काहीही न बोलता एक गाणं ऐकतो. कधी एखादं गाणं अचानक रेडिओवर लागतं आणि आपण थबकतो, कारण ते गाणं फक्त गाणं नसतं, ते आपल्याला कुठेतरी घेऊन जात असतं. एखाद्या जुन्या घरात, एखाद्या माणसाजवळ, एखाद्या नात्यात, किंवा आपल्या स्वतःच्याच आयुष्यातल्या एखाद्या

या विसरलेल्या क्षणाजवळ. आजचा हा कार्यक्रम श्रोते हो असाच आपला स्वरसंवाद आहे आजचा, मनातल्या गाण्यांचा. मनातलं गाणं, काही गाणी आपण ऐकतो आणि काही गाणी आपल्याला ऐकवून घेतात. मनात साठलेल्या भावनांना आवाज देणारी, ओठांवर न आलेल्या शब्दांना सूर देणारी आणि कधी कधी डोळ्यात आलेल्या पाण्यालाही अर्थ देणारी अशी मनातली गाणी. बोलूया.

0: हेलो
1: हेलो, नमस्कार.
0: नमस्कार.
1: मी
0: बोला.
1: स्वयंवंत
0: हाँ
1: जोशी बोलतोय अंबरनाथहून.
0: बोला सर. हाँ
1: सुलभाताईंना नमस्कार आणि आकाशवाणीचे सर्व तंत्रज्ञ ड्यूटी ऑफिसर यांना सर्वांना माझा नमस्कार.
0: बोला
1: आणि
0: बोला.
1: कालच तुमचा सहज संवाद मध्ये कार्यक्रम झालेला आणि आकाशवाणीवरती श्री गणेशाची पूर्ण आरती ऐकायला मिळाली. गणेशोत्सवाच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये कुठेही मंत्र पुष्पांजली सगट जी सुखदा सुखकर्ता दुखकर्ता ही जी आरती होती ही कालच ऐकायला मिळाली. तर धन्यवाद. आणि स्वरसंवाद या कार्यक्रमामध्ये खरं तर सुलभाताईंचंच आम्ही सर्व श्रोत्यांतर्फे स्वागत करायला पाहिजे. तर ते मी सर्व श्रोत्यांतर्फे स्वागत करतो कारण हा बऱ्याच दिवसानंतर परत योग आलेला आहे. आणि दुसरं ओठी श्री रामा हे जे आहे गाणं आशा भोसले यांनी गायलेलं ओठी श्री रामा पहाट झाली, तर हे गाणं माझ्या मनातलं आहे. आणि दुसरं जे आहे जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं नाते जुळले मनाशी मनाशी हे गाणं आहे माझ्या मनातलं. तर हे गाणं तुम्हाला सांगितलं कदाचित तुमच्या मनातलं असेल, सर्व श्रोत्यांच्या मनातलं असेल. आणि आणखी एक काही हरकत नसेल तर थोडस विषयाला वेगळं, मागच्या 10-15 दिवसामध्ये तुमचे कार्यक्रम जे होते लोकसंस्कृतीचं जागर डॉक्टर प्रकाश खणगे यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं वाचन तू ऐकलं आणि तुम्ही अगदी श्वास रोखून बिलकुल न थांबता हे पुस्तक वाचून दाखवलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि याच्यामध्ये खरं तर प्रचलित नसलेले पुष्कळसे अवघड शब्द आहेत पण ते तुम्ही कुठेही न अडखळता ते बोलले आणि त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आता 25 मार्च पासून तुमचा आणखी एक कार्यक्रम चालू होणार आहे वाटतं वाचनाचा, तर त्याच्याबद्दलही सांगा. तर मनातलं पुष्कळ असं बोलण्यासारखं पुष्कळ आहे, मनातली पुष्कळ गाणी आहेत, परंतु बाकी श्रोत्यांना संधी देण्यासाठी मी माझं बोलणं थोडक्यात थांबवतो.
0: धन्यवाद. आणि आपलं गाणं ऐका आता तुम्ही तुमच्या मनातलं ऐकवते. थँक्यू थँक्यू फोन केल्याबद्दल.
1: धन्यवाद.

0: मनाचं काही सांगता येत नाही. खरं आहे ना, मन आपलं वाऱ्यासारखं असतं किंवा वाऱ्यासारखं काही ठरलेलंही नसतं. मन आपलं भूतकाळात जातं. तसंच हे गाणं आत्ता जे जोशी सरांनी श्रोते जे आत्ता त्यांनी फोन केला होता त्यांनी सांगितलं, आणि मलाही माझ्या लहानपणीच्या दिवसांमध्ये गेले, कारण रेडिओवर गाणं लागायचं आणि आई हे गाणं मला शिकवायची, तेव्हा फार फार बरं वाटलं हे गाणं ऐकत असताना. एनिवेज आपण फोन घेऊया दुसरा. हॅलो
1: हॅलो.
0: हॅलो, नमस्कार.
1: हां, मी नीता पाटील बोलते ठाण्याहून. आता हे गणपतीचे दिवस आहेत आणि ठिकठिकाणी सार्वजनिक गणपती आहे आणि गणपतीची गाणी खूप छान छान ऐकू येतात तिथून तिथून. आणि पण आता उद्या आनंद चतुर्दशी आहे, त्यामुळे बडबडून येते आम्हाला गणपती जाणार म्हणून. आणि मी माझ्या घरी 1.5 दिवसाचा गणपती ठेवते, कारण माझा एकच उद्देश असतो, त्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतो, सगळी मित्रमंडळी भेटतो आणि ते आनंदाचे क्षण मी जपून ठेवते, मला एक ऊर्जा मिळते. आणि आम्ही 4 भावंड आहोत आणि आम्ही आता सगळेच एल्डरनी झालो आहोत, 70 च्या पुढे, 75 80 च्या पुढे गेलो आहे. कोणाचं कोणाला तरी दुखणं फुपणं असतं, म्हणून असा योग हल्ली आजकाल येत नाही की आम्ही 4ही जण एकत्र येतो. आणि या वेळेला मला इतका आनंद झाला, माझा गणपती मला पावला. सगळे आम्ही 4 जण एका मांडवाखाली आलो आमच्या घरात.
0: तुमचं गाणं कुठलंय, मनातलं
1: हा
0: मनातलं काय विषय आपला हा आहे, मनातलं
1: मला
0: गाणं.
1: हो, त्यामुळे मी तर गणपतीलाच नेहमी आळवत असते. तसंच मला हे तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक ते खूप आवडतं ते का. नंतर अजून एक गाणं म्हणजे बरं आपलं
0: बरं ठीक आहे, धन्यवाद. हॅलो हॅलो,
1: हॅलो.
0: नमस्कार. हां बोला. हां
2: नमस्कार, सुनमाताई, अरुणा जोशी बोलते खारघरहून.
0: हां बोला. हां
2: हां हां आधी फोन लागला म्हणून खूप आनंद झालेला आहे. आणि मनातली गाणी म्हटलं तर तशी खूप आहेत, पण मंगेश पाडगावकरांचं आणि अरुण दातेंनी त्यांच्या मखमली स्वरात गायलेलं गाणं भातुकलीच्या खेळामध्ये, राजा आणि कराणी, म्हणजे त्या गाण्यामधली जी सनई आहे ना ती मला खूप आवडते. म्हणजे ते असा एक आर्त स्वर ते काळजाला जाऊन भिडतात. हा आणि त्या पाडगावकरांच्या त्या शब्दांना त्या सनईमुळे एक वेगळी किनार लाभलेली आहे, दुःखाची किनार म्हणावी अशी. आणि मग ती कुठेतरी काळजात तशी रुतून बसल्यासारखी बसते आणि ते गाणं सतत माझ्या मनामध्ये रेंगाळत असत. आणि दुसरं गाणं एक आणखी सांगते, माळ्याच्या मळ्या मंदी पाटाचं पाणी जात, माळ्याच्या मळ्या मंदी पाटाचं पाणी जात, ब्रजाई जुई मोगरा फुलवीत. म्हणजे माहेरी घेऊन जात हे गाणं, आई वडील भाऊ बहीण सगळे डोळ्यासमोर उभे राहतात.
0: बरोबर, ऐका ऐका हे गाणं. ओके,
2: नकळत डोळे पाणवतात.
0: हो, धन्यवाद
2: धन्यवाद.

0: हेलो, नमस्कार।
1: हेलो सर,
0: हाँ बोला। हाँ
1: रवींद्र पुढारी सर बोलते सुरू बाकाई.
0: हाँ बोला रवींद्र जी। हाँ
1: गाणं मनातलं नेहमीच स्वतःला ताजेतवानं करतं, प्रगल्भ करतं
0: हाँ
1: आणि जीवनाकडे पाहायचं एक सकारात्मक दृष्टिकोन देतो. माझी या मना जरा थांबना, पाऊली तुझी या. हा, हे किशोर सुमित्र यांचं गीत म्हणजे मनोगत आहे मनाशी किंवा स्वप्नातल्या स्वप्नरंजन करत असलेल्या प्रियकराचं प्रेयसी बद्दलचं. आणि अतिशय सहज सुंदर भावना यामध्ये आहे की पावले तुझे माझी या कुणा, म्हणजे प्रेयसीला दुःख होणे, पायांना वेदना होणे, तिची वेदना ही माझीच वेदना, अशा अर्थाचं विश्लेषण मला नेहमीच करावं असं वाटतं. आणि अशा त्यांचा आवाज, या गीताची चाल आणि श्रीधर फडकेंचं संगीत अगदी रात्रीच्या प्रहरी मला हे खूप आवडतं ऐकायला आणि मी नेहमी ऐकतो. आणि किशोरजींनाही सांगा.
0: धन्यवाद।
1: चालेल.
0: थँक्यू।
1: हो.

0: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ट्यून केलेली आहे. स्वरसंवाद कार्यक्रमात आज आपण एकमेकांसोबत बोलतो आहोत आणि आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. हॅलो हॅलो नमस्कार.
1: हॅलो.
0: हां बोला. हां
1: हा, मी प्रतिभा म्हात्रे बोलिवलीहून बोलते.
0: हां बोला ना.
1: मला
0: हां
1: काय आहे, माझ्या मनामध्ये 3 गाणी अशी बसली आहेत की त्याच्यातलं तुम्ही एक तर ओळखालच गाणं. तर मी लहान माझ्या नातीच्या बरोबर मैत्रिणी खेळायला आल्या ना, तर मी अगदी सुरात बोलणार, हसता खेळा नाचा पुस्तक नंतर वाचा. त्या मुली इतक्या खुश व्हायच्या, त्यांना वाटत अरे वा आम्हालाच बोलून बोलते ही. ते आजी बोल ना परत. दुसरं एक गाणं, या दुनिये मध्ये थांबा याला वेळ कोणाला, ते सुनील गावस्करांचं. ते जरा कोण आमच्यावर नाही थांबलं की जरा ते हे लगत गाणं सुचत की जरा थांबा ना आमच्यासाठी. तिसरं म्हणजे आता माझ्या पक्क मनात बसलेलं, सांग कधी पळणार तुला भाव माझ्या मनाला. हे जेव्हा भाव माझ्या मनातले कळते तेव्हा मला ते मन माझे शांत होईल असं वाटायला लागले. आता मला प्रत्येक वेळेला हेच गाणं मी बोलत असते, त्यामुळे जास्त अशी गाणी आहेत खूप, पण ती मला अशी वाटतात मुद्दाम कोणाला तरी बोलून बोलते असं वाटायला लागतं. पण खरं हो, ते मनाला वाटतं ना ते येतच आपसूक गाणं.
0: बरोबर. आता आता तुमच्या मनातच लावते, सांग कधी कळणार भाव तुला. तुमचा भाव मात्र आम्हाला कळलाय तुमच्या मनातला.
1: बरोबर. खूप खूप म्हणजे माझ्या प्रत्येक वेळेला मध्ये म्हणजे प्रत्येक एपिसोडला मी म्हटलेलं आहे हे माझ्या प्रत्येक जीवनातलं ओळ आहे, ही माझ्या प्रत्येक अशी ओळ आली आहे, इतकं मनात बसले माझ्या ठिकाणी. धन्यवाद
0: धन्यवाद.
1: हा बोल.

0: हेलो हेलो,
1: हेलो,
0: नमस्कार
1: कपिल कंका बोलतो, वाशिम वरून सुलभाताई. नमस्कार.
0: नमस्कार, बोला. हाँ,
1: मला माझ्या मनातलं गीत आहे गजानन नाथरी गणराया आदि वंदू तुझमोरे. हे गीत खूप मला आवडते, खूप ऐकत असतो मी हे गीत.
0: अच्छा.
1: आणि आता सध्या तणावाचं वातावरण आहे, हे गीत मस्त वाटेल आपली खूप होईल.
0: बर,
1: ठीक
0: ठीक
1: आहे
0: आहे.
1: मॅडम, इतर श्रोतांना संधी मिळण्यासाठी मी पुढचे टाकत आहे.

0: ठाणे इथं बोलते.
1: हां बोला.
0: आपल्या महाराष्ट्रामधल्या अनेक गीतकारांनी संगीतकारांनी फार मोठा अमोल ठेवा आपल्याला दिलेला आहे गाण्यांच्या रूपाने. मोठमोठ्या गायकांनी लता दीदी आशाताई सुमन कल्याण फुलकर अनेकांनी गायलेली गाणी आपल्या ओठावर रंगाळतात कान तृप्त करतात. पण मला आवर्जून सांगायचं उल्लेख करायचा आहे तो गीत रामायणाचा गदिमा आणि बापूजी सुधीर फडके यांची जी जोडी होती ना त्यातलं एवढ्या गीत रामायणांमध्ये मला एक गाणं म्हणजे सगळीच गाणी एकसळ आहेत ती गीत पण त्यातलं मला जे खूपच मनाला भिडलेलं आहे ते पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. तर त्याच्यामध्ये मानवी जीवनाचं तत्वज्ञान पण अधोरेखित केलेलं आहे गदिमानी. तर ते गाणं मला खूपच आवडतं आणि अख्खी गीता रामायणाची रचनाच सगळी चांगली आहे सुंदर आहे सगळ्यांनाच ते आवडत असणार मला एकटीलाच असं नाही. तर गीता रामायण ही एक मोठी आपल्या महाराष्ट्राला लाभलेली मराठी माणसांना लाभलेली एक मोठी सुंदर देणगी आहे असं मी म्हणेन. धन्यवाद.
1: मिळालं की लावते गाणं आहे.
0: हा चालेल लावा. हा
1: धन्यवाद. हॅलो हॅलो नमस्कार.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: हा मी गणेश पाटील बोलतोय.
1: हा बोला.
2: तुम्ही आज इतकी छान छान गाणी लावलीत कान तृप्त झाले. माझं एक मनातलं गाणं असं होतं की या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भोवती हे पाठलाग मधलं गाणं आहे फार आवडतं मला. तुमच्या संग्रही असेल तर जरूर लावा. आणि एक छोटस सांगतो मी. हा आता एक दोहा आहे की काही गाणं आहे मला कल्पना नाही पण फार पूर्वी 1975 साली माझी जेव्हा युपीमध्ये बदली झाली होती त्याला मी म्हणत तिकडे म्हणायचो की जपो रे राम नाम सुखदाई राम नाम के दो अक्षर मे सारी शांती समाई राम नाम सुखदाई. आणि हे मी तिकडे म्हटल्यामुळे ना सगळे लोक माझ्या भोवती गोळा झाले आणि ते माझं गाणं फिट बसवून गेलं आणि मला ते त्यांच्यातले समजायला लागले म्हणून ते माझ्या लक्षात राहिले.
1: हे तुमचं आता पाठलाग मधलं ऐकवते हे गाणं.
2: ओके थँक्यू.

श्रोते हो, मनातली गाणी नेहमी मोठ्या आवाजात वाजत नाहीत. काही गाणी अगदी हळू वाजतात, इतकी हळू की ती फक्त आपल्यालाच ऐकू येतात. त्यांना जपून ठेवा, कारण बाहेरच्या जगाला कदाचित आपला चेहरा दिसतो, आपलं हसू दिसतं, आपलं यश दिसतं, पण मनातलं गाणं फक्त आणि फक्त आपल्यालाच ऐकू येतं. आणि

ते गाणं कधीही थांबू देऊ नका. पुन्हा भेटूया एखाद्या नव्या सुरात, एखाद्या जुन्या आठवणीत, आणि पुन्हा एकदा मनातलं गाणं घेऊन. आणि या गाण्यांसह जपूया एकमेकांना, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी हरवतात जास्त.

आवृत्तीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे.

वसंत आजगावकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 12 वाजता आहेत. आता नागपूर केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळाचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी तुमचीच मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, गणरायाच्या आगमनाचा हा प्रवास अगदी काही काळच उरलाय. 10 दिवसांचा हा सोहळा बघता बघता निघून जाईल. उत्साह, आनंद आणि चैतन्य निर्माण भरलेल्या डोळ्यांच्या कडा श्रद्धा आणि भक्तिरूपी आसवांनी पाणावून जातील. निरोप घेता देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. आभाळ भरले होते तू येताना, आता मात्र डोळे भरून आलेत तुला सोडून जाताना. खरंच हे 10 दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही. ठिकठिकाणी पूजा अर्चा आणि भक्तिमय वातावरणात आपणही कधी एकरूप झालोत हे सुद्धा कळलं नाही. 10 दिवसांचं त्यांचं असणं आता मात्र मनाला रितेपणा देऊन जाणार. एवढं मात्र खरं, अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं वर्षभर वेळ नसणारे आपण सर्व एकत्र आलो. अनेक कार्यक्रमातून कितीतरी गोष्टी साध्य केल्या त्या याच दिवसात.

मध्ये एकमेकांच्या कलागुणांना वाव देऊन या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटलाय आपण. आता मात्र गणरायाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनवणी करूया. मैत्रिणींनो, एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवूया की पर्यावरणपूरक विसर्जनासाठी तलाव किंवा नद्या खराब होऊ नये म्हणून कृत्रिम टाक्यांमध्येच विसर्जन करावं. निर्माल्यही जिथे एकत्र जमा केलं जातं तिथेच टाकावं. एकूणच निसर्गाला आणि पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचणार नाही याची वैयक्तिक काळजी घ्यायची. चला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण गणरायाचंच एखादं छानसं गीत ऐकूया.

तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे. आपल्या कार्यक्रमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या मैत्रिणींशी हितगुज करत असतो, त्यांच्या संपूर्ण प्रवासाविषयी जाणून घेत असतो. तर आजही आपल्या हितगुज या मालिकेमध्ये भेटूया लेखिका असणाऱ्या डॉ पुष्पा तायडे यांना आणि जाणून घेऊया त्यांच्या संपूर्ण लेखन प्रवासाविषयी. चला तर

0: नमस्कार डॉक्टर पुष्पा तायडे, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, मनात साठवलेले कितीतरी शब्द असतात, डोळ्यात दडलेल्या काही आठवणी असतात आणि ओठांवर येण्याची वाट पाहणाऱ्या कितीतरी गप्पा असतात. या सगळ्या गप्पांना मोकळी वाट करून देऊया. आज भेटूया हितगुज या मालिकेत डॉक्टर पुष्पा तायडे यांना. मैत्रिणींनो, डॉक्टर पुष्पा तायडे यांना अर्थशास्त्र या विषयामध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. त्यांचे 42 विविध विषयांवरचे शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांनी स्वतः 14 पुस्तकांचं लिखाण केलं आहे तर 16 पुस्तकं संपादित केली आहेत. त्यांनी 2025 साली नागपूर इथं झालेल्या 11व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. यासोबतच त्या विविध पुरस्कारांच्या मानकरी आहेत. त्यांचे अर्थशास्त्राची विविध पुस्तकं, मातृव्यथा हा कथा संग्रह आणि पुष्पगंध आणि शेवंती कविता संग्रह आहेत. चला तर भेटूया या सखीला आणि त्यांचा हा लेखन प्रवास जाणून घेऊया हितगुज या मालिकेत. तर डॉक्टर पुष्पा तायडे, सर्वप्रथम सांगा की तुम्ही मूळच्या कुठल्या?
1: माझं माहेर यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील. माझे वडील ॲडव्होकेट शिवराम चौधरी होते आणि माझं बालपण हे दारव्हा इथेच गेलं. बी ए पर्यंतचं माझं शिक्षण हे दारव्ह्यालाच झालं होतं.
0: तुमच्या लेखनाची सुरुवात कशी आणि कुठून झाली?
1: आमच्या शाळेमध्ये हस्तलिखित तयार केली जायची आणि त्या हस्तलिखितामध्ये छोट्या छोट्या कथा लिहिण्यापासून माझी सुरुवात झालेली होती लिखाणाची. पण प्रत्यक्षामध्ये माझं जे साहित्य प्रकाशित झालं ते म्हणजे महाविद्यालयात असताना, जेव्हा महाविद्यालयाचा वार्षिकांक निघत होता आमच्या देवगिरी नावाचा, त्या देवगिरी वार्षिकांकामध्ये माझ्या कथा प्रकाशित झालेल्या होत्या. आणि मग वर्तमानपत्रामध्ये, दिवाळी अंकांमध्ये सुद्धा त्याच काळामध्ये माझ्या कथा कविता प्रकाशित झाल्या. त्याच्यामध्ये आत्मबल नावाचं वर्तमानपत्र होतं, नमो महाराष्ट्र, धारवा समाचार, या सगळ्या दिवाळी अंकांमध्ये तेव्हा माझ्या काही कथा प्रकाशित झाल्या होत्या. इथून माझी साहित्याची सुरुवात झालेली आहे.
0: तुम्हाला पहिल्यापासूनच लिहायला खूप आवडायचं का?
1: हो, मला लिहायला खूप आवडत होतं. कारण हस्तलिखित जरी असलं तरी ते आम्हाला मग नंतर वाचायला सुद्धा देत होते. त्यात आपण काहीतरी लिहिलं आहे, एखादा म्हणजे चुटकुला लिहिलं आहे, तर ते वाचायला खूप आनंद व्हायचा. सगळ्यांच्या सोबत आपलं पण प्रकाशित झालेलं आहे.
0: तर सर्वात पहिली कथा, कविता किंवा लेख यातला कोणता प्रकार तुम्हाला सर्वात जवळचा वाटला?
1: मला कथा आणि कविता जास्त आवडायच्या. तेव्हा मी लेख लिहिण्या इतकी प्रगल्भ बुद्धिमत्ताही नव्हती असं म्हणता येईल. कॉलेजमधलं ते आयुष्य होतं तारुण्याचं आणि त्या काळामध्ये कथा आणि कविता ह्याच आवडायच्या आणि त्यात लिखाण करत गेले.
0: किंवा जे तुमचं हस्तलिखित प्रकाशित झालं किंवा इतर सगळ्यांनी जेव्हा ते वाचलं तेव्हा तो अनुभव कसा होता?
1: तो त्यांनी केलेलं कौतुक जे आहे ते खूप आवडायचं आणि ती एक प्रेरणाच होती. आकाशवाणीवर देखील प्रसारित केल्या गेल्या होत्या माझ्या कथा, वनिता विश्व कार्यक्रम असायचा तेव्हा.
0: तर आता तुम्ही

0: पुष्कळ साहित्य लिहित आहे, वेगवेगळ्या विषयांवरचे विविध लेखही लिहिलेले आहेत, संशोधनपर तुमचं लिखाण आहे. तर वाचकांकडून मिळालेली एखादी प्रतिक्रिया, सर्वात पहिली प्रतिक्रिया ती आठवते का तुम्हाला?
1: मला आठवतं की वनिता विश्व कार्यक्रमामध्ये जेव्हा माझी घार फिरे आकाशी ही कथा प्रसारित झाली, तेव्हा खामगावच्या एक भगिनी होत्या, त्यांनी मला पत्र लिहून कळवलं होतं की तुमची कथा खूप आवडली, तुमची जी नायिका आहे त्या नायिकेच्या मनामध्ये घर, छोटी मुलं आणि तिची नोकरी, असं जे द्वंद्व तिच्या मनात निर्माण होत होतं त्याचं एक सुंदर चित्रण तुम्ही त्याच्यामध्ये रंगवलं आणि ते मला खूप आवडलं. पण तुमची जी लेखिका आहे ती संघर्ष करत राहिली आणि नोकरी करत राहिली, म्हणजे मला सासरच्या लोकांकडून साथ मिळाली नाही, माहेरच्या लोकांकडून साथ मिळाली नाही आणि छोटी छोटी मुलं त्यांना घरी एकटं टाकून मला नोकरीवर जाता येत नव्हतं, म्हणून मला नोकरी सोडावी लागली. आणि ते शल्य जे आहे ते आजही मला बोचते. ही जी त्यांची बोलकी प्रतिक्रिया होती ती आजही मला आठवते की महिलांना असं बरेचदा आपल्या आयुष्यामध्ये होतं की म्हणजे समायोजन करता करता कदाचित आपलं करिअर जे आहे ते देखील गमवावं लागतं, तेव्हा दुःख होतं.
0: पुष्पाताई, विदर्भातील साखर उद्योगाचं अर्थशास्त्र या आगळ्या वेगळ्या पुस्तकाविषयी काय सांगाल? या विषयावर तुम्हाला का लिहावंसं वाटलं?
1: मी माझं शिक्षण BA पर्यंत झालेलं होतं आणि एक चांगलं स्थळ आलं, डॉक्टर असलेला मुलगा बिना हुंड्यानी तेव्हा लग्नाला तयार होतो, तर साहजिकच माझ्या वडिलांना वाटलं ही BA झालेली आहे तर हिचं लग्न करून द्यायला काही हरकत नाही. आणि माझं लग्न वयाच्या 21व्या वर्षी झालं, परंतु माझ्या सासरचे लोक आणि माझे मिस्टर हे आधुनिक विचाराचे होते आणि त्यांना असं वाटलं की हिला देखील चांगलं करिअर स्वतःचं घडवता आलं पाहिजे, म्हणून लग्न झाल्यानंतर त्यांनी मला शिकवलं. मग मी MA इतिहासात केलं, नंतर MA अर्थशास्त्र विषयामध्ये केलं, BEd केलं, MPhil केलं आणि PhD पर्यंत शिक्षण माझं लग्नानंतर पूर्ण झालं. त्यामध्ये MA अर्थशास्त्रामध्ये करत असताना मला विद्यापीठात प्रथम आल्यामुळे सुवर्ण पदक मिळालं आणि MPhil केलं तेव्हा जे गाईड होते तेच मला पुन्हा PhD ला मार्गदर्शन करायला तयार होते आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एक आगळा वेगळा विषय घेतला. तसं पहिलं तर विदर्भातील साखर उद्योग आणि त्यात काम करणे आणि त्याच्यावर संशोधन करणे, पुष्कळांना असं वाटू शकते की महिलांनी काय या क्षेत्रात हे करावं, पण मला असं वाटलं की हे चॅलेंज आहे माझ्या पुढे, मी महिला असतानाही तर याच विषयावर मी करायला पाहिजे. मी हा विषय संशोधनासाठी निवडला आणि विदर्भातले 8 कारखाने घेऊन त्याच्यावर सगळा डाटा कलेक्शन वगैरे करून माझा थेसिस जो आहे तो सबमिट केला. 2000 साली मला PhD जी आहे ती या विषयावरची प्राप्त झाली आणि PhD प्राप्त झाल्यानंतर मग मला साहजिकच असं वाटलं की एवढं जर काम आपण याच्यावर केलेलं आहे तर हा एक थेसिस प्रकाशित व्हायला पाहिजे, म्हणून UGC कडे अप्लाय केलं अनुदानासाठी. UGC मला अनुदान दिलं आणि त्या अनुदानातून माझं हे पहिलं पुस्तक जे आहे हे प्रकाशित झालं. मला साधारणपणे 8 वर्षाचा कालावधी लागला, कारण 8 कारखाने आणि प्रत्येक कारखान्यात वारंवार जाऊन डाटा कलेक्शन करणे ही बाब खरंच एक माझ्यासाठी तरी चॅलेंजच होत.
0: हो, म्हणजे इतकं सोपं नव्हतं.
1: हा, आणि जेव्हा की माझा तेव्हा मुलगा जो आहे तो मुलगा पण शिकत होता, त्याच्याकडे पण मला लक्ष द्यायचं होतं आणि घर, मुलगा, नोकरी आणि हे सगळं सांभाळून मला हे सगळं करावं लागलं होतं.
0: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या साहित्यावर देखील आपण खूप काही लिखाण केलंय, त्याबद्दल सांगा.
1: सुरुवातीला मी काही लेख महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित केले होते, परंतु अगदी कोरोनाच्या काळांमध्ये असं झालं की व्हॉट्सअपवर मला एक मेसेज आलेला होता आणि त्याच्यामध्ये एक ग्रंथ जो आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, कार्य आणि साहित्य यावर आधारित निघणार होता आणि त्या ग्रंथाची संकल्पना जी आहे ती राजेश खवले जे अप्पर आयुक्त आहेत त्यांची होती आणि मी त्यांना फोन लावला की मी यामध्ये माझा स्वतःचा एखादा लेख देऊ का, तर त्यांनी मला म्हणाले की लेख तर नक्की द्या पण तुमचा बायोडाटा पण द्या. मग मी त्यांना माझा बायोडाटा दिला आणि जेव्हा मी माझा बायोडाटा त्यांना दिला तेव्हा त्यांनी म्हटलं की मी तुम्हाला या ग्रंथासाठी संपादक म्हणूनच निवडतो. म्हणजे योगायोगाने मला संपादक निवडलं गेलं आणि 5वं नाव जोडलं गेलं. परंतु असं झालं की कोरोना काळामध्ये सगळेजण आपल्या आपल्या कामात व्यस्त होते,

0: आणि मला टेक्निकल नॉलेज हे थोडं जास्त होतं की व्हॉट्सअपवरचे मेसेज मेलवर घेऊन किंवा कॉम्प्युटरमध्ये घेऊन ते प्रिंट करायचे आणि तपासायचे. असं करता करता मी काम सुरू केलं आणि 1008 पानाचा हा ग्रंथ, त्या संपूर्ण ग्रंथाचं काम जे आहे ते माझ्या एका हाती पार पडलं त्या काळामध्ये, आणि ही एक मोठीच उपलब्धी माझ्या आयुष्यात मला मिळाली.
1: खरंच हे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्यासाठी अतिशय आदर्शप्रदांनी शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवली.
0: मला तर खूपच आनंद झाला, कारण पहिला ग्रंथ आम्ही क्रांतिरत्न हा केला आणि त्यानंतर दुसरा ग्रंथ जो आहे तो आम्ही सावित्रीबाई फुलेंचा गौरव ग्रंथ काढला आणि त्याचं देखील संपादनाचं काम माझ्या हातून झालं. तर ह्या दोन मला असं वाटतं की मोठ्या पुस्तकांचं संपादनाचं कार्य माझ्या हातून झालं. ही एक माझ्या जीवनातली अतिशय उत्कृष्ट अशी संधी मला प्राप्त झालेली होती.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमात. हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर पुष्पा तायडे यांचा साहित्य प्रवास. पुष्पाताई, तुम्ही पुष्पगंधा आणि शेवंती या नावाचे कविता संग्रह लिहिले आहेत आणि ते सगळ्या वाचकांना खूप आवडले आहेत. पुष्पगंधा या कविता संग्रहातील मग मानवानेच शांत का राहावे या नावाची कविता माझ्या संग्रही आहे, तर ती मी सांगते. कळ्यांनी उमलावे, फुलांनी फुलावे, निसर्गाने बहरावे, मग मानवानेच करडावे. फुलपाखरांनी हुंदडावे, पक्ष्यांनी गीत गावे, गायीने हंबरावे, मग मानवानेच का स्वस्थ बसावे. खरंच खूप सुंदर अशा या ओळी आहेत, तर या कविता संग्रहाविषयी काय सांगाल?
0: कॉलेजमध्ये असतानाच मला कविता लिहायची एक सवय होती, किंवा त्या काळात स्फुरत होत्या आणि त्या हळूहळू हळूहळू सगळ्या कविता ज्या आहेत त्या गोळा होत गेल्या आणि कधीतरी ह्या प्रकाशित करू असं करता करता बऱ्याच कालावधी निघून गेला. पण नंतर मग असं वाटलं की ह्याला आपण लक्ष देऊन करायला पाहिजे आणि मग हा कविता संग्रह प्रकाशित करायचा विचार मनात आल्यावर कामाला लागले. आणि मग मला नाव आठवलं की प्रस्तावना कुणाला मागायची, तर प्रतिमा इंगोले म्हणून ज्या अगदी ख्यातनाम लेखिका आहेत त्यांना मी म्हटलं की माझ्या कविता संग्रहाला तुम्ही प्रस्तावना द्या, आणि त्यांनी अगदी क्षणात मान्य केलं आणि अगदी लवकरच मला याला प्रस्तावना त्यांनी लिहून दिली आणि मग हा कविता संग्रह जो आहे तो आम्ही प्रकाशित केला.
1: आणि मातृव्यथा हा तुमचा कथा संग्रह आहे, त्याबद्दल थोडस.
0: मातृव्यथा हा जो कथा संग्रह आहे, मातेची व्यथा ही तर खरं म्हणजे माझ्या आईचीच व्यथा होती. म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये असं झालं होतं की माझा जो मोठा भाऊ आहे हा बीए सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर एका चांगल्या पदावर काम करत असताना त्याच्या मनामध्ये असा विचार आला होता की आपण आता ही नोकरी वगैरे सोडून द्यायची, अन्यास दीक्षा घेतली होती. आणि मग एक हाताशी आलेला मुलगा घरून निघून गेला म्हणून आईला सारखं म्हणजे माझ्या दुःख होत राहायचं. आणि ती जी व्यथा होती की आपल्या हाताशी आता आपला आलेला मुलगा जो आहे तो घर सोडून निघून गेलेला आहे, ती व्यथा या कथेमध्ये मांडली. पण नंतरच्या काळात माझा जो छोटा भाऊ आहे तो चांगला शिकला, वकील झाला आणि त्यांनी घराची सगळी जबाबदारी सांभाळली.
1: तुमच्या शेवंती या कविता संग्रहाविषयी सांगा.
0: शेवंती हा कविता संग्रह अगदी अलीकडेच प्रकाशित झालेला कविता संग्रह आहे आणि त्याच्यामध्ये छान छान आईविषयीची कविता, गुलाब फुलाविषयी आपलं जे मत आहे ते, फुलाची राणी म्हटलं जातं शेवंतीला, त्या फुलाच्या राणी शेवंतीवर कविता, अशा सुंदर सुंदर कविता ज्या आहेत त्यामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.
1: खूपच छान. पुष्पाताई, तुमच्या शब्दांनीच तुम्हाला स्वतःला कधी नव्यानं ओळख करून दिली का?
0: हो, जेव्हा आता हा कथासंग्रह प्रकाशित झाला आणि मराठी साहित्य मंडळाने मला जेव्हा या कथासंग्रहाला सावित्रीबाई फुले सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार दिला तेव्हा मला असं वाटलं की आता आपल्याला खरी ओळख जी आहे आपली ती या माझ्या लिखाणाने मिळालेली आहे आणि मी धन्य झाले. प्रत्येक पुरस्कार घेताना आनंद होतो, परंतु ही देखील जाणीव होते की आता ह्याच्यापेक्षा आणखी जास्तीत जास्त चांगलं साहित्य जे आहे ते लोकांपर्यंत आपल्या हातून पोहोचावं ते व्हायला पाहिजे.
1: आपण अध्यात्मविषयक देखील अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, तर या अध्यात्माचं वेडही तुम्हाला पहिल्यापासूनच होतं का?
0: अध्यात्माचं वेड मला होतं लहानपणापासून, आईचे संस्कार होते. परंतु 2007 साली माझी एक शक्तिपात दीक्षा झालेली होती आणि मला प्रियानंद नावाचे गुरु मिळाले होते आणि मग मला लक्षात आलं की खरोखरच हा एक सिद्ध योगाचा मार्ग जो आहे, एक

0: उत्कृष्ट असा मार्ग आहे आणि ध्यान साधनेचा मार्ग आहे, तर या मार्गाने साधना करायला पाहिजे. आणि मग त्यांच्या सहवासात आल्यावर मासिक जे आहे त्याचं संपादनाचं काम केलं, दिनदर्शिका जी प्रकाशित होत होती त्याच्या पाठीमागे लेख लिहायला लागले आणि हळूहळू आध्यात्मिक लिखाणाला माझी त्यांच्या कृपेनी सुरुवात झालेली आहे.
1: खरं तुझ्या लिखाणामध्ये किती वैविध्य विपुलता आहे, तुमच्यातल्या या सृजन शक्तीला खरंच सलाम करावा असंच आहे. तर आपल्या लेखनामध्ये कोणत्या लेखकांचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं?
0: जेव्हा मी महाविद्यालयात शिक्षण घेत होते तेव्हा वि स खांडेकर, हना आपटे, कुसुमाग्रज, शांता शेळकेंच्या कविता अशा मोठ्या मोठ्या लेखकांचं लिखाण वाचत आले आणि त्यांच्या विचाराचा पगडा माझ्या विचारावर होता आणि या सगळ्यांनी जे काही मला चांगले विचार दिले त्यातून माझी लेखणी जी आहे ती हळूहळू समृद्ध होत जात आहे.
1: पुष्पाताई, तुम्हाला वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत, तर त्या पुरस्कारांविषयी सांगा.
0: अगदी सगळ्यात पहिला पुरस्कार जो आहे तो मला तर माझा विदर्भातील साखर उद्योगाचे अर्थशास्त्र या पुस्तकाला मिळाला आणि मराठी अर्थशास्त्र परिषदेमध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार नावाने हा पुरस्कार मला तेव्हा प्राप्त झाला. पण मला असं वाटलं होतं की जनरली पुरस्कार मिळताना मुंबई पुणे आणि मोठे लेखक जे आहेत त्यांना हा पुरस्कार मिळतो, मग आपण काय जायचं, म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेले नाही आणि तिथे माझ्या नावाने पुरस्कार घोषित झाला होता. पण मग त्यांनी ती पुरस्काराची रक्कम, पुरस्काराचं प्रमाणपत्र हे सगळं पोस्टाने मला पाठवलं, तो चेक, आणि मग माझा आनंद खरोखरच गगनात मावेनासा झाला कारण हा माझ्या जीवनातला पहिला पुरस्कार होता.
1: खरंच खूप छान. पुढील कार्यकाळामध्ये अजून तुम्हाला कोणकोणत्या विषयावर लिहिण्याची तुमची मनीषा आहे?
0: मला महाविद्यालयात असतानाच एक विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रकल्प मंजूर केलेला होता आणि त्याच्यामध्ये मायनर रिसर्च प्रोजेक्ट जो आहे त्याच्यात मला अनुदान पण मिळालं होतं आणि तेव्हा मी महात्मा गांधींचे आध्यात्मिक विचार हा विषय घेतलेला होता आणि तेव्हा मी 25 खंड वाचून त्याच्यावरचा जो प्रकल्प होता तो विद्यापीठ अनुदानाकडे सादर केलेला होता. परंतु महात्मा गांधींचं वाङ्मय 100 खंडामध्ये विभागलेलं आहे आणि आज तागायत मी 55 खंड वाचून म्हणजे 13 चॅप्टरची स्कीम माझी मी बनवली होती. त्यांचे प्रार्थनेविषयीचे विचार, धर्माविषयीचे विचार, एकादश व्रताविषयीचे विचार, गांधींची गुरु शिष्य परंपरा, गांधीजी ध्यानाविषयीचे विचार, शरीर आणि आत्म्याविषयीचे विचार असे त्या स्कीममध्ये मी सगळं साहित्य त्यांचं डिवाइड करत जात आहे आणि हे काम भविष्यात पूर्ण करण्याची इच्छा आहे. माझे गुरु प्रियानंद जे आहेत त्यांचं चरित्र लिखाणाचं काम सध्या हाती घेतलेलं आहे. माझे जे वडील आहे ॲडव्होकेट शिवराम चौधरी ते समाजवादी विचारसरणीचे होते, त्या काळात त्यांनी संघर्ष करून अनेक कामगारांच्या संघटना ज्या आहेत त्या केल्या आणि कामगारांच्या शोषणापासून संघटनेच्या माध्यमातून त्यांना वाचविलं. तो त्यांच्या जीवनातला संघर्ष मी डोळ्यांनी पाहिला, त्यांचं चरित्र लिहायचं आहे आणि सगळ्यात शेवटी माझ्याही जीवनात जो काही संघर्ष झाला माझं चरित्र सगळ्यात शेवटी लिहेल हे सगळं मनामध्ये योजून ठेवलेलं आहे. ललित लेख, कथासंग्रह आणि कविता संग्रह हे पण सोबत सोबत येतीलच असा एक मोठा टिकोण समोर ठेवून लिखाण करायचं ठरवलेलं आहे.
1: तुम्हाला तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता आपल्या नवोदित प्रतिभावंतांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: प्रत्येक प्रकारचं साहित्य लिखाणाचं जे काही तंत्र आणि मंत्र आहे ते शिकून घ्यावं. उदाहरणार्थ कविता लिहिताना केवळ मुक्त छंदातल्या थोड्याशा कविता लिहिल्या, काही शब्दाला शब्द जुळवले आणि कविता लिहिली असं करण्याच्या ऐवजी त्यांनी त्याच्यामध्ये वृत्तातल्या कविता किंवा गझल लेखन ज्या पद्धतीने आपण करतो तसं हे सगळं शिकून जर तुम्ही हे कराल आणि जितकं जास्तीत जास्त वाचाल तितकं तितकं तुम्ही प्रगल्भ होऊन चांगलं साहित्य तुमच्या हातून हीच प्रकाशित होईल. तर की चांगला अभ्यास करा, लिखाणाचं तंत्र शिकून घ्या आणि चांगलं लिखाण करा.
1: तर डॉक्टर पुष्पा तायडे, आपण आमच्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान मनमोकळी अशी मुलाखत दिलीत त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
1: पण आता जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगा.
0: आता नातू छोटा आहे आणि त्याला घेऊन मी बरेचदा गाणं म्हणत असते. देव जरी मज कधी।

हितगुज या मालिकेमध्ये लेखिका डॉक्टर पुष्पा तायडे यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. यानंतर मैत्रिणींनो, आपल्या या कार्यक्रमात घेऊया या छानशा गीताचा आनंद.

तर मैत्रिणींनो, यानंतर आपल्या या कार्यक्रमामध्ये तिच्या शब्दातून या मालिकेमधून शिल्पा दिवाण यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत. चला तर

रोजचा गजबजलेला रस्ता आणि त्यातही आज आठवडी बाजार. ऑफिसमधून परत येताना उद्या टिफिनमध्ये काय भाजी असणार हा रोजचा प्रश्न. बाजारात दिसणाऱ्या हिरव्या भाज्या बघून मोह आवरला नाही आणि गाडी बाजूला लावून सगळ्या भाज्यांवर नजर फिरवत फिरवत पुढे जाऊ लागले. नेहमीचा रस्ता, दुकानं आणि भाजी विकणाऱ्या बायका, त्यामुळे चेहरे ओळखीचे. भाजी घेताना गर्दी नसली की 2-4 मिनिटं भाजी व्यतिरिक्त दुसऱ्या गप्पा पण व्हायच्या. काम त्याही करतात आणि मी पण.

दिवसभर घराबाहेर राहून दोघींनाही घरी जायची घाई असते. ही जबाबदारी आटोपली तरी घरची जबाबदारी वाट बघत असते. त्यातही मुलं छोटी असतील तर त्यांच्या भुकेची काळजी, आणि मोठी असतील तर वेळेत घरी पोहोचले असतील की नाही याची काळजी. याच विचारात असताना अचानक कानावर आरडाओरड पडली. बाजार म्हटलं की हा प्रकार नेहमीचाच, पण वातावरण जरा जास्तच तापलेलं दिसलं. खूप वादविवादानंतर शांत झालं. वाद घालणारा पुरुष निघून पण गेला, पण ती मात्र आतून धुमसत होती. मी नेहमी तिच्याकडून भाजी घेते, समजूतदार, आपल्या नेहमीच्या ग्राहकांशी प्रेमाने बोलणारी. सुधा आज अक्षरशः पेटून उठलेली बघितली. स्वतःशीच ती पुटपुटत होती. काय कमी करते मी या सगळ्यांसाठी? घरचं आवरते, सगळी कामं करून इकडे दिवसभर राबते, आणि घरी जाऊन पुन्हा डोळ्यासमोर कामं पडलेली दिसतात. तरीही काहीही न बोलता सगळं करते. मदत कुणाचीच नाही, पण निदान आपल्या माणसावर कुणी चुकीचा आळ घेत असेल तर बोलण्याची हिंमत तर घरच्या माणसामध्ये असावी, पण नाही, तोंडाला कुलूप लागतं त्यांच्या. अगं अगं अगं, शांत हो, गेला तो केव्हाच निघून, आणि तू का स्वतःला इतका त्रास करून घेते आहेस? तू कितीही आरडाओरड केलीस तरी त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही आहे. अगं, त्याला सवय झाली आहे काम न करता आरामात तुझ्या भरोशावर पोट भरायची. जो स्वतःची जबाबदारी घेऊ शकत नाही तो तुझी काय काळजी घेणार, आणि तुला कोणत्या संकटापासून वाचवणार? माझ्याकडे बघताच तिच्या टपोऱ्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं. रात्रीचे 9 वाजले होते. भाज्या संपल्यामुळे सगळ्यांनी दुकानं आवरायला सुरुवात केली होती. ग्राहकांची वर्दळ पण कमी झाली होती. सुधाचा उदास आणि पडलेला चेहरा बघून मला मात्र तिथून निघायची इच्छाच होत नव्हती. तिच्या बोलण्यातलं एक वाक्य मला वारंवार खटकत होतं. ते बोलल्याशिवाय मला चैन पडणार नव्हतं. मी सुरुवात केली. तुला एक विचारू सुधा? मला सांग, तुझ्या हातात मी नेहमी हिरवा चुडा बघते. तू भाजी मोजताना, निवडताना त्या चुड्याची खणखण मला नेहमी तुझ्याकडे आकर्षित करते. याच चुडा भरलेल्या हातांनी तू भांडी धुणी स्वयंपाक सगळं करते, पण तुला त्याचा तिळमात्रही त्रास होत नाही. घर सांभाळताना, दुकान सांभाळताना चुडा भरलेले हे मजबूत हात कधीच कमी पडत नाही. जे हात तुझ्या संसाराचा डोलारा मजबूत करतात त्या बांगड्या भरलेल्या हातांना तू कमी कशी लेखू शकतेस? तुझ्या नवऱ्यापेक्षा या तुझ्या हातात जास्त सामर्थ्य आहे, मेहनत करण्याची क्षमता आहे, असं बोलताना तू तुझ्या मेहनती हातांचा अपमान करते आहेस असं नाही का वाटत तुला? अगं, काही गोष्टी बोलताना आपण सहज बोलून जातो, पण त्याचा खरा अर्थ आपण विसरतो. बांगड्या भरलेले हात कमजोर नसतात ग. आपण असं बोलून स्वतःला कमजोर करून घेतो. घरातली सगळी जबाबदारी तू तुझ्या खांद्यावर घेतली आहेस, त्यासाठी तू इतकी मेहनत घेतेस. आज खचली तरी उद्या पुन्हा हे सगळं विसरून नव्या उमेदीनं कामाला लागतेस. तुझ्यात उमेद आहे, नवीन काहीतरी करण्याची शक्ती आहे, आत्मविश्वास आहे, जिद्द आहे. मग तू कमजोर कशी? तुझ्याच सारख्या अनेक स्त्रिया रोज त्यांच्या क्षेत्रात नवनवीन आव्हाने पेलतात, संकटांना सामोरा जातात, आत्मविश्वासाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करतात. कित्येकदा तर एकटी स्त्री घरची बाहेरची सगळी जबाबदारी एकटीच पार पाडत असते.

तारेवरची कसरत करत असताना देखील तिचे मजबूत हात कधीच कमजोर पडत नाही. ज्या हातात बांगड्या शोभून दिसतात तेच हात बंदूक आणि विमानही चालवतात बरं का. मोठमोठ्या जबाबदाऱ्या पण समर्थपणे पार पाडतात. अनेक आघाड्यांवर त्या पुढे असतात. हे बघ, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. कारण त्याच्या तुटलेल्या शर्टच्या बटनपासून ते तुटलेला आत्मविश्वास पुन्हा जोडण्याचं काम एक स्त्रीच करत असते. ती सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून प्रत्येक कामासाठी स्वतःला इतकी झोकून देते की घरच्या पुरुषाला त्याचा साधा अंदाजही येत नाही. दिवसभर सगळं सांभाळून थकलेली ती त्याच्या समोर मात्र चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊनच वावरते. कारण त्याला आनंदी वाटावं, तो प्रसन्न राहावा, त्याला कुठलीही काळजी वाटू नये, जेणेकरून तो आपल्या ध्येयाच्या दृष्टीने एक पाऊल आणखी पुढे टाकू शकेल. ती घर, मुलं, नातेवाईक हे सगळं एकटी सांभाळून घेते, त्यामुळे तो निश्चिंतपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.

पण बघताना मात्र बहरलेला हिरवागार उंच सुंदर वृक्षच आपल्याला दिसतो. त्याला बहर यावा म्हणून मुळं त्याला किती घट्ट पकडून ठेवतात हे मात्र आपण सर्रास विसरतो. रोपट्यापासून ते वृक्ष होत असतानाचा प्रवासही आपण विसरतो. त्यामागे मेहनत असते ती या बांगड्या भरलेल्या हातांचीच. तुझ्या हातावर उमटलेल्या या रेषा तुझं भविष्य सांगेल की नाही माहिती नाही, पण हे तुझे हात तुझ्या मेहनतीची साक्ष देतात ग. तुझा हिरवा चुडा केवळ तुझ्या हाताचं सौंदर्य वाढवत नाही, तर तुझ्या मनात तुझ्या जवळच्या नात्यांमध्ये पण हिरवळ पसरवतो, समृद्धी पसरवतो. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात करिअर करत आहेत, यशस्वी होत आहेत. क्षेत्र कोणतंही असो, त्यांचा आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांची सवय त्यांना पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही. काम मोठं असो की छोटं, ते नीटनेटकं आणि तितकंच जबाबदारीने करण्याचा त्यांचा गुण त्यांना त्यांच्या क्षेत्रात पुढे घेऊन जातो. एकावेळी अनेक कामं त्या लीलया सांभाळू शकतात. अगदी घर सजवण्यापासून तर मुलांचं करिअर निवडण्यापर्यंत, मुलांची बर्थडे पार्टी असो की ऑफिसच्या मोठमोठ्या कॉन्फरन्स, त्या कुठेच कमी पडत नाही. जबाबदारीने वागण्याचा आणि हातात आलेली कामं पार पाडण्याचा गुण त्यांनी आईकडून घेतलेला असतो. लहानपणापासून तिच्या वागण्या बोलण्याचं निरीक्षण त्यांनी केलेलं असतं. सुधा, तू सुद्धा मेहनतीसोबतच आई वडिलांचे चांगले संस्कार घेऊन आली आहेस. तू घर सांभाळते, तुझा हा भाजीचा व्यवसाय पण तू तितकाच व्यवस्थित सांभाळते. हे सगळं करताना देखील तुझं मुलांकडे, सासूसासऱ्यांकडे, घराकडे, सगळीकडे लक्ष असतं. घरात काय हवं काय नको, कुणाला काय आवडतं, घरातल्या वस्तू जागच्या जागी ठेवण्यापासून तर मुलांच्या अभ्यासाच्या वेळा, भाजीच्या दुकानासाठी लागणाऱ्या वस्तू, इतकं सगळं एका वेळेला डोक्यात ठेवून ते सांभाळणं सोपं नसतं. पण सगळीकडे तुझी नजर

तुझं समाधान, तुझा खरा मोबदला, हो ना? अगं आई इतकं निस्वार्थ प्रेम जगात कुणीच कुणावर करू शकत नाही ग. मुलांसाठी अख्ख्या जगाशी लढणारी पण आईच असते आणि प्रेम करणारी पण आईच असते. मग इतकी धाडसी आई थकून स्वतःला कमजोर समजून कशी चालेल?

आत्तापर्यंत सुधा शांत झाली होती. माझ्या बोलण्यामुळे तिला समाधान पावलेलं बघून मलाही आतून गार गार वाटत होतं. माझ्या शब्दांनी तिच्या दुखावलेल्या मनावर आणि आत्मविश्वासावर मायेची फुंकर घालण्याचं काम केलं होतं. आपले शब्द कुणासाठी नवी आशा, नवा जोश आणि उमेद वाढवणारे ठरणार असेल, तर यापेक्षा मोठं ते काय असू शकतं? समाजात अशी कितीतरी उदाहरणं आपण बघतो जिथे स्त्री आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी कितीही कठीण परीक्षा द्यायला तयार असते. सगळ्या जबाबदाऱ्या एकटी खांद्यावर घेऊनही हसत हसत कोणत्याही संकटाचा सामना करायला तयार असते. म्हणूनच ती कोणत्याही रूपात सन्माननीयच असते, आदरणीयच असते. म्हणून म्हणते सुधा, तू स्वतःचा आदर कर, म्हणजे सगळे तुझा आदर करतील. तुझ्या मुलांना तुझ्या मेहनतीची जाणीव आहे, ते तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत. हिम्मत ठेव, त्यातच तुझं यश आहे. आता तिच्यात नवा उत्साह संचारला होता. आत्मविश्वासाने तिचा चेहरा खुलला होता. सुधा म्हणाली, ताई आज घरी जाऊन ना मुलांसाठी काहीतरी चमचमीत खायला बनवते आणि सगळं विसरून उद्यापासून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागते. तुमचे चार शब्द ऐकून खरंच माझा उत्साह वाढला. येत चला ताई भाजीच्या निमित्ताने, पण मला भेटायला. हे चार आंबे आज माझ्याकडून घेऊन जा. ठेवा हो, मस्त आमरस करून खा. सुधाचा आग्रह मी नाकारू शकले नाही. खरं तर तिचा आनंदाने आणि आत्मविश्वासाने भरलेला चेहरा मला आज जास्त आपलंसं करून गेला आणि आजचा आमरस नेहमीपेक्षा गोड झाला.

तिच्या शब्दातून या मालिकेमध्ये शिल्पा दिवाण यांचं मनोगत आपण जाणून घेतलं. मैत्रिणींनो, गणरायाच्या विसर्जनाचे दिवस आलेत. गणरायाला पुढच्या वर्षी पुन्हा परत येण्यासाठी निरोप देऊया.

तर मैत्रिणींनो, स्वस्त रहा आणि मस्त रहा. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

आशा भोसले यांनी गायलेलं कळत नकळत या सिनेमातलं सुधीर मोघे यांचं हे गाणं होतं. संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. समांतर या सिनेमातलं सौमित्र यांचं हे गाणं आहे. श्रेया घोषाल यांनी गायलं आहे. आणि संगीत दिलं आहे आनंद मोडक यांनी.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं आत्ताचं गाणं होतं समांतर. या सिनेमातलं सौमित्र यांच्या या गाण्याला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार श्रोते हो आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत.

आपली माणसं या सिनेमातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सौमित्र यांचं हे गाणं होतं. संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी.

0: सोबती या सिनेमातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं होतं. गीत बाहेर कार्यक्रम संपला. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर रायगड जिल्ह्याचं
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेवा हा सर्वोच्च धर्म असून हेच प्रत्येकाच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची द्विपक्षीय चर्चा. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोइत्रा यांना जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13 स्थानावर. आणि उत्तर प्रदेशात नोएडा इथे यमुना एक्सप्रेसवेवर एका स्लीपर बसला आग लागल्यानं 9 प्रवाशांचा मृत्यू. सेवा हा सर्वोच्च धर्म असून हेच प्रत्येकाच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. गुजरातमधल्या वडनगर ते वाराणसी या यात्रेचं भागी झालेल्यांशी त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. राजकारणात सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतरही सेवाभाव हाच मार्गदर्शक सिद्धांत असला पाहिजे असं ते म्हणाले.
2: सेवा यही मुख्य हमारा काम होना चाहिए और हम सेवा कर कर के ही सेवा का संदेश देंगे, शब्दों में नहीं देंगे. हमारे अपने आचरण से लोगों को पता चले कि राजनीति में सत्ता कितनी ही क्यों न बड़ी हो जाए, लेकिन हमारा मार्ग सेवा का ही रहेगा. हम कभी भी सेवा के मार्ग से नहीं विचलित होंगे. कितने ही ऊंचे शिखर पर पहुंचेंगे, लेकिन सेवा परमो धर्म इस भाव को लेकर आगे बढ़ेंगे.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत अंतराळ क्षेत्रात भारतानं बजावलेल्या कामगिरीबाबत.
3: विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मानवाने अवकाशाची लांबी रुंदी मोजण्याचं मनावर घेतलं आहे. अंतराळात प्रगत देशांची स्पर्धा सुरू असताना भारतही मागे राहिला नाही. विशेषतः गेल्या काही वर्षात भारतानं महत्वाची कामगिरी बजावली आहे. अतिशय कमी संसाधनांचा वापर करत अतिशय कमी खर्चात भारताने मंगळयान मोहीम यशस्वी केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मंगळाच्या कक्षेत यान पोहोचवणारी जगातली चौथी संस्था ठरली. साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणारी ही मोहीम 23 सप्टेंबर 2014 रोजी फत्ते झाली. त्यानंतर एकामागोमाग एक यशाची शिखरं पादाक्रांत करत इस्रोची यशोगाथा अविरत पुढे जात आहे. चांद्रयान 2 मोहिमेअंतर्गत 22 जुलै 2019 रोजी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर चंद्रावर पोहोचले. या मोहिमेत सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आलं, मात्र चंद्रावरच्या पर्यावरणाची महत्वाची माहिती चांद्रयान 2 ने मिळवली. सॉफ्ट लँडिंगचं अपुरं उद्दिष्ट चांद्रयान 3 ने पूर्ण केलं. 14 जून 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा जगातला पहिला देश हा मान भारताने मिळवला. एक्झिओम मोहिमेतून कॅप्टन शुभांशू शुक्ला हा भारतीय अंतराळवीर अवकाशात सफर करून आला. गगनयान हा भारताचा आणखी एक महत्वाकांक्षी अंतराळ प्रकल्प आहे. सरकारी पातळीवर अवकाश क्षेत्रासाठी आणखी एक महत्वाची घटना झाली, ती म्हणजे खासगी उद्योगांचा अवकाश क्षेत्रात प्रवेश. खासगी उद्योगांसाठी तसंच स्टार्टअप उद्योगांसाठी या क्षेत्रात प्रचंड संधी असून देशातल्या प्रतिभेला आणि नवोन्मेषाला यामुळे चालना मिळेल.
1: संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या

0: सत्राच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या बैठकीत भारत अमेरिका संबंधांसह रशिया आणि इराणवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांबाबत भारताच्या हितसंबंध आणि चिंतांवर चर्चा झाली. भारताच्या आर्थिक हितांचं संरक्षण आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील अशी भारताची भूमिका आहे. दरम्यान रुबिओ यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणि प्रमुख प्रादेशिक प्राधान्यक्रमांवर दोन्ही देश समन्वय साधत असल्याचं सांगितलं. रशिया आणि युक्रेन दरम्यान ऊर्जा आणि धान्य क्षेत्रांपुरत्या मर्यादित युद्धविरामावर विचार करण्यास अमेरिकेनं तयारी दर्शवली आहे. या दोन्ही देशांनी या व्यवस्थेबाबत स्वारस्य दाखवल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी सांगितलं. मात्र अद्याप याबाबत कोणताही प्रस्ताव किंवा करार झालेला नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. मॉस्को आणि किएव या दोन्ही बाजूंशी यासंदर्भात चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. मर्यादित युद्धविरामामुळे युद्ध संपणार नसलं तरीही दोन्ही देशांमधला तणाव कमी होऊन चर्चेसाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असंही ते म्हणाले. जम्मूमध्ये उधमपूर इथल्या लष्कराच्या नॉर्दर्न कमांड मुख्यालयाला आज हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी भेट देऊन सद्यस्थिती आणि सज्जतेचा आढावा घेतला. वेस्टर्न एअर कमांड आणि नॉर्दर्न कमांड या दोन विभागांमध्ये धोरणात्मक आणि सामरिक अशा सर्व स्तरांवर दिसलेला उत्कृष्ट समन्वय आणि संयुक्त कार्यपद्धती ही भविष्यातल्या मोहिमांसाठी एक आदर्श असल्याचं सिंग यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्यप्रदेश सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोइत्रा यांना जाहीर झाला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त इंदूर इथं येत्या सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. 5 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सिकल सेल या सार्वजनिक आरोग्य समस्या बनलेल्या आजाराचं 2047 पर्यंत पूर्णपणे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम सुरु केल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी आज दिली. ते आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 81व्या अधिवेशनादरम्यान 1SCD या सिकल सेल आजारावरच्या उपचारांविषयीच्या जागतिक भागीदारी कार्यक्रमात बोलत होत्या. सिकल सेल आजाराबाबत समान समन्वित आणि शाश्वत जागतिक उपाययोजनांसाठी भारताने आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे असं त्या म्हणाल्या. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. या यशस्वी घोडदौडीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या झांग शियाओ कडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं तिचं हे तिसरं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. अनंतजीत सिंग नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चितळे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चिनी तैपेईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग 4था विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील इराणच्या संघाचा 37-23 असा पराभव केला. या संघाचा पुढचा सामना जपान बरोबर होणार आहे. भारत या स्पर्धेत 15 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 13व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रजत आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
0: उत्तर प्रदेशात नोएडा इथं यमुना एक्सप्रेसवेवर एका स्लीपर बसला आग लागल्यानं 9 प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. काल रात्री ही दुर्घटना घडली. ही बस नोएडाकडून आग्र्याच्या दिशेनं जात होती आणि त्यात 35 प्रवासी होते. वाटेत दयानाथपूर इथं अचानक बसने पेट घेतला. आगीतून वाचण्यासाठी चालकाने त्वरित बस थांबवली आणि प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या टाकून सुटका केली. मात्र 9 प्रवासी आतच अडकल्यानं त्यांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग नियंत्रण नियंत्रणात आणली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधा

0: बालकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे आणि जखमींना लवकर बरं वाटावं अशा सदिच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळवून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेवा हा सर्वोच्च धर्म असून हेच प्रत्येकाच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोइत्रा यांना जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13व्या स्थानावर. आणि उत्तर प्रदेशात नोएडा इथं यमुना एक्सप्रेसवेवर एका स्लीपर बसला आग लागल्यानं 9 प्रवाशांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात गौरी गणपती दहीहंडी उत्सव उत्साहात साजरे. मुंबई गोवा महामार्गाला विलंब झाल्याने खर्च वाढला. जिल्ह्यात सणासुदीच्या काळात 87 लाखांचं भेसळयुक्त पदार्थ जप्त. विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातून 5,84,000 मतदारांची नावं वगळली. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख.
3: गणपती आणि दहीहंडी हे उत्सव कोकणात धूमधडाक्यात आनंदात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरे केले जातात. मुंबईकर चाकरमाने न विसरता गणपतीला गावाकडे येत असल्याने रायगड जिल्ह्यातील गावं आणि वस्त्या माणसांनी फुलून गेल्या होत्या. सकाळी आणि संध्याकाळी गल्ल्या गल्ल्यांमधून आणि घराघरातून येणारे आरत्यांचे स्वर वातावरण भक्तिमय करत होते. यंदा रायगड जिल्ह्यात 1,05,140 खाजगी आणि सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यातील 1.5 दिवसांच्या 23,921 आणि 5 दिवसांच्या 45,676 गणपतींचे सर्वत्र मोठ्या भक्तिभावानं विसर्जन करण्यात आलं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेले होते. रायगड जिल्ह्यात दहीहंडीचा उत्सव देखील आनंदात साजरा करण्यात आला. जिल्ह्यात सार्वजनिक आणि खाजगी मिळून 8,870 दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या. मुंबई गोवा महामार्गाचं काम गेली 17 वर्षे सुरू आहे. यामुळे प्रकल्पाचा खर्च तब्बल 48% वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गाडगे यांना माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळाली आहे. 2011 जेव्हा प्रकल्पाचे काम सुरू झाले तेव्हा 11,489.14 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. 2014 हे काम पूर्ण होईल असे तेव्हा गृहीत धरले होते. मात्र या न त्या कारणानं प्रकल्प लांबल्यामुळे प्रकल्पाचा खर्च 16,969.40 कोटीपर्यंत गेला आहे. खर्चात तब्बल 5,422 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. खर्च तर वाढलाच, त्याचबरोबर रस्त्याच्या कामांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले. 2012 ते 2022 या काळात महामार्गावर 6,692 अपघात झाले. त्यात 1,512 जणांचा बळी गेला. एकट्या रायगड जिल्ह्यात 2012 ते 2025 या काळात झालेल्या अपघातात 1,045 मृत्यू झाले तर 5,260 जखमी झाले. खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर देखील अजूनही रस्ता पूर्ण झालेला नाही. त्याचा मोठा फटका गणपतीसाठी गावी जाणाऱ्या आणि गणपतीनंतर परत मुंबईला येणाऱ्या गणेश भक्तांना बसला. अन्न व औषध विभागाने रायगड जिल्ह्यात भेसळखोरांवर व्यापक कारवाईला सुरुवात केली आहे. विभागाने केलेल्या कारवाईत 87,58,000 रुपयांचे प्रतिबंधात्मक अन्न पदार्थ जप्त केले आहेत तर 19 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सण उत्सवाच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री वाढते. दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, पनीर यांची मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते. ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध विभाग

0: विभागाने भेसळखोरांविरोधात व्यापक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे. विशेष सखोल मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 584,118 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एकूण नोंदणीकृत मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण 20% आहे. जिल्ह्यात अजूनही 1,98,000 मतदार आहेत ज्यांची 2002 मतदार यादीशी जोडणी होऊ शकलेली नाही. ही नावेही आगामी काळात वगळली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत घर भेटी देऊन सर्व मतदारांकडून गणना प्रपत्र भरून घेण्यात आले. 2002 मतदार यादीशी जोडणी न झालेली मतदारांची नावे या मोहिमेनंतर वगळण्यात आली आहेत. तर संदिग्ध आढळून आलेल्या मतदारांची चौकशी केली जाणार आहे.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलं आणि आता भावधारा कार्यक्रम अमोद दातार यांना सुरुवातीला ऐकूया.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता पुन्हा क्षेपित करत आहोत ऐसी अक्षरे रसिकी.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया. श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया रवींद्र ढवळे यांच्या सायक्लोरामा या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
2: नाट्य क्षेत्रात नाव झालेले रवींद्र ढवळे सर यांनी लिहिलेलं सायक्लोरामा हे पुस्तक शीर्षकापासूनच वेगळं वाटतं. शीर्षक अगम्य वाटलं तरी मी सुरुवातीलाच तुम्हाला सायक्लोरामा या शब्दाचा अर्थ सांगते. सायक्लोरामा म्हणजे नाटकाच्या सेटच्या मागे असलेला एक भला मोठा पडदा होय. हा पडदा आपल्याला कधी बॉक्स सेटच्या खिडकीतून, दरवाजातून किंवा प्रायोगिक बिन नेपथ्याच्या रंगभूमीवर अख्खाच्या अख्खा दिसतो. या सायक्लोरामाच्या म्हणजे पडद्यावरच्या प्रकाशज्योताच्या करामतीतून आपल्याला सकाळ आहे की संध्याकाळ आहे ते समजतं. आपण सागर किनारी उभे आहोत की भर गर्दीच्या रस्त्यावर उभे आहोत हे कळतं. तसं ह्या पडद्यावर सायक्लोरामा या पुस्तकात लेखकाच्या जीवनाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. 75 वर्षे वयाच्या आपल्या आयुष्यातील 55 वर्षाच्या रंगमंचीय कारकिर्दीचा, तालमीचा, जीवन प्रवासाचा ताळेबंद लेखकाने या पुस्तकात मांडला आहे. कुसुमाग्रजांची एक चारोळी आहे ज्याने या पुस्तकाची सुरुवात झाली आहे. नायक मी, खलनायकही मी, सूत्रधार मी, मीच विदूषक, विविध भूमिका करिता करिता मी पण आता कुठले शिल्लक. गुरुवर्य बाबूराव सावंत यांना हे पुस्तक अर्पण केलं आहे. अध्यात्मात खोटं दूर राहावं, असत्य नजरेसमोर सतत आणण्यापेक्षा सत्य प्रकाशित व्हावं असं म्हटलं जातं. या उलट नाटक आणि सिनेमात याद्वारे अभिनय करून खऱ्यावर खोट्याचे आणि सत्यावर असत्याचे लिंपण करावे, म्हणजे तात्पुरत्या सत्य वाटणाऱ्या असत्याची मिरवणूक काढण्यात नाट्यसृष्टी प्रसिद्ध आहे, ज्याला विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ असे म्हणतात. तशी ही कल्पना समजायला अवघड आहे. पुस्तकातील बऱ्याच कल्पना आणि मांडणीतील काही वाक्य समजायला थोडी अवघड वाटतात. 2-3 वेळा वाचल्यावर त्याचा खरा अर्थ लक्षात येतो. इथे लेखक स्पष्टपणे म्हणतो, मी लेखक नाही, भाषेवर

0: तुमचं प्रभुत्व तर लांबच राहिलं. मला जसं सुचलं, जसं आठवलं ते मी साध्या सरळ भाषेत लिहिलं. लेखकाच्या मते माझी ओळख, माझे अनुभव आणि नाशिकचे नाटक जे मी पाहिलं ते संग्रह रूपात असावं म्हणून नाशिकच्या नाट्यसंस्था त्यांनी केलेलं कार्य याचं एकत्रित लिखित स्वरूप असावं म्हणून हा खटाटोप केला आहे. वि वा शिरवाडकरांचं राजमुकुट मॅकबेथ आणि दुसरं नाटक होतं संगीत होनाजी बाळा. केवळ 7-8 वर्षाचे असताना ढवळे यांनी ती दोन्ही नाटकं बघितली. या नाटकांच्या देखणेपणाला भारावून जाऊन त्यांच्या मनात नाटक करण्याचं बीज रोवलं गेलं. नाशिकच्या गोदावरीचं पाणी काही वेगळंच आहे. इथे अनेक साहित्यिक कलावंत नाटककार निर्माण झाले. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके, कवी व नाटककार कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर, प्राध्यापक वसंत कानेटकर, अ वा वरटी, मनोहर शहाणे हे सगळे नाशिकचेच आहेत. मी स्वतः लेखिका शुभांगी पासेबंद मी देखील नाशिकचीच आहे. साहित्यात वेगळेवेगळे प्रकार असतात. कथा, कादंबऱ्या, कविता, ललित लेखन, प्रवास वर्णन, आत्मचरित्र, नाटक. त्यात नाट्यसंहिता असा जो अर्थ अभिप्रेत आहे तेही साहित्य स्वरूपात लिहिलं जातं आणि ते देखील साहित्य आहे असे लेखक म्हणतात. श्री रवींद्र ढवळे यांचे अन्य लेखकांशी आणि अन्य नाट्यकलाकारांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध वाचत वाचत हा नाट्यप्रवास पुढे सरकतो. कथन नाटकाबद्दल असूनही नाटकीपणा नसलेलं पण नाट्य असलेलं असं हे पुस्तक आहे.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला रवींद्र ढवळे यांच्या सायक्लोरामा या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, रोपवाटिकेमध्ये छोटी छोटी अनेक कामं असतात. या कामांसाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागतं. ते कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्र मोलाची मदत करू शकतात. रोपवाटिकेमध्ये प्रामुख्यानं चार पद्धती वापरल्या जातात. यामध्ये हायड्रोपोनिक पद्धत, यामध्ये अन्नद्रव्य उथळ थर तंत्र म्हणजेच न्यूट्रियंट फिल्म टेक्निक वापरलं जातं. याची कार्यपद्धती अशी आहे की पाईपमधून पाण्याचा आणि खतांचा अगदी बारीक थर मुळांवर सतत फिरवला जातो. पालेभाज्या, स्ट्रॉबेरी आणि औषधी वनस्पतींच्या रोपासाठी ही रोपवाटिका उत्तम ठरते. खोल पाण्यातील रोपवाटिका म्हणजे डीप वॉटर कल्चर, यामध्ये रोपांची मुळं पोषक पाण्यानं भरलेल्या टाकीमध्ये सतत बुडालेली असतात. भाजीपाल्याची रोपं तयार करण्यासाठी या रोपवाटिकेचा उपयोग होतो. भरती आणि ओहोटी तंत्र, या कार्यपद्धतीत ट्रेमध्ये विशिष्ट वेळेत पाणी आणि खतं सोडली जातात आणि पुन्हा ते पाणी निचरा केलं जातं. कुंडीतील रोपं आणि ट्रेमधील रोपांच्या वाढीसाठी ही पद्धत वापरतात. एरोपोनिक्स, या पद्धतीमध्ये रोपांची मुळं हवेत असतात आणि त्यावर ठराविक वेळेत पाण्याचे सूक्ष्म तुषार मारले जातात. बटाट्याचं बियाणं आणि फळझाडांच्या कलमांसाठी ही पद्धत वापरली जाते. पिशव्या तयार करून माती भरणारं यंत्र, यामध्ये पॉलीबॅग किंवा कुंडीत स्वयंचलितपणे माती भरून ती पुढे सरकवणारी यंत्र असतात. स्वयंचलित पुनर्लागवड यंत्र, यामध्ये लहान प्लग ट्रेमधून रोपं काढून ती मोठ्या कुंडीत किंवा पॉलीबॅगमध्ये पुनर्लागवड करण्यासाठी याचा वापर होतो. प्रगत रोबोटिक ट्रान्सप्लांटर, तासाला सुमारे 19,000 रोपांचं पुनर्रोपण करू शकतात. कलम करणारं यंत्र, यामध्ये फळझाडं किंवा भाजीपाल्याची कलम करण्यासाठी दोन रोपांचे भाग अचूकपणे कापून जोडण्याचं काम हे यंत्र करतं. ही यंत्र तासाला 600 ते 1,000 कलम तयार करतात. सिंचन आणि रोपं सांभाळणारी यंत्र, यामध्ये नुकतीच उगवलेली रोपं नाजूक असतात, त्यांच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी ठिबक किंवा फॉगर्सचा वापर केला जातो. याद्वारे विद्राव्य खतं देता येतात, यामुळे पाण्याची 80 ते 90% बचत होते. वॉटरिंग बूम हे ट्रेच्या वर फिरणारं स्वयंचलित

0: ओव्हरहेड स्प्रिंकलर असतात. याद्वारे लहान रोपांना धक्का न लावता पाण्याच्या हलक्या धुक्यासारखी फवारणी केली जाते. फर्टिगेशन युनिट यामध्ये पाण्याच्या प्रवाहासोबतच कॉम्प्युटरद्वारे नियंत्रित करून योग्य प्रमाणात विद्राव्य खतं आणि सामू संतुलित ठेवणारी प्रणाली याचा वापर केला जातो. स्वयंचलित हरितगृह याद्वारे रोपवाटिकेतील तापमान, आर्द्रता, कार्बन डायऑक्साइड आणि प्रकाश यांचं संगणकीय प्रणालीद्वारे नियंत्रण केलं जातं. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये मातीविरहित शेतीमध्ये भाजीपाला पिकवण्यासाठी रोपांच्या वाढीसाठी हे एक उत्तम माध्यम मानलं जातं. आधुनिक रोपवाटिका हा आता एक हायटेक असा व्यवसाय बनला आहे. सुरुवातीला या यंत्रांसाठी भांडवली खर्च जास्त येत असला तरी व्यावसायिक स्तरावर रोपवाटिका चालवण्यासाठी हे यांत्रिकीकरण अत्यंत फायदेशीर आणि काळाची गरज ठरत आहे. यांत्रिकीकरणाच्या फायद्यांमध्ये मजुरांची बचत होते, एकसारखी गुणवत्ता राहते, सर्व रोपं एकाच आकाराची आणि निरोगी तयार होतात, बियाणं वाया जाण्याचं प्रमाण कमी होतं आणि रोपं मरण्याचं प्रमाण घटतं. तसंच कमी जागेमध्ये आणि कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात रोपांची निर्मिती शक्य होते.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गुड फॅट आणि बॅड फॅट याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
0: गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स याबद्दल काय माहिती सांगाल?
2: गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स, तर गुड फॅट्स म्हणजे काय असतात की जे आपल्या तब्येतीसाठी चांगले आहेत आणि बॅड फॅट्स काय करतात तर आपलं कोलेस्ट्रॉल वाढवतात, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढवण्याचं काम बॅड फॅट्स हे करत असतात. तर हृदयरोगासाठी स्पेसिफिकली म्हणण्यापेक्षा आपल्या आहारात जे येतात फॅट्स ते अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड असतात. तर हृदयरोगासाठी कोणते चांगले? तर जे अनसॅच्युरेटेड आहेत. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? ते रूम टेम्परेचरला पातळ राहतात. सोपी पद्धत ओळखायची की आपल्यासाठी हे चांगलं आहे की नाही, तर ते रूम टेम्परेचरला जे पातळ राहते. आणि जे बॅड फॅट्स आहेत सॅच्युरेटेड फॅट्स ते काय होतात, रूम टेम्परेचरला घट्ट होतात. बटर, तूप किंवा ते आपलं डालडा, हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलं तर रूम टेम्परेचरला घट्ट होतात. तर सेमच गोष्ट आपल्या शरीरात जाऊन पण होणार आहे, तर त्याच्यामुळे आपले ब्लॉकेजेस वाढतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांनी ह्या गोष्टी फार कमी खायच्या किंवा टाळाव्याच असं मी सांगेन. मग गुड गोष्टींमध्ये काय आलं, तर तेल आलं गुड फॅट्समध्ये. अनसॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत ते, तर तेल आलं. तेल आलं त्याच्यासोबत गुड फॅट्समध्ये आणखी ड्रायफ्रुट्स येतात, तेलबिया येतात, फ्लॅक्स सीड्स आले जे की सीड्समध्ये. ह्या सगळ्या आहेत ह्या आपल्यासाठी गुड फॅट्स देणाऱ्या गोष्टी आहेत. हे गुड फॅट आणि बॅड फॅट करून लोक काय करतात की हे गुड फॅटमध्ये येते तर मी हे खाल्लं पाहिजे. पण हा क्वालिटेटिव्ह चेंज आहे. गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स हा काय आहे, क्वालिटीमध्ये केलेला चेंज. पण याच्या अगोदर आपण क्वांटिटेटिव्ह विचार केला पाहिजे, म्हणजे ह्याची क्वालिटी चांगली आहे माझ्यासाठी म्हणून मी ते खूप जास्त प्रमाणात खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे रिफाईंड ऑइल आहे हे बॅड फॅट मध्ये आजकाल समजलं जातं, आणि जे कोल्ड प्रेस्ड आहे की कच्ची घाणीवरचं तेल आहे ते चांगलं आहे म्हणून लोक घरी आणतात. परंतु होतं काय, हे माझ्यासाठी चांगलं आहे म्हणून ते लोक खूप जास्त वापरतात. मग जास्त वापरलेलं चांगली गोष्ट कोणतीही जास्त प्रमाणात जरी झाली तरी ते आपल्यासाठी दुष्परिणामकारकच आहे. त्यामुळे तेलाचा वापर जो आहे तो तुमच्या घरात जेवढी लोक आहेत त्याच्या निम्मा केला पाहिजे. म्हणजे मानसी अर्धा किलो तेल हे तुमचं महिन्याला गेलं पाहिजे, तेव्हा ते तुमच्या हृदयरोगांचा जो परिणाम आहे तो कमी करण्यासाठी किंवा त्याचे जे कॉम्प्लिकेशन पुढे जाऊन होतात ब्लॉकेजेस वगैरे ते कमी करण्यासाठी उपयोग आहे.
0: हृदयरोग टाळण्यासाठी आहारात काही

0: विशेष गोष्टींचा समावेश किंवा काही विशेष गोष्टी टाळल्या पाहिजेत का?
1: तर आपण हृदयरोग कमी करण्यासाठी ना त्याच्यामध्ये भाज्यांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे, फळांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे. म्हणजे 3 ते 4 प्रकारची फळं तुम्ही दिवसा जास्तीत जास्त खाल्ली तरी चालतात. इन शॉर्ट काय आहे, तर ज्याच्यामध्ये जास्त पोटॅशियम आहे ह्या गोष्टी तुम्ही जास्त प्रमाणात अंगीकारायच्या आहेत. आणि ज्याच्यामध्ये सोडियम जास्त आहे, मीठ पॅकेटेड फूड्समध्ये असतं, जंक फूड्समध्ये असतं, चीजमध्ये आलं, तर हे सोडियम किंवा मिठाचा आपल्या खाण्यातला सुद्धा रोजचा वापर जो आहे तो कमी प्रमाणात असला पाहिजे. तर ह्या गोष्टी हृदयरोगामध्ये कमी कराव्या लागतात. याच्या सोबतच कोलेस्ट्रॉल ज्या गोष्टींमध्ये जास्त आहे, आपण मगाशी तेलाबद्दल बोललो, मग आता इथं कोलेस्ट्रॉलचा आणि तेलाचा कसा संबंध येतो? प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यानंतर तर येतोच, पण त्याचबरोबर वारंवार ते तेल वापरणं. म्हणजे आपल्या घरी काय केलं जातं, आपण काहीतरी तळतो आणि ते तेल ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी आपण ते परत वापरतो. जर का आपण भाजी तळत असेल, समजा छोटं कुटुंब असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण मोठ्या कुटुंबात तेच तेल सगळ्यांचं करून होईपर्यंत तळत राहतं, मग ते काळं पडलं तेल की त्याने कोलेस्ट्रॉल तुमचं खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे जे तेलाचं प्रमाण आहे ते परत परत परत नाही वापरायचं.
2: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण गुड फॅट आणि बॅड फॅट याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी पत्रकार रश्मा कत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संवर्धनाबाबत सध्या दिलासादायक चित्र आहे, तर दुसरीकडे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर येत आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्यातील 1165 चौरस किलोमीटर क्षेत्र सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रात येतो. 2009 या क्षेत्राला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. जैवविविधतेनं समृद्ध असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या आता 10 पोहोचलेली आहे. येथील वाघांची संख्या वाढावी म्हणून केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या स्थलांतराला हिरवा कंदील दाखवल्यानंतर ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून 3 वाघिणींचं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वी स्थलांतर करण्यात आलं. स्थलांतरित करण्यात आलेल्या 3 मादी वाघिणींमुळं या प्रकल्पातील वाघांच्या प्रजननाला गती मिळू लागली आहे. या 3 वाघिणींसह उर्वरित 7 वाघ नैसर्गिकरित्या सह्याद्री परिसरात दाखल झाले आहेत. यामुळे सह्याद्रीतील जंगल वाघांसाठी सुरक्षित आणि अनुकूल अधिवास असल्याचं स्पष्ट होत आहे. वन विभागाच्या माहितीनुसार राधानगरी अभयारण्य परिसरात रायबा, सरदार आणि राणोजी हे 3 नर वाघ सध्या सक्रिय आहेत, त्यामुळे या परिसरात वाघांचा स्थिर अधिवास निर्माण होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी, रायबा, शिलेदार, राणोजी आणि सरदार असे एकूण 10 वाघ अस्तित्वात आहेत. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते वाघांची वाढती संख्या ही जंगलाच्या आरोग्याची आणि समृद्ध जैवविविधतेची सकारात्मक खूण आहे. वाघ हा अन्न साखळीतील सर्वोच्च शिकारी असल्याने जंगलातील पर्यावरणीय समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वही वाढण्याची शक्यता आहे. वाघांच्या उपस्थितीमुळे वन्यजीव पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकते. भविष्यात पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अवधूत गोडबोले यांनी बासरीवर वाजवलेला राग विजय आत्ता आपण ऐकला, त्यांना पखावाची साथ सुहास गवळी यांनी केली. अवधूत गोडबोले यांनी बासरीवर वाजवलेला राग विजय आत्ता आपण ऐकला, त्यांना तबल्याची साथ अमित मिश्रा यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. राज्याची मंत्रिमंडळ उपसमिती दुष्काळ सदृश स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याची महसूल मंत्र्यांची माहिती. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोइत्रा यांना जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13 स्थानावर. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे, त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर आता 10%, 5% मूलभूत आयात शुल्क लागेल. या दर कपातीचा सर्व लाभ ग्राहकांना मिळेल यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट सरकार साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत अंतराळ क्षेत्रात भारतानं बजावलेल्या कामगिरीबाबत.
1: विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मानवाने अवकाशाची लांबी रुंदी मोजण्याचं मनावर घेतलं आहे. अंतराळात प्रगत देशांची स्पर्धा सुरू असताना भारतही मागे राहिला नाही. विशेषतः गेल्या काही वर्षात भारतानं महत्वाची कामगिरी बजावली आहे. अतिशय कमी संसाधनांचा वापर करत अतिशय कमी खर्चात भारताने मंगळयान मोहीम यशस्वी केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मंगळाच्या कक्षेत यान पोहोचवणारी जगातली चौथी संस्था ठरली. साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणारी ही मोहीम 23 सप्टेंबर 2014 रोजी फत्ते झाली. त्यानंतर एकामागोमाग एक यशाची शिखरं पादाक्रांत करत इस्रोची यशोगाथा अविरत पुढे जात आहे. चांद्रयान 2 मोहिमेअंतर्गत 22 जुलै 2019 रोजी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर चंद्रावर पोहोचले. या मोहिमेत सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आलं, मात्र चंद्रावरच्या पर्यावरणाची महत्वाची माहिती चांद्रयान 2 मिळवली. सॉफ्ट लँडिंगचं अपुरं उद्दिष्ट चांद्रयान 3 पूर्ण केलं. 14 जून 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा जगातला पहिला देश हा मान भारताने मिळवला. एक्झिओम मोहिमेतून कॅप्टन शुभांशू शुक्ला हा भारतीय अंतराळवीर अवकाशात सफर करून आला. गगनयान हा भारताचा आणखी एक महत्वाकांक्षी अंतराळ प्रकल्प आहे. सरकारी पातळीवर अवकाश क्षेत्रासाठी आणखी एक महत्वाची घटना झाली, ती म्हणजे खासगी उद्योगांचा अवकाश क्षेत्रात प्रवेश. खासगी उद्योगांसाठी तसंच स्टार्टअप उद्योगांसाठी या क्षेत्रात प्रचंड संधी असून देशातल्या प्रतिभेला आणि नवोन्मेषाला यामुळे चालना मिळेल.
0: पावसाच्या अभावाचा फटका बसलेल्या भागात उपाययोजना निश्चित करण्यासाठी नेमलेली 11 सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज ते वार्ताहरांशी बोलत होते. दर मंगळवारी उपसमितीची बैठक होणार असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीसाठी आवश्यक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवू, मात्र त्याकरता वाट न पाहता राज्य सरकार आपल्या पातळीवर उपाययोजना सुरू करेल, असं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांनी विम्याचा लाभ अधिकाधिक मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. महसूल प्रशासन गतिमान करण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांची 11 पदं निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एसआयआर संदर्भात आरोप करण्याऐवजी सर्वच पक्षांनी मतदार याद्यांची पडताळणी करावी, असं आवाहन बावनकुळे यांनी केलं. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या धोंडवीरनगर इथं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. अपुऱ्या पावसामुळे पिकांचं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली. या अडचणीच्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं तातडीनं किमान 2 ते 3 दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन घ्यावं आणि या परिस्थितीत काय पावलं उचलली जात आहेत याची

0: माहिती द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केली. कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करावीत असं आवाहन त्यांनी केलं. शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आलेले असताना दुष्काळ जाहीर करण्यासाठी 5 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहण्याचं कारण काय, कोणते निकष आणि कोणाची वाट सरकार पाहत आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाची सुमारे 26% तूट नोंदवली गेल्यानं संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रिगर 1 लागू करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत पर्जन्यमान, खरीप पिकांची स्थिती आणि पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. कृषी विभागानं शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन तांत्रिक मार्गदर्शन करावं असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेश सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर झाला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त इंदूर इथं येत्या सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. 5 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. या यशस्वी घोडदौडीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या झांग शियाओ कडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं तिचं हे तिसरं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. अनंतजीत सिंग नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चितळे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चिनी तैपेईच्या संघाला 37-21 असा पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग 4था विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील इराणच्या संघाचा 37-23 असा पराभव केला. या संघाचा पुढचा सामना जपान बरोबर होणार आहे. भारत या स्पर्धेत 15 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 13व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रजत आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
0: UCI जागतिक सायकलिंग अजिंक्यपद 2032 या स्पर्धेचं यजमानपद पुणे भूषवणार आहे. कॅनडात मॉन्ट्रियल इथं झालेल्या UCI काँग्रेसमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. 2032 यजमानपदाच्या शर्यतीत कोलंबिया आणि मेक्सिको हे शहरही होते. मात्र उमेदवारी प्रक्रियेची अंतिम फेरी पुणे आणि नेदरलँड्समधील ग्रोनिंगेन यांच्यात झाली. पुण्याला सायकलिंगचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या सामायिक उद्देशातून राज्य सरकार आणि अखिल भारतीय सायकल महासंघानं केंद्र सरकारच्या पाठिंब्यानं ही बोली पूर्ण केली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी उद्या मुंबईत विसर्जन मिरवणुकीसाठी गिरगाव चौपाटी परिसरात वाहतुकीच्या नियोजनाचा आराखडा बृहन्मुंबई महानगरपालिकेनं समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. तसंच महानगरपालिकेनं तयार केलेल्या कृत्रिम तलावांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुण्यात उद्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे 10,000 जास्त जवान तैनात करण्यात आले आहेत. शहरातल्या 4 प्रमुख मार्गांवरून 336 गणेश मंडळं या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे 3,500 CCTV कॅमेरे, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हिडिओ विश्लेषण आणि चेहरा ओळख प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. राज्याची मंत्रिमंडळ उपसमिती दुष्काळ सदृश स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याची महसूल मंत्र्यांची माहिती. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13व्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी

0: मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, 3:10 झालेली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत सायंकाळी ठीक 5 वाजता. नमस्कार. आकाशवाणी मुंबई AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदींचा हा सारांश आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आता माघारी जात आहे. विदर्भात काही ठिकाणी, कोकणात काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली. अन्यत्र हवामान कोरडं होतं. प्रमुख नोंदी सेंटीमीटरमध्ये काणकोण 7, पेण 2, देवगड 2, मापुसा 1, मंडणगड 1, सावंतवाडी 1, तासगाव 4, गगनबावडा 3, संगमनेर 3, पाचोरा 1, धरणगाव 1, कवठे महांकाळ 1, बदनापूर 1, औंढा नागनाथ 1, गंगाखेड 1, विदर्भ भागात बुलढाणा 4, अरमोरी 3, चंद्रपूर 2, वणी 2, चारमोशी 1, यवतमाळ 1, तलाव विभागात मध्य वैतरणा 1. परवा सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार विदर्भात अनेक ठिकाणी, दक्षिण कोकणात काही ठिकाणी, उत्तर कोकण मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात परवा सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. कमाल तापमान 32, किमान 27° सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात येत्या 48 तासात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 3:13:30 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, आज आपण मुंबई परिसरातल्या लेण्यांची माहिती करून घेणार आहोत. मुंबई ही जशी भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, तशीच एक समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर म्हणूनही ओळखली जाते. मुंबई परिसरात 226 लेणी, 52 किल्ले, 3 जागतिक वारसा स्मारकं आणि हजारो वारसा स्थळं आहेत. मुंबई परिसरातील लेणी मुंबईच्या गेल्या 2000 वर्षाचा इतिहास सांगतात. या लेण्यांमध्ये प्रामुख्याने कान्हेरी, महाकाली, मागाटणे आणि जीवदानीच्या बौद्ध लेण्यांचा, तर जोगेश्वरी, घारापुरी म्हणजेच एलिफंटा आणि मंडपेश्वर इथल्या शैव लेण्यांचा समावेश

समावेश होतो. कान्हेरी हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्ग सान्निध्यात असलेला मुंबई परिसरातील सर्वात मोठा लेणीसमूह आहे. येथे 100 पेक्षा जास्त बौद्ध लेणी असून शिल्प, भित्तिचित्र आणि अनेक शिलालेखांमुळे कान्हेरी सर्वज्ञात झाले आहे. 1600 पहिल्या शतकात जन्माला आलेला हा भिक्षुसंघ पुढे जवळजवळ 1600 वर्ष कार्यरत होता. एवढा प्रदीर्घ काळ विद्यादान आणि धर्मदान करत असलेला हा जगातील एकमेव लेणी समूह असावा. येथील लेण्यांना सोपारा, कल्याण आणि चौल सारख्या प्राचीन व्यापारी बंदरातून येणारे व्यापारी मोठ्या प्रमाणावर दान देत होते. सुदूर रेशीम मार्गावरून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचाही कान्हेरीच्या भिक्षुसंघाशी संबंध होता. कान्हेरीच्या लेण्यांमध्ये तत्कालीन संस्कृती आणि समाज जीवनावर प्रकाश टाकणारे 100 हून अधिक शिलालेख आहेत. यात जसे दानकर्त्यांचे उल्लेख आहेत तसेच भिक्षू आणि आचार्यांच्या स्मरणार्थ कोरलेल्या अनेक लेखांचेही आहेत. कान्हेरीच्या लेणी क्रमांक 90 भारतातील पारशांचे सर्वात जुने म्हणजेच 11व्या शतकातील लेख आपल्याला पाहायला मिळतात. याच लेण्यात 2 जपानी शिलालेखही आहेत. कान्हेरीच्या लेणी क्रमांक 34, 36, 41, 50 आणि 89 अशा अनेक लेण्यात 1600 भित्तिचित्रे आहेत. त्यांच्या चित्रशैलीवरून अजंठाच्या भित्तिचित्रांची आठवण येते. शिल्पांमध्येही बौद्ध कथा आणि ग्रंथांवर आधारित अनेक शिल्पपट्ट आपल्याला पाहायला मिळतात. येथील क्रमांक 67 आणि 90 लेण्यात उल्लेखनीय शिल्पे आहेत. कान्हेरीचे लेणे क्रमांक 3 हे मुख्य चैत्यगृह म्हणजेच पूजा अर्चेचे स्थान आहे. भव्य अशा एकाश्म लेण्यातील सभागृहाच्या मध्यभागी भगवान बुद्धांचे प्रतीक असलेला स्तूप कोरलेला आहे. सभोवती अलंकृत स्तंभांच्या रांगा असून त्यावर अनेक देखाव्यांचे अलंकरण आहे. याच लेण्याच्या ओसरीवर साधारण 22-23 फूट उंचीच्या अत्यंत देखण्या अशा 2 भव्य बुद्धमूर्ती आहेत. या लेण्याच्या आवारात दगडात कोरलेले 2 ध्वजस्तंभ आहेत. या स्तंभांवर कोरलेल्या दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन म्हणजे 1600 बुद्धमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. कान्हेरीचे लेणे क्रमांक 11 हे एक वैशिष्ट्यपूर्ण लेणे असून मंडपामध्ये मागील भिंतीत गर्भगृहात कोरलेली बुद्धमूर्ती आणि सभामंडपाच्या बाजूच्या भिंतीत कोरलेल्या ध्यानधारणेच्या खोल्या अशी त्याची रचना आहे. या भव्य एकाश्म मंडपामध्ये एकमेकांना समांतर जाणारे असे लहान बाक असून याचा उपयोग त्या काळी बौद्ध भिक्षू ग्रंथपठणासाठी करत असावेत. कान्हेरीच्या सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण आणि तेवढेच पोहोचायला कठीण असलेल्या लेणी क्रमांक 87 ह्याची माहिती आपण करून घेऊ. हे एक मुळात नैसर्गिक लेणे असून कारागिरांनी त्याचे एका मोठ्या लेण्यात रूपांतर केले. या लेण्यात विटांनी बांधलेले आणि दगडात कोरलेले मिळून असे साधारण 60 स्तूप आहेत. हे स्तूप कान्हेरीला वास्तव्य केलेल्या विविध आचार्यांच्या स्मरणात कोरलेले होते. या लेण्याला शिलालेखात निर्वाणविधी असे म्हटलेले आहे. महाकाली आणि मागाटण्याचे लेणी समूह हे कान्हेरीला समांतर विकास पावणारे लेणी समूह असून येथील कला आणि स्थापत्यावर कान्हेरीचा प्रभाव जाणवतो. महाकालीचा लेणी समूह कान्हेरीच्या दक्षिणेला असून अंधेरी मरुळ परिसरात आहे. मागाटण्याचा लेणी समूह अत्यंत दुरावस्थेत असून कान्हेरीपासून जवळच बोरिवलीया उपनगरात पाहायला मिळतो. कालक्रमदृष्ट्या मुंबईच्या शैव लेण्यांमध्ये जोगेश्वरीच्या लेणी समूहाचा क्रमांक पहिला येतो. हा लेणी समूह पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ जोगेश्वरी या उपनगरात एका टेकडीत कोरलेला आहे. सभोवती वस्तीने वेढलेला असल्यामुळे हा लेणी समूह पटकन निदर्शनास येत नाही, परंतु प्राचीन जोगेश्वरी गुहा मंदिर म्हणून परिसरात हा आजही प्रसिद्ध आहे. टेकडीचा जवळजवळ सर्वच भागातून खोदून काढून हे भव्य लेणे कोरलेले आहे. लेण्यात आयताकृती मंडप असून या मंडपाच्या मध्यभागी चारी बाजूने दर्शन घेता येईल अशा पद्धतीने दगडात कोरलेले सर्वतोभद्र गर्भगृह आहे. आज गर्भगृहातील शिवलिंगाच्या जागी देवी योगेश्वरीची स्थापना झालेली दिसते. या मंदिराच्या पूर्वद्वारावर विविध शिल्पांनी अलंकृत असा एक छोटासा वरांडा आहे. त्यात आपल्याला सप्तमातृका आणि गणेशाची शिल्पे पाहायला मिळतात. या पूर्वेच्या द्वारावरच शिवतांडव, शिवपार्वतीच्या लग्नाचे कल्याण सुंदर आणि त्यांच्या सारीपाटाच्या लीलांचे चित्रण दिसते. येथील खराब दगड
आणि वर्ष

शनू वर्षाची उपेक्षा यामुळे या शिवमंदिराची प्रचंड पडझड झाली असून आज या देखण्या मूर्ती भग्नावस्थेत आहेत. या मंदिराच्या गतवैभवाचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला घारापुरीच्या मुख्य लेण्याकडे पाहावे लागते. या मंदिराचा आधार मानूनच या घारापुरीचे मुख्य मंदिर कोरलेले आहे. मुंबई बेटाच्या पूर्वेला आणि ठाण्याच्या खाडीच्या दक्षिणेला घारापुरीचे बेट आहे. या घारापुरी बेटावर पूर्वी एक दगडी हत्ती सापडला होता. यावरूनच पोर्तुगीजांनी या बेटाचे नाव एलिफंटा असे ठेवले. आज हा हत्ती भायखळाच्या भाऊदाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या परिसरात पाहायला मिळतो. या बेटावर अनेक शैव व बौद्ध पुरातत्वीय स्थळे आहेत. आज जागतिक वारसा स्मारकांच्या यादीत या बेटावरील लेण्यांचा समावेश झाला तो म्हणजे या बेटावरील लेणी क्रमांक 1 मुळे. हे लेणे म्हणजे शैव पाशुपत पंथाचे असून हा कलेतील एक अद्भुत आविष्कार मानला जातो. मुख्य लेण्याच्या प्रशस्त एकाश्म मंडपात मध्यभागी सर्वतोभद्र प्रकारचे एक अतिशय देखणे गर्भगृह आहे. त्यामध्ये शिवलिंग कोरलेले आहे. गर्भगृहाच्या भिंतीवर द्वारपालांच्या मूर्ती आहेत. याशिवाय या लेण्यात पुराकथांवर आधारित अनेक शिल्पपट आपल्याला पाहायला मिळतात. पाशुपत शैव संप्रदायाचे तत्वज्ञान सांगणारा आचार्य लकुलिश आणि शिवतांडव मूर्ती लेण्याच्या प्रवेशद्वारापाशीच कोरलेली दिसतात. याशिवाय रावणानुग्रह मूर्ती, अंधकासुर अनुग्रह मूर्ती, शिवपार्वतीच्या विवाहाची कल्याण सुंदर मूर्ती, सारीपाट खेळणारे शिव पार्वती, अर्धनारीश्वर आणि गंगावतरण शिल्प अशी विविध पौराणिक कथांवर आधारित प्रभावीपणे कोरलेली शिल्पे या लेण्यामध्ये आहेत. एलिफंटाच्या शिल्पवैभवाचा मेरुमणी ठरेल असे शिल्प म्हणजे येथील सदाशिव मूर्ती. या शिल्पात शिवाची 3 रूपे व्यक्त स्वरूपात दिसत. स्थानिक लोक यामुळेच याला त्रिमूर्ती असेही म्हणतात. या मूर्तीमध्ये शैव तत्वज्ञानाचा उत्तुंग आविष्कार असलेली सदाशिव ही संकल्पना कलाकाराने प्रभावीपणे मांडली आहे. यात सदाशिवाची तत्पुरुष, वामदेव आणि अघोर ही रूपे दर्शवली असून ईशान आणि सद्योजात ही रूपे अध्यारूत आहेत. मूर्तीचे अलंकरण, केशसंभार व शिवाच्या प्रत्येक स्वरूपाचे स्वतंत्र असे दाखवलेले वैशिष्ट्य यामुळेच मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने या मूर्तीचे महत्व अनन्यसाधारण आहे. या लेण्यांच्या परिसरात असलेल्या एका छोट्या कक्षामध्ये आपल्याला सप्तमातृका व गणेशाची अतिशय देखणी मूर्ती पाहायला मिळते. मुंबई परिसरातील सर्व लेण्यांमध्ये तिसरे महत्वाचे असलेले शैव लेणे म्हणजे मंडपेश्वराचे लेणे. मुंबईच्या बोरिवली या उपनगरात पश्चिमेला दहिसरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आयसी कॉलनीच्या परिसरात हे मंडपेश्वराचे लेणे आहे. एक पूर्ण लेणे व त्याच्या जवळच असलेले अपूर्ण लेणे असा हा लेणी समूह. मंडपेश्वर लेणे जोगेश्वरी अथवा एलिफंटा येथील लेण्यांसारखे विस्तृत नाही, ते लहानसेच आहे. पण नेटक्या लेण्यात मुख्य सभागृह, त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अर्ध ओसऱ्या आणि सभागृहाच्या मागील बाजूस असलेले गर्भगृह आपल्याला पाहायला मिळते. या लेण्यातील अलंकरण आणि मूर्तीवैभव पोर्तुगीज काळात मोठ्या प्रमाणावर लोप पावले. यातून ताऊन सुलाखून वाचलेल्या काही मूर्ती आपल्याला येथे आजही पाहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे येथील अतिशय प्रभावी असलेले शिवतांडवाचे शिल्प. मुख्य गर्भगृहातील शिवलिंग 20व्या शतकात बसवलेले आहे. या लेण्याचा पोर्तुगीज काळात चर्च म्हणून वापर करण्यात आला होता. 18व्या शतकात जेव्हा मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला तेव्हा या शिवमंदिराची पुनःस्थापना करण्यात आली. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या 19व्या शतकातील एका शिलालेखात या लेण्याचे नाव मंडपेश्वर असे येते. या लेण्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली. कधी मंदिर तर कधी चर्च म्हणून वापरले गेलेले हे एकमेव शिवमंदिर अस्तित्वात आहे. या लेण्यांच्या वरच्या बाजूला पोर्तुगीजांनी बांधलेल्या एका चर्चचे अवशेषही आज आपल्याला पाहायला मिळतात. ही लेणी मुंबईच्या इतिहासातील महत्वाची साधने आहेत. पर्यटकांनी जाणकारांच्या मदतीने या लेण्यांना भेट देणे हे मुंबईचे प्राचीन गतवैभव अनुभवण्यासारखेच आहे. म्हणूनच मुंबईला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी या लेण्यांना नक्कीच भेट द्यायला हवी.

किशोरी अमोणकर यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकत होता. संगीत किशोरी अमोणकर यांचंच होतं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. 3:35 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व.

श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सची अग्निपरीक्षा या विषयावर माजी ऑलिम्पियन बॉक्सर

0: मनोज पिंगळे आणि तलवारबाजी या खेळात भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा या विषयावर महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉक्टर उदय डोंगरे यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार, मी वृषाली देशपांडे क्रीडा विश्व या कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. भारतीय बॉक्सर्सच्या कॉमनवेल्थ गेम्समधील दमदार कामगिरीनंतर भारतीय संघाकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत अपेक्षा वाढल्यात. मात्र आशियाई स्तरावर समोर असलेली प्रतिस्पर्ध्यांची फळी अधिक मजबूत आहे. लवलीना आणि नरेंद्र बेरवाल यांना थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळालाय, तर प्रीती पवार आणि सचिन सिवाच यांनाही पहिल्या फेरीत बाय मिळालाय. पण पुढचा प्रत्येक सामना पदकाच्या दिशेने एक कठीण पाऊल ठरणार आहे. या स्पर्धेत भारतीय बॉक्सर समोर नेमकी कोणती आव्हानं आहेत, कोणत्या सामन्यांवर सर्वांचं लक्ष असेल यावर चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आपल्याबरोबर आहेत माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे. मनोज पिंगळे, क्रीडा विश्वच्या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आपण बघितलं तर भारतीय बॉक्सिंग संघाला मिळालेला ड्रॉ नेमका किती आव्हानात्मक आहे?
2: तसं पाहिलं तर आता प्रत्येक बॉक्सरला जो मिळालेला ड्रॉ आहे त्याच्यात प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात त्यांना प्रतिकार करावा लागणार आहे. खास करून कसं आहे, उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान हे दोन देशाचे खेळाडू आपल्या भारताच्या बॉक्सर बरोबर टफ जाऊ शकतात. नाहीतर इतर बाकी जे कंट्रीजच्या बॉक्सर आहेत जसे की जपान आहे, पाकिस्तान, नेपाळ, फिलिपाईन्स, इंडोनेशिया या सर्व देशाच्या बॉक्सर समोर आपले बॉक्सर चांगले तयार आहेत. त्यांना ते सहजासहजी मारू शकतील. जे आव्हान आहे ते फक्त उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान समोर.
1: आपण बघितलं तर या आशियाई गेम्स मध्ये लवलीनाकडून भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, तर तिची वाटचाल या स्पर्धेमध्ये कशी असेल, तुम्ही तिच्या खेळाकडे कसं बघता?
2: आता तसं पाहिलं तर महिलांच्या बॉक्सिंग संघामध्ये सर्वात अनुभवी म्हटलं तर लवलीनाच आहे. तिने आताच इव्हन याला कॉमनवेल्थ गेमला देखील पदक जिंकलेले आणि ऑलिम्पिक पदक तर तिचा आधी तिच्या नावावर आहेच आहे. परंतु आता ही जी स्पर्धा आहे एशियन गेम्स मध्ये तिला जो ड्रॉ मिळाला आहे त्यामध्ये पहिली मॅच तिची कोरिया बरोबर आहे. हा, साऊथ कोरियाच्या बॉक्सरला ती सहजासहजी जिंकेल तिच्या बरोबर. परंतु क्वार्टर फायनलला तिच्या बरोबर नेमके कझाकिस्तान, आता जी कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानची जी मॅच होणार आहे प्री क्वार्टर फायनलला, त्यांच्यातनं जिंकून येणारी खेळाडू लवलीना बरोबर असेल.
1: बरोबर.
2: आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे जसं की कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानचेच बॉक्सर आपल्याला जास्त आव्हान देऊ शकतात, त्यांच्या बरोबर लवलीनाचा खेळ कसा होतोय ते फार महत्वाचं आहे. त्याच्यावरच तिचं मेडल पूर्णपणे अवलंबून राहील. कारण ती मॅच जिंकल्यानंतर ती ऑटोमॅटिक सेमीफायनलमध्ये आणि मेडलमध्ये येते.
1: बरोबर आहे. लवलीनाचा आपण आजवरचा खेळाचा इतिहास बघितला, त्याचप्रमाणे ऑलिम्पिक मधली देखील तिची कामगिरी बघितली, तर तिचा अनुभव या आशियाई खेळांसाठी किती महत्वाचा ठरणार आहे?
2: मी म्हटल्याप्रमाणे तिच्या अनुभवाचाच तिला जास्त फायदा होईल. तिने आजपर्यंत वर्ल्ड लेवलला चांगली कामगिरी केलेली, ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवलेले, मोठमोठ्या स्पर्धा तिने अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे तिच्या अनुभवाचाच फायदा करून ती नक्कीच पदक जिंकेल. पदक काय, सुवर्ण पदकही जिंकेल अशी अपेक्षा आहे.
1: तिच्या खेळाचं आपल्याला काय वैशिष्ट्य सांगता येतील?
2: तिच्या खेळामध्ये अटॅक आणि डिफेन्स या दोन्हीचा संगम इतका व्यवस्थित असतो की समोरच्या बॉक्सरनी केलेला अटॅक चुकवून बरोबर परत तिला प्रतिस्पर्ध्यावरती अटॅक करून पंचेस कनेक्ट करायचे आणि जास्तीत जास्त पॉईंट स्कोर करायचे. ही तिची जी स्किल आहे ते फार सुंदर आहे आणि त्याचाच फायदा तिला होतो आणि ती प्रत्येक स्पर्धेमध्ये पदक जिंकूनच येते.
1: सर, आपण बघितलं तर लवलीना बरोबरच नरेंद्र बेरवाल मागील स्पर्धेत पदक मिळवणारा एकमेव भारतीय पुरुष बॉक्सर होता, यावेळी त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवता येतील आपल्याला?
2: बरोबर. नरेंद्र बेरवाल आपल्याकडे पुरुषांमधला एक चांगला खेळाडू आहेच आहे. त्याला देखील चांगला अनुभव आहे. मागच्या वेळेस देखील मागच्या एशियन गेम्स मध्ये देखील त्यांनी पदक मिळवलेलं आहे. यावर्षी देखील त्याच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा आहे. आपल्याला जे काय आहे ते मी म्हटल्याप्रमाणे उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान सोडलं तर बाकी खेळाडूंबरोबर तो आरामशीर जिंकू शकतो आणि त्याच्या खेळामध्ये बरीच आता प्रगती झालेली आहे. त्यामुळे उझबेकिस्तान असो नाही तर

0: कझाकिस्तानचा बॉक्सर असला तरी तो त्याच्यावर विजय मिळवल्याची मला खात्री वाटते.
1: आशियाई क्रीडा स्पर्धा आणि कॉमनवेल्थ गेम्स मधील स्पर्धेची पातळी बॉक्सर्सच्या दृष्टीने कशी वेगळी आहे?
0: तसं पाहिलं तर कॉमनवेल्थ गेम्स हे जगातील विविध भागातून निरनिराळ्या देशांमधले खेळाडू येतात आणि एशियन गेम्स मध्ये फक्त आशिया खंडातले खेळाडू असतात, परंतु कॉमनवेल्थ मध्ये जे संघ भाग घेतात त्यात बॉक्सिंगचं तेवढं स्टँडर्ड नाहीये. जे एशियन गेम्स मध्ये जे बॉक्सरचे स्टँडर्ड असतं त्याच्या मानाने निश्चितच कॉमनवेल्थ गेम्स सहज म्हणजे तेवढी सहज जाते, म्हणजे खेळाडूंना पदक जिंकणं जास्त अवघड नसते. परंतु आशियाई स्पर्धेमध्ये खूप जास्त टफ कंट्रीज असतात त्यामुळे ते पदक जिंकणं थोडस अवघड असते.
1: भारतीय बॉक्सर्सच्या तांत्रिक खेळात कोणत्या बाबतीत सुधारणा करण्याची सर्वाधिक गरज तुम्हाला वाटते हा संघ बघितला तर?
0: हा संघ पाहिला तर मी आजपर्यंत पाहत आलो एक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील आपल्या खेळाडूंचा जो काही आजपर्यंत झालेला परफॉर्मन्स आहे त्यामध्ये मी पाहतो की आपले खेळाडू अटॅक खूप फारच छान सुंदर करतात. ते कशात कमी पडत असतील तर थोडंफार डिफेन्समध्ये कमी पडतात. बचावात्मक खेळायला पाहिजे. समोरचा बॉक्सर जेव्हा अटॅक करतो त्याचा केलेले अटॅक त्यांनी मारलेले पंचेस उकवण्यासाठी जो बचावाचे निरनिराळे तंत्र आहेत ते वापरून त्यांनी पुन्हा परत अटॅक करून स्कोअर केला पाहिजे. तर बचाव आणि आक्रमक खेळणे याच्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त जोर दिला पाहिजे, तेव्हाच ते यामध्ये यशस्वी होऊ शकतील.
1: मनोज पिंगळे, तुम्ही क्रीडा विश्व या कार्यक्रमात आला आणि एवढी मनमोकळी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: आताच आपण चर्चा करत होतो माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे यांच्याशी. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या पार्श्वभूमीवर भारतीय फेन्सिंग संघ सज्ज झालाय. भारताची पहिली ऑलिम्पिक फेन्सर आणि अनुभवी खेळाडू सीए भवानी देवी पुन्हा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या मंचावर उतरणार आहे. तिच्या सोबत राष्ट्रकुल फेन्सिंग स्पर्धेत पदकांची कमाई करणारे तनिषा खत्री, प्राची लोहान, करणसिंग गुर्जर आणि तेजस पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्यात. अनुभव आणि युवा जोश हा संगम भारताला आशियाई स्तरावर किती पुढे घेऊन जाईल, भवानी देवीची पुनरागमनानंतरची तयारी कशी आहे आणि भारतीय फेन्सिंगला यावेळी पदकाच्या किती संधी आहेत यावर चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉक्टर उदय डोंगरे. उदय डोंगरे, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आपण बघितलं तर आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये फेन्सिंग या प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर आपण सर्वप्रथम त्यांच्याबद्दल बोलूया की तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतंय श्रुती जोशी आणि तेजस पाटील यांच्याबाबत?
2: आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे की महाराष्ट्राचे पहिल्यांदाच दोन खेळाडू हे एशियन गेम्सला पात्र झालेत आणि ते सहभागी होऊन त्या ठिकाणी चांगला परफॉर्म देतील अशी आशा आहे. श्रुती जोशी ही बेसिकली नागपूरची खेळाडू आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून खेळते. तसंच तेजस पाटील हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा खेळाडू आहे, तो देखील 10 वर्षाचा होता तेव्हापासून तो सातत्याने फेन्सिंग खेळतोय आणि आता अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून त्यांनी आता पात्रता मिळवली एशियन गेमसाठी दोघांनी देखील.
1: सर, तेजस पाटीलला तुम्ही इतक्या जवळून बघितलं तर त्याच्या खेळाचं काय वैशिष्ट्य सांगता येईल?
2: तेजस पाटील हा फार एकाग्रतेने सातत्याने खेळणारा खेळाडू आहे. तो अभ्यासात देखील तेवढाच हुशार आहे आणि फेन्सिंगला म्हटलं जातं की जे अभ्यासात चांगले विद्यार्थी आहेत ते या टेक्निकल गेममध्ये चांगले करू शकतात आणि तेजस पाटील मध्ये सातत्य आणि एकाग्रता या दोन बाबी फार चांगल्या मला त्याच्या जाणवल्या की वयाच्या 10व्या वर्षापासून तो खेळतोय आमच्याकडे आणि गेल्या 10 वर्षापासून खेळण्याचं चीज झालंय की त्याला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली.
1: बरोबर. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर फेन्सिंग या खेळाकडनं भारताला खूप महत्वाच्या आशा आहेत आणि एक त्याच्यामध्ये महत्वाचं नाव म्हणजे भवानी देवीचं आपल्याला घ्यायलाच पाहिजे, तर ती पुनरागमन करते तर तिच्या कामगिरीकडे आपण कसं बघता?
2: भवानी देवी म्हणजे खरं तर इंडियन फेन्सिंगचा फेस आहे, चेहरा आहे तो आपल्या, कारण की तिने ऑलिम्पिक्समध्ये पदार्पण करून भारतासाठी पहिल्यांदा ती संधी उपलब्ध करून दिली आणि भवानी देवी ही सातत्याने इटली येथे सराव करते. मध्यंतरीच्या काही काळामध्ये तिच्या काही दुखापतीमुळे थोडीशी त्रस्त होते, परंतु तिने नुकत्याच आताच सप्टेंबर महिन्यामध्येच म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये एक सॅटेलाइट चॅम्पियनशिप झाली. त्या सॅटेलाइट चॅम्पियनशिप मध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलंय, म्हणजे ती चांगल्या परफॉर्मन्स मध्ये आहे. चांगला परफॉर्मन्स घेऊन आता ती एशियन गेम्स फेस करते, तिच्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत आपल्याला.
1: सर, तिच्या खेळाचं नेमकं काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल की ती आज एवढ्या मोठ्या स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करते?
2: भावणी देवीचा जो इव्हेंट आहे तो

0: सायबर आहे त्या प्रकारामध्ये आक्रमकता ही जास्त महत्वाची आहे, पण आक्रमकतेबरोबर संयम या दोन गोष्टींचा मिलाप त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि भावणी देवीला मी जवळपास गेल्या 20 वर्षापासून बघतोय, तिच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि एकाग्रता आणि ती जी आक्रमकता आहे ज्या खेळाला जी आवश्यक आहे तिचा एक चांगला मिलाप तिच्या खेळामध्ये जाणवतो. त्याच्यामुळेच भावणी देवी ही अत्यंत यशस्वी खेळाडू आहे.
1: आपण बघितलं तर जे फेन्सिंगचा आपला संघ आहे त्याच्यामध्ये युवा आणि अनुभव असा संगम आपल्याला पाहायला मिळतोय, तर या सगळ्या जे आपले खेळाडू आहेत त्या संघाकडे तुम्ही कसं बघता?
0: आपल्या फेन्सिंगचे खेळाडू, आता तुम्ही बघितलं की फेन्सिंग हा पूर्ण युरोपियन डॉमिनन्स असलेला गेम होता, परंतु मागच्या काही काळामध्ये एशियन कंट्रीजनी त्याच्यामध्ये चांगलं काही केलेलं आहे. आणि आपला जो संघ आहे आता सध्याचा भारताचा सहभागी झालेला आहे, यामध्ये एक चांगला मिलाप असा आहे की वरिष्ठ खेळाडू जशी भावणी देवी, भावणी देवीचं हे साधारण 30-35 दरम्यान आहे आता, तर ती आहे आणि सर्वात नवोदित खेळाडू जे आहे त्यांचं वय आहे 19-20 वर्षाचं आहे. म्हणजे एक चांगली टीम त्या ठिकाणी तयार झालेली आहे. सिनियर खेळाडूकडून अनुभव त्यांना मिळणार आहे आणि नवोदित खेळाडूंमधली जी नवी ऊर्जा आहे, इच्छाशक्ती आहे, एक आत्मविश्वास आहे तो त्या ठिकाणी राहणार आहे. एक चांगला संयोग या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि याचं परावर्तन हे मेडल्स मध्ये झालं पाहिजे अशी आशा आता आम्हाला सर्वांना आहे.
1: बरोबर. आशियाई फेन्सिंग मध्ये आपण बघितलं तर जपान, दक्षिण कोरिया आणि चीन सारख्या मजबूत संघांच्या तुलनेत भारताला कोणत्या क्षेत्रात अधिक मेहनत घ्यावी लागेल?
0: काय होतंय की भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये टॅलेंट आहे आणि रॉ मटेरियल जे आपण म्हणतो ते सुद्धा आहे, अनेक खेळाडू खेळतात, परंतु फेन्सिंग खेळाला ज्या आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्याचा थोडासा अभाव आहे. आणि चीन असेल, साऊथ कोरिया असेल, जपान असेल, या देशांमध्ये त्यांनी एक ट्रेनिंग सेंटर्स वेगवेगळे चांगले तयार केलेले आहेत, चांगले कोचेस त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, चांगले इक्विपमेंट्स आहेत आणि एक सायंटिफिक बॅकग्राऊंड असलेला एक चांगला स्टाफ पण तिथे काम करतोय. तर त्यामध्ये आता भारत थोडं थोडं काम करतोय, येणारा काळ निश्चित भारताचा असेल आणि चांगले पदक विजेते खेळाडू भारतातून देखील घडतील.
1: आपण बघितलं तर आशियाई खेळांमध्ये खूप असं टफ कॉम्पिटिशन भारताला मिळणार आहे. आपण बघितलं तर तिकडचं जपानचं वातावरणाशी जुळवून घ्यावेला लागेल, तर या सगळ्याचा परिणाम खेळाडूंच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या खेळावर कसा होतो, तर याचं वर्णन तुम्ही कसं कराल?
0: जिथे स्पर्धा होत असतात, एशियन गेम्स वगैरे, त्या ठिकाणी काही काळ तिथे सराव करणं देखील आवश्यक असतं, जेणेकरून तिथलं जे अॅटमॉस्फिअर असेल, क्लायमेट असेल, तिथल्या सगळ्याशी माणसं आपले खेळाडू जुळून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि आता रिसेंटली आपल्याकडे एक चांगली अपडेट अशी आहे की एशियन चॅम्पियनशिप भारतामध्ये झाली, त्या ठिकाणी सर्व आशिया खंडातले बरेचसे खेळाडू त्या ठिकाणी सहभागी झाले, जवळपास 20-25 देशांचे खेळाडू त्या ठिकाणी सहभागी होते. एक चांगलं अॅटमॉस्फिअर त्या ठिकाणी आपल्या खेळाडूंना मिळालं होतं आणि त्या चॅम्पियनशिप पाठोपाठ लगेच त्यांना एक दोन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन पण खेळायला मिळाल्या, त्यामुळे मुलांना जे एक्सपोजर पाहिजे ते बऱ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेलं आहे आणि त्याचा फायदा या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसेल.
1: निश्चितच, तुम्ही बघितलं तर या सगळ्या स्पर्धांचा फायदा आपल्याला निश्चितच होईल. भारतीय फेन्सिंगमध्ये वैयक्तिक प्रकारांबरोबरच टीम इव्हेंट्समध्ये सातत्यपूर्ण यश मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे?
0: ऍक्च्युली आता भावणी देवी आहे, प्राची लोहान आहे, तनिषा खत्री आहे, करण गुर्जर आहेत, हे खेळाडू आउटस्टँडिंग खेळाडू आहेत आणि हे खेळाडू नंतर भारताच्या केंद्र सरकारच्या काही योजनांच्या अंतर्गत ते परदेशात सरावाला असतात, परंतु ते मोस्टली खेळाडू त्या ठिकाणी जातात, म्हणून यांचा वैयक्तिक परफॉर्मन्स फार चांगला आहे. अशी सुविधा असंच हे जर का आपण पूर्ण टीम म्हणून जर केलं तर आपल्या संघाला देखील त्याचा फायदा होईल. आपल्या संघातले जेवढे खेळाडू खेळत आहे सगळ्या संघाचा संघ हा परदेशामध्ये ट्रेनिंगला असला चांगल्या सेंटरला, तर तिथे आपल्या सर्वच खेळाडूंना त्याचा फायदा होऊ शकेल. तर असे ट्रेनिंग प्रोग्राम्स हे वेगवेगळ्या देशांमध्ये घेतले पाहिजे. जसं आपण म्हणतोय की साऊथ कोरिया चांगला आहे, तर साऊथ कोरियामध्ये आपले चांगले खेळाडू जर पूर्ण संघ तिथे गेला, त्यांनी महिनाभर 2 महिने सराव केला, तर निश्चित आपल्या खेळाडूंचा परफॉर्मन्स हा अपडेट होईल.
1: बरोबर.
0: असे ट्रेनिंग प्रोग्राम्स राबवले पाहिजेत.
1: बरोबर. जास्तीत जास्त ट्रेनिंग प्रोग्राम राबवले तर अधिकाधिक फेन्सिंगचे खेळाडू भारतामध्ये तयार होतील. भवानी देवीमुळे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण फेन्सिंग या खेळाकडे आकर्षित होत आहेत. त्यातल्या त्यात आपण बघितलं तर युवा जे फेन्सिंगपटू आहेत त्यांचा कल या खेळाकडे अधिक वाढलाय, तर या सगळ्या युवा फेन्सिंगपटूंना तुम्ही काय संदेश द्याल?
0: फेन्सिंग खेळ एक ऑलिम्पिक गेम आहे, म्हणजे 1896 पहिल्या ऑलिम्पिक पासून ते आजपर्यंतच्या सर्व ऑलिम्पिक्समध्ये खेळला जाणारा हा खेळ आहे आणि या खेळाला खूप मोठी एक चांगली पार्श्वभूमी आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी. आणि भारतामध्ये तलवारबाजी म्हटलं तर आपल्यालाही काही इतिहास नवीन नाहीये, आपल्या पण रक्तामध्ये हे तलवारबाजीचे गुण अवशेष आहेतच आपल्यामध्ये. तर अशा पण ह्या आधुनिक

0: त्यांना फॉलो करणारे अनेक नवोदित खेळाडू पुढे येतील आणि आपल्याकडे चांगला नवा युवा वर्ग तयार होईल या माध्यमातून.
1: आपण बघितलं तर गेल्या काही काळामध्ये फेन्सिंग हा सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्याची लोकप्रियता आता हळूहळू वाढत चालली आहे आणि यामध्ये अधिकाधिक भारताचे खेळाडू तयार होतील अशी आपण अपेक्षा करूया. उदय डोंगरे, तुम्ही क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आलात आणि इतकी माहिती दिलीत आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आता आपण आढावा घेऊयात क्रीडा विश्वातील महत्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त स्वरूपात. स्मृती मंधाना टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे. तिनं न्यूझीलंडची सुझी बेट्सला मागे टाकून हा टप्पा गाठला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. शुभमन गिल एकदिवसीय संघाचं कर्णधार पद भूषवणार आहे तर श्रेयस अय्यरकडे टी ट्वेंटी संघाचे नेतृत्व असेल. ऋतुराज गायकवाडचं एकदिवसीय संघात पुनरागमन झालंय तर नमनधीरची पहिल्यांदाच संघात निवड झाली आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेनं अर्थातच नाडानं जारी केलेल्या ताज्या निर्बंधांच्या यादीनुसार अथलेटिक्स प्रशिक्षक राकेश कुमार यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे तर पॉवरलिफ्टर गौरव वत्स याला प्रतिबंधित औषधं माळगल्याबद्दल आणि त्यांची तस्करी केल्याबद्दल तात्पुरतं निलंबित करण्यात आलंय. अमेरिकन ओपनमधील खराब कामगिरीमुळे नोवाक जोकोविच एटीपी क्रमवारीत 12व्या स्थानावर घसरला गेलाय. ऑक्टोबर 2002 नंतर प्रथमच असं घडलंय की जोकोविच, फेडरर आणि नदाल यापैकी कोणीही अव्वल 10 टेनिसपटूंमध्ये नाहीये. श्रोते हो, क्रीडा विश्व या कार्यक्रमात आता मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. तोपर्यंत ऋषाली देशपांडेचा नमस्कार.
2: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सची अग्निपरीक्षा या विषयावर माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे आणि तलवारबाजी या खेळात भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा या विषयावर महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉक्टर उदय डोंगरे यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद श्रोते हो आताच आपण ऐकला. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही।

क्रीडाविश्व कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता. दुपारचे 4 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला महानंदा या चित्रपटातलं गीत उषा मंगेशकर, राणी वर्मा, रंजना पेठे आणि सहकलाकारांच्या आवाजात.

माहेरची माणसे या चित्रपटासाठी देवकी पंडित, अपर्णा मयेकर, शोभा जोशी, रवींद्र साठे, श्रीकांत पाडगावकर आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी.

जगजननी श्री महालक्ष्मी या चित्रपटासाठी पद्मजा सविता विल्हाळ आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं चंद्रकांत जोशी यांचं आणि संगीत दिलं होतं उमेश नेरकर यांनी. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 4:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मालिका विशेष लावण्यरंग या मालिकेचा भाग 86 वा.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रोते हो, लावण्याचे वेगवेगळे प्रकार आपण गेल्या काही भागातून जाणून घेत आहोत। बालिस्टरची लावणी जी लिहिली होती अर्जुना वाघोलीकर यांनी, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मुंबई इलाख्यात पुणे शहर तिथं एक मोठा बालिस्टर, हिंदुस्थानात पहिल्या नंबर, शंभर त्यांनी खून जिरवलं सार, इतर खटल्याचा काय पाडीवार, आता चौघ बंधू उमेदवार, अंगामध्ये मूर्खपणाचा विचार, वाटून आईबापाचा घेतला संसार, बैल आणि गुरं ढोर। या लावणीमध्ये सांगितलेली कथा अशी आहे की चौघजण भाऊ असतात, ते आईवडिलांनंतर संसाराची वाटणी करून घेतात। चौघा भावांमध्ये 8 एकर जमीन असते, त्यामध्ये 4 एकर बागायत असते आणि 4 एकर पडीक असते। 3 भाऊ बेरकी असतात, ते पडीक जमीन थोरल्या भावाला देतात। दावणीला 4 जनावर असतात, 2 चांगली असतात, 2 मरतुकडी असतात। मरतुकडी जनावर थोरल्या भावाच्या वाटणीवर टाकली जातात। अशाच प्रकारे सगळ्या वस्तूंची वाटणी होते। घरामध्ये एक मांजर पाळलेलं असतं, त्याचीही वाटणी केली जाते। मांजराच्या 4 पायांपैकी 3 पाय चांगले असतात, 1 पायाला जखम झालेली असते। 3 चांगले पाय 3 भाऊ घेतात आणि जखम झालेला पाय थोरल्या भावाला दिला जातो। 4 मजली घर असतं, खालचा मजला थोरल्या भावाला तर वरचे 3 मजले 3 भावांना दिले जातात। अशा प्रकारे ही वाटणी केलेली आहे आणि पुढं चौघे भाऊ वेगवेगळे राहतात असा हा फार्स आहे। जखम झालेल्या मांजराच्या पायावर थोरल्या भावाने उपचार केलेला असतो, त्यानंतर त्यानं पायाला चिरगुट गुंडाळलं बरं, घासल्याट तेल बतलं व्हावं बरं, मग तसंच मांजर नेलं चुलीवर, पेटला तवा पाय झालं घाबर, तसंच गेलं ते दुसऱ्या मजल्यावर, लागली बत्ती जळालं घर, चौघा भावांचा जळाला संसार। मग तिघं भाऊ थोरल्या भावाच्या विरुद्ध फिर्याद करतात, पुढे खटला उभा राहतो। थोरल्या भावानं आपली बाजू मांडण्यासाठी एका बॅरिस्टरची नेमणूक केलेली असते आणि तो अक्कल हुशारीनं थोरल्या भावाची निर्दोष मुक्तता करतो। अशा प्रकारचा हा वग आहे। याबद्दल आपण आणखीन बोलणार आहोतच आणखीन एका लावणीनंतर। उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली सागर पवार यांची रचना ऐकूया। संगीत कमलेश जाधव यांनी दिले। सोडा की हात माझा दाजीबा।

शुतो हो या लावणीपूर्वी अर्जुना वाघोलीकर यांनी लिहिलेली बॅलिस्टरची लावणी हा जो फार्स होता त्याबद्दल आपण बोलत होतो. चौघांची वाटणी झाल्यानंतर तिघांची घरं जळून जातात आणि मग मोठा भाऊ ही केस कशी जिंकतो ते यामध्ये सांगितलेलं आहे. पंचासमोर जो युक्तिवाद होतो त्यामध्ये म्हटलेलं आहे की थोरल्या भावाच्या वाटणीवर आलेल्या मांजराचा पाय हा अधू होता, त्यामुळे तो पाय धरणीवरती टेकू शकत नव्हता. तीन पाय चांगले होते ते या तीन भावाच्या वाटणीवर होते. या तीन पायांनीच मांजर वरच्या मजल्यावर गेलं आणि चौघा भावांचा संसार जळून गेला. म्हणजेच तीन पाय ज्यांच्या वाटणीवर आहेत ते तिघे भाऊच खरे दोषी आहेत, थोरला भाऊ निर्दोष आहे. या तिघा भावांनी थोरल्या भावाचं जळालेलं घर स्वखर्चानं बांधून द्यावं हे बॅरिस्टरांचं म्हणणं पंचांना पटतं. ते तिघा भावांना दोषी ठरवतात आणि खटला निकाली लागतो. अशा पद्धतीनं या लावणीमध्ये शाहिरानं बुद्धिचातुर्य कसं असतं

हे समाजाला कळावं यासाठी ही लावणी लिहिलेली आहे. तमाशाच्या बोरुडावर अनेक फार्स रंगले, प्रेक्षकही त्यात दंगले, पण आधुनिक काळामध्ये तमाशाचा प्रेक्षक वर्गच कमी झालेला आहे. लोकांना फारसा किंवा वग आवडेनासे झाले, त्यामुळं तमाशातून फारसा हा प्रकार हद्दपार होत चालला आहे. फारसाच्या लावण्या लिहिणंही बंद झालं आहे. पुढच्या काळात फारसासाठी कुणी लावणी लिहील असं वाटत नाही, त्यामुळं फारसाच्या लावणीला काही भवितव्य आहे असं म्हणणं थोडं धाडसाचंच होईल. बघूया काय होतं ते. आपण ऐकूया उर्मिला धनगर आणि अशोक बागवे यांनी गायलेली एक ढंगदार अशी लावणी. संगीत चिनार महेश यांचं आहे. रानामंदी एकटाच डुलतोय नाग.

शोधे हो, आतापर्यंत आपण फारसाची लावणी काय असते ते पाहिलं. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये जागरण, गोंधळ, भारूड, दशावतार, ललित असे जे लोकरंजनाचे वेगवेगळे प्रकार आहेत ना, तसाच लावणीचा आणखीन एक प्रकार आहे आणि तो म्हणजे भेदिक लावणी. हा देखील एक लोकरंजनाचा लोकप्रिय प्रकार आहे बरं का. खेडोपाडी यात्रा, जत्रा किंवा उत्सव असायचे, प्रसंगी भेदिक फडाचे कार्यक्रम आयोजित केले जायचे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी देखील पूर्वी बंदिस्त थिएटरमध्ये भेदिकाचे सामने होत असायचे, पण अलीकडच्या काळात मात्र भेदिकाचे फड हळूहळू नामशेष होत चाललेले आहेत. भेदिक लावणी ही शिवशक्तीचा झगडा किंवा आध्यात्मिक शाहिरी, डफ गाणे, कलगीतुरा अशा वेगवेगळ्या नावानं ओळखली जाते बरं का. यापैकी कलगीतुरा हे परभाषेतील परदेशी शब्द आहेत. कलगी हा शब्द मूळचा

तुर्की भाषेतला आणि तुरा हा शब्द अरब भाषेतला आहे. हे दोन्ही शब्द फारसी भाषेत आहेत आणि फारसी भाषेतून हे शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. कलगी आणि तुरा या दोन्ही शब्दांचा अर्थ पागोटे, टोपी अशा प्रकारच्या लावण्यांसाठी घेतला जातो, किंवा मोती, फुले यांचं केलेले जे भूषण असतं तसाही एक अर्थ घेतला जातो. या भेदिक लावण्यांबद्दलच आपण बोलणार आहोत एका ढंगदार लावणीनंतर. यानंतरची लावणी उर्मिला धनगर यांनी गायली आहे. सुहास मस्के यांची ही गीतरचना बाबासाहेब माने यांनी संगीतबद्ध केली आहे.

श्रोतेहो, सध्या आपण भेदिक लावणीबद्दल बोलतोय. भेदिक कवनं गाणाऱ्या शाहिरांचे शिव आणि शक्ती असे दोन पक्ष असतात. शक्ती म्हणजे माया, ही सर्वश्रेष्ठ असून सर्व सृष्टीची निर्मिती तिच्यामुळेच झालेली आहे. माया हेच एकमेव सत्य असून बाकी सारं खोटं आहे किंवा भासमान आहे अशी शक्ती पक्षाची विचारसरणी असते. तर या उलट शिवपक्षाचे शाहीर ब्रह्म म्हणजे पुरुष किंवा शिव हे सत्य मानतात. शिवापासून मायेची निर्मिती झाली, त्यामुळेच निराकार माया सगुण रूपात प्रकट झाली, असा दोन पक्षामध्ये मूलतः भेद आहे. आणि यातूनच मग पुरुष श्रेष्ठ का स्त्री श्रेष्ठ, ब्रह्म श्रेष्ठ की माया श्रेष्ठ, सृष्टीची निर्मिती कोणी केली, कधी केली, अशा विषयांवरती शाहिरांनी रचना केल्या आणि आपापलाच मुद्दा कसा योग्य आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि मग शिवशक्तीच्या शाहिरांमध्येच सवाल जवाब झडू लागले. त्याबद्दलच आपण अधिक बोलणार आहोत आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. यानंतरची लावणी उर्मिला धनगर यांनीच गायलेली आहे. बाबा चव्हाण यांची रचना, संगीत सचिन आणि दीपेश यांचं आहे.

श्रोतेहो, ज्याप्रमाणे शिव आणि शक्ती असे भेदिकाचे दोन पक्ष असतात, त्याचप्रमाणे कलगी तुरा हे देखील दोन पक्ष असतात. कलगीवाले आणि तुरेवाले आपला कार्यक्रम सादर करताना आपल्या डफावर निशाणा लावतात. कलगीवाल्याचं निशाण भगवं असतं, तर तुरेवाल्यांचा निशाणाचा रंग काळा, निळा, पिवळा, पांढरा किंवा हिरवा असतो. तुरेवाले हे वैष्णव आहेत, विष्णू हे त्यांचं दैवत आहे. विष्णूनं चार युगांमध्ये अवतार घेतलेला आहे. पुराणांमध्ये या युगांचं वर्णन सांगितलेलं आहे. कृतयुगामध्ये पांढरा, त्रेतायुगामध्ये तांबडा, द्वापार युगामध्ये पिवळा आणि कलियुगामध्ये काळा. विष्णूवरील निष्ठेचं प्रतीक म्हणून तुरेवाले निशाणासाठी असे वेगवेगळे रंग वापरत असावेत. पण पाचवा हिरवा रंग का वापरतात? याची शक्यता अशी आहे की भेदिक कवनं गाणाऱ्यांमध्ये अनेक मुस्लिम शाहीरही आहेत, म्हणून काही जण निशाणासाठी हिरवा रंग देखील वापरतात. चला, कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत पुस्तकबंद चित्रपटातल्या माधुरी अत्रे यांनी गायलेल्या सूर्यकांत सकाटे यांच्या गीतानं. संगीतकार प्रथमेश कानडे.

लावण्यरंग हा मालिका विशेष आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला प्रारंभ होईल, प्रतीक्षा करूया.

0: नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ करत आहोत। अस्मिता वाहिनीच्या सर्व श्रोत्यांचं या सायंकालीन सभेमध्ये मनपूर्वक स्वागत। तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरील सर्व श्रोत्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी श्रद्धा मुखेडकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे, त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10 ऐवजी 0%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर आता 10 ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क लागेल। दुष्काळी परिस्थितीसंदर्भात नेमलेली मंत्रिमंडळ उपसमिती पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांनी विम्याचा लाभ अधिकाधिक मिळवून देण्याचा प्रयत्न करेल, असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे। राज्यातल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं तातडीनं किमान 2 ते 3 दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन घ्यावं आणि या परिस्थितीत काय पावलं उचलली जात आहेत याची माहिती द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केली। वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट PG परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे। गेल्या 30 ऑगस्ट रोजी ही परीक्षा झाली होती। उद्याच्या अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांच्या दृष्टीनं प्रशासनानं तयारी केली आहे। जागोजागी कृत्रिम तलावांची व्यवस्था असून वाहतुकीचं नियमन करण्यात आलं आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 1248

0: अंकांची घसरण झाली आणि तो 73,580 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 384 अंकांची घसरण नोंदवत 23,063 बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 5:02 आणि 5 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया कलाकार शंभू लहिरी यांचं ध्रुपद धमार गायन राग यमन. त्यांना पखवाज साथ केली आहे सुहास गवळी यांनी. बोल आहेत अरी दब बाजे लागे. ऐकूया कलाकार शंभू लहिरी यांचं ध्रुपद धमार गायन राग यमन.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होता शंभू लहिरी यांनी गायलेला राग यमन. त्यांना पखवाजची साथ केली होती सुहास गवळी यांनी. आणि याबरोबरच नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत युवकांसाठी कार्यक्रम युववाणी.

कसे आहात सगळे? मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. चला तर प्रासंगिक या मालेत स्वच्छता ही सेवा या अंतर्गत सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, सणासुदीच्या या दिवसात संपूर्ण परिसर हा एक वेगळ्याच उत्साहाने आणि मांगल्याने उजळून निघतो.

0: कधी बाप्पाचे आगमन, महालक्ष्मीचे पूजन आणि पाठोपाठ येणारी नवरात्र, या उत्सवांच्या काळात आपल्या घरोघरी आणि गल्ली बोळात आनंदी वातावरण असतं. पण या उत्साहाच्या आणि सोहळ्यांच्या गदारोहात आपण अनेकदा एक महत्वाची वस्तू विसरतो, ती म्हणजे स्वच्छता. मिरवणुका निघतात, महाप्रसादाचे कार्यक्रम होतात, देखावे पाहायला लोकांची गर्दी होते, पण कार्यक्रम संपल्यावर मागे काय उरतं? तर रस्त्यावर पसरलेल्या प्लास्टिकच्या वाट्या, चमचे, पाण्याचे पेले, कागदी द्रोण आणि निर्माल्य यांचा खच. ज्या देवतेची आपण मोठ्या श्रद्धेनं पूजा करतो, तिच्या उत्सवानंतर आपण सार्वजनिक जागांवर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरवतो, हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. सणांच्या काळात रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी साचणारा हा कचरा केवळ दिसायलाच वाईट दिसत नाही, तर तो आपल्या आरोग्यासाठीही तितकाच हानिकारक असतो. उघड्यावर टाकलेले उष्टे अन्न, प्लास्टिक आणि ओला कचरा यामुळे माशा, डास आणि इतर जंतूंची मोठ्या प्रमाणावर पैदास होते. सणांच्या काळात डेंग्यू, मलेरिया, जुलाब आणि पोटाच्या विकारांचे आजारही वेगाने पसरतात. ज्या सणांचा उद्देश आपल्याला आनंद आणि आरोग्य देणे हा आहे, त्याच सणांच्या काळात आपण आपल्या निष्काळजीपणामुळे आजारांना निमंत्रण मिळेल असे काम करतो. आपण निर्माण केलेला हा कचरा शेवटी फिरून आपल्याच घरात, आपल्याच अन्नात, पाण्यात आणि हवेतही मिसळतो, हे आपण गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे या उत्सवांच्या काळात स्वच्छता राखणे ही केवळ महापालिकेची किंवा सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून ती आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी महाप्रसादाचे किंवा जेवणाचे कार्यक्रम आयोजित करताना प्लास्टिकच्या ऐवजी पारंपरिक केळीचे पाने किंवा सहज विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा वापर केला पाहिजे. मंडळांनी सुद्धा आपल्या मंडप परिसरात कचरा कुंडीची योग्य व्यवस्था करून स्वच्छ उत्सव साजरा करण्याचा संदेश दिला पाहिजे. घरच्या घरी सुद्धा आपण निर्माल्य कचऱ्यात न टाकता त्यापासून खत बनवू शकतो. उत्सव साजरा करताना जर आपण आपल्या परिसराची स्वच्छता राखू शकलो, तरच त्या पूजेला आणि भक्तीला खरा अर्थ प्राप्त होतो. तर मित्रांनो, स्वच्छतेमुळे पसरणारे हे आजार टाळायचे असतील तर बदलाची सुरुवात आपल्यापासूनच व्हायला हवी. चला तर मग या गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या पावन पर्वात केवळ आपल्या घराचीच नाही तर आपल्या परिसराची आणि शहराचीही स्वच्छता राखण्याचा ठाम संकल्प करूया. आरोग्यासाठी निसर्गपूरक उत्सव साजरा करूया. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे पुढील मालिकांकडे वळण्याची. ऐकूयात सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण अश्विनी खवशे हिच्यासोबत.
1: नमस्कार, मी अश्विनी. युववाणीच्या सांजबेळ या विशेष संहिता मालिकेत आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांचं आणि तरुण मित्रांचं सहर्ष स्वागत करते. संध्याकाळची ही सुंदर वेळ, मंद वाहणाऱ्या वारा आणि आपल्या मनातील नवनवीन स्वप्नांची भरारी, अशाच एका उत्साही वातावरणात आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि रंजक विषयावर गप्पा मारणार आहोत. मित्रांनो, आजची ही सांजवेळ खूपच खास आहे, कारण आज 24 सप्टेंबर म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा शेवटचा गुरुवार, आणि दरवर्षी हा दिवस जगभरात जागतिक सागरी दिन म्हणजेच वर्ल्ड मॅरिटाईम डे म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, जेव्हा आपण समुद्राचा विचार करतो तेव्हा आपल्याला काय आठवतं? सुंदर किनारे, किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या उसळणाऱ्या उंचच उंच लाटा, अस्ताला जाणारा तो सुंदर सूर्य की निळाशार अथांग सागर. पण या समुद्राच्या पलीकडे एक असं जग आहे जे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था आणि आपलं जीवन चालवतं, ते म्हणजे शिपिंग इंडस्ट्री अर्थात सागरी वाहतूक उद्योग. हा समुद्र फक्त पर्यटनासाठी सुंदर नाही तर तो आपल्या संपूर्ण जगाचा श्वास आहे, आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जगातील 80% जास्त व्यापार हा याच अथांग सागरामधून जहाजांच्या माध्यमातून होतो. आपण रोज वापरत असलेल्या कित्येक वस्तू, आपले कपडे, जी गॅजेट्स वापरतो, अगदी आपल्या देशात येणारं इंधन, अन्नधान्य, औषधं आणि ऊर्जा साधने ही समुद्राच्या मार्गानेच एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचतात. जर समुद्राची वाहतूक एका दिवसासाठी थांबली तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प होईल. म्हणूनच या सागरी क्षेत्राचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी, सागरी वाहतुकीची सुरक्षा राखण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सागरी संघटना म्हणजेच IMO च्या कार्याचा गौरव करण्यासाठी

भारतासाठी हा दिवस महत्वाचा ठरतो. मित्रांनो, यंदाच्या म्हणजेच 2026-2027 या वर्षाची थीम माहिती आहे का? आयएमओने पहिल्यांदाच 2 वर्षासाठी एक अतिशय विचार करायला लावणारी संयुक्त संकल्पना ठेवली आहे. ती म्हणजे फ्रॉम पॉलिसी टू प्रॅक्टिस, पॉवरिंग मॅरिटाईम एक्सलन्स. म्हणजेच धोरणाकडून प्रत्यक्ष कृतीकडे, सागरी उत्कृष्टतेला चालना. याचा सरळ अर्थ असा की केवळ कागदावर नियम किंवा धोरणे बनवून चालणार नाही, तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी समुद्रावर आणि बंदरावर होणे गरजेचे आहे. आज मानवाने आपल्या फायद्यासाठी समुद्राला प्रदूषणाचे माहेरघर बनवून टाकले आहे. दरवर्षी लाखो टन प्लास्टिक कचरा, जहाजांमधून होणारी तेलगळती आणि कारखान्यांचे विषारी पाणी समुद्रात सोडले जाते. यामुळे समुद्रातील जलचरांचे रक्षण करणे आणि जहाजांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे हे आपल्या समोरील मोठे आव्हान आहे. या थीमच्या माध्यमातून आपल्यासारख्या तरुणांना आणि जागतिक समुदायाला केवळ नियम न बनवता प्रत्यक्ष कृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या भारताचा विचार केला तर भारताला तब्बल 7,500 किलोमीटरहून अधिक लांबीची विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. आपल्या देशात दरवर्षी 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा होतो, पण जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडींशी जोडले जाण्यासाठी आपण या जागतिक सागरी दिनाचे महत्वही ओळखले पाहिजे. युवावाणीच्या माझ्या तरुण मित्रांनो, आजच्या तरुणांसाठी या क्षेत्रात करिअरच्या अथांग संधी उपलब्ध आहेत. केवळ जहाजावर कॅप्टन किंवा इंजिनियर होणे एवढेच मर्यादित न राहता आता मरीन बायोटेक, सागरी कायदा, पोर्ट मॅनेजमेंट आणि ओशनोग्राफी सारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये तरुण आपले भविष्य घडवू शकतात. यावर्षीचा जागतिक स्तरावरील मुख्य समांतर कार्यक्रम म्हणजे पॅरेलल इव्हेंट दक्षिण कोरियाच्या बुसान या सुंदर शहरात 2026 रोजी होणार आहे. तिथेही जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि धोरणांवर चर्चा होणार आहे. तरुण मित्रांनो, हा समुद्र आपल्याला फक्त अथांगता शिकवत नाही, तर संकटाशी लढून पुढे जाण्याची जिद्दही देतो. आज या निमित्ताने आपणही एक संकल्प करूया. जेव्हा कधी आपण समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाऊ, तेव्हा तिथे प्लास्टिक किंवा कचरा टाकणार नाही. सागरी पर्यावरणाचा आदर करूया आणि या क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊया. शेवटी हा निसर्ग आपला आहे आणि त्याचे रक्षण करण्याची जबाबदारीही आपलीच आहे, नाही का? चला तर मग सांजवेळच्या आजच्या भागात जागतिक सागरी दिनाच्या या माहितीसह आणि समुद्राच्या अथांगतेचा मेळ घालणाऱ्या एका सुंदर गाण्यासह मी अश्विनी आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया युववाणीच्या पुढच्या भागात अशाच नवनवीन माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी. धन्यवाद. नमस्कार.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवळ ही मालिका आपली मैत्रीण अश्विनी खवशे हिच्यासोबत ऐकलीत. आता वळूयात करिअर मंत्रा या मालिकेकडे. ऐकूयात शास्त्रीय नृत्य आणि करिअर या विषयावर कथ्थक नृत्यांगणा संरचनाकार संशोधन अभ्यासक सौ अवंती काटे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आज आपण कथ्थक नृत्यांगना संरचनाकार संशोधन अभ्यासक आणि त्रिविध कला निकेतन संस्थेच्या संचालक आणि अध्यक्षा सौ अवंती काटे यांच्याशी बातचीत करणार आहोत. अवंती काटे यांचं ललित कला केंद्र गुरुकुल पुणे विद्यापीठ येथून कथ्थक नृत्य मध्ये MA झालेलं आहे. तसंच भारत आणि भारताबाहेर विविध ठिकाणी त्यांनी आपली कला सादर केली असून 2011 मध्ये भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे सिनियर स्कॉलरशिप अवॉर्ड तर 2023 मध्ये भारत सरकारतर्फे ज्युनियर रिसर्च फेलोशिप अवॉर्ड ही त्यांना गौरवण्यात आला आहे. मॅम, आपलं नागपूर

0: आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: आज आपण करिअर मंत्र या मालिकेत शास्त्रीय नृत्य आणि करिअर या विषयावर बातचीत करणार आहोत. तर आजच्या काळात शास्त्रीय नृत्याकडे केवळ एक कला म्हणून न बघता त्याला पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून बघायचं असेल किंवा त्यात आपलं करिअर करायचं असेल तर काय करायला पाहिजे?
1: पूर्वी कलेला करिअर म्हणून कधी बघितलं नव्हतं जात. म्हणजे त्याच्यात असं करिअर करायचं आहे अशा उद्देशाने नव्हती ती केली जात. ती एक साधना आहे आणि आपल्याला ती साधना करायची आहे.
0: बरोबर.
1: या उद्देशाने बघितलं जायचं.
0: बरोबर.
1: त्यामुळे तेव्हाचा साधनेचा कल जो होता नर्तकांचा तो व्यवसायाशी निगडित नव्हता.
0: अगदी बरोबर.
1: त्यामुळे ते स्वतःसाठी होतं, त्या परमानंद प्राप्तीसाठी होतं आणि त्या दिव्य शक्तीसाठी ही उपासना केली जायची. त्यातलं एक म्हणजे शास्त्रीय नृत्य.
0: बरोबर.
1: आणि या नृत्याला एक उपासना म्हणून बघत असताना त्याचा हळूहळू हळूहळू पोटापाण्याची सोय करता करता तो एक व्यवसाय कसा बनला तो म्हणजे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. कारण की नर्तकांची साधना हे पोट नाही भरू शकत.
0: बरोबर.
1: त्यामुळे कुठेतरी जेव्हा तुम्ही त्याला संपूर्ण आयुष्य वाहून टाकता एखाद्या कलेला तर तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की मग आपण जर हेच फक्त करायचं आहे तर मग ह्यातून आपलं आर्थिक अर्जन पोटापाण्यासाठी आपण कसं त्याला उपयोगात आणणार, कारण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही करायचं नाहीये.
0: बरोबर. बरोबर.
1: तर मग अशा याच्यातून हळूहळू हळूहळू वेगवेगळे माध्यम सुरू झाले. म्हणजे नृत्य प्रस्तुती व्हायला लागल्या. त्या पहिले मंदिरात व्हायच्या, त्या देवासाठी असायच्या, त्यामुळे तिथे काही अपेक्षा नसायची काही मिळण्याची.
0: बरोबर.
1: मग दरबारात होती ती राजाला खुश करण्यासाठी होती, तो राजाश्रय मिळण्यासाठी होता. मग तिथे त्यांचं परिवाराचं पालन पोषण सगळं व्हायचं तर तिथेही त्यांना असं खूप गरज नव्हती. परंतु आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आपण बघतोय की कलेमध्ये खूप कलाकार आहेत आणि प्रत्येकालाच सगळं सगळं नाही मिळत.
0: बरोबर.
1: मग अशा वेळी कमी शिकलेल्या कलाकाराला सुद्धा थोडंफार त्यातून आर्थिक अर्जन कसं मिळवता येईल या उद्देशाने हळूहळू हळूहळू शिक्षणाच्या कडे वळायला लागले सगळे कलाकार. की आपण जर शिक्षण दिलं तर आपल्याला काहीतरी आर्थिक अर्जन होईल.
0: बरोबर.
1: अशा अनुषंगाने हळूहळू ते जे आधी होतच म्हणजे गुरुकुल परंपरेमध्ये जेव्हा शिक्षण व्हायचं तेव्हा शास्त्रीय कला हे गुरुगृही राहून गुरुकुलात आश्रमात राहून शिक्षण व्हायचं तेव्हा गुरुंना गुरुदक्षिणा म्हणून वेगळं काहीतरी दिलं जायचं.
0: बरोबर.
1: आता ते आपल्याला आर्थिक स्वरूपामध्ये मिळत आहे. मग याच्याकडे शिक्षण देण्याकडे कल वाढला. आता हळूहळू करता करता काय झालं की स्वतः शिक्षण न घेता जितकं येईल तितक्यावर समाधान मानून शिक्षण देणं हे सुरू झालं. थोडं आत्ताच्या युवा पिढीनी हे समजून घेणं गरजेचं आहे की जोवर आपण पूर्णपणे शिक्षित होत नाही तोवर पुढे ती परंपरा सुरू ठेवू नये. पुण्याला पंडित भीमसेन जोशींनी स्थापित केलेली ललित कला केंद्र गुरुकुल आहे, माझं शिक्षण झालंय.
0: बरोबर.
1: आणि त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये सुद्धा खूप मोठं कथक केंद्र आहे. असे अनेक मोठमोठे संस्था आपल्या भारतभर नृत्य क्षेत्रासाठी अगदी डेडिकेटेडली काम करतात जिथे डिग्री कोर्स चालतो व्यवस्थित. तर याचं प्रमाण आणखीन वाढलंय. म्हणजे अक्षरशः मी नागपुरात सुद्धा आपल्या कथक विषयामध्ये किंवा या शास्त्रीय नृत्यामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे त्याचे सुद्धा महाविद्यालय आहे.
0: अच्छा.
1: तर 12वी नंतर तुम्ही कथक नृत्य या विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता.
0: मी आता ह्याकडे येणारच होती की या क्षेत्राकडे वळण्यासाठी जमचा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायची असेल तर ती त्यांनी कशी घेतली पाहिजे ह्याबद्दल.
1: अगदी अगदी. म्हणजे नागपूरकरांना ऐकून अगदी आनंद होईल पण मी म्हणजे सांगेल की पूर्ण महाराष्ट्रभरच सगळीकडे म्हणजे मी नागपूरची म्हणून नागपूरचं सांगतीये की इथे MFA डिपार्टमेंट आहे ललित कला विभाग, तिथे मास्टर्स डिग्री आहे नृत्यामध्ये, तसंच धरमपेठ शिक्षण संस्थेचं नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर कॉलेज आहे, जिथे कालिदास युनिव्हर्सिटीचं ते महाविद्यालय आहे, जिथे 12वी नंतर ग्रॅज्युएशन कोर्स आहे. तर 12वी नंतर ग्रॅज्युएशन कोर्स या क्षेत्रामध्ये खूप कमी विद्यापीठात आहेत.
0: अच्छा.
1: अमरावतीला आहे, नुकतंच सुरू झालेलं, त्यानंतर मुंबईत आहे. पण हे सगळे नुकते सुरू झालेले आहेत पण आहेत. म्हणजे आता तुम्हाला त्याच्याकरता खूप इकडे तिकडे जायची गरज नाही. नाशिक सारख्या ठिकाणी

0: संभाजीनगर सारख्या ठिकाणी, बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, नांदेड युनिव्हर्सिटी, बऱ्याच ठिकाणी आपल्याला नृत्य कलेमध्ये डिग्री असलेले कॉलेजेस आहेत,
1: आणि चांगलं शिक्षण देणारे आहात.
0: उत्तम शिक्षण देणारे आहेत. कारण की जे साधक आहेत ते
1: बरोबर.
0: साधक तिथे शिकवतात, तर तुम्हाला एक उत्तम दर्जाचं शिक्षण त्या
1: बरोबर.
0: ठिकाणी मिळणार आहे. शिवाय कोर्स जो डिझाईन केलाय तो शास्त्र आणि क्रियात्मक अशा दोन्ही दृष्टीने अगदी भक्कम आणि सक्षम असा तयार होणार आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा फक्त नृत्यामध्ये नाही तर त्याचं शास्त्रामध्ये सुद्धा तितकाच निपुण कसा होईल आणि त्याचबरोबरीने तो नृत्यात कसा पारंगत होईल, या
1: बरोबर.
0: दोन्हीवर तितकाच भर दिला गेलाय. आणि त्यामुळे ते परिपूर्ण करणाऱ्या अशा डिग्रीज आपल्याकडे आज अवेलेबल आहेत जागोजागी. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शास्त्रीय कलांचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसा आपल्याला शिक्षणाच्या दृष्टीने वाटचाल करता येईल, तर आपण नुसतंच प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये न शिक्षण घेता आपण डिग्री सुद्धा घेतली पाहिजे. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगू इच्छिते आहे की आपल्या संपूर्ण भारतामध्ये 8 शास्त्रीय नृत्य आहेत. आज
1: अच्छा.
0: आपण इथे शास्त्रीय नृत्याबद्दल बोलतो आहोत म्हणून सांगते, संपूर्ण भारतात 8 शास्त्रीय नृत्य आहेत आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रातलं एकही नाही आहे. तर आपण जे शिक्षण घेतो आहोत शास्त्रीय नृत्याचं हे वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून आलेलं आहे. म्हणजे कथक नृत्य हे उत्तर प्रदेशातलं नृत्य आहे
1: अच्छा.
0: आणि भरतनाट्यम जे अगदी प्रचलित आहे ते तमिलनाडू मधलं आहे.
1: बरोबर.
0: तर बाकी शास्त्रीय नृत्य जे आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये तर चांगलंच त्यांचं प्रस्थापित केलेलंच आहे अस्तित्व. परंतु कथक आणि भरतनाट्यम या दोन शैली अशा आहेत ज्या संपूर्ण भारतभर पसरल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन की कथक नृत्य जास्त लोकांना जवळचं आपलंसं वाटतं, याचं कारण की त्याची भाषा ब्रज भाषा, हिंदी भाषा, संस्कृत भाषा या भाषेमध्ये त्यांच्या रचना असल्यामुळे त्या लोकांना कळतात आणि
1: बरोबर.
0: त्यामुळे कथक नृत्य लोकांना समजतं म्हणून ते बघावं असं वाटतं आणि म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार जास्त प्रमाणात सगळीकडे दिसतो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण कथक नृत्य आत्मसात केलंय.
1: अगदी अगदी.
0: तर एक म्हणजे त्याच्यामुळे कसं आहे की ह्या नृत्यशैली सगळीकडे पसरली आहेत. तर आपल्याला महाराष्ट्राचं असं जरी स्वतःचं शास्त्रीय नृत्य जरी नसलं तरी या दोन शैलींना महाराष्ट्राने खूप आत्मसात केल्यामुळे इथे अनेक दिग्गज नर्तक आपल्याला बघायला मिळतात, मोठमोठे
1: अगदी.
0: गुरु बघायला मिळतात.
1: हो.
0: मुंबई पुण्यामध्ये विद्वान लोक आहेत जे या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्य करत आहेत आणि अगदी घराणेदार जे लोक आहेत म्हणजे उत्तर प्रदेशातले 3 घराणे जे आहेत कथक नृत्यातले, लखनऊ, जयपूर आणि बनारस, या घराणेदार लोकांच्या अगदी बरोबरीने काम महाराष्ट्रातले कलाकार करतात आहेत. इतकं उत्तम दर्जाचं शिक्षण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा या कलांचं मिळत आहे. तर तुम्हाला प्रायव्हेट आणि डिग्री असं दोन्हीही सहज साधू शकता महाराष्ट्रात राहून सुद्धा.
1: अगदी. शिक्षण पूर्ण झालं मग त्यानंतर हे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अर्थार्जनासाठी कुठले मार्ग निवडावेत?
0: याच्यामध्ये ना 2-3 वेगवेगळे मार्ग आपल्याला सापडतात. जसं जर तुम्ही एक नर्तक म्हणून तुम्हाला कलाकार म्हणून घडायचं असेल तर तुम्ही फक्त एज अ परफॉर्मर म्हणून स्वतःला डेव्हलप करू शकता. मग हे परफॉर्मर म्हणून डेव्हलप झाले की तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या ठिकाणी परफॉर्मन्स करायची संधी मिळते आणि त्यातून आर्थिक अर्जन होतं.
1: बिलकुल.
0: पण त्याच्यासाठी अर्थात रियाज, साधना, मेहनत प्रचंड लागते. त्यानंतर तुम्हाला डिग्रीचा फायदा असा होतो की तुम्हाला, मी जसं मगाशी सांगितलं की शाळेमध्ये आजकाल शिक्षण
1: लागतं,
0: नृत्य शिक्षक आवश्यक झाले आहे, त्यामुळे तुम्हाला नृत्य शिक्षक म्हणून तिथे जॉईन करू शकता तुम्ही शाळा शाळांमध्ये. महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून जॉईन करू शकता. जसं मी महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आणि असिस्टंट प्रोफेसर आहे आणि आता शिक्षण देते आहे. त्यानंतर तुम्ही एज अ कोरिओग्राफर म्हणून स्वतःला डेव्हलप करू शकता.
1: अच्छा.
0: वेगवेगळे विषय हाताळून वेगवेगळ्या डान्सर्सला घेऊन तुम्ही वेगवेगळ्या संरचना कोरिओग्राफी बिझनेस करू शकता आणि त्याच्यातून सुद्धा तुम्ही आर्थिक अर्जन करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जाऊ शकता, कारण की इंडस्ट्रीमध्ये सुद्धा क्लासिकल

0: काय आव्हानं जाणवतात?
1: आव्हानं बरेच येतात.
0: जसे
1: जसं आत्ताच्या काळामध्ये जे आपण विचार करतो की सगळ्यांना माहितीये की टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे, तर मुलांना ना त्या सगळ्या टेक्नॉलॉजी सोबत ते इतके जास्त गुंतले गेले आहेत की त्यांना वास्तविक जगाशी जरा ते दूर झाले आहेत. वास्तव्याचं त्यांना जरा काय म्हणतात त्याला, त्यांना ते नको आहे. म्हणजे त्यांना आपल्या वेगळ्या विश्वात राहायला आवडतं, वास्तवाशी त्यांचा संबंध नसायला हवा असं त्यांना वाटतं. म्हणून ते गेम्स झोन मध्ये किंवा रील्स मध्ये किंवा म्हणजे काय म्हणतात त्याला आवश्यक नसलेल्या अशा गोष्टींमध्ये जास्ती रमतात. त्यामुळे काय झालंय की इथे कुठेतरी साधना करायला, रियाज करायला त्यांच्याकडे वेळच नसतो. तर हा जो वेळ त्यांचा जो कमी झालाय, शिवाय त्यांना सगळं इन्स्टंट पाहिजे असतं, तर त्यांचं पेशन्स लेवल कमी झालंय. त्याच्यानंतर पेशन्स कमी झालाय, त्यांचा टाइम स्पॅन कमी झालाय. परफॉर्मन्स करायचा म्हटलं तर 2 मिनिटं 4 मिनिटं त्याच्या वर नको. हे सगळे रील्सचे परिणाम इथे बघायला मिळतात. जिथे तासनतास रियाज आम्ही करायचो, तिथे आता मुलगी आठवड्यातनं फक्त एकदा किंवा दोनदा येते आणि ती 1-2 तासा करता येते. एवढ्या कमी वेळेमध्ये तुम्हाला काय शिक्षण मिळणार?
0: बरोबर.
1: शिवाय त्यांना त्याच्यामुळे आपण पाहिजे तसे संस्कार पण नाही देऊ शकत. तर जितकं तुम्ही गुरुच्या सान्निध्यात राहाल तितके तुम्ही परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणूनही घडाल. तर ते जे गुरुच्या सान्निध्यात राहून जे संस्कार मिळतात ना, ते कुठेतरी लुप्त पावले आहेत. कारण की गुरुचं सान्निध्यच नाही आहे. कोर्स ओरिएंटेड टीचिंग आलेलं आहे, त्यामुळे फक्त कोर्स पूर्ण करण्यापुरतं विद्यार्थी जातो. कोर्स पूर्ण झाला, परीक्षा दिली, डिग्री मिळाली की विषय संपला. हे जे आता सुरू आहे हे कलेच्या क्षेत्राला खूप हानी पोहोचवत आहे.
0: प्रोफेशनलिझम जे आलेलं आहे
1: आणि मग डिग्री मिळाली की तुम्ही प्रोफेशनल म्हणवता स्वतःला. मात्र ते प्रोफेशनलिझम जे आहे ते साधना करण्यात आहे, नक्की डिग्री दाखवण्यात आहे, हे कळणं खूप गरजेचं आहे.
0: करेक्ट करेक्ट.
1: तर असं मला वाटतं की खूप ते एक ड्रॉबॅक आहे त्याच्या पिढीचा. पण कुठेतरी एक पॉझिटिव्ह आशा आपण अशी पण म्हणू शकतो की ह्या टेक्नॉलॉजीचा फायदा मी म्हणेन की आपण आज ही जी संस्कृती परंपरा जी आहे ही कुठेतरी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जपून ठेवतो आहे.
0: बरोबर.
1: पूर्णपणे बंद न पडता निदान काही तर सुरू आहे
0: आणि ती पास ऑन होते आहे.
1: एक्झॅक्टली. आणि ती मर्यादित जागेपुरती न राहता ती आता स्प्रेड झाली आहे. म्हणजे माझ्यासारख्या कलाकाराला इथे फक्त मंचावरती प्रस्तुती नाही होत. आता मी व्हिडिओ करून मी भारताबाहेर अनेक ठिकाणी मी माझी कला पोहोचवू शकते, लोकांपर्यंत पोहोचू शकते, माझं मार्गदर्शन अनेकांपर्यंत पोहोचवू शकते.
0: अगदी.
1: तर ही एक चांगली पण गोष्ट आहे.
0: या क्षेत्रात करिअर करू इच्छणाऱ्या नवीन पिढीला आणि त्यांच्या पालकांना जाता जाता काय संदेश द्याल?
1: मला असं वाटतं की सगळ्यात पहिली गोष्ट की पालकांच्या आणि मुलांच्या मनामध्ये जी एक ही धारणा बसलेली आहे की कलाकाराला काही फ्युचर, ब्राईट फ्युचर नाहीये, त्यामुळे ते करिअर म्हणून त्याला घेत नाही, ऑलवेज सेकंडरी बेसिसवरती ठेवतात. तर सगळ्यात पहिले त्यांनी हा गैरसमज दूर करावा स्वतःच्या मनातला आणि कलेवर सच्ची श्रद्धा, निष्ठा आणि विश्वास ठेवावा. ही कला तुम्हाला भरभरून देईल. तुम्ही फक्त विश्वास करा. जर स्वतःवर विश्वास असेल, कलेवर विश्वास असेल, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काहीही कमी पडणार नाही. त्यामुळे तुम्ही याला करिअर म्हणून घेतलं तर आपलं पुढे कसं होईल हा विचारच सोडून द्या. कारण शेवटी कला म्हणजे उपासना आणि जो उपासना करतो तो कधी उपाशी राहत नाही.
0: क्या बात आहे.
1: त्यामुळे याच्या सोबतच आज मला असं वाटतं की नव्या पिढीनी आणि पालकांनी याचा जरूर विचार करावा. आणि फक्त डिग्री मिळत नाही, नाव, नेम अँड फेम हे सुद्धा मिळतं.
0: बरोबर.
1: तर ह्या सगळ्या आणि नक्कीच मला असं सांगायला आवडेल की कोणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व उभं करून रोज पेपर मध्ये झळकायला नक्कीच विद्यार्थ्यांना आवडेल.
0: बरोबर. खरं तर हा करिअर मंत्र नसून कानमंत्रच झाला असं म्हणायला हरकत नाहीये. तुम्ही आलात आणि इतक्या छान आपल्या गप्पा झाल्या करिअर विषयी इतके

0: डिटेल माहिती तुम्ही आपल्या सगळ्या युवा मित्र मैत्रिणींना दिली, त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार मानते आणि आपल्याही सगळ्या पुढच्या कार्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू सो मच.
1: थँक्यू. धन्यवाद.
0: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: तर मित्रांनो, आपण ऐकत होतात करिअर मंत्रा या मालेत शास्त्रीय नृत्य आणि करिअर या विषयावर कथक नृत्यांगना संरचनाकार संशोधन अभ्यासक सौ अवंती काटे यांची आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत. चला तर मित्रांनो, सणासुदीच्या या काळात एक संकल्प करूया आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये स्वच्छताही पाळूया. पुन्हा भेटूया युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमची रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: कामगार मंडळींसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: कामगार सभा।
1: या कार्यक्रमात आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या
0: अपघातांबाबत योजना आणि कायदे
1: या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची
0: आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: कामगार सभा।

0: अपराध या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृतमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका निधिः झाः. आदौ मुख्याः वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी सेवाभावं जीवनस्य परम पुरुषार्थत्वेन प्राख्यापयत्. सेवा परमो धर्म इति न्यायः सर्वथा अनुसरणीयः मुख्य संकल्पः इत्यपि असौ सबलम् अकथयत्. संयुक्त राष्ट्र महासभायाः उपवेशने विदेश कार्यमन्त्रिणा डॉ एस जयशंकरेण फिपेक विदेश मन्त्रिमण्डलस्य समलंकृता द्वितीयपीठिका. प्रशासनेन प्रोदीरितं भारतं स्वाभ्यन्तर आवश्यकतानां 99.2% जंगमदूरवाणी यन्त्राणि स्वदेशे एव सम्पादयति. चिकित्सा स्नातकोत्तर प्रवेशार्थं NBEMS संस्थया नीट PG परिणामः समुद्घोषितः. ओडिशा पश्चिम बंग प्रभृति पंच राज्येषु अतिवृष्टिपरा रक्तवर्णीय संचेतना ऋतु विज्ञान विभागेन प्रख्यापिता. अपि च एशियाई क्रीडासु पुरुष कबड्डी स्पर्धायां अंतिम समूह क्रीडायां चीनी ताइपे दलं पराभूय भारतं उपांत्य चक्रे प्रवेशं प्रासाधयत्. अथ वार्ताः विशदीकृत्य. वडनगर वाराणसी सेवा यात्रा प्रसंगे प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सेवाभावः जीवनस्य परम पुरुषार्थत्वेन प्रतिपादितः. तेन प्रोदीरितं यत् राजनीति शीर्षं प्राप्तेनापि अधिकारिणा सेवा परमो धर्म इति न्यायः सर्वथा न विस्मरणीयः.

श्रोतेहो, संध्याकाळचे 6:30 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कामगारांसाठी कार्यक्रम कामगार सभा.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आज आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघाताबाबत योजना आणि कायदे या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोते हो,

0: नमस्कार श्रोतेहो, कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना आणि कामगार बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार। श्रोतेहो, कामगार आपण म्हटला तर त्यात महिला कामगार आणि पुरुष कामगार हे दोन्ही पण आले। याशिवाय कामगार असे म्हटले तर काही कामगार संघटित कामगार असतात आणि काही कामगार असंघटित असतात। आता हे कामगार वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करतात, जसे मायनिंग कामगार असतात म्हणजे खाणीत काम करणारे। आता खाण म्हटली तर कोळशाची खाण, मॅंगनीज खाण, कच्च्या लोखंडाची खाण, सोन्याची खाण वगैरे वगैरे। त्यानंतर मग दुसरं क्षेत्र आलं फॅक्टरीमध्ये कार्य करणारे कामगार। तर अशाच या कामगार क्षेत्रांमधनं आपण आज विशिष्ट कामगारांविषयी बोलणार आहोत। ते कामगार म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगार। आणि आता बांधकाम क्षेत्रातील विषय आपला असा आहे, बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघात योजना म्हणजे अर्थात त्यांचा विमा आणि त्याच्यामध्ये सरकारी काही योजना काही आहेत का याबाबत आज जाणून घेऊया। त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये खास प्रोफेसर आलेले आहेत आणि त्या प्रोफेसर डॉक्टर प्रतिमा लोखंडे मॅडम, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत। तर मॅडम, आपले आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
1: नमस्कार। आकाशवाणीच्या माध्यमातून मी जे श्रोते बंधू भगिनी आहे त्यांना धन्यवाद सर। मी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोते बंधू भगिनी आणि कामगार यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते आणि आजच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांना जी काही माहिती किंवा जी काही योजनेबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल त्यासाठी पण मी त्यांना असा प्रयत्न करेल मी की त्यांना त्या सगळ्या योजनेबद्दल सगळी माहिती आणि इत्यंभूत बाबी त्यांना लक्षात घेऊन त्याबद्दल काम करता येईल।
0: आज आपला विषय थोडासा एका विशिष्ट बांधकाम क्षेत्रामध्ये करणाऱ्या काम कार्य जे करतात, मग त्यामध्ये पुरुष पण आले आणि स्त्रिया पण आल्यात। तर आपण आपल्या श्रोत्यांना तसेच कामगार बंधू भगिनींना पहिले सांगूया की बांधकाम क्षेत्रातले जे कामगार आहेत ते संघटित मध्ये येतात की असंघटित मध्ये येतात त्याबद्दलची माहिती थोडी सांगाल।
1: निश्चितच सर, जो तुम्ही प्रश्न विचारला आहे हे जे कामगार तुम्ही सत्ता नमूद केलेले आहेत ते कामगार सगळे असंघटित येतात। असंघटित कामगार या प्रकारात ते मोडले जातात आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात विविध कार्यांमध्ये ह्या सगळ्या बांधकामाकरिता किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याकरिता या असंघटित कामगारांचा बराचसा आपण म्हणू शकतो समावेश होतो, विकास कार्यामध्ये समावेश होतो। ते स्वतःच्या घरापासून दूर राहून येतात, सरकारी रस्ते म्हणू नका, पूल बांधणीचे काम म्हणू नका, किंवा तुम्ही सगळे जी काय आता मेट्रोची बांधकामं सुरू आहेत त्याच्याबद्दल ह्या प्रकल्पावर जी काम करतात ही असंघटित कामगार आहेत। त्यामध्ये मी सांगू इच्छिते सर की बांधकाम कामगार म्हणजे कोण, तर बांधकाम कामगार म्हणजे इमारत बांधण्यासाठी रस्ते, पूल, धरणे आणि अशा बऱ्याचशा बांधकामाशी जे संबंधित कामं करणारी मजूर असतात त्यांना आपण बांधकाम कामगार म्हणू शकतो।
0: बरोबर आहे, कारण आपण विशिष्ट कामगारांविषयी बोलतोय आहे, कारण कामगार सभा म्हटला तर विषय खूप मोठा आहे आणि कामगारांवर बोलायचं झालं तर इतके क्षेत्र आहेत तर आपला विषय फक्त बांधकाम कामगारांविषयीच आहे।
1: बरोबर। आणि त्यात प्रामुख्याने सर गवंडी, सुतार, रंगारी, लोहार, पीठ भट्टीवर काम करणारे कामगार आणि मजूर, प्लंबर यासारख्या विविध मजुरांचा आपण समावेश करू शकतो।
0: आणि महाराष्ट्रामध्ये असे कुठले कामगार जास्त करून कार्यस्थ आहेत?
1: आपल्या महाराष्ट्रात जर आपण बघितलं सर तर आता सध्या मेट्रोची कामं सुरू आहे, रस्त्याची कामं सुरू आहे, पूल बांधणीसाठी पण भरपूर कामं सुरू आहेत। कुठे ना कुठे ह्या सगळ्याच कामगारांचा उपयोग होतो आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवर। प्रामुख्याने मी म्हणेल की गवंडी जी लोक आहेत त्यांचा जास्त इथे कन्स्ट्रक्शन साईटवर प्रामुख्याने समावेश केला जातो।
0: बरं मॅडम, आता आपण थोडं याच्याबद्दल जाणून घेऊया की आता आपला जो विषय आहे जे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघात जे काही योजना आहेत त्याबद्दलची माहिती थोडी आपण विस्तृत थोडे सांगाल की असा कोणता महाराष्ट्र शासनाचा वगैरे असा कुठला नियम आहे म्हणा किंवा अशा कोणत्या योजना आहेत कामगारांना त्या योजनांचा लाभ घेता येईल?
1: नक्कीच सर, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण जे बांधकाम कामगार बद्दल बोलतो आहे त्यांचे काम खूप कठीण आणि जोखमीचे आहे, कारण की बरेच क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात ते जेव्हा काम करतात तर आपल्या सरकारने महाराष्ट्र शासनाने ना त्यांच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या समस्यांचा विचार केलेला आहे। आता त्याच्यासाठी त्यांनी कल्याणकारी मंडळाची पण स्थापना केलेली आहे। आता ह्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत अशा कामगारांची सगळ्यात आधी तर नोंद केली जाते आणि त्यांना मग त्यांच्या नोंदणीनंतर शासन विविध कल्याणकारी अधिकाऱ्यांना

0: अधिकार देतो, योजना देतो, त्याचा लाभ देतो. तर मला प्रामुख्याने इथे असं सांगावंसं वाटेल सर, की इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 आहे. एक दूसरा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा शर्ती नियम 2007 मध्ये आणण्यात आलेला आहे. त्याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने बरेचसे 2011 मध्ये, जसं आपण 1 मेला महाराष्ट्र दिन असतो त्या दिवशी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. या सगळ्या मंडळाला ना सर त्रिपक्षीय मंडळ असं म्हणतात. आणि ह्या मंडळाच्याच द्वारे सर्व कामगारांचे जे आपण म्हणतो अधिकार आहे, त्यांचा काही अपघात झाला किंवा त्यांना काही योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ह्या मंडळातर्फे त्यांना ते लाभ देण्यात येतो.
1: म्हणजे या कायद्यानुसार जे काही बांधकाम क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना या योजनेचा आणि या नियमांवर त्यांना लाभ नक्कीच मिळू शकतो.
0: नक्कीच.
1: पुढचा प्रश्न असं विचारायचं वाटतं मॅडम की आता बघा, बांधकाम कामगार हे जरी वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत आपल्याकडे, पण त्याच्यामध्ये अशी काही पात्रता आहे का किंवा अशी काही नोंदणी त्यांना करावी लागते का, की आपण त्याला म्हणतो ना अशी आपण पात्रता, अशा कुठल्या योजनेसाठी वगैरे अशी पात्रता म्हणतो, तर त्याबद्दलचं असं काय विश्लेषण कायदा सांगतो?
0: अगदीच सर. जसं आपण म्हणतोय की आता ही योजना झालेली आहे, योजनेसाठी रजिस्ट्रेशन जे आता प्रचलित शब्द आहे, रजिस्ट्रेशन फार महत्वाचं आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू नोंदणी. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की जे कामगार आहे ज्यांच्यासाठी आपण सेवा, ज्यांच्यासाठी आपण त्यांचे जे अधिकार प्राप्त करून देत आहे, त्यांचं वयोगट एक तर सगळ्यात बघितलं जातं. त्या कामगारांचे वय सर 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असायला लागतात. त्यांना खरं तर कामाचा अनुभव असायला लागतो, बांधकाम कामगार म्हणून त्यांनी किती दिवस काम केलेलं आहे. तर ह्या पात्रतेसाठी सर 90 दिवसांपेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून त्यांनी काम केलेले असावे. तर त्याच्यानंतर त्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू होते. त्या नोंदणी प्रक्रियेसाठी त्यांना आधार कार्ड लागतं, त्यांना वयाचा पुरावा लागतो, आणि मागील वर्षात त्यांनी जे 90 दिवस काम केलेले आहे त्याचं पण प्रमाणपत्र त्यांना तिथे पुरवावं लागतं. त्याच्यामुळे नोंदणी प्रक्रियेसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपण म्हणू कागदपत्र जे आहे ते त्यांचं बांधकाम कामगार म्हणून केलेले 90 दिवसाचे काम. नंतर आपण रहिवासी पुरावा आहे, त्यांचा फोटो आयडी आपल्याला लागतो, त्यांना पासपोर्ट आकारातील काही फोटो तिथे नोंदणीसाठी द्यावे लागतात, आणि त्याचबरोबर त्यांना बँक पासबुकची एक झेरॉक्स द्यावी लागते. तर बांधकाम कामगारांसाठी सर अशा प्रकारची पात्रता आणि नोंदणी ही ह्या कायद्यांतर्गत आणि ह्या मंडळांतर्गत करावी लागते.
1: म्हणजे ही पात्रता सुद्धा नियमानुसार कामगारांना करणे हे गरजेचं ठरतं.
0: अनिवार्य आहे.
1: अरे मॅडम, आता पुढचा प्रश्न असा माझ्या डोक्यात आला आणि तो विचारावासा वाटतो, तो म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगारांचा बघा काही अपघात वगैरे होत असतात. आता कन्स्ट्रक्शन साईट म्हटलं तर उंच उंच इमारती होतात, पण जनरली इमारतीमध्ये असं बघण्यात आलं की पेपरमध्ये पण अशा बातम्या येतात की कामगार कार्य करता करता वरून चौथ्या मजल्यावरून पाचव्या मजल्यावरून जमिनीवर पडला, घसरून पडला म्हणा किंवा कुठल्या असावधानतेने पडला, अशा अपघात जे होतात यावर काही अशा योजना काही शासनाच्या आहेत काय?
0: आहेत, बिलकुल आहेत सर. जसं आपण नमूद केलेलं इथे की एखादा बांधकाम कामगार कधी कामाच्या वर्किंग साईट ज्याला म्हणतो आपण किंवा कन्स्ट्रक्शन साईटवर काम करता करता पडला, किंवा सेंटरिंग बांधता बांधता ते मजूर पडले, किंवा काही पुलाचं काम करता करता एखादं माल वाहून नेणारी जी गाडी असते त्याच्याच बरोबर त्यांचा ऍक्सिडेंट झाला, असे जे काही घटना घडतात तर त्यासाठी नक्कीच आपल्याला बांधकाम कामगारांना आपण त्या योजनांद्वारे त्यांना एक त्यांचं अधिकार प्राप्त करून देऊ शकतो. त्यासाठी सर अजून मला एक नमूद करावं असं वाटेल की महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड, ज्याला मराठीत आपण म्हणतो महाराष्ट्र शासनाच्या वतीने निर्माण केलेलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, त्यांनी अनुदानाच्या बऱ्याचशा कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. आणि त्यामध्ये आपण बघू शकतो की एखादा अपघात झाला तर कधी अपंगत्व येतं, कधी कोणी मृत्यू पावतं, मग अशा वेळेस काय होतं ना आर्थिक मदत दिली गेली पाहिजे. आणि ह्या कल्याणकारी मंडळाचं पहिलं जे कार्य आहे ते त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पुरवणे.
1: फारच छान. म्हणजे या योजना ऍक्सिडेंट झाला किंवा कामगारांचा मृत्यू झाला म्हणा किंवा त्याला अपंगत्व आलं अशा वेळेस मला वाटतं या योजनांचा फायदा कामगारांच्या कुटुंबाला आणि त्या कामगाराला नक्कीच होईल.
0: नक्कीच होईल. पण यांना अपघात विमा योजनाच देत नाही, पण हे जे नोंदणीकृत कामगार असतात ना त्यांना आपण विवाह अनुदान योजना पण देतो. त्यांच्या लग्नानंतरच्या त्या महिलेसाठी प्रसूती सहाय्यता योजना असते, त्यांना घरासाठी घरकुल योजना आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती योजना मिळते.

0: म्हणजे एखादा कामगाराचा अपघात झाला, त्याला नुसतं आर्थिक सहाय्य न देता त्याच्या जीवनावश्यक ज्या गोष्टी आहे त्याच्यासाठी सुद्धा ह्या वेगवेगळ्या योजनांचा सरकारने आपल्याला राबवलेला आहे आणि त्याचा लाभ करून देण्याचा प्रयत्न करते सरकार.
1: नाही बरोबर आहे, कारण सरकारचं पण आपल्या जनतेपोटी काही कर्तव्य ठरतं आणि त्या कर्तव्यानुसार कामगारांसाठी हे जे योजना आहेत या नक्कीच त्यांना फायद्याच्या ठरतील. बरं मॅडम, आपण आता थोडासा विरंगुळा घेऊया.
0: चालेल सर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम कामगार सभा आणि या कार्यक्रमात आज आपला विषय आहे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघात योजना. त्यासाठी तज्ज्ञ मॅडम ज्या आलेल्या आहेत डॉक्टर प्रतिमा लोखंडे मॅडम, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय नागपूर या ठिकाणी प्रोफेसर या पदावर आहेत. तर या विरंगुळामध्ये मॅडम आपण आता आपल्या कामगार मंडळींना तसेच आपल्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया. तर ते गीत कोणतं पण चालेल, पण ते तुमच्या आवडीचं आणि तुम्ही पण जर थोडस म्हणून दाखवलं एखाद कडव, त्यानंतर आपण ओरिजिनल गीत आपल्या कामगारच मंडळींना ऐकू.
0: आवडेल सर मला. माझ्या आवडीचं गीत आहे मिस्टर इंडिया या चित्रपटातलं. मी थोडं गुणगुणते त्या गाण्याला.
1: बरोबर.

0: वा वा वा मॅडम, खूपच छान. तुमचा आवाज पण मॅडम अगदी छान सुरेल असा आवाज आहे. आणि तुम्ही हे गीत पण जे गायलं ते अगदी मला वाटते कामगार मंडळींना समर्पित असं गीत आहे.
1: हो, मला असं वाटतं की कामगारांच्या आयुष्यात बरेचसे चढ उतार असतात, त्याला समर्पक असंच हे गीत आहे.
0: नाही खरंच छान.

0: तर श्रोते हो आणि कामगार बंधू भगिनींनो, आपणास सुद्धा हे गीत डॉक्टर प्रतिमा मॅडम यांचं नक्कीच आवडलं असणार. तर मॅडम, मुलाखतीमध्ये आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न मॅडम असा विचारायचा वाटतो की बांधकाम कामगारांच्या अपघातावर ज्या योजना राबविल्या जातात, तर त्या अशा कोणत्या योजना शासनामार्फत एखाद्या कामगाराचा अपघात झाला, त्याला काही अपंगत्व आलं म्हणा किंवा कायम स्वरूपी अपंगत्व आलं किंवा मृत्यू वगैरे झाला, तर अशा अपघातानंतर त्यांना त्याचा आर्थिक फायदा होईल?
1: आहेत अशा भरपूर योजना ज्यामध्ये आपण विस्तृतपणे चर्चा करू शकतो सर. जसं एखाद्या कामगाराला अपघात झाला आणि त्या अपघातात जर त्याला 75% जर अपंगत्व आलं किंवा कधी कधी त्यांना कायमस्वरूपी पण अपंगत्व येऊ शकतं, तर त्याला आर्थिक सहाय्य योजना म्हणजे काय, तर त्याला 75% किंवा 75% आपण कायमस्वरूपाचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळतं. त्यानंतर एक जननी सुरक्षा योजना म्हणून पण आहे, त्यामध्ये सुद्धा एखाद्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या वारसास 75,000 रुपये देण्यात येतात आणि जर त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्याला 75,000 रुपये त्याला स्वतःला देण्यात येतील. जर त्याला अंशतः अपंगत्व आलं तर त्याला 37,500 रुपये देण्यात येतील. तर अशी जननी सुरक्षा योजनामध्ये तरतूद केलेली आहे एखाद्या कामगाराचा जेव्हा अपघात झाला तेव्हा. जर आता आपण बघितलं की कामगाराचा जर मृत्यू झाला अशा अपघातात, तर त्याच्या विधवा पत्नीस असं आर्थिक सहाय्य मिळतं, किंवा एखाद्या स्त्री कामगाराचा मृत्यू झाला तिच्या विदूर पतीस आपल्याला आर्थिक सहाय्य देण्यात येतं. आता इथे आणखीन एक गोष्ट आपण प्रामुख्याने घेऊ शकतो, ती म्हणजे की या योजनेअंतर्गत कामावरून येताना आणि कामावरून जाताना जरी अपघाती मृत्यू झाला तरी त्या पुरुषाला आणि त्या स्त्रीला अशा प्रकारचं आर्थिक सहाय्य मिळेल आणि त्यासाठी त्या पतीसनं 5 वर्षाकरिता 24,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि त्याची ती लाभाची जी राशी आहे ती त्याच्या बँक खात्यात महिन्याला जमा केली जाते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या स्त्रीच्या कामगाराच्या विदुरपतीस 5 वर्षाकरिता 24,000 रुपये मिळतील किंवा एखाद्या पुरुषाच्या पत्नीस

0: 24,000 रुपये मिळतील. आणि त्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी जरी घरच्या लोकांच्या कुटुंबियांकडे जर काही आर्थिक हे नसेल, राशी नसेल, तर कामगाराच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा 15,000 रुपयाची मदत केली जाते. त्यानंतर मुलांकडे आपण वळूया की मृत कामगारांची अल्पवयीन मुलं असतात किंवा कधी कधी त्यांचं शिक्षण सुरू असतं, तर त्यांच्या शिक्षणासाठी दर महिन्याला 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. आणि हे प्रत्येक मुलाघाठी म्हणजे मृत्यू झालेल्या कामगाराला जितकी अल्पवयीन मुलं असतील त्यांच्या शिक्षणासाठी 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. आणि जर त्यांच्या मुलं लग्नाची असतील तर त्यांना विवाह खर्चासाठी 25,000 रुपयाची रक्कम दिली जाते. तर असे काही टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी अपंगत्व आलं किंवा 75% किंवा टक्के अपंगत्व आलं किंवा मृत्यू झालं तर अशा योजना कामगारांसाठी राबवल्या जातात.
1: बरं मॅडम, पुढचा प्रश्न पुन्हा असा विचारायचा वाटतो की आता बघा, एखाद्या कामगाराचा कार्य करताना किंवा जाता येता मृत्यू झाला आणि अशा वेळेस त्या कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी सुद्धा करावा लागतो आणि अंत्यविधीसाठी सुद्धा खर्च होणारच अशा कुटुंबाला.
0: बरोबर.
1: तर मग अशा वेळेस काही आर्थिक सहाय्य देण्याची पण काही योजना आहे का?
0: आहे सर, नक्कीच आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला कामाच्या वेळेस, काम करताना किंवा कामावर निघताना, तर आपण बघितलं इथे वयोगट एक नमूद केलेला आहे. जर बांधकाम क्षेत्रात काम करणारा जो कामगार असेल त्याचं जर 50 ते 60 वयोगटातील कामगार असेल आणि जर त्याचा मृत्यू झाला तर त्याला आर्थिक सहाय्य त्याच्या अंत्यविधीकरिता 10,000 मिळतो. पण जर त्याचं वयोगट 50 ते 60 नसेल ना तर त्याला तशी 15,000 आपल्याला मदत केली जाते. तर ते थोडं तफावत आहे. 50-60 वयोगटातील कामगारांना 10,000 आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि बाकी जे कामगार आहे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी 15,000 मदत केलेली असं एक वयोगटानुसार वर्गीकरण करण्यात आलेलं आहे.
1: पण अजूनही हे वर्गीकरण आणि हे जे अर्थसहाय्य आहे हे सुरू आहे?
0: हो सर, हे सुरू आहे, हे अजूनही सुरू आहे.
1: पण पुढे जाऊन मला वाटतं वाढण्याची पण शक्यता,
0: वाढण्याची शक्यता आहे.
1: पण मॅडम, आता पुन्हा एक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये असा आला आणि तो विचार असं वाटतो की कामगार हा रजिस्टर्ड असला पाहिजे, म्हणजे त्याची नोंद असली पाहिजे. पण आता असेही काही कामगार असतात की ज्यांची नोंदच होत नाही, नोंदणी होत नाही, रजिस्ट्रेशन होत नाही, पण तो मात्र बांधकाम क्षेत्रात कार्य करायला येतो आणि अशा वेळेस काही घटना घडली, दुर्घटना घडली आणि त्याचा मृत्यू झाला तर अशा वेळेस पण या कामगाराला हा आर्थिक लाभ देण्याची योजना आहे का?
0: अगदी समर्पक क्वेश्चन और प्रश्न विचारलाय सर तुम्ही. म्हणजे आपण आतापर्यंत नोंदणी, पात्रता या विषयावर बोललो, तर आपल्याला रजिस्टर्ड ज्याला आपण म्हणतो वर्ड इंग्लिशमध्ये, नोंदणी ज्याचं झालेलं आहे त्या बांधकाम कामगारासाठी या योजना आहेत, त्यांना आर्थिक सहाय्य आहे. पण असे पण खूप कामगार आहेत ज्यांनी नोंदणी केली नाही पण ते बांधकामाच्या कामात आहेत, बांधकाम करत आहेत, किंवा अशा वेळी जर त्यांचा मृत्यू झाला तर नक्कीच त्यांना आपण अर्थसहाय्याचा लाभ देतो. म्हणून एक अशी प्रावधान आहे ज्याला आपण म्हणतो अनोंदित बांधकाम कामगार. अशा कामगाराचा जर बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाला तर ह्याच योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला 2,50,000 अर्थसहाय्य देण्याचा इथे नमूद केलेले आहे आणि त्याला तसा अधिकार प्राप्त होतो.
1: म्हणजे अनोंदित बांधकाम क्षेत्रातील कामगाराला सुद्धा अर्थसहाय्य मिळतं, अर्थात त्याचा मृत्यू झाला तर. पण आता मॅडम बघा, आता मृत्यू आपण म्हणतो अपघाताने झाला, पण कधी कधी असं असतं की कुठल्या नैसर्गिक मृत्यू सुद्धा कामगारांचा होतो, म्हणजे कुठल्या आजारपणामुळे म्हणा किंवा हार्ट अटॅकने वगैरे म्हणा, असा तो नैसर्गिक मृत्यू कोणाकोणाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा वेळेस कायदेशीररित्या त्यांच्या वारसास कोणत्या प्रकारचं आर्थिक सहाय्य प्राप्त होतं?
0: बरोबर आहे. कधी कधी काय होतं, काम करताना कधी हार्ट अटॅक जसं तुम्ही म्हटलं किंवा कधी कोणाला काही असं प्रोलॉंग्ड आपण जे डिसीज म्हणतो ते असतात, त्यामुळे अचानक नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू होतो. अशा वेळेस त्या योजनेचा लाभ त्यांनाही भेटायला पाहिजे. म्हणून या आपले वेलफेअर जे बोर्ड आहे त्या बोर्डाने हा कामगारासाठी पण तरतूद केलेली आहे. जर अशा कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झालाच किंवा त्याला अपंगत्व आलं तर अशा योजनेअंतर्गत त्याच्या पत्नीला आणि जर एखादी स्त्री असेल तर तिच्या पतीला किंवा त्यांचा कोणी वारसदार असेल तर त्याला कायदेशीर वारसदार जे आपण म्हणतो त्या कायदेशीर वारसाला 2,00,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात येते.
1: अच्छा, म्हणजे नैसर्गिक मृत्यू झाला तरी कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचं नियमांप्रमाणे ठेवलेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि त्या योजनेचा फायदा सुद्धा कामगारांना होतो.
0: प्रत्येक कामगाराच्या हाताला जसं आपण काम दिलं आहे सर,

0: कामावर असताना त्याचा जर मृत्यू झालाच, समजा आता एखादी कामगार 10 ते 6, 10 ते 5 जो काही कामाचा वेळ आहे म्हणा, अशा वेळेस मृत्यू पावल्यास त्याला कायदेशीर त्यांच्या वारसास कुठल्या प्रकारचं आर्थिक सहाय्य किंवा अशी कोणती योजना आहे त्यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य मिळू शकेल?
1: आपण बघतोय की जे कामगार कामावर असतात ना त्याचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. तर कामावर असताना तुम्ही नैसर्गिकरित्या मृत्यू झाला किंवा मग तो काम करताना मृत्यू झाला किंवा ऍक्सिडेंट जे आपण अपघात म्हणतो त्याच्यानुसार त्याच्यामुळे तुम्हाला अपंगत्व आलं, तर अशा प्रत्येक बाबींसाठी एक आपण म्हणू शकतो एक सहाय्य देण्यात आलेलं आहे. जर आपण हा जर तुम्ही मुद्दा उपस्थित केला सर की कामगार जर कामावर आहे आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याचा कायदेशीर वारसाला त्याचं सहाय्य मिळालं पाहिजे, तर आपण इथे आपण ज्याला इंग्लिशमध्ये लीगल एयर्स म्हणतो तशा त्या लीगल एयर्सला या कायद्या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य देण्यात येत आणि हे जे देण्यात येतं ते कायदेशीर वारसाला देण्यात येतं असं आपण म्हणू शकतो.
0: आपला वेळ पण संपत आला आहे मॅडम, पण आता शेवटी कामगार म्हटला तर त्याचा विमा सुद्धा काढणं हे गरजेचं ठरतं, तर बांधकाम क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना अशी कोणत्या प्रकारची विमा योजना सरकारद्वारे लागू आहे?
1: ह्यामध्ये एक बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजना आहे, ती आर्थिक सहाय्य देते एक प्रत्येक कामगाराला आणि आपण त्यामध्ये कोणाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यासाठीच ही योजना आहे, त्याला जीवन ज्योती विमा योजना म्हणतात. तर जर आपण इथे म्हटलं की एखाद्या कामगाराचा एखाद्या कारणामुळे दुर्दैवी मृत्यू झालाच तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाला 2 लाखाचं आर्थिक सहाय्य देण्यात येईल असं आहे. याबरोबरच सर हे जे योजना आहेत त्यात काही महत्वाची याचे फायदे असे आहेत की आता आपण बघितलं असेल की भांडी व संच व सुरक्षा किट हे वाटपही करण्यात येतं आणि मग आरोग्य व प्रसूती सहाय्य पण देणार येतं, गंभीर आजारांवर आर्थिक मदत मिळते आणि खरं तर शैक्षणिक शिष्यवृत्ती पण मिळते. म्हणजे हे ज्या योजना आहेत जर तुम्ही पात्रता निकषांप्रमाणे नोंदणी केली तर विमा अपघात किंवा अपघात विमा योजना किंवा हे जे आर्थिक सहाय्य ह्याच्या बरोबरीने शैक्षणिक शिष्यवृत्ती, आरोग्य व प्रसूती सहाय्य, अपघात व मृत्यू सहाय्य असे बरेचसे तुम्हाला सहाय्य या योजनेमार्फत मिळतात.
0: खरंच तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी तुम्ही ज्या शासनाच्या योजना आहे त्याबाबतची बरीच काही माहिती आमच्या बांधकाम क्षेत्रातील कामगार बंधू आणि भगिनींना पण दिल्यात. याशिवाय ऐकणाऱ्या श्रोत्यांना सुद्धा त्या योजनांची माहिती मिळाली. तर मॅडम तुम्ही आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच कामगार बंधू भगिनींतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कामगार सभा या कार्यक्रमात बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघाताबाबत योजना आणि कायदे या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय

0: घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विल्यम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. मुंबई पुण्यातली 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन. आणि शेअर बाजारात जोरदार घसरण. सेन्सेक्स 1250 अधिक अंकांनी घसरला. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी दुष्काळाच्या संहितेच्या ट्रिगर 1 नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. यातून काही भाग वगळला गेल्याची शक्यता असल्याने त्यांचा समावेश तिसऱ्या ट्रिगरमध्ये करण्यात येईल असंही ते म्हणाले. वाशिममधल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते बोलत होते. येत्या काळात चारा टंचाई पाणी टंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत करावी लागेल. शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठीही थेट मदत करण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले. सर्वदूर पिकांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल असं नियोजन केलं आहे. कर्जमाफीनंतर कर्जाची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. बँकांना या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे कर्ज द्यावंच लागेल. तसंच शेतमालाची शासकीय दराने खरेदी केली जाईल आणि याची नोंदणी लवकरच सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली. रब्बीमध्ये काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिकं घेण्याबाबत तपासणी केली जाईल. तसंच ही पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल. रोजगार उपलब्ध करण्यासाठी जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येईल. जलसाठे आटलेले असल्यानं त्यातला गाळ काढणं, दुरुस्ती गरजेची असलेले तलाव शोधून दुरुस्त करणं ही कामंही केली जातील असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली आहे. राज्यातला दुष्काळ पाणी टंचाई आणि चारा टंचाईवर लक्ष ठेवून योग्य तो निर्णय घ्यायचे संपूर्ण अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहेत. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, प्रताप सरनाईक, मकरंद पाटील आणि बाबासाहेब पाटील अशा एकंदर 9 मंत्र्यांचा या उपसमितीत समावेश असेल. दर आठवड्याला आढावा बैठक, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे, पाण्याचं नियोजन, जनावरांच्या

0: चाऱ्याची सोय आणि तातडीचे निर्णय घेणं या प्रमुख जबाबदाऱ्या या उपसमितीला देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे, त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10 ऐवजी 0%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर 10 ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क असेल. या दर कपातीचा सर्व लाभ ग्राहकांना मिळेल यासाठी सर्व खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना हे आदेश देण्यात आले. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या शासकीय जमिनींवर 2011 पर्यंत झालेली निवासी अतिक्रमणं नियमानुकूल करण्यासाठी सर्वंकष धोरण ठरवण्याकरता राज्य शासनानं एक विशेष समिती स्थापन केली आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यांची ही समिती 3 महिन्यात स्पष्ट शिफारशींसह अहवाल सादर करेल. ही समिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण आणि इतर प्राधिकरणाच्या धोरणांचा अभ्यास करून सर्वंकष धोरण सुचवेल. धार्मिक मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारनं त्वरित स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं केली आहे. संभ्रम टाळण्यासाठी स्पष्ट आणि एकसमान लेखी मार्गदर्शक तत्व आवश्यक असल्याचं समितीनं म्हटलं आहे. मुंबईत गिरगाव चौपाटी इथं उद्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आवश्यक सर्व व्यवस्था केली आहे. या परिसरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर संबंधित यंत्रणांमध्ये त्वरित समन्वय साधता यावा यासाठी महानगरपालिकेनं प्रथमच व्यापक स्वरूपावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत केला आहे. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं विशेष नियोजन केलं आहे. महानगरपालिकेनं रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकं सज्ज ठेवली आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. नागपूरमध्ये 1702 सार्वजनिक आणि 2,04,000 घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांना वाहतुकीचा आणि गर्दीचा त्रास होऊ नये यासाठी शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून वाहतूक आणि गर्दीचं नियोजन केलं आहे. नाशिक जिल्ह्यात लेझर लाईटला बंदी असून विसर्जन मिरवणुकीतल्या प्रत्येक मंडळाला डेसिबल मोजण्यासाठी मीटर लावावं लागणार आहे. नाशिक पोलिसांनी आज गणेशोत्सव महामंडळाची बैठक घेऊन त्यांना याबाबत सूचना दिल्या. नाशिक शहरात यंदा गोदावरी, वालदेवी, नंदिनी नदीकाठी 77 अधिकृत विसर्जन स्थळं निश्चित केली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्या, धातू, वाहन उद्योग आणि तेल कंपन्यांच्या समभागात जोरदार घसरण झाल्यानं आज सेन्सेक्स सुमारे 1,250 अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये 450+ अंकांची घसरण झाली. म्युच्युअल फंड व्यवस्थापन शुल्कावर निर्बंध, कमिशन देण्यासाठी काटेकोर नियम यासारख्या IRDAI नियमांचा वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांवर मोठा परिणाम होणार असल्यानं ही घसरण झाली. याशिवाय तेलाच्या वाढत्या किमतीचाही परिणाम झाला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये आज 1,248 अंकांची घसरण झाली आणि तो 73,580 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 384 अंकांची घसरण नोंदवत 23,063 वर बंद झाला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. भारत या स्पर्धेत 16 पदकांची कमाई करून पदकतालिकेत 15व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रजत आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदकतालिकेत 78 सुवर्णपदकांसह एकंदर 127 पदकं जिंकून चीन प्रथम क्रमांकावर, 20 सुवर्णपदकांसह एकंदर 89 पदकं जिंकून जपान दुसऱ्या, तर 10 सुवर्णपदकांसह एकंदर 50 पदकांची कमाई करत 3र्या स्थानावर आहे. स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं हे तिचं तिसरं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि

0: सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. अनंतजीत सिंह नरुका आणि परिनाझ धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. भारताच्या सीमा कुमारी हिनं महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चित्रे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चिनी तैपईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग चौथा विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील जपानच्या संघाचा 50-25 असा पराभव करून आपल्या गटात शीर्ष स्थान मिळवलं.
1: गडचिरोली तालुक्यातल्या वसा गावालगतच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका 45 वर्षाच्या मजुराचा मृत्यू झाला. आळंब्या आणण्यासाठी गेलेला हा इसम घरी न परतल्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्याला शोधायला सुरुवात केली. आज सकाळी जंगल परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत एका 3 वर्षांच्या मुलीवर दुभंगलेले ओठ आणि टाळू जुळवणारी शस्त्रक्रिया करण्यात आली. संबंधित मुलीला जन्मजात दोष असल्याचं तपासणीत आढळून आल्यानंतर तिच्यावर मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. मुंबई पुण्यातली 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन. आणि शेअर बाजारात जोरदार घसरण, सेन्सेक्स 1250 अधिक अंकांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारताला 2047 पर्यंत विकसित आणि नवा भारत घडवण्याचं धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलं आहे. गेल्या 25 वर्षात या प्रगतीसाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. यातलं महत्वाचं क्षेत्र म्हणजे अंतराळ तंत्रज्ञान. याआधी केवळ अंतराळ क्षेत्रातील साधनसामुग्रीच्या निर्मितीत वापरण्यात येणारं हे तंत्रज्ञान आता अनेक क्षेत्रात वापरलं जात आहे. आज देशातील रस्तेही याच तंत्राने तयार होत असल्याचं आपण पाहतो. या अंतराळ तंत्रज्ञानाचा विकास, त्याची प्रगती, स्वरूप, विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेली सरकारी धोरणं याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून घेणार आहोत. श्रोते हो, अंतराळ क्षेत्रासाठी लागणारी साधनसामुग्री किंवा अंतराळयानाची आणि इतर बाबींची निर्मिती ही 100% निर्दोष असावी लागते. त्यामध्ये उपलब्ध असलेलं उच्चतम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर तर होतोच, त्याचबरोबर निर्मितीही एका वेगळ्याच वैज्ञानिक प्रणालीद्वारे होते. हे क्षेत्र आता खासगी उद्योजकांसाठीही खुलं केल्यामुळे त्यात नवोन्मेषात मोठी वाढ झाली आहे. याच विषयावर आज आपल्याला माहिती देत आहेत नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे. गेल्या काही वर्षात अंतराळ तंत्रज्ञान या क्षेत्रात साधलेल्या विकासाबाबत ते म्हणाले.
1: गेल्या काही वर्षात भारताच्या अंतराळ क्षेत्राने संशोधन आणि प्रक्षेपणाच्या पलीकडे जाऊन अंतराळ तंत्रज्ञानाचा देशाच्या अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि सामाजिक विकासासाठी अधिक व्यापक मेळ घालवण्याचा प्रवास केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 नंतर या क्षेत्राला धोरणात्मक प्राधान्य मिळालेलं आहे आणि हे असं आपण सरकारी आणि ISRO दस्तावेजात ते नमूदही केलेलं आहे. आता ह्याच्यातले काही जर महत्वपूर्ण टप्पे बघितले तर चंद्रयान 3, ज्याचं 23 ऑगस्ट 2023 रोजी दक्षिण ध्रुवावरती यशस्वी सॉफ्ट लँडिंग झालं होतं आणि त्यामुळे भारताच्या चंद्रावरील उतरण्याची आणि त्याच्यावरती फिरण्याची क्षमता याचे प्रात्यक्षिक झाले. दुसरं म्हणजे की

0: आदित्य L1 ज्याचा सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवण्यात आलेली ही भारताची अंतराळात आधारित असलेली वेधशाळा जी 2023 प्रक्षेपित झाली आणि ती आता पृथ्वी आणि सूर्य यांच्यातल्या L1 बिंदूच्या दिशेने तिथे कार्यरत आहे. मग येतो गगनयान की मानवी अंतराळ प्रवासासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे आणि मानवांची क्रू एस्केप सिस्टम म्हणजे अंतराळात गेल्यावरती जर समजा एखाद्या अंतराळ यानातल्या वीरांना जर त्याच्यातनं बाहेर पडायची गरज आली तर ते कसं बाहेर पडता येईल तर तीही एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी पण झाली आहे. मग आपण असंही बघतो की खासगी क्षेत्रातली द्वारं पण ह्यांनी खुली केली आहेत. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की साधारण 2020 की अंतराळ क्षेत्रातील सुधारणानंतर खासगी कंपन्या आणि स्टार्टअप्सना सुद्धा उपग्रह प्रक्षेपण वाहने तसंच अंतराळ आधारित सेवांच्या विविध टप्प्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अधिक संधी मिळालेली आहे. इनस्पेस सारख्या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे आणि मग जे इंडियन स्पेस पॉलिसी आहे या धोरणाने अंतराळात अर्थव्यवस्थेसाठी सरकारी संस्थांबरोबर खासगी क्षेत्रातही सहभाग व्यापकपणे करता येण्याची चौकटी निर्माण करण्यात आली आहे.
1: श्रोते हो, अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं रस्ते आणि पूल बांधणी, संरक्षण, शेती, उद्योग, संरक्षण उद्योग आदी क्षेत्रात होत असलेल्या फायद्याविषयी अरविंद परांजपे म्हणाले.
0: उपग्रह तंत्रज्ञानाचा जमिनीवरील उपयोग म्हणजे शेती, हवामान, आपत्ती व्यवस्थापन किंवा दूरसंचार असेल, नॅव्हिगेशन आहे, पर्यावरण आहे आणि संसाधन व्यवस्थापन जर आपण म्हटलं तर अशा क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावरती भर आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यातली एक जर विशेष बाब म्हणजे की हा प्रवास केवळ अंतराळात जाण्याचा नसून अंतराळातून मिळणाऱ्या तंत्रज्ञानाचा भारताच्या विकासासाठी कसा उपयोग करण्यात येऊ शकेल ह्याच्यावरती पण आपण भर दिलेला आहे. आणि सरकारी तसंच खाजगी क्षेत्रातून संस्थाचे संबंधित मिळून जवळजवळ 135 सुमारास भारतीय अंतराळ यान पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित झालेले आहेत. तर थोडक्यात सांगायचं तर हा प्रवास जो आहे तो 3 प्रमुख दिशांनी दिसतो आपल्याला. मोठ्या वैज्ञानिक मोहिमा, अंतराळ क्षेत्रातील तंत्रज्ञानाविषयी स्वदेशी क्षमता आणि खासगी उद्योग किंवा स्टार्टअपसाठी वाढलेली भूमिका. त्यामुळे भारताचे अंतराळ क्षेत्र संशोधनापुरते मर्यादित न राहता अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि दैनंदिन जीवनाशी जोडले जात आहे.
1: श्रोते हो, एकेकाळी केवळ अंतराळाशी संबंधित घटकांसाठी वापरण्यात येणारं हे तंत्रज्ञान वापरून आपण अधिक सटीक उत्पादनांच्या क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. कोणकोणत्या उत्पादनांच्या क्षेत्रात या तंत्रज्ञानानं काय प्रगती केली आहे, त्याचा त्यांना किती फायदा होतोय याविषयी अरविंद परांजपे यांनी सांगितलं.
0: आता आपण असंही बघूया की अंतराळ क्षेत्रात जे विकसित झालेलं तंत्रज्ञान आहे तर त्याचा वापर फक्तच अंतराळात होतो अशातला भाग नाही, तर अचूक अंदाज घेणं म्हणजे प्रिसिजन उत्पादने करणं आणि अभियांत्रिकीचा म्हणजे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्याचा उपयोग होत आहे. आता ह्याला अनेकदा असं स्पिन ऑफ टेक्नॉलॉजी पण म्हटलं जातं. म्हणजे असं की जे अंतराळ संशोधनासाठी विकसित केलेली यंत्र जी आहेत तर त्याचा पृथ्वीवरील इतर उद्योगांमध्ये सुद्धा त्यांचा वापर केला जातो. तर काही जर आपण उदाहरणं बघितली तर अचूक सेन्सॉर्स आहेत, उच्च कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक्स आहेत, नॅव्हिगेशनची जी प्रणाली आहे किंवा रोबोटिक्स आहे म्हणजे कृत्रिम मानव आहे, प्रगत साहित्य निर्माण करणं म्हणजे मटेरियल आहे, ऍडव्हान्स मटेरियल ज्याला म्हणतो, किंवा अगदी 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पण आहे, ह्यांचं किंवा संगणकाचा वापर करून मॉडेलिंग तयार करणं यांच्यासारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग आता एरोस्पेस बरोबरच आपली ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, वैद्यकीय उपकरणे आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहे, संरक्षण उत्पादनं आहेत आणि औद्योगिक यंत्रांमध्ये ह्याचा उपयोग करता येतो. आता ह्याचं एक जुन्या काळातलं उदाहरण देण्याचं झालं तर स्पेस टेक्नॉलॉजीचा कसा आपल्या सामान्य जीवनात वापर होतो तर याच्यातली काही उदाहरणं जर आपण बघितली तर एक फार मोठं उदाहरण आपल्याला सापडतं की स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला स्पेसमध्ये जे वातावरण आहे ते खूप अवघड आणि कठीण वातावरण असतं, हार्मफुल वातावरण असतं आणि खूप रेडिएशन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होतं, तर त्याच्यासाठी लागणारे विशेष प्रकारचे कपडे किंवा चादर तयार करण्यात आली आहे. आणि आता ह्या मटेरियलचा उपयोग आपल्या फायर ब्रिगेडच्या लोकांना सुद्धा करता येतो. म्हणजे असंच काही नाही की जे अंतराळासाठी जे टेक्नॉलॉजी तयार होते त्याचा उपयोग दुसरीकडे कुठे करता येत नाही. खरं म्हटलं तर स्पिन ऑफ टेक्नॉलॉजी जी आहे तर त्याचा उपयोग आपल्याला इतर अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग होतो. आणि काही भारताच्या संदर्भात जर काही महत्वाचे पैलू सांगायचे झाले तर अंतराळ यान आणि उपग्रहांसाठी अतिशय कमी त्रुटीच्या मर्यादेत घटक तयार करावे लागतात, म्हणजे अत्यंत अचूक असतं. कारण आपण स्पेसमध्ये जाऊन एखादं यंत्र बिघडलं तर ते आपल्याला रिपेअर करता येत नाही, त्यामुळे जे यंत्र किंवा उपकरण आपण

0: पाठवतो ते अचूकच असलं पाहिजे, शिवाय त्याला मोजमाप बरोबर करता आले पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याला इंग्रजीमध्ये प्रिसिजन मशीनिंग म्हणतो किंवा ज्याला आपण गुणवत्ता नियंत्रण आणि मोजमाप यंत्रणा जी आहे, तर ह्या सगळ्यांना खूप मोठी चालना मिळते. मग आपण बघूया की ॲडव्हान्स मटेरियल म्हणजे सामान, तर कमी वजनाचं आणि अधिक मजबूत आणि उष्णता सहन करणारी सामग्रीचा विकास करण्याचं संशोधन जे आहे ते तयार होतं, ते तयार झालं आहे आणि ज्याचा उपयोग आपल्याला विमान संरक्षण आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये सुद्धा त्याचा उपयोग झाला आहे. आता हे तर तुमच्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये तर तुम्हाला कल्पनाच असेल, आज कॉलेजमधले अनेक विद्यार्थी रोबोटिक्स तयार करतायत. तर अंतराळ मोहिमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या स्वयंचलित प्रणाली आहेत, तर त्यांचा उपयोग कारखान्यांमध्ये अचूक असेंबली निर्माण करणं, तपासणी करणं आणि उत्पादन प्रक्रियेत त्यांना आपल्याला करता येतो. आता याच्यातलं एक वेगळं उदाहरण म्हणजे की अशा ठिकाणी की जिथे मानवाला जाणं शक्य नाही आहे किंवा त्याच्यामुळे त्याला त्रास होऊ शकतो, तर अशा ठिकाणी रोबोटिक्स रोबोट्स तयार करून मग त्याचा तिथे ते उपयोग करू शकतात आणि तिथे मग मानवी जीवनाला धोका न होता आपण तो उपयोग करू शकतो. किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि सेन्सॉर जर आपण बघितले तर उपग्रहांसाठी आवश्यक असलेले उच्च आणि विश्वसनीयता असलेले सेन्सॉर आपल्याला तयार जे अंतराळात तयार करण्यात आले आहेत, तर त्यांचा सगळा उपयोग जो आहे तो आपल्याला परत एकदा तेच आलं की वैद्यकीय उपकरणे आहेत, वाहतूक आहे, औद्योगिक नियंत्रण करण्याची प्रणाली आहे, तर त्याच्यासाठी उपयोग होतो. आणि एक छान म्हणजे की जे 3D प्रिंटिंग आहे, म्हणजे आता आपण 2D प्रिंटिंग म्हणजे आपण कागदावरती प्रिंट करतो, तर 3D प्रिंटिंगमध्ये आपण अख्खंच्या अख्खं मॉडेल तयार करू शकतो. तर ह्या अशा प्रकारचं जे मॉडेलिंग आहे ते गुंतागुंतीचं असतं, पण ह्या प्रणालीमुळे जी आपल्याला अंतराळात मिळालेली आहे तर त्या प्रणालीमुळे आपण वजनाचे हलके घटक कमी सामग्रीमध्ये तयार करू शकतो आणि भयंकर अचूकरित्या आपण तयार करू शकतो. तसंच ह्याच्याबरोबर आणखीन तर म्हणजे की एखादी यंत्रणा किंवा उत्पादन डिजिटल प्रतिकृती तयार करू शकतो की जिची कार्यक्षमता अधिक तपासणं किंवा संभाव्य बिघाड त्यांचा ओळखून घेणं आणि मग उत्पादन प्रक्रिया सुधारण्यात त्याची मदत होते. तर ह्या सगळ्याचा आपण जर व्यापक परिणाम बघितला तर तो असा येतो की अंतराळ क्षेत्र हे केवळ स्वतःसाठी तंत्रज्ञान निर्माण करणारं क्षेत्र न राहता उच्च तंत्रज्ञान उद्योगक्षम क्षमता असलेले तंत्रज्ञान बनत आहे. त्यामुळे स्पेस टेक्नॉलॉजी, AI, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग, रोबोटिक्स यांचा संगम भारतातल्या ज्या आहेत हाय प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेला पुढे नेण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो किंवा तो ठरतही आहे. तर आपण एक महत्वाची बाब म्हणजे अशी बघूया की प्रत्येक व्यावसायिक तंत्रज्ञान थेट अंतराळातून आलेले असेलच असं नाही, पण अनेकदा समान संशोधनातून किंवा परस्पर तंत्रज्ञानातून हस्तांतरणाचा त्याचा विकास होतो आणि अशामुळे तंत्रज्ञानाचं योगदान जे आहे त्याचं मूल्यमापन करता येतं. विशिष्ट तंत्रज्ञानाचा स्रोत जो आहे ते आपल्याला तपासणी करण्याला आवश्यक ठरतं.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या पुढाकाराने आखलेल्या चांद्रयान 3, गगनयान यासारख्या इतर अंतराळ मोहिमा आणि देशाच्या अंतराळ क्षेत्रात झालेली प्रगती याविषयी अरविंद परांजपे म्हणाले.
0: इस्रोने भारत सरकारच्या मदतीने सर्वांनी अंतराळ क्षेत्रात एक फार मोठी आणि आपण व्यापक प्रगती केली आहे. या मोहिमांबरोबरच भारताने खासगी अंतराळ उद्योग, स्टार्टअप, नवीन प्रक्षेपण वाहने किंवा उपग्रह निर्मिती आणि अंतराळावर आधारित सेवांमध्ये पण विस्तार केला आहे. आज जवळजवळ 135 स्पेसक्राफ्ट मिशन झालेली आहेत, 100 जास्ती मिशन लॉन्च आपल्याला नोंदवलेले आहेत. तसेच खासगी क्षेत्र आणि विद्यार्थ्यांकडून विकसित केलेल्या अंतराळ यानांचाही याच्यात सहभाग आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर जसं चंद्रयान 3 चंद्रावर पाऊल ठेवलं किंवा आदित्य L1 जो एक फार मोठा खगोल शास्त्रज्ञ आणि विशेषतः सूर्याचं निरीक्षण करण्यासाठी बनवलेला सॅटेलाइट आहे तो यशस्वीपणे काम करत आहे. तर आदित्यच्या पूर्वी भारताचा ॲस्ट्रोसॅट जो आहे तो कितीतरी म्हणजे 10 जुना अंतराळात पाठवलेला होता, त्याच्यापण आपल्याला डेटा अजून मिळत आहे. आपल्याला असं बघता येईल की भारताचा जो अंतराळ कार्यक्रम आहे तो आता केवळ उपग्रह क्षेत्रापुरताच मर्यादित न राहता वैज्ञानिक संशोधन किंवा मानवी अंतराळ प्रवास जो आपण बघितला की गेल्या वर्षी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी XM4 मोहिमेत भाग घेऊन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरती जाऊन सूक्ष्म गुरुत्व प्रयोग केले, ज्याचा आता त्यांच्या अनुभवाचा उपयोग होणार आहे गगनयानासाठी की जे आता पुढची इस्रोची एक महत्वाकांक्षा दुसरा प्रकल्प जो आहे. आणि ह्याच दिशेने अभ्यास करताना आणि तंत्रज्ञान विकसित करताना किंवा आपल्याला असंही म्हणता येईल की मानवी अंतराळ प्रवासाची तयार करताना SpaceDX आहे किंवा डॉकिंग तंत्रज्ञान आहे, तर अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित होत आहे. आणि ह्या सगळ्याबद्दल आपल्या सर्व भारतीयांना अभिमानच वाटला पाहिजे. आणि ह्याच्यात एक आपण जर महत्वाची बाब बघितली तर आपण

0: जास्त बघतो की जे इतर देशातले अंतराळ संस्था आहेत जसं नासा वगैरे आहे, तर त्यांच्या तुलनेने भारतीय शास्त्रज्ञ आणि इंजिनियर जे आहे त्यांचं बजेट खूप कमी असतं, पण तरी सुद्धा ते मन लावून आपल्या देशासाठी काम करतात आणि म्हणून त्यांचा आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे.
1: श्रोते हो, आपला भारत देश आणि त्याच्या अंतराळ मोहिमांविषयी साऱ्या जगात आदराचं स्थान आहे. स्वतःचा उपग्रह स्वतःच सोडू शकणाऱ्या देशाच्या यादीत भारत आहे. आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाला अनेक वर्ष झाल्यानंतरही अंतराळ क्षेत्रातली ही प्रगती निरंतर सुरूच आहे, ती अशीच सुरू राहणार यात शंका नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।
1: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
2: श्रोते हो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।

0: श्रोतेहो नमस्कार. आज आपण परोपजीवी जंतांचा प्रतिबंध आणि नियंत्रण कसं करावं याविषयी बोलणार आहोत. श्रोतेहो, आपल्याकडे असणारं जे पशुधन आहे, तर या पशुधनाचं आपण संगोपन व्यवस्थापन करताना बऱ्याच गोष्टींचा यामध्ये समावेश होत असतो. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये जनावरं हिरवा चारा जास्त खातात आणि त्याच्यामुळे सुद्धा काही समस्या त्यांना निर्माण होत असतात. तर या सगळ्या समस्यांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसत असतो. तर नेमका हा प्रादुर्भाव आपण टाळणं किंवा ह्याच्यावर प्रतिबंध कसा करायचा, नियंत्रण कसं मिळवायचं, या सगळ्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील परोपजीवी शास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर रिद्धी नारिंगरेकर मॅडमना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, आता आपण बोलणार आहोत ते परोपजीवी जंतांविषयी. तर आता परोपजीवी जंत म्हणजे काय किंवा कुठल्या प्राण्यांमध्ये प्रामुख्याने आढळून येतात आपल्याला?
1: तर परोपजीवी जीव हा दुसऱ्या सजीव प्राण्यांवर त्यांच्या शरीरात राहून त्याच्यातून पोषण मिळवतात. प्राण्यांमध्ये प्रामुख्याने गोलकृमी, पटकृमी आणि पर्णकृमी असे आढळतात. काही जंत पचनसंस्थेत, काही रक्तामध्ये, तर काही विशिष्ट अवयवांमध्ये राहतात. त्यामुळे सर्व जंतांचे नियंत्रण एकाच पद्धतीने करता येत नाही.
0: अच्छा, वेगवेगळ्या
1: पद्धतीने
0: आपल्याला करायला लागतं. बरोबर. पण मग आता मॅडम, हे जंत जे आहेत तर हे प्राण्यांच्या शरीरामध्ये नेमका कसा प्रवेश करतात?
1: जंत हे दूषित खाद्य, गवत, पाणी, माती याच्या माध्यमातून अनेक जंतांचा संसर्ग होतो. प्राण्यांच्या विष्ठेतून जंतांची अंडी बाहेर पडतात आणि जर योग्य वातावरण असले तर त्याच्यातून संसर्गक्षम्य अवस्था या निर्माण होतात. प्राणी हे दूषित खाद्य किंवा पाणी घेतल्यास जंतांचा संसर्ग होतो. काही जंतांचे जीवनचक्रात मध्यस्थ यजमान म्हणजे इंटरमिडिएट होस्ट ह्याचाही सहभाग असतो.
0: अच्छा.
1: सो नियंत्रण करताना आपल्याला ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी लागते.
0: बरोबर. आता सर्व प्रकारच्या जंतांचा प्राण्यांवर सारखाच परिणाम होतो की काही वेगळ्या पण काही गोष्टी याच्यात दिसून येतात?
1: नाही, काही जंत हे पोषक द्रव्य शोषतात, काही आतड्यांवर परिणाम करतात, तर काही रक्त शोषून रक्ताशय म्हणजेच अनिमिया निर्माण करतात.
0: अच्छा.
1: काही जंत यकृतामध्ये असतात, तर काही फुफ्फुस किंवा इतर अवयवांमध्ये असतात.
0: बरं.
1: त्यामुळे कोणता जंत ओळखणे हे सर्वात महत्वाचे, कारण त्यांचा परिणाम त्याच्यावरून वेगवेगळा असू शकतो.
0: बरोबर. म्हणजे लक्षणं वेगवेगळी,
1: लक्षणं वेगळी असतात.
0: अच्छा. कसं ओळखायचं की आपल्या जनावराला जंत झाले आहेत?
1: सर्वप्रथम भूक कमी होणे, वजन कमी होणे, वाढ खुंटणे,
0: अच्छा,
1: जुलाब, अशक्तपणा, रक्तक्षय म्हणजे अनिमिया होणे, ही सामान्य लक्षणे कुठच्याही जंत प्रादुर्भाव प्राण्यांमध्ये दिसून येतात. काही वेळा पोट फुगणे, केसाचा पोत खराब होणे असेही दिसून येते. दूध देणाऱ्या जनावरांमध्ये दुधाचे उत्पादन कमी होऊ शकते.
0: बरं.
1: मात्र सुरुवातीला कोणत्याही स्पष्ट लक्षणे दिसत नाही, त्यामुळे नियमित निरीक्षण हे सर्वात महत्वाचे असते.
0: बरोबर. जनावर जेव्हा बाहेरून चरून येत असतील तर त्यांच्या एकंदरीत याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, नाही का?
1: राईट. दूध कमी होणे हे सगळं अचानक होणार नाहीये, तुम्हाला त्यांच्यावर नियमितपणे लक्ष ठेवणं जास्त गरजेचं आहे.
0: बरोबर. आता मॅडम, तुम्ही आता म्हणालात की लक्ष ठेवणं, किंवा मग आपण जंतांचं जे निदान करतो तर हे कसं करायला हवं, काय सांगाल?
1: आता ही जंतांची अंडी ही विष्ठेत सापडतात, त्यामुळे विष्ठेची तपासणी करणं हे जंताचे निदानाचे महत्वाची पद्धत आहे. त्यामध्ये जंतांची अंडी शोधता येते आणि काही वेळा अंड्याच्या संख्येवरून संख्या मोजून संसर्गाचा
0: तीव्रता आपल्याला लक्षात येते.
1: हो हो.
0: म्हणजे किती प्रमाणात,
1: किती इंटेन्सिटीमध्ये इन्फेक्शन झालं हे आपल्याला कळतं.
0: बरोबर. आपण म्हणतो की औषध दिलं जंतनाशकाचं की नियंत्रण झालं असं आपण समजतो, तर तसं आहे का नक्की?
1: असं पूर्णपणे सांगता येत नाही, कारण जंतनाशक औषध शरीरातील जंतांची संख्या कमी करते, परंतु प्राणी पुन्हा दूषित वातावरणात च्या संपर्कात आला तर पुन्हा त्यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे औषधाबरोबरच स्वच्छता राखणे, योग्य व्यवस्थापन करणे आणि पुन्हा संसर्ग रोखणे हे सर्वात महत्वाचे आहे. सो तुम्ही जंतनाशक औषध दिले ह्याचा अर्थ हे होत नाही की आता तो प्राणी जंतमुक्त झाला आहे. आपल्याला आजूबाजूच्या परिसराची त्याची तितकीच काळजी घ्यावी लागणार.
0: बरोबर आहे. म्हणजे परिसर आहे किंवा गोठ्याची मुख्यतः स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे, नाही का? आता मॅडम, हे जंताचं जे औषध आहे तर हे साधारण आपण किती वेळा देणं गरजेचं असतं?
1: सर्व प्राण्यांसाठी एकच कालावधी हा योग्य नाही.

0: प्राण्याचे वय, त्याची जात, चराई, आहार, राहण्याची पद्धत, परिस्थितीतील जंताचा प्रादुर्भाव यावर अवलंबून आहे. त्यामुळे फक्त ठराविक 3 किंवा 6 महिन्यात तुम्ही जंताचा औषध देण्याऐवजी गरजेनुसार विष्ठेची तपासणी करून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषध द्यावे. अनावश्यक आणि वारंवार औषध देणे हे शक्यतो टाळावे.
1: बरोबर आहे, म्हणजे गरज नसताना
0: औषध देण्याची घाई करू नये आपण.
1: बरोबर. आता मॅडम, जेव्हा आपण ही औषधाची मात्रा देत असतो, मग ह्याच्यामध्ये काही कमी जास्त असं म्हणजे प्रमाण जे आहे, परिणाम होतो का म्हणजे जनावरांवर त्याचा?
0: मात्रा कमी दिल्यास सर्व जंत नष्ट होत नाहीत. काही जंत शरीरात जिवंत राहू शकतात. वारंवार अपुरी मात्रा दिल्यास औषधाला सहनशील जंत टिकून राहण्याचा धोका वाढतो आणि पुढे जंताच्या औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो. त्यामुळे प्राण्याचे वजन शक्य तितक्या अचूकपणे ठरवून योग्य मात्रा द्यावी.
1: बरोबर.
0: स्वतःहून मात्रा कमी जास्त करू नये. पशुवैद्यक त्याचं वजन अंदाजपणे कॅल्क्युलेट करून मग योग्य औषधं निवडतो.
1: म्हणजे पशुवैद्यकांची मदत घेणं गरजेचं.
0: नक्कीच.
1: आपल्या
0: मनाने कमी, आपल्याला असं वाटलं की प्रभावी पडत नाहीये तर आपण थोडंसं वाढवून बघू, असं न केलेलं योग्य.
1: बरोबर. आता मॅडम, जंतनाशक औषधांविरुद्ध प्रतिकार म्हणजे काय, काय सांगाल?
0: जे औषध पूर्वी जंत प्रभावपणे नष्ट करत होते त्याच औषधाचा नंतर अपेक्षित परिणाम न होणे म्हणजे जंतनाशक औषधाविरुद्ध प्रतिकार निर्माण होणे.
1: बरं.
0: त्यामुळे नेहमी वापरले जाणारे औषध कमी परिणामकारक ठरू शकते आणि उपचार करणे अधिक कठीण होऊ शकते. याचा अर्थ पहिलं जे औषध आपण देत होतो ते चांगलं प्रतिबंध करत होता, तर सेम डोस दिल्यानेही त्याचा प्रतिबंध होत नाहीये.
1: म्हणजे हे जंतांच्या प्रादुर्भावामुळे होत असेल नाही का?
0: नाही, हे खर तर तुम्ही योग्य मात्रा न दिल्यामुळे होत.
1: अच्छा.
0: किंवा कमी मात्रा, तुम्ही डोस व्यवस्थित कॅल्क्युलेट नाही केलाय त्यामुळे असे परिणाम दिसून येत. त्यामुळे चांगलं औषध जे अगोदर खूप चांगलं होतं ते आता काहीच परिणाम दाखवत नाही, त्याला जंतनाशक औषधाविरुद्ध प्रतिकार असं म्हणतो.
1: बरोबर.
0: म्हणजे रेझिस्टंट झाले.
1: आता हा प्रतिकार जो आहे तर हा निर्माण होऊ नये म्हणून मग पशुपालकांनी काय काळजी घ्यायला हवी?
0: सर्वप्रथम त्याचा अनावश्यक वापर आपण शेतकरी म्हणून टाळावा.
1: बरोबर.
0: जंतासाठी योग्य औषध आणि योग्य मात्रा वापरावी. औषधाचा परिणाम होत नसेल तर स्वतःहून मात्रा वाढवू नये, तर पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. आवश्यकतेनुसार उपचारापूर्वी आणि उपचारानंतर विष्ठेची तपासणी करून औषधाचा परिणामही तपासता येतो.
1: बरोबर. म्हणजे निदानासाठी हे उपयोगी पडतं नाही का?
0: म्हणजे आपल्याला जर वाटतंय की ते नाही परिणाम दाखवत आहे, आपण आपली शाश्वती करून घेण्यासाठी विष्ठेची अगोदर औषध देण्यापूर्वी आपण तपासणी करावी, नंतर औषध द्यावे आणि नंतर पुन्हा तपासणी करावी.
1: बरोबर.
0: त्यामुळे आपल्याला कळतं की ते औषध
1: लागू पडतंय की नाही. आता मॅडम, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण मगाशी पण म्हटलं की गोठ्याची स्वच्छता ही गरजेची आहे, तर या जंत नियंत्रणामध्ये याचा किती महत्वाचा भाग आहे?
0: खरं तर गोठ्याची स्वच्छता तर खूपच महत्वाची आहे. कारण जंतांची अंडी ही प्राण्यांच्या विष्ठेतून बाहेर पडतात. हे शेण जर गोठ्यात साचून राहिले तर जंतांची अंडी आणि त्यातून होणारी संसर्गक्षम अवस्था म्हणजेच त्याचं लार्वल स्टेजेस आपण जे म्हणतो पुन्हा प्राण्याच्या संपर्कात येऊ शकतात. म्हणून गोठा नियमित स्वच्छ करणे, ओलसरपणा कमी ठेवणे आणि शेणाचा योग्य विल्हेवाट लावणे हे फारच आवश्यक.
1: बरोबर.
0: विशेषतः खाद्य आणि पाण्याची जागा शेणाने दूषित होणार नाही याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे.
1: बरोबर. म्हणजे जिथे आपण म्हणतो की त्या व्यावसायिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय केला जातो तिथे संख्या मोठी असते नाही का जनावरांची, तिथे हा प्रश्न जास्त निर्माण होत असेल नाही का? मग तिथेही काळजी घेणं जास्त गरजेचं आहे.
0: येस.
1: बरोबर. आता मॅडम, खाद्य आणि पाण्याबाबत काय सांगाल, काय काळजी घ्यायला हवी?
0: खरं तर ही खूप साधी सोपीशी गोष्ट आहे पण खूप मोठा फायदा देणारी आहे. खाद्य शक्यतो स्वच्छ पात्रात द्यावे, ते थेट जमिनीवर टाकणे टाळावे. पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करावीत आणि त्यात शेण किंवा माती मिसळणार नाही याची काळजी घ्यावी.
1: बरोबर.
0: विशेषतः खाद्याच्या पात्रात शेण पडले किंवा पाण्याची भांडी दूषित झाली तर प्राणी नकळत जंतांची अंडी हे गिळू शकतात.
1: अच्छा.
0: त्यामुळे स्वच्छ खाद्य आणि स्वच्छ पाणी हे जंत नियंत्रणाची पहिली पायरी.
1: बरोबर. म्हणजे खाद्य आणि पाणी व्यवस्थापन महत्वाचं याच्यामध्ये. आता मॅडम, त्याच पद्धतीनं शेणाचं जे व्यवस्थापन आहे तर हे सुद्धा योग्य पद्धतीनं जर केलं तर नियंत्रण होऊ शकतं का?
0: हो. जंतांची अंडी विष्ठेतून बाहेर पडतात त्यामुळे शेणाचे व्यवस्थापन हे जंतनियंत्रणाचा एक मोठा भाग आहे. शेण गोठ्यात किंवा आसपास साचू देऊ नये,
1: बरोबर,
0: ते नियमितपणे गोळा करून योग्य

0: ठिकाणी ठेवावे. जर शेणखत म्हणून वापरणार असाल तर ते थेट शेतात न टाकता योग्य पद्धतीने कुजवून किंवा कंपोस्ट करून वापरलेले चांगले.
1: बरोबर.
0: योग्य कंपोस्टिंगमुळे काय होते तर उष्णता वाढते आणि या उष्णतेमुळे जंतू आणि त्याचे जे इन्फेक्टिव्ह स्टेजेस आपण ज्याला म्हणतो ते वातावरणातच त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये ते मरून जातात. त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी जर आपण शेण व्यवस्थापन हे जर व्यवस्थित केले तर बऱ्यापैकी नियंत्रण करता येते.
1: आता मॅडम आपण बघतो की जे बाहेर चराई करणारी जी जनावरं असतात तर त्यांच्यामध्ये जंतांचं प्रमाण आपल्याला कमी करायचं असेल तर त्यासाठी मग काय करता येईल?
0: चराई करणाऱ्या प्राण्यांमध्ये हे थोडेसे आव्हानात्मक आहे. कारण प्राणी ज्या कुरडावर चरतात त्याच ठिकाणी त्यांच्या विष्ठेतून ही जंतांची अंडी बाहेर पडतात, अळ्या जमा होतात. त्यामुळे शक्य असल्यास एकाच कुरणावर सतत चराई न करता आळीपाळीने चराई करावी.
1: बरोबर.
0: एका कुरणावर प्राण्यांची संख्या खूप जास्त ठेवू नये. तसेच खूप ओलसर किंवा अति दूषित भागात सतत चराई टाळावी. विशेषतः लहान आणि वाढणाऱ्या प्राण्यांमध्ये जास्त दूषित कुरडाईपासून दूर ठेवणे हे उपयोगाचे ठरते. त्यामुळे प्राण्यांना पुन्हा पुन्हा जंतांचा संसर्ग होण्याचे प्रमाणही कमी करता येते.
1: अच्छा.
0: पाश्चर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला करायचंय.
1: पद्धत
0: ती अवलंबायची आहे. आणि
1: कारण आपण आता बघतो आता सगळीकडे हिरवळ आहे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे जनावरं कुठेही चरताना दिसतात आपल्याला, मग त्याच्यामुळे हा प्रश्न जास्त निर्माण होतो नाही का? आता तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे आपण काळजी घ्यायला
0: पाहिजे.
1: आता मॅडम ऋतुमान जे आहे तर याचा जंतांच्या प्रादुर्भावावर परिणाम होतो का काही?
0: हो, नक्कीच होतो.
1: हा
0: हा. अनेक जंतांची अंडी आणि अळ्या अळ्यांच्या वाढीसाठी तापमान आर्द्रता ही फार महत्वाची असते.
1: बरोबर.
0: उदाहरणार्थ पावसाळ्यात वातावरणात ओलावा वाढतो आणि काही जंतांचे इन्फेक्टिव्ह स्टेजेस हे जास्त काळ टिकू शकतात त्या वातावरणात.
1: बरोबर.
0: त्यामुळे पावसाळा किंवा दमट हवामानात प्राण्यांकडे थोडे अधिक लक्ष देणे गरजेचे असते.
1: बरोबर.
0: त्यांची विष्ठा आणि शरीराची स्थिती पाहणे, गरजेनुसार तपासणी करणे योग्य ठरते. मात्र प्रत्येक जंतावर ऋतुमानाचा परिणाम सारखाच होईल असं नाही. त्यामुळे त्या जंताचं कुठच्या प्रकारची जंता आहे त्याचं निदान करणे हे सर्वात महत्वाचे असते.
1: म्हणजे मॅडम असं आहे का की गाई म्हशी आहेत किंवा शेळ्या मेंढ्या आहेत तर यांच्यामध्ये हे प्रमाण असं वेगवेगळं असेल नाही का?
0: हो,
1: जंतांचं सुद्धा दिसून येत असेल.
0: हो, जून जुलैच्या दरम्यान फेशोलॉसिस ह्या जंतांचा प्रादुर्भाव दिसून येतो. शेळ्यांमध्ये तो अधिक दिसतो कंपेअर टू गाई आणि म्हशींमध्ये.
1: आता मॅडम आता आपण बोललो की ऋतुमानाचा परिणाम होत असतो, मग हे जंतनाशक औषध जेव्हा आपण देतो तर ही वेळ सुद्धा ऋतुमानानुसार मग बदलते का?
0: काही वेळा बदलू शकते.
1: हा.
0: पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, सगळ्या प्राण्यांना सगळ्या ठिकाणी एकच वेळापत्रक हे लागू होऊ शकत नाही.
1: बरोबर.
0: आपल्या भागातील हवामान, कोणते जंत आढळतात, प्राणी कुठे चरतात, त्याचा पूर्वीचा संसर्ग आणि आवश्यक असल्यास विष्ठेची तपासणीची निष्कर्ष या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. म्हणून पावसाळा आला म्हणजे सगळ्या प्राण्यांना जंतनाशक द्यायचे असे सरसकट नियम करण्यापेक्षा स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल.
1: बरोबर, नक्कीच. आता मॅडम आपण जेव्हा औषध देतो पण हे औषध दिल्यानंतर सुद्धा पुन्हा जंत होऊ शकतात का?
0: हो.
1: अच्छा.
0: नक्कीच होऊ शकतात. यालाच आपण पुन्हा संसर्ग म्हणतो.
1: बरोबर.
0: उदाहरणार्थ औषध दिल्यानंतर शरीरातले जंत कमी झाले पण प्राणी पुन्हा त्याच दूषित कुरडावर चरायला गेला आणि दूषित पाणी प्यायला तर नवीन संसर्ग होऊ शकतो.
1: बरं.
0: म्हणून केवळ औषध देऊन थांबायचं नाही, औषधाने शरीरातील जंत कमी होतात पण वातावरण दूषित राहिले तर पुन्हा संसर्ग होऊन त्याला पुन्हा जंत होऊ शकतात. त्यामुळे उपचार आणि प्रतिबंध हे दोन्ही एकत्र केले पाहिजे.
1: बरोबर. अच्छा. आता मॅडम आपण हे सगळे उपचार करतो, उपचार केल्यानंतर ह्या उपचारांचा परिणाम झालाय की नाही तर हे पशुपालकांना कसं समजेल?
0: साधारणपणे प्राण्यांची भूक सुधारते, शरीर स्थिती सुधारते, वजन वाढते, दूध किंवा इतर उत्पादनात सुधारणा दिसून येते. पण ही सुधारणा केवळ जंतनाशक औषध दिल्यामुळे झाली आहे असं काही म्हणता येणार नाही. त्यामुळे अधिक अचूक माहिती मिळवण्यासाठी गरज असल्यास उपचारापूर्वी आणि उपचारानंतर विष्ठेची तपासणी करता येते. विष्ठेतील जंतांची अंड्यांची संख्या जर कमी झाली ह्याचा अर्थ आपण जे औषध दिलं आहे ते योग्य रीतीने काम करतंय.
1: बरोबर. आता मॅडम, मोठ्या पशुपालन केंद्रामध्ये अनेक

0: प्राणी असतात, म्हणजे त्यांची संख्या जास्त असते. तर मग अशा वेळेला जंत नियंत्रणाची योजना कशी करायला हवी?
1: तर मोठ्या कळपात नियोजन हे खूप महत्वाचे आहे. सर्वप्रथम त्या कळपात कोणते जंत आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे.
0: बरोबर. हो.
1: त्यासाठी आवश्यकतेनुसार विष्ठेची तपासणी करावी. त्यानंतर प्राण्यांची नियमित निरीक्षण करावे. योग्य वेळी उपचार, गोठ्याची स्वच्छता, शेणाचे व्यवस्थापन आणि चराई नियोजन करावे.
0: बर.
1: नवीन प्राणी आणला तर त्याची तपासणी करून काही काळ त्याला वेगळे ठेवणे कधीही चांगले.
0: बरोबर.
1: कारण त्याचबरोबर नवीन प्रकारचे जंतही कळपात येऊ शकतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे उपचार केल्यानंतर त्याचा परिणाम तपासणे. कारण केवळ औषध दिले म्हणजे जंतांचे नियंत्रण झाले असे नाही. थोडक्यात सांगायचं तर जंत ओळखा, योग्य उपचार करा, परिणाम तपासा, वातावरण स्वच्छ ठेवा आणि पुनर्संसर्ग रोखा.
0: बरोबर आहे. म्हणजे हेच त्याचं मुख्य नियोजनाचा
1: भाग आहे.
0: बरोबर.
1: सो आपण त्या पॉइंट वरती आपण भर दिला पाहिजे.
0: बरोबर आहे. आता मॅडम, प्राण्यांना चांगला आहार दिला तर जंतांचा परिणाम हा कमी होऊ शकतो का?
1: हो, नक्कीच त्याचा फायदा होईल. चांगला आणि संतुलित आहार मिळाल्यास प्राण्यांची एकूण आरोग्य स्थिती सुधारते, चांगली राहते आणि तो जंत संसर्गाचा परिणाम अधिक चांगल्या प्रकारे सहन करू शकतो.
0: अच्छा.
1: विशेषतः लहान आणि वाढणाऱ्या प्राण्यांमध्ये पुरेशी ऊर्जा, प्रथिने, खनिजे, जीवनसत्व मिळणं हे फार महत्वाचे आहे. कुपोषित प्राण्यांमध्ये जंतांचा संसर्ग झाल्यास त्याचा परिणाम अधिक जाणवू शकतो. उदाहरणार्थ वाढ खुंटणे, वजन कमी होणे किंवा उत्पादन कमी होणे.
0: अच्छा.
1: त्यामुळे जंत नियंत्रण करताना औषधोपचाराबरोबरच योग्य पोषणाकडेही लक्ष देणे फार आवश्यक आहे.
0: मॅडम, आता आपण एवढी सगळी चर्चा केली की जंतांचा प्रादुर्भाव कसा होतो, आपण निदान कसं करायला हवं आणि त्याचप्रमाणे आपलं नियोजन सुद्धा खूप महत्वाचं ठरतं या सगळ्यामध्ये. मग तुम्ही शेवटी पशुपालकांना एक काय संदेश द्याल, काय सांगाल तुम्ही?
1: माझा पशुपालकांना एवढाच संदेश आहे की जंतांकडे दुर्लक्ष करू नका.
0: बरोबर.
1: पण त्याचबरोबर गरज नसताना औषधही देऊ नका. प्राण्यांचे नियमित निरीक्षण करा, गरज असल्यास विष्ठेची तपासणी करा, पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य औषध आणि योग्य मात्रा वापरा, गोठा स्वच्छ ठेवा, खाद्य आणि पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्या.
0: बरोबर.
1: शेणाचं योग्य व्यवस्थापन करा आणि चराई योग्य नियोजन करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जंत नियंत्रण म्हणजे फक्त जंतनाशक औषध देणे नाही, तर औषधाबरोबर स्वच्छता, योग्य आहार, चांगले व्यवस्थापन आणि पुनर्संसर्ग रोखणे या सर्व एकत्रित विचार करणे गरजेचे आहे.
0: बरोबर
1: आहे. कारण आपण जंतांचा प्रादुर्भाव होण्याची वाट पाहून उपचार करण्यापेक्षा जंतांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अधिक काळजी घेतली तर ती अधिक प्रभावी आणि योग्य ठरेल.
0: नक्कीच. बरोबर आहे. मॅडम, एकंदरीतच परोपजीवी जंतांचा जो प्रतिबंध आहे आणि नियंत्रण आहे, तर हे कसं करायला हवं याविषयी तुम्ही खूप छान मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार मानते.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण परोपजीवी जंतांचा प्रतिबंध आणि नियंत्रण कसे करावे याविषयी डॉक्टर रिद्धी नारिंगरेकर यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मोलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम

0: येळसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
1: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
4: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. सर्वसामान्यांना ग्राहकांना लाभ देण्याचं कंपन्यांचं आश्वासन. शेअर बाजारात जोरदार घसरण. सेन्सेक्स 1250+ अधिक अंकांनी घसरला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी दुष्काळाच्या संहितेच्या ट्रिगर 1 नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. यातून काही भाग वगळला गेल्याची शक्यता असल्याने त्यांचा समावेश तिसऱ्या ट्रिगरमध्ये करण्यात येईल असंही ते म्हणाले. वाशिममधल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते बोलत होते. येत्या काळात चारा टंचाई पाणी टंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत करावी लागेल. शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठीही थेट मदत करण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले. सर्वदूर पिकांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल असं नियोजन केलं आहे. कर्जमाफीनंतर कर्जाची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. बँकांना या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे कर्ज द्यावंच लागेल. तसंच शेतमालाची शासकीय दराने खरेदी केली जाईल आणि याची नोंदणी लवकरच सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली. रब्बीमध्ये काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिकं घेण्याबाबत तपासणी केली जाईल. तसंच ही पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल. रोजगार उपलब्ध करण्यासाठी जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येईल. जलसाठे आटलेले असल्यानं त्यातला गाळ काढणं, दुरुस्ती गरजेचे असलेले तलाव शोधून दुरुस्ती करणं ही कामंही केली जातील असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10 ऐवजी 0%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर 10 ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क लागेल. या दर कपातीचा सर्व लाभ ग्राहकांना मिळेल यासाठी सर्व खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना दिले आहेत. खाद्यतेल उत्पादकांच्या संघटनेनं या निर्णयाचं स्वागत केलं असून सर्वसामान्य ग्राहकांना याचा फायदा दिला जाईल असं संघटनेनं म्हटलं आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट PG परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. MD, MS, DNB आणि DRNB या अभ्यासक्रमांसाठी 30 ऑगस्ट रोजी ही परीक्षा झाली होती. 2,65,960 उमेदवार परीक्षेला बसले होते. उमेदवारांना NBMSच्या अधिकृत संकेतस्थळावरून गुणपत्रिका डाऊनलोड करून घेता येईल. परीक्षेची उत्तर तालिका येत्या 1 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. देशातले स्टार्टअप्स, विद्यापीठं, अभियंते, विद्यार्थी आणि तंत्रज्ञान कंपन्या देशाच्या आत्मनिर्भरता आणि संरक्षण उत्पादनाच्या ध्येयासाठी योगदान देऊ शकतात असं प्रति

0: प्रतिपादन संरक्षण दल प्रमुख जनरल एन एस राजासुब्रमणी यांनी केलं. नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेला ते संबोधित करत होते. संरक्षण परिसंस्था मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञान, डेटा आणि उद्योग यांच्या एकात्मतेचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. त्यांनी युद्धभूमीवर शस्त्र टिकवून ठेवण्याची, त्यांची पुनर्भरणा करण्याची आणि दुरुस्ती करण्याची साधनं असण्याच्या गरजेवरही भर दिला. नवीन राष्ट्रीय वीज धोरण लवकरच जाहीर होईल असं केंद्रीय वीज विभागाचे सचिव पंकज अगरवाल यांनी आज सांगितलं. फिक्की या उद्योजक संघटनेनं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या देशातल्या वीज उद्योगांच्या दुसऱ्या परिषदेत ते आज बोलत होते. वीजविषयक नवीन राष्ट्रीय धोरणाचा मसुदा वीज मंत्रालयानं गेल्या जानेवारीत जारी केला होता. त्यावर सर्व संबंधितांकडून आलेल्या सूचना समाविष्ट करून केंद्रीय मंत्रिमंडळासमोर तो मांडण्यात येईल असंही अगरवाल यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची कृत्य ही देशविरोधी असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्ञानेश कुमार यांनी देशाच्या राज्यघटनेवर आणि न्यायव्यवस्थेवर हल्ला केला आहे असा आरोपही त्यांनी केला. मतदान प्रक्रियेचं रक्षण करण्याची घटनादत्त जबाबदारी ही निवडणूक आयोगावर आहे. ही प्रक्रिया जर उद्ध्वस्त झाली तर कायदा आणि राज्यघटनेचं अस्तित्व धोक्यात येतं, या संस्था निरर्थक ठरतात असंही ते म्हणाले. विविध राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकांमध्ये गोंधळ झाल्याची खात्री असल्याचा दावाही त्यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्या, धातू, वाहन उद्योग आणि तेल कंपन्यांच्या समभागात जोरदार घसरण झाल्यानं आज सेन्सेक्स सुमारे 1250 अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये 450+ अधिक अंकांची घसरण झाली. म्युच्युअल फंड व्यवस्थापन शुल्कावर निर्बंध, कमिशन देण्यासाठी काटेकोर नियम यासारख्या IRDAI नियमांचा वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांवर मोठा परिणाम होणार असल्यानं ही घसरण झाली. याशिवाय तेलाच्या वाढत्या किमतीचाही परिणाम झाला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये आज 1248 अंकांची घसरण झाली आणि तो 73,580 बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 384 अंकांची घसरण नोंदवत 23,063 बंद झाला. UPI द्वारे होणाऱ्या एकंदर व्यवहारांपैकी केवळ 10% रकमेच्या व्यवहारांवर शुल्क लागण्याची शक्यता आहे असा अंदाज NPCIचे अध्यक्ष दिलीप आसबे यांनी आज मुंबईत व्यक्त केला. हे शुल्क ग्राहकांकडून वसूल केलं जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले. वर्षाला 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योगांकडून एकूण शुल्कापैकी 80% शुल्क जमा होईल. हे उद्योग क्रेडिट कार्ड स्वीकारतात आणि त्यावर अतिरिक्त व्यवहार शुल्क भरतात, त्यामुळे हे उद्योग ग्राहकांवर UPI वरील शुल्काचा भार टाकणार नाहीत असा अंदाजही त्यांनी वर्तवला. टूना मासा किंवा इतर व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेले मासे खाणं टाळू नये असा सल्ला कोची इथल्या ICAR केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेनं दिला आहे. ब्राझीलच्या किनाऱ्याजवळच्या अटलांटिक महासागरातल्या माशांच्या अभ्यासावर स्किप जॅक टूनामध्ये परजीवी असल्याचा अहवाल प्रकाशित झाला होता, त्यानंतर हा सल्ला देण्यात आला आहे. टूनासह भारतीय किनारपट्टीवर तपासलेल्या माशांमध्ये हानिकारक परजीवी संसर्गाची कोणतीही बाह्य लक्षणं आढळलेली नाहीत. इतर प्रदेशातले असे निष्कर्ष भारतीय सागरी हद्दीत पकडलेल्या माशांना लागू करू नयेत असंही या संस्थेनं म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यात पाली पोशेरी या गावात एका रबर कारखान्याची भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू झाला, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. आज सकाळी 10:00 सुमाराला ही दुर्घटना झाली. या भिंतीवर क्षमतेपेक्षा जास्त सामान चढवलं गेल्यानं ती कोसळल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. 400 मीटर रिले स्पर्धेत पोवम्मा राजू, विशाल थेन्नरसू, विद्या रामराज आणि मनू TS यांनी रौप्य पदक पटकावलं. भारत या स्पर्धेत 17 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 15व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत 78 सुवर्ण पदकांचं सह चीन प्रथम क्रमांकावर, 20 सुवर्ण पदकांसह जपान दुसऱ्या, तर 10 सुवर्ण पदकांसह दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धे

0: आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं हे तिचं तिसरं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. अनंतजीत सिंह नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. भारताच्या सीमा कुमारी हिनं महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चित्रे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चीनी तैपईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग चौथा विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील जपानच्या संघाचा 50-25 असा पराभव करून आपल्या गटात शीर्ष स्थान मिळवलं.
1: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्य तेलांवरच्या आयात शुल्कात कपात. सर्वसामान्यांना ग्राहकांना लाभ देण्याचं कंपन्यांचं आश्वासन. शेअर बाजारात जोरदार घसरण. सेन्सेक्स 1250+ अधिक अंकांनी घसरला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया बापूराव विभुते आणि सहकारी यांनी गायलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होता बापूराव विभुते आणि सहकारी यांनी गायलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा. हा पोवाडा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया शोभा जोशी यांनी गायलेली सुरेश भट यांची रचना.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, यानंतर ऐकूया विजया टिळक यांनी गायलेली राम मोरे यांची रचना.

0: Abhinav Punchi, we bid you farewell and hoping that India have a glorious Friday and do well in the Asian Games. Thank you for listening.
1: Asian Games 2026, Aichi Nagoya.
2: जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:20 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा कार्यक्रम.

लीना रस्तोगे यांचं हे गीत आपण ऐकलं, गायलं होतं भाग्यश्री धाराप यांनी. यानंतर ऐकूया मोरेश्वर निस्ताने यांनी गायलेलं डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांचं गीत. संगीत दिलं आहे मोरेश्वर निस्ताने यांनी.

0: भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नभोनाट्याचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात केतकीच्या वनात या नभोनाट्याचा भाग दुसरा ऐकूया. लेखक डॉक्टर शशिकांत प्रधान आणि संगीत सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य केतकीच्या बनात. या नभोनाट्याचा भाग दुसरा. लेखक डॉक्टर शशिकांत प्रधान, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ऐकूया तर केतकीच्या बनात या नभोनाट्याचा भाग दुसरा.
2: असं सगळं झालं सुमित्रा, त्यावेळी सामान्य माणसालाच काय, डॉक्टरांनाही एड्सची माहिती नव्हती. अमेरिकेत त्याची लागण झाल्याची बातमी आली, पण माहिती काहीच नव्हती. मग कळलं, समलिंगी संबंधातून हा रोग होतो, त्यावर उपाय म्हणून योग्य तऱ्हेनं लैंगिक शिक्षण द्यावं असं ठरलं. भारतीय डॉक्टर्स आणि सरकार यांनी योग्य त्या गांभीर्यानं यावर विचारच केला नाही. परदेशी नागरिकांना HIV टेस्ट केल्याशिवाय भारतात प्रवेश नाही असा नियम करायचं धारिष्ट्य त्यांनी दाखवलं नाही. आपली अर्धपोटी जनता एड्सच्या जंतूंना कुरण आहे हे कुणाच्याच लक्षात आलं नाही सुनेत्रा.
3: त्यावेळी बाबांची HIV साठी टेस्ट केली असती तर?
2: तशी सोय आपल्याकडे नव्हती आणि ती कल्पनाच नव्हती.
3: या रोगाच्या इन्क्युबेशन पिरियड मध्ये आईला हे इन्फेक्शन मिळालं हे बरोबर का डॉक्टर साहेब?
2: त्याला आता विंडो पिरियड म्हणतात. ही टेस्ट पॉझिटिव्ह यायला कधी कधी 6 महिने लागतात, काही वेळेला 2 आठवड्यानंतरही पॉझिटिव्ह येते. पण ही टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे एड्स झाला असं म्हणता येणार नाही.
3: पण एवढी वर्ष बाबांना काहीच झालं नाही, अगदी निरोगी होते. ताईच्या लग्नापर्यंत, मला वाटतं बाळणपणापर्यंत दोघेही अगदी ठणठणीत होते.
2: हीच तर गंमत आहे या रोगाची. टेस्ट पॉझिटिव्ह येऊन सुद्धा रोगाची लक्षणं दिसायला काही वर्षांचा कालावधी लागतो. काही वेळा तर चिन्ह कधीच दिसत नाहीत, पण तो रोगाचा प्रसार करू शकतो.
3: म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू शरीरात बाळगून हा माणूस फिरत असतो तर?
2: अगदी बरोबर. मृत्यू सूक्ष्मतम होऊन त्याच्या शरीरात कार्यक्षम असतो. हे एड्सचे जंतू मुरब्बी राजकारण्यासारखे स्वतः माणसाला मारत नाहीत, चाणक्य नीतीप्रमाणे दुसऱ्याकडून त्याचा मृत्यू घडवतात. आपल्या शरीरातल्या लढवय्या पेशीमध्ये शिरकाव करायचा आणि त्यांना नष्ट करायचं. शरीरातलं सैन्य निकामी झालं की इतर जंतू हल्ला करतात. आपली प्रतिकार शक्ती नाहीशी झाल्यामुळं वाळवी लागलेल्या घराप्रमाणे आपलं शरीर कोसळू लागतं.
3: म्हणजे वर्षाव पडे मरणाचं असंच म्हणायचं?
2: असंच. पुन्हा घेतलेली शपथ मधुकरने पाळली. मनीषाचा चौकोनी संसार पूर्ववत झाला. सुखवस्तू असल्याचं तेज तुमच्या सर्वांच्या अंगावर झळकू लागलं.
3: ताईच्या लग्नातला फोटो बघितला की ते जाणवतं खरं.
2: तुम्ही जरा मोठ्या झाल्यावर मनीषा पण पार्ट टाइम नोकरी करू लागली तुझ्या दिनू काकांच्या ऑफिस मध्ये.
3: पण नंतर तिने एकाएकी ती सोडली आमच्यासाठी.
2: नोकरी सोडली खरी. क्षमाच्या लग्नानंतर काही दिवसांनी

0: काय डॉक्टर साहेब काय वाचताय?
1: नाही तुम्हाला जरा फावला वेळ मिळाला की वाचन सुरू.
2: अरे असं वाचन ठेवावंच लागतं, त्याशिवाय नवीन औषध नवीन रोग कळणार कसे?
1: हो औषधं नवीन निघतील पण रोगही नवीन नवीन निघतात त्याचं काय?
2: या निसर्गात स्थिर असं काहीच नसतं बघा. जसे विश्वात रोज नवीन तारे जन्माला येतात तसे नवीन जंतू नवीन रोग. आता हेच पहा ना, या एड्सनं कसा धुमाकूळ घातलाय.
1: हो ना,
2: वाचा वाचा. प्रथम फक्त समलिंगी संबंधातून होतो असं वाटणारा हा रोग

0: स्त्री पुरुष संबंधातूनही होतो असं आढळलं. नंतर समजलं एचआयव्ही पॉझिटिव्ह माणसाचं रक्तदान स्वीकारलं तर त्यातूनही एड्स होतो. ड्रग्ज घेणाऱ्या लोकांना इन्फेक्टेड सुयातून हा रोग मिळतो. त्याचं स्वरूप बदलत चाललंय
1: हो ना.
0: म्हणूनच या बाबतीतलं पूर्ण ज्ञान सगळ्यांना विशेषतः शाळकरी आणि कॉलेजमधल्या मुलांना दिलं पाहिजे. त्यासाठी त्यांची त्यांच्या आई वडिलांबरोबर अगदी मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे.
1: म्हणजे माणसाच्या श्वासातून लाळेतून हे जंतू जातच असणार. डॉक्टर उद्यापासून ऑफिसमध्ये माझा ग्लास वेगळा.
0: अहो असे घाबरू नका. प्रथम सर्वांना तसं वाटलं. या आर्टिकलमध्ये त्यावरच चर्चा केली आहे. हा रोग लाळेतून श्वासावाटे स्पर्शावाटे पसरत नाही. या लेखकानं स्पष्ट म्हटलंय रक्त आणि वीर याखेरीज शरीराच्या कुठल्याही स्त्रावातून हा रोग पसरत नाही.
1: तरी पण आपण आपला ग्लास वेगळा ठेवणार बर. उद्या एखादा डॉक्टर शोध लावेल लाळेतून हे जंतू जातात. या संशोधकांचं मत कधी बदलेल. बर डॉक्टर आता तुमचा जास्त वेळ घेत नाही. मला एड्सची गरज आहे. एड्सची नाही नाही जरा खोकला पडसा झालाय. अशक्तपणा वाटतो. सकाळी उठू नये असंही वाटतं.
0: क्षमाच्या लग्नाची धावपळ अंगावर आली आहे आणि त्यात तुमचं दोघांचं डायटिंग. काहीतरी मासिकात वाचता आणि वेडं वाकडं करता. पण काय म्हणा क्षमाच्या लग्नानंतर तुम्ही दोघही अपसेट दिसता.
1: खरंय. मी काय आहे की एवढी वर्ष जवळ राहिलेली मुलगी एका दिवसात आपलं घर सोडून दुसऱ्या घरी जाते. मनाची कितीही तयारी केली ना डॉक्टर तरी पण घर रिकामच वाटतं. तिथं सासरी कसं जमेल हे त्यांना अनेक प्रश्न. हळूहळू स्वीकारू या सगळ्या गोष्टी. तसे क्षमाचे सासू सासरे तिचे अगदी लाड करतात म्हणा. त्यांना मुलगी नाही ते प्रेम.
0: मुलीचं प्रेम ते मुलीचं.
1: हो
0: मुलात ती मजा नसते. आता आमच्याकडेच बघा ना.
1: काय ते
0: आमचा प्रवीण मित्रांबरोबर खेळ आणि घरी आलं की अभ्यास.
1: हो
0: तुमच्या घरी कसं जशा चिमण्या चिवचिव करतात.
1: पण आता एकच राहिली.
0: तिला आम्ही पळवणार बरं का.
1: हो
0: सुनेत्रा प्रवीण साठी चांगली मॅच आहे.
1: डॉक्टर माझ्या मनातलं बोललात अगदी. आता आमची दुसरी काळजी मिटली. मनीषाला ही बातमी देऊया. चला आपल्या मैत्रीचं नात्यात रूपांतर व्हावं अशी आमची मनापासूनची इच्छा होती.
0: आपण ठरवू हो पण त्या दोघांना पटलं पाहिजे.
1: आता क्षमा सुनीलला घेऊन येणार आहे तुम्हाला भेटायला.
0: काय म्हणते क्षमा.
1: तिच्या सासूची ऑर्डर आहे. तू लवकर हवाय. आमच्यात शक्ती आहे तोपर्यंत होऊन जाऊ द्या म्हणाले. आमचंही तेच म्हणणं आहे. जरा लवकर वाटेल त्या दोघांना.
0: एका अर्थी तुमचं म्हणणं खरंय. वय जास्त झालं की नातवंडांच्या मागे धावणं कठीण वाटतं. नातवंडांना वळण लावण्याचं काम आजी आजोबा जास्त चांगलं करतात. हल्ली त्याचीच जास्त आवश्यकता आहे. आपली संस्कृती जपली पाहिजे तरच हे एड्स सारखे रोग रोखले जातील. या जावे बापू क्षमा. 100 वर्ष आयुष्य बरं का. आता तुमचाच विषय चालला होता. मनीषा ते तुम्ही पण. हो आता असं कबाब में हड्डी होणं सोडून द्या.
2: अहो दोघेही घरी आले मला पिकअप करायला. म्हटलं चला तुम्हालाही आश्चर्याचा धक्का द्यावा.
0: मारुती
3: बोल की.
0: पाणी आणा पाणी. बसा बसा जावे बापू बसा. पहिल्यांदाच आला लग्नानंतर.
2: बाई नाही येत वाटतं घरात.
3: अहो बाई गेले आत. मुली नाही येडं शिकवाया.
2: म्हणजे येड काय
0: आहे. वेड नाही हो. ती एड्स वर लेक्चर द्यायला गेली आहे. कॉलेजातनं असं शिक्षण दिलं विद्यार्थ्यांना एड्सची संपूर्ण माहिती दिली तरच आपण एड्सचा हा ब्रह्मराक्षस रोखू शकू. त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे निसर्गानं दिलेली ही उर्मी या भावना लग्नापर्यंत काबूत ठेवल्या पाहिजेत. लग्नानंतर एकच जोडीदार म्हणजे घटस्फोटांचंही प्रमाण कमी होईल.
3: आमचं साहेब मी एकटे चढायला लागले बरं. अहो साहेब हे बघा आपल्या क्षमताई लग्नानंतर पहिल्यांदाच आल्या ती आपल्याकडे.
0: अरे हो हो जा पटकन चहा आणि कांदे पोहे कर मस्त पैकी. काय क्षमा सासू सांभाळतेस ना नीट.
2: तिच्या सासूबाईंची ऑर्डर आहे नातवंडांची.
0: नातवंड बघितलंस मधुकर. तू म्हणालास नातू हवा.
3: हो
0: मनीषा त्यांनी सांगितलं नातवंड हवं. स्त्रिया जास्त हुशार खऱ्या जपून बोलणार.
3: हो
4: बरं झालं काका तुम्ही हे सांगितलं ते बरं झालं.
1: सुनील तुझी सासू मराठीच्या प्रोफेसरची मुलगी आहे म्हटलं.
4: आणि बायको प्रोफेसरची नात.
0: क्षमा सासू वाक्यम प्रमाणम. ऑर्डर बुक करा सासू सासरे आणि आई.

0: वडील सांभाळायला भक्कम आहेत.
1: मग तर जुळ झालं तर चांगलं. एक माहेरी आणि एक सासरी.
2: सावट कुठला, आपल्याला जुळ बिळ काही नको. हा तू थोडा सांभाळणार आहेस.
0: सुनेत्रा, असं आनंदी वातावरण होतं. त्यानंतर दोघांची प्रकृती शरीर यष्टी बारीक होत गेली. प्रथम वाटलं डायटिंगचा हा परिणाम असावा, त्यामुळे दोघांनाही बरं वाटलं. क्षमाचं बाळणपण आलं, पार पडलं. त्यानंतर मधुकरनं अंतरून धरलेलं तू बघितलंस.
2: हो, पण त्यावेळी तर न्यूमोनिया वाटला होता डॉक्टर.
0: न्यूमोनियाची औषधं दिली, ताप जरा कमी वाटला, पण थोड्याच दिवसात उलटला तो टायफॉइडच्या रूपात. अगोदरच मनीषा क्षमाच्या बाळणपणात थकली होती, मधुकरच्या आजारपणात ती अधिकच थकली. मधुकरच्या ढासळत्या प्रकृतीकडे पाहून मला वेगळाच संशय आला. एक दिवस
2: तुम्हाला टीबीचा संशय येतोय.
0: नुसत्या टीबीचा नाही मनीषा बहिणी, ती ट्रीटमेंट चालू आहेच. कन्सल्टंटनाही तोच संशय येतोय. हा रक्ताचा रिपोर्ट बघा. HIV पॉझिटिव्ह
2: म्हणजे
0: एड्स. मधुकरला एड्स झालाय असं दचकू नका. ही गोष्ट अत्यंत गुप्त ठेवली पाहिजे. मुलींना तर मुळीच कळता कामा नये, आणि मधुकरलाही. जे काही त्याचं आयुष्य उरलंय ते पश्चात्तापानं जळणार नको.
2: काय करायचं, पण त्यांना हा लागलाच कसा?
0: डायटिंग आणि मानसिक ताण यांनी त्याची प्रकृती खराब झाली, आणि त्यावेळी लागलेलं ते इन्फेक्शन उफाळून आलं. खरं म्हणजे आत्ताच्या आमच्या ज्ञानाप्रमाणे पुरुषांना सहसा एकाच संबंधातून असं इन्फेक्शन लागत नाही, स्त्रियांना मात्र असं लागू शकत. नशीब आपलं म्हणायचं दुसरं काय.
2: स्त्रियांना एका कॉन्टॅक्ट मध्ये लागत, पण पुरुषांना सहसा नाही. म्हणजे डॉक्टर, निसर्गही या बाबतीत स्त्री पुरुष भेद करतो का?
0: स्त्रियांच्या विशिष्ट शरीर रचनेमुळे असं होतं. ती स्टेनो ती खरी विषकन्या ठरली.
2: डॉक्टर, आज मला तुमच्याशी बोलायचं आहे. विषकन्या? कोण विषकन्या? ती स्टेनो की मी? तिच्या बरोबर एकदाच संबंध आला, आणि तुम्ही म्हणालात पुरुषांना एकच संबंधात सहसा एड्स लागत नाही, पण स्त्रीला? स्त्रीला तिच्या शरीर रचनेमुळे पटकन लागू शकतो. अगदी अगदी एकाच संबंधात.
0: काय झालं मनीषा, यांचं काय बोलताय तुम्ही?
2: दिनकर पण ह्यांच्याच सारखे आजारी आहेत, म्हणजे त्यांनाही एड्सच असणार नाही का?
0: असू शकेल, त्याचा काय भरोसा देणार. अहो, बारा गावचं पाणी प्यायलेला माणूस तो. त्यानंच तर मधुकरला ही कल्पना दिली. तरी मी दोघांनाही सांगितलं होतं केरकीच्या बनात धुंद वासाबरोबरच नागिणही सळसळते, कधी डंक करेल. दिनकरनं माझी चेष्टा केली त्यावेळी. त्यानंच तुमच्या आयुष्याचं वाटोळं केलं.
2: खरं डॉक्टर, त्यांनीच वाटोळं केलं आमचं. पूर्वी मी दिनकर भाऊजी म्हणायची त्यांना, पण त्या दिवसापासून मी त्यांना मिस्टर दिनकर म्हणू लागले. त्यांनी सगळा सत्यानाश केलाय आमचा. नाही डॉक्टर, नाही, विषकन्या ती स्टेनो नाही, ती विषकन्या मी आहे डॉक्टर, मी. आणि मला विषकन्या करणारा नीच माणूस हा दिनकर आहे डॉक्टर, हा दिनकर.
0: काय सांगताय मनीषा ताई, शॉकिंग.
2: खरंय, दिनकरच्या कंपनीत मी होते तेव्हाची ही गोष्ट, म्हणजे काही वर्षापूर्वी. जुहू बीच जवळच्या बंगल्यात दिनकरने एक मीटिंग ठेवली माझ्या कामाची. त्यावेळेला त्यांनी खूप स्तुती केली, सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मी सांगितलं मी एवढं काम करू शकले ते श्री दिनकरांच्या प्रोत्साहनानं, त्यांच्या पाठिंब्यानं. मी दाखवलेल्या कृतज्ञतेने भारावून गेल्यासारखं दाखवेत मला त्यांनी त्या समितीचं अध्यक्षपद दिलं. मी हुरळून गेले. मधुकर त्यावेळेला कलकत्त्याला गेले होते. या समारंभाला ते असते तर माझ्या मनात विचार आला. मी दिनकरच्या गाडीत अभिमानानं बसले. ते मला घरी सोडणार ह्याचा मला अभिमान वाटत होता. वाटेत त्यांनी बीचच्या एकांत भागात गाडी थांबवली.

0: पाय मोकळे करायला मी पण तयार झाले. पौर्णिमेची रात्र होती, दुसर वातावरण, लाटांच्या खेरीस दुसरा आवाज नव्हता. चालता चालता मला हरभऱ्याच्या झाडावर दिनकरांनी चढवलं आणि हळूच कमरेभोवती हात घातला. माझं अंग पुलकित झालं. पुढच्या पायऱ्या मी पटापट कशा ओलांडला ह्याच मला आश्चर्य वाटत. मी मोहाच्या क्षणाला बळी पडले. वाटलं मधुकरांवर मी त्यावेळेला उगीच राखवले, पण केलेली चूक कबूल करण्याचं धारिष्ट जे मधुकरांनी दाखवलं ते मला कधीच जमलं नाही. मी नोकरीचा राजीनामा तडका फडकी दिला. त्याचं खरं कारण फक्त दिनकरांना आणि मलाच माहिती.
1: मधुकरांनी कधीच विचारलं नाही,
0: पण मुलींकडे लक्ष द्यायला वेळ मिळावा असं सांगितलं.
1: तुमची दिनकर बरोबरची तुटक वागणूक माझ्या लक्षात आली होती, पण असं काही घडेल असं वाटलं नाही. वाटलं त्यानं काही प्रयत्न केला असेल म्हणून तुम्ही तोडलं.
0: डॉक्टर, आता मी पण जास्त दिवस जगणार नाही हो. माझ्या मुलींना ह्यांच्याविषयी घृणा येणं साहजिकच आहे. त्यांना सत्य सांगण्याचं धैर्य होत नाही हो. पण आम्ही दोघं गेल्यावर कधीतरी तुम्हाला हे सांगावंच लागणार. त्यांना सांगा डॉक्टर, सांगा. परपुरुषा बरोबरचे असे मोहाचे क्षण कटाक्षने टाळा. असे अनेक दिनकर आपली जाळी घेऊन बसलेले असतात. मोह टाळला नाही तर निमोनिया, टायफॉइड, टीबी, काळे. एका पापासाठी निसर्गाने किती क्रूर शिक्षा ठेवली. खरंच आपल्या पूर्वजांनी विवाहाच्या वेळी घ्यायची शपथ किती विचारपूर्वक केलेली. धर्मेच अर्थेच कामेच नाती चरामी नाती चरामी.
1: सुमित्रा, असं घडलं सगळं रामायण. सध्या असं झालंय, क्षण एक पडे मोहाचा, वर्षाव पडे मग मरणाचा. तुमची दोन्ही छत्र अशी उखडली गेली.
2: काका, एवढा भयानक रोग आहे हा, मग याच्यावर प्रतिबंधक लस का काढत नाही? एवढे संसार उखडले जातील ते तरी वाचतील.
1: प्रयत्न चालले आहेत, पण तेवढं सोपं काम नाही ते. हे जंतू अगदी नाजूक प्रकृतीचे, शरीराबाहेर त्यांचं आयुष्य काही सेकंदच. तसंच दुसऱ्या प्राण्यातही ते जगू शकत नाही. त्यांचं सारखं बदलतं स्वरूपही अशी लस करण्याआड येतं. सध्या तरी त्याला प्रतिबंध करणारा एकच उपाय, लग्नपूर्व संबंध नाही आणि लग्नानंतर फक्त एकच जोडीदार.
2: अगदी खरंय काका. हल्ली पाश्चात्य संस्कृतीचा पगडा इतका बसलाय त्यात सगळे हरवून गेलेत, त्यामुळे आमच्यासारखे अगदी भांबवून जातात हो.
1: सुमित्रा, एक नाजूक प्रश्न विचारतो. प्रवीणचं आणि तुझं त्याबाबतीत बोलणं झालं असेलच. त्यानं आईच्या तर्फे माझ्या कानावर ही गोष्ट घातली.
2: पण मी अद्याप विचार करते. माझ्यासारखी विषवल्ली तुमच्या घरात रुजवावी का?
1: काय म्हणालीस, विषवल्ली? हे काय नवं खुळ घेतलंयस? हे बघ, तुला आम्ही मागणी घालतोय ते तू आम्हाला आवडलीस म्हणून. कुठल्याही तऱ्हेचं तुझ्यावर उपकाराचं ओझं नाही. तुझ्या बाबांना मी मागेच सांगितलं, सुनेत्राला आम्ही सून करून घेणार.
2: मग ते काय म्हणाले?
1: ते म्हणाले, माझ्या मनातलं बोललात. तू विषवल्ली नाहीस, विचारी समंजस आहेस.
2: काका, नाही. बाबा,
1: सुनेत्रा,
2: आता मी तुमच्या बरोबर लेक्चरसाठी येणार, चालेल ना तुम्हाला?
1: ऑफकोर्स. आता मला काळजी वाटते क्षमाची. सुनील विषयी थोडा प्रवाद ऐकू येतो. क्षमासाठी काहीतरी करावं लागेल आपल्याला.

0: काय ग क्षमा, हल्ली तू नीट जेवत नाहीस असं ऐकलं?
1: भिक्षा वाढायला माझं माणूस नसतं ना म्हणून सुनील.
0: अगं हल्ली मला वेळ मिळत नाही, काम जास्त असतं ना ऑफिसमध्ये म्हणून उशीर होतो. हे बघ क्षमा, तुला जेवण वेळेवर मिळावं म्हणून ही बाई ठेवलंय बघ.
1: अच्छा, आता फक्त वाढ ग माय एवढंच म्हणायचं बाकी राहिलं होतं.

0: पण सुनी,
1: हां
0: अरे ही बाई मला प्रेमाने खायला घालते, आग्रह करकरून वाढते. गेल्या कित्येक महिन्यात माझी ही सवय तुटली आहे. माझी माय गेली तेव्हा आता सगळ्याच माझ्या माय. ही बाई कोण कुठली पण माझी माय झाली. प्रेमानं पाठीवरून हात फिरवते, घास जेऊ घालते.
1: तिला काय माहित नाही अज्ञानाचा आनंद.
0: तिला सगळं माहितीये सुनील, सगळं माहितीये तिला. पण ती म्हणते मला एकच कळत, तू माणूस आहेस. खरं सांगू सुनील, आता मला कळलं, माणूस जितका जास्त शिकतो ना तेवढा तो जास्त संकुचित होतो. ज्ञानाचं कवच त्याला माणुसकीपासून वंचित करत.
1: हे बघ क्षमा, तुला घटस्फोट हवा होता ना, मी तयार आहे.
0: एवढ्यासाठी ही लाडी गोडी? ठीक आहे, घटस्फोटाला कारण?
1: कारण कारण कारण एड्स.
0: माझ्या रक्ताची टेस्ट निगेटिव्ह येईल.
1: पण तुझे आई वडील एड्सनी गेले.
0: पुरावा?
1: पुरावा सगळेच लोक बोलतात.
0: तू उठवलंस म्हणून सगळे लोक बोलतात. हो, तू उठवलंस म्हणून सगळे लोक बोलतात. ओके, मी वाद नाही घालत, तयार होईल घटस्फोटाला. नाहीतरी असलं भिकाऱ्याचं जीण हवंय कुणाला?
1: हे बघ, मी असं करतो, क्षमा उद्या वकिलाला घेऊन येईन. पेपरवर सह्या करशील ना?
0: हो, घटस्फोटासाठी माझ्या अटी.
1: अटी?
0: राहायला चांगला ब्लॉक, 5-6 लाख, आणि मुलाच्या खर्चासाठी म्हणून.
1: अगं पण एवढे पैसे मी आणू कुठून?
0: विशाखा श्रीमंत आहे, ती तुला सहज देईल की.
1: विशाखा? कोण विशाखा?
0: तुला रोज रात्री सोडायला येते आणि ओठावर टाटा करते ती.
1: म्हणजे तुला हे सगळं
0: माहित होत? चाणाक्ष स्त्री तिचे डोळे आणि कान उघडे ठेवून वावरते सुनील. विशाखाशी लग्न करण्यासाठी तुला माझ्यापासून घटस्फोट हवाय ना? मग तिला मोजू दे की किंमत? का तू मोजणार आहेस
1: घटस्फोटाची किंमत एवढी? हे बघ, मी घटस्फोट मागतोय तो तुझ्या आई वडिलांच्या एड्समुळे, त्याला मी का म्हणून किंमत मोजायची?
0: म्हणजे त्यांच्या एड्समुळे मी फुकट घटस्फोट द्यायचा? मग तुला एड्स झाला तर मी किती मागावीत रे?
1: मला? मला आणि एड्स? हे बघ क्षमा, अगं सासऱ्याला एड्स झाला म्हणून जावयाला काही एड्स होत नाही.
0: तुला आता लवकरच एड्स होणार आहे.
1: काय वाटेल ते काय बोलतेस?
0: हो, तुला आता लवकरच एड्स होणार आहे.
1: काय वाटेल ते काय बोलतेस?
0: ऐकलं नाहीस बोलले ते? वाटेल ते नाही, खरं तेच बोलते. तुला पुरावाच वाचून दाखवते, थांब. ऐक जरा, कान उघडे ठेवू. प्रिय सुनील, हे पत्र मिळेपर्यंत तुला आपण विषपुत्र झाल्याची कल्पना नसेल. गेला महिनाभर आपण रोज मजा करतोय. आपली ओळख झाल्यावर दुसऱ्याच दिवशी मी तुला सर्वस्व अर्पण केलं. तुला वाटलं आपण किती हुशार. विशाखाला ताबडतोब गटवलं, वेड्यासारखी रोज माझ्यासाठी हॉटेलची खोली बुक करत होतात. कालची आपली शेवटची भेट, कारण जाता जाता मी तुला भेट दिली. काय भेट दिले ती सांगते. तुझ्या अंगात, तुझ्या नसानसात ती भेट भिंगली आहे, भिंती आहे. त्या भेटीचं नाव आहे एड्स. दचकू नकोस आता, एका परकीयानं फसवून मला ही भेट दिली. आता समस्त पुरुष जातीवर मी सूड उपवत फिरते. आई वडिलांना एड्स झाल्याच्या संशयावरून क्षमा वहिनीला तू दूर ठेवलंस. त्यांच्याबरोबर तू आता घटस्फोट घेणार. आता त्यांचं काम सोपं होणार. आर्य चाणक्यांची विषकन्या माझ्या रूपानं परत जन्माला आली आहे. मात्र मी कुणाला तडकाफडकी मारत नाही. तो झिजून झिजून मरतो. या पत्राची कॉपी क्षमा वहिनीला अगोदर मिळेल. बाय. तुझी विशाखा, एड्स प्रसारक.
1: ओ ओ नो, व्हॉट अ शॉक. बाय.
2: दैवी शाखा विषकन्या नाही.

0: Dämonia, Teufel, Tibi, Kavir.
1: नहीं नहीं नहीं मला मला हे सहन होणार नाही.
2: सगळे तुझ्या मुलाकडे पाहून म्हणतील याच्या वडिलांना एड्स झाला होता म्हणजे याला देखील एड्स असणार.
1: नाही नाही नाही क्षमा क्षमा, मी हे होऊन देणार नाही.
2: आता काय करणार तू?
1: नाही
0: त्यापेक्षा
1: आजच हे आयुष्य संपवत. नाही माझ्या मुलाच्या वाटीला हे असलं लाजीरवाणं जीवन नकोय.
2: बायकोला दिलंच ते चाललं वाटत.
1: क्षमा प्लीज प्लीज क्षमा. पटले ग पटले, माझी चूक मला पटले आणि प्रायश्चित्त प्रायश्चित्त म्हणून मी माझं आयुष्य संपवतो.
2: अरे वेड्या, आपला जीव असा वर का आलेला असतो? आज एड्सवर औषध नसेल पण काही दिवसांनी ते निघेलच की?
1: नाही ग क्षमा नाही.
2: अरे पूर्वी टीव्हीवर
1: आता सगळे रस्ते बंद झालेत, मार्ग खुंटलेत.
2: नाही सुनील ऐक माझा, अरे पूर्वी टीव्हीवर महारोगावर औषधं कुठे होती? नव्हती ना, पण आता प्रभावी औषधं निघालीच आहेत की? धीर सोडू नको सुनील. अरे अरे, टू आर इज ह्युमन
1: अँड टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन. क्षमा, तू मला माफ करशील ना? सांग क्षमा.
2: बघूया, सध्या तरी मी एकच गोष्ट करणार आहे आधी.
1: कोणती?
2: हे पत्र आहे ना, हे तुझ्या आई बाबांना नेऊन दाखवणार आहे आणि विचारणार आहे छंदी फंदी कोण बोला.
1: ओ नो क्षमा,
2: खरंच विचारणार आहे. तू काय का, तू काय का सुनील?
1: नो क्षमा,
2: मी त्यांना सांगणार आहे. सुनीलने लग्नात माझ्या बरोबर घेतलेली शपथ मोडली.
1: कोणती कोणती शपथ?
2: विसरलास सुनील, विसरलास तू? धर्मेच अर्थेच कामेच नातीच रामे, नातीच रामे, धर्मेच अर्थेच कामेच नातीच रामे, नातीच रामे.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात केतकीच्या बनात या नभोनाट्याचा भाग दुसरा. लेखक डॉक्टर शशिकांत प्रधान, यातील भूमिका आणि कलावंत मनीषा आपटे, सुनेत्रा दीपाली लेले, क्षमा कांचन प्रकाश संगीत, सुनील नरेंद्र गोरे, मारुती दळवी, दिनकर दीपक दामले, मधुकर अजित देशपांडे आणि डॉक्टरांच्या भूमिकेत अजित भुरे. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत, निर्मिती सहाय्य मनीषा सोमण. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: नभोनाट्याचा कार्यक्रम आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

ॲपवरसुद्धा आपण अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 11:10 झाले आहेत. अस्मिता वाहिनीचे प्रसारण आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा इथं आज कमाल तापमान 33° सेल्सिअस आणि किमान तापमान 28° सेल्सिअस नोंदलं गेलं. सांताक्रूज इथं कमाल तापमान 32° सेल्सिअस आणि किमान तापमान 27° सेल्सिअस नोंदलं गेलं. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता पुढील 24 तासांसाठी आहे. काही ठिकाणी 1 ते 2 वेळा हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी कमाल तापमान 32° सेल्सिअस आणि किमान तापमान 27° सेल्सिअस असण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमारांसाठी सध्या कोणताही संदेश नाही. नैऋत्य अरबी समुद्राला लागून असणाऱ्या किनारपट्टीवर ताशी 45 किलोमीटर ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्याच्या वेळी हा वेग 65 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे. केरळ कर्नाटक किनारपट्टीलगत तसेच लगतच्या समुद्रात आणि लक्षद्वीप परिसर आणि मन्नारच्या आखातात वाऱ्याचा वेग ताशी 40 किलोमीटर ते 50 किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे आणि वादळी वाऱ्याच्या वेळी वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रति तास होऊ शकतो. पुढील 24 तासांकरता मच्छीमारांनी या भागात समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. हवामान वृत्त आपण ऐकलं. आपण ऐकत आहात डी टी एच ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा कार्यक्रम.

रात्रीचे 11:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. यामध्ये पद्मा तळवळकर यांनी गायलेला राग दुर्गा भैरवी आपण ऐकूया. तबला साथसंगत दिलशाद अहमद आणि हार्मोनियम साथसंगत बबन मांजरेकर यांनी केले आहे.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पद्मा तळवळकर यांचं गायन आपण ऐकलं. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीचे एक कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 12 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमात सुगम रियाज या कार्यक्रमाचा भाग 23. लेखक मिथिलेश पाटणकर आणि सादरकर्ते महेश केळ.

0: नमस्कार श्रोते हो, आज या भागात आपण चर्चा करणार आहोत छंद आणि वृत्त याबद्दल. श्रोते हो, अनेक वृत्तांच्या चाली आपण लहानपणी शाळेत अभ्यास करताना ऐकलेल्या आहेत, परंतु या चालींचं वृत्त कोणतं आता आपल्याला नेमकं आठवणार नाही. आज या मालिकेच्या निमित्ताने आपण या वृत्तांच्या चालींची थोडक्यात उजळणी करणार आहोत. गीताई माऊली माझी मी तिचा बाळ नेणता, हे अनुष्टुप वृत्त आहे. यावरून आपल्याला वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम याची आठवण होईल. तर हे सुद्धा अनुष्टुभच वृत्तातलं आहे. किंवा तरुवर सुफलांच्या आगमी नम्र होती, हे मालिनी वृत्तातलं आहे. याच्यावरून आपल्याला वदनिकवल घेता नाम घ्या श्रीहरीचे याची आठवण होईल. किंवा मना सज्जना भक्तिपंथेची जावे, हे भुजंग प्रयात वृत्त आपल्या सर्वांच्या परिचयाचं असं वृत्त आहे. पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन, मी राजाच्या सदनी अथवा घोर राणी शिरेन, हे मंदाक्रांता वृत्त आहे. प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा, हे शार्दूल विक्रीडित वृत्त आहे. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, हे परिलीना वृत्त आहे. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत, हे दीनवत्सल छंदातलं आहे. किंवा फुल पाखरू छान किती दिसते फुल पाखरू, हे जमुना वृत्तातलं आहे. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो विषय सर्वथा नावडो, हे पृथ्वी वृत्तातलं आहे. देवाजीने करुणा केली भाते पिकुनी पिवळी झाली, ही पादाकुलक वृत्ताची चाल आहे. या चालीवर आपल्याला हिरवे हिरवे गार गालीचे ही कविता सुद्धा म्हणता येईल. हिरवे हिरवे गार गालीचे ही कविता सुद्धा पादाकुलक वृत्तातच बालकवीने लिहिलेली आहे. तर श्रोते हो, या वृत्तांबद्दल आपण आज अधिक विस्ताराने जाणून घेण्यासाठी पाचारण केलेलं आहे प्राध्यापक अरुणोदय भाटकर यांना. प्राध्यापक अरुणोदय भाटकर यांनी भारतीय, पाश्चात्य आणि अरबी पर्शियन या भाषांमधील पद्याचा आणि छंदशास्त्राचा तौलनिक अभ्यास केलेला आहे आणि साहित्य व संगीत या विषयातले ते अतिशय एक मोठे व्यासंगी आणि जाणकार आहेत. तर आपण आज प्राध्यापक अरुणोदय भाटकर सरांचं आपल्या स्टुडिओत स्वागत करूया. नमस्कार भाटकर सर.
1: नमस्कार मिथिलेश.
0: सर्वप्रथम आम्हाला असं सांगा की पद्य, मुळात पद्य म्हणजे काय आणि मग त्यानंतर छंद म्हणजे काय याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा.
1: पद्य म्हणजे लयबद्ध अक्षर रचना. छंद हे पद्य जाणण्याचं शास्त्र आहे, जिचं सहाय्य घेतल्यामुळे काव्यसृष्टीचं रक्षण होतं अशी व्यवस्था म्हणजे छंद. ज्या काळात लेखन हे प्रसाराचं माध्यम नव्हतं, त्या काळात श्रवणविद्येतूनच साहित्य एकाकडून दुसऱ्याकडे संक्रमित होत असे. माणसाने स्मरण सौकर्यासाठी ज्या व्यवस्था वेळोवेळी निर्माण केल्या, त्यापैकी सर्वात पुरातन व्यवस्था म्हणजे छंद. रचनेत सहजपणे येणारं आंदोलन माधुर्य म्हणजे छंद. गणिताच्या सहाय्याने लक्षावधी आकर्षक आणि अनाकर्षक वृत्त सिद्ध करता येतील, पण साधारणतः 100

0: पेक्षा अधिक वृत्त प्रचारात राहणं कदापि शक्य नाही.
1: सर, आम्हाला असं सांगा की छंद विषयक अभ्यास करताना कोणत्या संकल्पना ठाऊक होणं आवश्यक आहे आणि या संकल्पनांबद्दल आम्हाला थोडंसं विस्ताराने सांगा.
0: छंद विषयक अभ्यास करताना काही संकल्पना समजणं अत्यावश्यक आहे. सर्वप्रथम ह्रस्व अक्षर आणि दीर्घ अक्षर हे ओळखता यायला पाहिजे. ज्या व्यंजनामध्ये अ ह्रस्व ई आणि ह्रस्व ऊ हे स्वर सामील झालेले आहेत ती सगळी ह्रस्व अक्षर, आणि ज्या व्यंजनांमध्ये आ दीर्घ ई दीर्घ ऊ ए ऐ ओ औ हे स्वर सामील झालेले आहेत ती दीर्घ अक्षर. ह्रस्व अक्षराची एक मात्रा मानली जाते आणि दीर्घ अक्षरांच्या दोन मात्रा मानल्या जातात. पण ह्रस्व दीर्घ हे जरी ऐकायला सोपं वाटलं तरी ते थोड्या काळानंतर क्लिष्ट होऊ शकतं. त्याचं उदाहरण सांगायचं असेल तर असं आहे की संयोग ह्रस्वास गुरुत्व देतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे जोडाक्षराच्या आधीचं लघु अक्षर काही परिस्थितीमध्ये गुरु होऊ शकत.
1: बर,
0: आता पुणे हे शहर आहे, त्याला चा हा प्रत्यय लावायचा आहे, ते सामान्य रूपासकट होणार ते पुण्याचा. आता न्या हे जोडाक्षर आहे, त्याच्या आधी पू हे ह्रस्व अक्षर आहे, पण हे ह्रस्व अक्षर हे ह्रस्व अक्षरच राहिलेलं आहे. कारण मराठीच्या नियमात जोडाक्षराच्या आधीच्या अक्षरावरून उड्डाण होत नाही. पण संस्कृत मधून जे आलेले शब्द आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीत संयोग ह्रस्वास गुरुत्व देतं हे बरोबर आहे. आता पुण्य हा शब्द आहे, त्याला जर चा हा प्रत्यय लावला तर शब्द होणार पुण्याचा. आपल्या नजरेला कागदावर लिहिलेले पुण्याचा आणि पुण्याचा हे दोन्ही शब्द दिसतात सारखे, पण पुण्याचा मधला पू ह्रस्व आहे आणि पुण्याचा मधला पू दीर्घ आहे.
1: बर,
0: कारण आपण पुण्य शब्द म्हणताना पू वरून उड्डाण केलं, म्हणजे नजरेला ह्रस्व दिसणारं अक्षर त्याच्या पुढच्या अक्षराकडे नजर टाकली तर दीर्घ आहे असं आपल्याला स्पष्ट होतं. म्हणजे ह्रस्व दीर्घ हे थोडस क्लिष्ट पण झालं. आणखीन एक प्रकार पुढचा सांगायचा म्हणजे प्लुत मात्रा. ह्रस्व अक्षराची एक मात्रा त्याला आपण लघु अक्षर म्हणतो आणि ते ल या अक्षराने दर्शवतो. दीर्घ अक्षराला गुरु अक्षर म्हणतो, त्याच्या दोन मात्रा ते गा या अक्षराने दर्शवतो. पण प्लुत मात्रा ही कशी येते तर तिच्या जागी कुठलंही अक्षर आपल्या नजरेला कागदावर दिसत नाही, पण त्या मात्रेचा हिशेब चाल जमवण्यासाठी घ्यावाच लागतो. आता ही ओळ आहे का की गवळणी होऊ सयानो गवळणी होऊ, इथे गौ आणि ळ या दोन अक्षरांच्या मध्ये एक अक्षरात न दिसणारी परंतु गाण्यात आलेली एक मात्रा आहे आणि तिला प्लुत मात्रा म्हणतात. किंवा एक मराठीतलं अंगाई गीत आहे, वा निज गडे लढीवाळा निज नीज माझ्या बाळा. इथे जेव्हा नीज असं लांबवलेलं आहे तेव्हा मध्ये एक ती प्लुत मात्रा घेतलेली आहे. आता कवितेची जी ओळ आहे तिला आपण चरण म्हणतो. हा सगळा चरण काय आपण धडाधडा म्हणून दाखवत नाही, नैसर्गिकरित्या अधेमध्ये आपण थांबतो. तर हा काही स्वाभाविक अक्षरांचा जो भाग येतो त्याला गण म्हटलं जातं, ही आणखी एक संकल्पना. अक्षरांचा गट आहे तो. आणि यती नावाची एक कन्सेप्ट आहे, कल्पना आहे. माधव जुलियन यांनी त्याला फार चांगला शब्द वापरलेला आहे, जिव्हेष्ट विश्रामस्थान. म्हणजे जिव्हेला जिथे इष्ट वाटलं थांबावं असं वाटलं तिथे थांबणं. आता हे यतीस्थान जिथे येतं तिथे शब्द पुरा झाला पाहिजे असं संकेत आहे, आणि तो झाला नाही तर यतीभंग झाला असं म्हटलं जातं. आणि ते कर्णकटू आहे आपल्याला ऐकतानाच जाणवतं. तर एवढ्या किमान संकल्पना जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हाच आपल्याला पुढे छंदशास्त्र उलगडायला सुरुवात होते.
1: यतीभंगाचा तुम्ही आता उल्लेख केला, सहज एखादं उदाहरण यतीभंगाचं.
0: एक कविता ऐकवतो, सुरुवातीला यतीभंग न करता ऐकवतो. लाविला गुलाबी रंग किती सुंदर आमूच्या बंगल्याप्रती, मोगरी चमेली कुंद

0: लाविली चहुकडे सुंदर आकृती गुंजतात गुंगुंग भृंग तो नाद तयांचा गुंग विमती. पण हे जर गायचा प्रयत्न केला तर लाविला गुलाबी रंग किती सुंदर अमुच्या बंग ल्याप्रती मोगरी चमेली कुंद लाविली चहुकडे सुंद राकृती गुंजतात गुंगुंग भृंग तो नाद तयांचा गुंग विमती. हे यतिभंगाचं उदाहरण झालेलं आहे. प्रत्यक्ष या कवितेत तो दोष नाहीये, पण यतिभंग कसा होतो याचं उदाहरण देण्यासाठी मुद्दाम लिहिलेली ही कविता आहे. परंतु अनेक ठिकाणी खरे यतिभंग झालेले असतात.
1: रामाच्या दू कानात ऊ तम चिवडा असं एक लहानपणी आम्ही खेळ खेळायचो, तर हे सुद्धा मला वाटतं
0: हे यतिभंगाचंच
1: उदाहरण आहे. रामाच्या दुकानात उत्तम चिवडा असो. आपण यानंतर महत्वाचा प्रश्न असा की यमक हा छंदाचा प्रकार आहे का? कारण आपण नेहमी बघतो की देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या. हे जरी सहा सहा सहा आणि चार अक्षरांचं जरी वृत्त असलं तरी याच्यामध्ये देवाची ये द्वारी आणि उभा क्षण भरी हे री आणि री च यमक पाळलं गेलेलं आहे. तर हे पाळलं जाणं हे बंधनकारक आहे का?
0: दोन चरणांच्या शेवटच्या अक्षरांची जेव्हा आवृत्ती होते तेव्हा तिला यमक असं म्हणतात. यमक हा स्पष्टपणे छंदाचा प्रकार नाही, तो भाषेचा अलंकार आहे. परंतु छंद आणि यमक यांची जी एक आध्यात्मिक बैठक आहे त्याच्यामुळे आपण त्या यमकाला सुद्धा छंदाचा भाग समजत आलेले आहोत की त्याचा विचार न करता त्याला टाळून पुढे जाणं आपल्याला जमत नाही. लघुगुरु हा जो अक्षराचा क्रम आहे त्याला लघक्रम असा एक शब्द वापरला गेलेला आहे. साधारणतः समाजातले अभिजन जे असतात ते लघक्रमामुळे प्रभावित होतात आणि बहुजन यमकामुळे आल्हादित होतात. आपण जाणतो की संस्कृतमध्ये साधारणतः वृत्तबद्ध आणि निर्यमक रचना आढळत असतात, पण प्राकृतात वृत्तशैथिल्य खपवून घेतलं जात असलं तरी यमक पाहिजे म्हणजे पाहिजेच. लघक्रम म्हणजे व्यक्तिविकास आणि यमक म्हणजे सामूहिक जीवन. यमक ऐकू आलं की देव भेटल्याचा अनुभव येतो आणि जो लघक्रमावर आरूढ होतो त्याला स्वतःच देवत्वाला गेल्याचा अनुभव येतो. आणि हे दोन्ही आध्यात्मिक अनुभव असल्यामुळे त्यांची सांगड होऊन आपल्याला यमक हा छंदाचाच भाग वाटतो. आता ज्या पद्य रचनेत या दोन्हींचा समावेश असेल अशा पद्याचा प्रभाव निश्चितच मोठा असतो.
1: थोडस आम्हाला वृत्तांबद्दल अजून विस्ताराने सांगा की वृत्तांचे प्रकार कोणते आणि छंद जाती आणि वृत्त ही कशा तऱ्हेने विभागणी होते.
0: वृत्त तीन प्रकारची आहेत. प्रत्येक प्रकारच्या वृत्तामध्ये साधारणतः गणांची दोन तीन किंवा चार आवर्तन असतात, अधिकही असू शकतात.
1: गण म्हणजे गट.
0: गण म्हणजे गट,
1: अक्षरांचे गट.
0: आवर्तन वाढली की शक्ती गर्भ म्हणजे पोटेन्सी बलवान होते. आपण सुद्धा रुद्राने देव प्रसन्न झाला नाही की लघुरुद्र महारुद्र अतिरुद्र असे पुढे जातोच, आवर्तन वाढवतो. तशी गणांची आवर्तन वाढवून वृत्ताची ताकद वाढवली जाते. दोन आवर्तनांपेक्षा तीन आवर्तनांचं वृत्त शक्तिशाली आहे, तीन आवर्तनांपेक्षा चार आवर्तनांचं वृत्त जास्त शक्तिशाली आहे. सर्वप्रथम जो प्राथमिक प्रकार आहे या वृत्त व्यवस्थेचा त्याला छंद असं म्हणतात. या छंदांमध्ये फक्त अक्षर संख्येला महत्व आहे, मात्रांचा हिशेब नाही, अक्षरांचा क्रम नाही. सर्व अक्षरांच्या उच्चाराला सारखाच वेळ लागतो. आपल्या मराठी लोकांच्या दृष्टीने याच्यातला महत्वाचा छंद म्हणजे अभंग. अभंग आपल्याला असं वाटतं की एखाद्याच वृत्तात लिहिले जातात, पण अभंगांची सुद्धा मराठीमध्ये चार वृत्त आहेत. याच्यात श्यामाराणी जे वृत्त आहे त्याच्यामध्ये चार चरण आहेत आणि आठ आठ आठ आणि सात अशा अक्षरांचे आहेत ते. एक विठ्ठल नावाचा छोटासा छंद आहे अभंगांचा, ज्याच्यामध्ये तीन अक्षरांचे चार चरण आहेत. देवीवर नावाचा जो छंद आहे त्याच्यात आठ आठ अक्षरांचे दोन चरण आहेत आणि क्वचित पहिला चरण सहा अक्षरांचा आणि दुसरा आठ अक्षरांचाही असतो. पण सगळ्यात प्रसिद्ध जो मराठी अभंग छंद आहे त्याचं नाव आहे देवद्वार छंद. ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातल्या देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या या अभंगावरून त्याचं नाव पडलेलं आहे. याच्यात चार चरण असतात सहा सहा सहा

0: या देवीद्वार अभंग छंदाचं एक चांगलं उदाहरण सांगतो. एका आधुनिक कवीचा म्हणजे सुधीर मोघे यांचा अभंग आहे. कळी काळाचाही नको धाकमनी, उभा पाठी राखा चक्रपाणी. आरत्या या बऱ्याचशा परिलीना छंदामध्ये आहेत, बऱ्याचशा लावण्या केशवकर्णीमध्ये आहेत किंवा मदन तलवारमध्ये आहेत. घनाक्षरी रचना आहेत, ओवीतल्या रचना आहेत. त्याचे परत दोन प्रकार आहेत की ज्ञानेश्वरांची एक सुबक ओवी आहे जिच्यात कमी अक्षर आहेत, एकनाथांची जरा पसरट ओवी आहे जिच्यात जास्ती अक्षर आहेत. तर ज्याच्यात अक्षर संख्येवरून हिशेब केलेला आहे अशा सगळ्या वृत्तांना आपण छंद असं म्हणतो. दुसऱ्या प्रकारची जी वृत्त आहेत त्यांना आपण मात्रागण वृत्त म्हणतो, किंवा दुसरा शब्द आहे त्याला जातीवृत्त. तर ही जी जातीवृत्त आहेत याच्यामध्ये एकेका गणामधली मात्रा संख्या निश्चित असते, अक्षरांच्या लघुगुरु क्रमाला काही महत्व नसतं.
1: बर,
0: आता ही जी मात्रा वृत्त आहेत ही जास्त करून 8 मात्रांच्या आवर्तनांची आणि 6 मात्रांच्या आवर्तनांची आहेत. माधव जुलियन यांनी विविध मात्रांच्या आवर्तनाला फार सुंदर नावं दिलेली आहेत. 8 मात्रांच्या आवर्तनाला ते पद्मावर्तनी वृत्त म्हणतात, कारण कमळाला 8 पाकळ्या असतात, कमळ म्हणजे पद्म, पद्मावर्तनी. 7 मात्रांचं आवर्तन असलेलं वृत्त असेल तर ते अग्न्यावर्तनी म्हणतात, कारण अग्नीला 7 जिभ आहेत किंवा अग्नीचा परिणाम जो प्रकाश त्याच्यात 7 किरण आहेत म्हणून त्यांनी अग्न्यावर्तनी असं नाव दिलं. भोंग्याला 6 पाय असतात म्हणून क्षणमात्रिक आवर्तनी वृत्तांना त्यांनी भृंगावर्तनी वृत्त म्हटलं. आणि हराची म्हणजे शिवाची 5 आयुधे असतात म्हणून 5 मात्रांच्या आवर्तनी वृत्तांना त्यांनी हरावर्तनी वृत्त असं म्हटलेलं आहे. पद्मावर्तनी वृत्त आणि भृंगावर्तनी वृत्त म्हणजे 8 मात्रांची आणि 6 मात्रांची जी वृत्त आहेत ही सर्व समाजाला सहजपणे गाता येतात. आणि मात्रावृत्त ही लोकसंगीतातली संपदा आहे आणि तिथून त्या अभिजनांच्या साहित्यात ती सामील झालेली वृत्त आहेत. त्यामुळे मात्रा वृत्तांमध्ये उदाहरणादाखल जरी आपल्याला 7 मात्रांची आणि 5 मात्रांची वृत्त मिळाली तरी मोठ्या प्रमाणावर पद्मावर्तनी आणि भृंगावर्तनीच वृत्त मिळतात. आता साहित्याच्या दृष्टीने त्या वृत्तांचा एक सहज ताल असतो. 8 मात्रांचं जर वृत्त असेल तर ते केरवा, कवाली, धुमाळी, अद्धा, त्रिताल, तिलवाडा, पंजाबी अशा 4-8 किंवा 16 मात्रांच्या तालामध्ये त्याची चाल सहजपणे बसते. जर अग्न्यावर्तनी वृत्त असेल तर ते रूपक, तेवरा, दीपचंदी अशा 7 किंवा 14 मात्रांच्या वृत्तामध्ये बसतं. भृंगावर्तनी दादरा आणि एकताल याच्यात बसतं. आणि पंचमात्रिक हरावर्तनी वृत्त असतं ते साधारणतः झपतालात किंवा 15 मात्राच्या सवारीमध्ये 5 मात्रांच्या सुरफक्तात आलात ही बसतात. पण जेव्हा कवितेमध्ये संगीताचा प्रवेश होतो तेव्हा दर्शनात श्रवणाचं मूल्यवर्धन होतं, व्हॅल्यू ॲडिशन होते. आणि संगीताच्या विस्तार संकोचादी अलंकारामुळे प्रतिभावंत संगीतकार कवितेचा सहजताल बदलून आपल्या गीताला सहजतालापेक्षा कमी अधिक मात्रांच्या तालात बसवू शकतो. मराठी आणि हिंदीतली काही लोकप्रिय गीतं, नाट्यगीतं, चित्रपट गीतं यांच्यातली काही मात्रावृत्तांची उदाहरणं आपण पाहूया. काय पुरुष चळले बाई, तालमुळी उरला नाही, धर्मनीतीशास्त्रे पायी उडविती कसे हो, हे नाट्यगीत

प्रेमरंजिता जातिवृत्तात आहे. किंवा प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी येत औषक काल हा, हे प्रसिद्ध नाट्यगीत अरुण या जाती

झपूर्झाकडे झपूर्झा, केशवसुतांची कविता झपूर्झा यात वृत्तात आहे, किंबहुना या कवितेमुळेच त्या वृत्ताला ते नाव दिलेलं आहे. अशी तुतारी द्या मजा आणून फुंकीन जीमी स्वप्राणाने, ही कविता पादाकुलक वृत्तात आहे. डोळे हे जुलमीगडे रोखूनी मज पाहू नका, हे दासी नावाच्या जाती वृत्तात आहे.

0: अजूनही चालतोची वाट संपता सरे नाही रेंदाळकरांची कविता परिलीना जातीवृत्तात आहे.
1: म्हणजे ह्याला लघक्रमाचं बंधन नसतं?
0: लघक्रमाचं नाही, गणामध्ये मात्रांचा हिशेब आहे. अक्षरांची जी संख्या आहे ती अक्षरगणामध्ये येते. इथे आठ मात्रांना आठ अक्षर आली तरी चालण्यासारखं आहे.
1: बर.
0: किंवा चार अक्षरात आठ मात्रा संपल्या तरी चालण्यासारखं आहे.
1: बर.
0: इथे अक्षरांचं बंधन नाही जातीमध्ये, फक्त मात्रांचा हिशेब करायचा आहे.
1: श्रोते हो, प्रोफेसर अरुणोदय भाटकर यांच्याशी पुढल्या भागात आपण हा संवाद परत सुरू ठेवणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणीच्या संग्रहातून यामध्ये सुगम रियाज या कार्यक्रमाचा भाग 23 आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

सचिन अ बिलेनियन ड्रीम्स या चित्रपटातलं नक्ष अजीज आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत होतं. संगीत ए आर रहमान यांचं आणि रचना सुभेद खानोलकर यांची. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आणि आत्ता ऐकत आहात गीतबहार.

लता मंगेशकर, उषा मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत आपण ऐकलं. शांता शेळके यांचं संगीत दिलं होतं आनंद घन यांनी आणि चित्रपट मराठा ते तुका मिळवावा. आपण ऐकत आहात गीतबहार हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आता ऐकूया राम राम गंगाराम या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर तसंच सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत. रचना दादा कोंडके यांची आणि संगीत राम लक्ष्मण यांचं.

या गाण्याबरोबरच गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 1:02 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रणधीर रॉय यांचं इसराज यांनी गायलेला राग मालकन्स. तबला साथसंगत केली आहे विश्वनाथ मिश्रा यांनी.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रोते हो लावण्य रंग कार्यक्रमात लावण्यांचे वेगवेगळे प्रकार सध्या आपण बघतोय। गेल्या भागामध्ये भेदिक लावणी काय असते याबद्दल आपण थोडीशी माहिती घेतली। कलगीवाले आणि तुरेवाले कसे कार्यक्रम सादर करतात याबद्दलही माहिती घेतली। भेदिक लावणीमध्ये डफ, तुणतुणं, झांज ही वाद्य वापरली जातात, पण अलीकडच्या काळामध्ये ढोलकी आणि पेटीचाही वापर केला जातोय। भेदिक डफासाठी वेगळा रंगमंच किंवा वेगळं नेपथ्य नसतं। रात्री सुरू झालेला कार्यक्रम पहाटेपर्यंत चालतो, पण सवाल जवाबामध्ये जर कोणी हरलंच नाही तर हा कार्यक्रम पुढचा दिवस देखील चालूच राहतो। पराजित डफाकडची लोकं डफ, झांज, तुणतुणं हे विजयी फळ हिसकावून घेतो आणि पराजित फळ त्यानंतर आध्यात्मिक पद गाऊ लागतो। अशा पद्धतीनं भेदिक लावणी सादर केली जाते। आजच्या कार्यक्रमात काही जुन्या लावणी गायिकांनी गायलेल्या दुर्मिळ अशा लावण्या आपण ऐकणार आहोत। सुरुवात करूया उषा कणगरे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या शाहीर सुखदेव खोमाणे यांच्या या दुर्मिळ लावणीनं।

श्रोते हो, भेदिक लावणीबद्दल सध्या आपण बोलतोय. या भेदिक लावणीमध्ये जे वेगवेगळे शब्द वापरले जातात ते देखील खूपच पारंपरिक असे शब्द असतात. इडा, पिंगळा, सुषुम्ना, प्राण, व्यान, उदान, अपान, मध्यमा, वैखरी, ब्रह्म, माया, प्रकृती, पुरुष अशा अनेक शब्दांचा वापर केला जातो. कार्यक्रमाची सुरुवात गणानं होते. महानुभाव पंथाचे शाहीर कधीकधी दत्ताचाही गण घेतात. तो अशा प्रकारचा असतो, जय जय नमो अनुसया सुता, सभेसी यावे आता, आलो विघ्न निवारी आता, दत्ता तार तार. विनवितो सभेच्या ठाई, बुद्धिमसी तुम्ही द्यावी, करा तुम्ही आता उपकार, दत्ता तार तार तार. मी अज्ञान मंदमती हीन, कोणी नाही तुम्हा वाचून, उघडा मायेचे दार, दत्ता तार तार तार. अशा या गणानंतर गवळण सादर केली जाते. प्रत्येक भेदिक फडामध्ये गवळण सादर केली जातेच असं नाही, काही जण गणानंतर लगेचच सवाल जवाबाला सुरुवात करतात. शिवशक्तीच्या झगड्यामध्ये मात्र प्रथम कलगी पक्षाचा शाहीर सवाल विचारतो, अशी पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि आजपर्यंत त्यात कोणताही बदल झालेला नाही आहे. सवालाच्या लावणीला चढाची लावणी असंही म्हटलं जातं. सवालामध्ये एक कूट प्रश्न विचारलेला असतो, म्हणूनच त्याला उमाण पद असंही म्हटलं जातं. याबद्दल आपण अधिक बोलूया आणखीन एका ढंगदार लावणीनंतर. उषा कणगरे आणि सहकाऱ्यांनीच गायलेली आणखीन एक लावणी आपण ऐकूया. रचना सगन भाऊ यांची आहे.

भेदिकाच्या लावणीमध्ये कलगी पक्षाचा किंवा तुरा पक्षाचा शाहीर एकमेकांना सवाल विचारतात आणि तो विचारत असताना समोरच्या शाहिराला मुद्दामच चिडवण्याचा देखील कधीकधी प्रयत्न केला जातो. तुम्ही थोरले गावन, तुमची कीर्ती दूरवरी, मी अज्ञान लेकरू पुस्तक प्रश्न जराभरी, मारुतीनं सहज उचलून आणला द्रोणागिरी, तैसा प्रश्न क्षुल्लक तुमच्या नखाच्या आगरी, अशी थोडक्यात प्रस्तावनाही केली जाते आणि मग चढाची लावणी सादर केली जाते. ती लावणी अशी असते, माय बापाची लेक लाडकी बसली न्हायाला, मेरूसारखा चौरंग पाट दिला बसायला, सप्तसागर हंडे पाणी तिच्या इसानाला, प्रपंचाचं पातळ तिला दिलं नेसायला, आकाशाची केली ओढणी जरी पदर त्याला, ज्ञान सत्याचे शिवन काचोळी घालुनी अंगास, दहा शिरे वीस भुजा नार पहिली चौकास, तीन पाय नारीला नारीचा कुठला रहिवास, असा प्रश्न विचारून शाहीर शेवटी प्रतिस्पर्ध्याला धाक दाखवतो. सांगितल्याविना गाणे गाशीला वंशाला हाण, सव्वा महिन्याची मुदत देतो ठेवा कलगी गहाण. या सवालाचा जवाब दिला जातो त्याला उताराची लावणी असं म्हणतात. शाहिरांकडे सवालाचं उत्तर असलं तरी ते इतरांना सांगत नाहीत, त्यामुळं अनेक सवालांची उत्तरं हे शाहीर जग सोडून गेल्यानंतर कुणालाच सांगता येत नाहीत, पण काही कूट प्रश्नांची उत्तरं मात्र आजही उपलब्ध आहेत. आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत उषा कणगरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. शाहीर सुखदेव खोमाणे यांचीच ही रचना आहे.

ज्याप्रमाणे चढाची लावणी असते त्याचप्रमाणे उताराचीही लावणी असते. उताराची लावणी अशी असते, लंकापती रावण वधीला पहा श्रीरामांनी, ही रामायणी कथा असते कथिती वाल्मिकींनी. सीतेसह देवबंदीचे सोडविले त्यांनी, दिव्य सतीने घ्यावे ऐसे सर्वांचे वदनी. चेतउनी महा अग्नी टाकली उडी कुंडा माझी, इंद्रचंद्र साक्षी कोटी तेहतीस त्या माझी. चार चंद्र त्यावेळी जमले असे ग्रंथ कथनी, रामचंद्र तो एक सीता मुखचंद्र दुजा जाण, शिवमस्तकी तिजा अग्निनंदन चौथा जाण. आचळ नाम जो पदर तोची रावण पहा मननी, लज्जित होऊन सीता सावरून पदर हृदयी धरला. अशी ही भेदिकाची एक लावणी असते. या भेदिकाच्या लावणीमध्ये रामायण, महाभारत, पुराणकथा, शास्त्रीय सवाल, गणिती सवाल, लौकिक सवाल असे वेगवेगळे सवाल विचारले जातात. बऱ्याचदा कूटप्रश्न विचारून प्रतिस्पर्ध्याला निरुत्तर करण्याचाही प्रयत्न केला जातो. ते कूटप्रश्न कसे असतात ते जाणून घेऊया आणखी एका ढंगदार लावणीनंतर. ही लावणी उत्तरा केळकर यांनी गायली आहे, अशोकजी परांजपे यांची रचना आहे, संगीतकार विश्वनाथ मोरे. घातली या चोळी ऐकण्याची.

श्रोते हो, या लावणीपूर्वी आपण बघितलं की भेदिक लावणी सादर करताना प्रतिपक्षाला काही कूट प्रश्न देखील विचारले जातात. ते कूट प्रश्न असे असतात, दहात उठणार दहात बसणार ही तर गोष्ट खरी, बिन बापाचा जन्म झाला आई पण नव्हती घरी. काय असेल या प्रश्नाचं उत्तर? किंवा दुसराही एक कूट प्रश्न असा विचारला जातो, सौशून्याच्या पलीकडून आली एक डाकिणं, डफ गिळलं तिनं तुणतुणं, सांगा तुम्ही गाता कशानं. आणखीन एखादा कूट प्रश्न सांगायचा तर, नाही शाई नाही लेखणी अशी अक्षरे लिहिली कोणी. याचंच आणखीन एक उदाहरण म्हणजे, शेपटीनं आहार भक्षितो असा नर आहे कोणता. अशा कूटात्मक प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी प्रतिस्पर्धी शाहिराला आव्हान दिलं जातं. कूट प्रश्नांची प्राचीनता शोधायची झाल्यास त्याचा संबंध अगदी महाभारतापर्यंत देखील जाऊन पोहोचू शकतो. महाभारतात वनपर्वाच्या अखेरीला पांडव आणि यक्ष यांच्यामध्ये प्रश्नोत्तरांचा प्रसंग झालेला आहे, तो देखील सादर केला जातो. तो प्रसंग नेमका काय घडला ते आपण जाणून घेणार आहोत एका लावणीनंतर. पुष्पा बागधरे यांच्या आवाजामध्ये वंदना विटणकर यांची रचना आपण ऐकूया. संगीतकार दत्तराज खोत.

0: बरे तर मग आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.

ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता प्रसारित करीत आहोत कामगार सभा या अंतर्गत बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघातांबाबत योजना आणि कायदे या विषयावर प्राध्यापक डॉ प्रतिमा लोखंडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आज आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघाताबाबत योजना आणि कायदे या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना आणि कामगार बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार. श्रोतेहो कामगार आपण म्हटला तर त्यात महिला कामगार आणि पुरुष कामगार हे दोन्ही पण आले. याशिवाय कामगार असे म्हटले तर काही कामगार संघटित कामगार असतात आणि काही कामगार असंघटित असतात. आता हे कामगार वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करतात, जसे मायनिंग कामगार असतात म्हणजे खाणीत काम करणारे. आता खाण म्हटली तर कोळशाची खाण, मॅंगनीज खाण, कच्च्या लोखंडाची खाण, सोन्याची खाण वगैरे वगैरे. त्यानंतर मग दुसरं क्षेत्र आलं फॅक्टरीमध्ये कार्य करणारे कामगार. तर अशाच या कामगार क्षेत्रांमधनं आपण आज विशिष्ट कामगारांविषयी बोलणार आहोत. ते कामगार म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगार. आणि आता बांधकाम क्षेत्रातील विषय आपला असा आहे, बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघात योजना म्हणजे अर्थात त्यांचा विमा आणि त्याच्यामध्ये सरकारी काही योजना काही आहेत का याबाबत आज जाणून घेऊया. त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये खास प्रोफेसर आलेले आहेत आणि त्या प्रोफेसर डॉक्टर प्रतिमा लोखंडे मॅडम, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. तर मॅडम आपले आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार. आकाशवाणीच्या माध्यमातून मी जे श्रोते बंधू भगिनी आहेत त्यांना धन्यवाद सर. मी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोते बंधू भगिनी आणि कामगार यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते आणि आजच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांना जी काही माहिती किंवा जी काही योजनेबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल त्यासाठी पण मी त्यांना असा प्रयत्न करेल मी की त्यांना त्या सगळ्या योजनेबद्दल सगळी माहिती आणि इत्यंभूत बाबी त्यांना लक्षात घेऊन त्याबद्दल काम करता येईल.
1: आज आपला विषय थोडासा एका विशिष्ट बांधकाम क्षेत्रामध्ये करणाऱ्या काम कार्य जे करतात मग त्यामध्ये पुरुष पण आले आणि स्त्रिया पण आल्यात. तर आपण आपल्या श्रोत्यांना तसेच कामगार बंधू भगिनींना पहिले सांगूया की बांधकाम क्षेत्रातले जे कामगार आहेत ते संघटित मध्ये येतात की असंघटित मध्ये येतात त्याबद्दलची माहिती थोडी सांगाल.
2: निश्चितच सर, जो तुम्ही प्रश्न विचारला आहे हे जे कामगार तुम्ही सत्ता नमूद केलेले आहेत ते कामगार सगळे असंघटित येतात. असंघटित कामगार या प्रकारात ते मोडले जातात आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात विविध कार्यांमध्ये ह्या सगळ्या बांधकामाकरिता किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याकरिता या असंघटित कामगारांचा बराचसा आपण म्हणू शकतो समावेश होतो, विकास कार्यामध्ये समावेश होतो. ते स्वतःच्या घरापासून दूर राहून येतात, सरकारी रस्ते म्हणू नका, पूल बांधणीचे काम म्हणू नका, किंवा तुम्ही सगळे जी काय आता मेट्रोची बांधकामं सुरू आहेत त्याच्याबद्दल ह्या प्रकल्पावर जी काम करतात ही असंघटित कामगार आहेत. त्यामध्ये मी सांगू इच्छिते सर की बांधकाम कामगार म्हणजे कोण, तर बांधकाम कामगार म्हणजे इमारत बांधण्यासाठी रस्ते, पूल, धरणे आणि अशा बऱ्याचशा बांधकामाशी जे संबंधित कामं करणारी मजूर असतात त्यांना आपण बांधकाम कामगार म्हणू शकतो.
1: बरोबर आहे, कारण आपण विशिष्ट कामगारांविषयी बोलतो आहे, कारण कामगार सभा म्हटला तर विषय खूप मोठा आहे आणि कामगारांवर बोलायचं झालं तर इतके क्षेत्र आहेत तर आपला विषय फक्त बांधकाम कामगारांविषयीच आहे.
2: बरोबर. आणि त्यात प्रामुख्याने सर गवंडी, सुतार, रंगारी, लोहार, वीटभट्टीवर काम करणारे कामगार आणि मजूर, प्लंबर यासारख्या विविध मजुरांचा आपण समावेश करू शकतो.
1: आणि महाराष्ट्रामध्ये असे कुठले कामगार जास्त करून कार्यस्थ आहेत?
2: आपल्या महाराष्ट्रात जर आपण बघितलं सर तर आता सध्या मेट्रोची कामं सुरू आहे, रस्त्याची कामं सुरू आहे, पूल बांधणीसाठी पण भरपूर कामं सुरू आहेत. कुठे ना कुठे ह्या सगळ्याच कामगारांचा उपयोग होतो आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवर. आणि प्रामुख्याने मी म्हणेल की गवंडी जी लोक आहेत त्यांचा जास्त इथे कन्स्ट्रक्शन साईटवर प्रामुख्याने समावेश केला जातो.
1: बरं मॅडम, आता आपण थोडं याच्याबद्दल जाणून घेऊया की आता आपला जो विषय आहे जे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघात जे काही योजना आहेत त्याबद्दलची माहिती थोडी आपण विस्तृत थोडे सांगाल की असा कोणता महाराष्ट्र शासनाचा वगैरे असा कुठला नियम आहे म्हणा किंवा अशा कोणत्या योजना आहेत कामगारांना त्या योजनांचा लाभ घेता येईल
2: नक्कीच सर, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण जे बांधकाम कामगार बद्दल बोलतो आहे त्यांचे काम खूप कठीण आणि जोखमीचे आहे, कारण की बऱ्याच क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात ते जेव्हा काम करतात तर आपल्या सरकारने महाराष्ट्र शासनाने ना त्यांच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या समस्यांचा विचार केलेला आहे. आता त्याच्यासाठी त्यांनी कल्याणकारी मंडळाची पण स्थापना केलेली आहे. आता ह्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत अशा कामगारांची सगळ्यात आधी तर नोंद केली जाते आणि त्यांना मग त्यांच्या नोंदणीनंतर शासन विविध कल्याणकारी अधिकार देतो, योजना देतो, त्याचा लाभ देतो. तर मला प्रामुख्याने इथे असं सांगावं असं वाटेल सर की इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 आहे, एक दुसरा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा शर्ती नियम 2007 मध्ये आणण्यात आलेला आहे. त्याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने बऱ्याचशे 2011 मध्ये, जसं आपण 1 मेला महाराष्ट्र दिन असतो त्या दिवशी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. ह्या सगळ्या मंडळाला ना सर त्रिपक्षीय मंडळ असं म्हणतात आणि ह्या मंडळाच्याच द्वारे सर्व कामगारांचे जे आपण म्हणतो अधिकार आहे, त्यांचा काही अपघात झाला किंवा त्यांना काही योजनेचा लाभ घ्यायचा आहे ह्या मंडळात त्यांना ते लाभ देणार.
1: म्हणजे या कायद्यानुसार जे काही बांधकाम क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना या योजनेचा आणि या नियमांवर त्यांना लाभ नक्कीच मिळू शकतो.
2: नक्कीच.
1: पुढचा प्रश्न असं विचारायचं वाटतं मॅडम की आता बघा, बांधकाम कामगार हे जरी वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत आपल्याकडे, पण त्याच्यामध्ये अशी काही पात्रता आहे का किंवा अशी काही नोंदणी त्यांना करावी लागते का की आपण त्याला म्हणतो ना अशी आपण पात्रता अशा कुठल्या योजनेसाठी वगैरे अशी पात्रता म्हणतो, तर त्याबद्दलचं असं काय विश्लेषण कायदा सांगतो?
2: अगदी सर, जसं आपण म्हणतोय की आता ही योजना झालेली आहे, योजनेसाठी रजिस्ट्रेशन जे आता प्रचलित शब्द आहे रजिस्ट्रेशन फार महत्वाचं आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू नोंदणी. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की जे कामगार आहे ज्यांच्यासाठी आपण सेवा ज्यांनासाठी आपण त्यांचे जे अधिकार प्राप्त करून देत आहे त्यांचं वयोगट एक तर सगळ्यात आधी बघितलं जातं. त्या कामगारांचे वय सर 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असायला लागतात. त्यांना खरं तर कामाचा अनुभव असायला लागतो, बांधकाम कामगार म्हणून त्यांनी किती दिवस काम केलेलं आहे. तर ह्या पात्रतेसाठी जर 90 दिवसांपेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून त्यांनी काम केलेले असावे. तर त्याच्यानंतर त्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू होते. त्या नोंदणी प्रक्रियेसाठी त्यांना आधार कार्ड लागतं, त्यांना वयाचा पुरावा लागतो आणि मागील वर्षात त्यांनी जे 90 दिवस काम केलेले आहे त्याचं पण प्रमाणपत्र त्यांना तिथे पुरवावं लागतं. त्याच्यामुळे नोंदणी प्रक्रियेसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपण म्हणू कागदपत्र जे आहे ते त्यांचं बांधकाम कामगार म्हणून केलेले 90 दिवसाचे काम. नंतर आपण रहिवासी पुरावा आहे, त्यांचा फोटो आयडी आपल्याला लागतो, त्यांना पासपोर्ट आकारातील काही फोटो तिथे नोंदणीसाठी द्यावे लागतात आणि त्याचबरोबर त्यांना बँक पासबुकची एक झेरॉक्स द्यावी लागते. तर बांधकाम कामगारांसाठी सर अशा प्रकारची पात्रता आणि नोंदणी ही ह्या कायद्यांतर्गत आणि ह्या मंडळाअंतर्गत करावी लागते.
1: म्हणजे ही पात्रता सुद्धा नियमानुसार कामगारांना करणे हे गरजेचं ठरतं,
2: अनिवार्य आहे.
1: बरं मॅडम, आता पुढचा प्रश्न असा माझ्या डोक्यात आला आणि तो विचारायचा वाटतो, तो म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगारांचा बघा काही अपघात वगैरे होत असतात. आता कन्स्ट्रक्शन साईट म्हटलं तर उंच उंच इमारती होतात, पण जनरली इमारतीमध्ये असं बघण्यात आलं की पेपरमध्ये पण अशा बातम्या येतात की कामगार कार्य करता करता वरून चौथ्या मजल्यावरून पाचव्या मजल्यावरून जमिनीवर पडला, घसरून पडला म्हणा किंवा कुठल्या असावधानतेने पडला, अशा अपघात जे होतात यावर काही अशा योजना काही शासनाच्या आहेत काय?
2: आहेत, बिलकुल आहेत सर. जसं आपण नमूद केलेलं इथे की एखादा बांधकाम कामगार कधी कामाच्या वर्किंग साईट ज्याला म्हणतो आपण किंवा कन्स्ट्रक्शन साईटवर काम करता करता पडला किंवा सेंटरिंग बांधता बांधता ते मजूर पडले किंवा काही पुलाचं काम करता करता एखादं माल वाहून नेणारी जी गाडी असते त्याच्याच बरोबर त्यांचा ऍक्सिडेंट झाला, असे जे काही घटना घडतात तर त्यासाठी नक्कीच आपल्याला बांधकाम कामगारांना आपण त्या योजनांद्वारे त्यांना एक त्यांचं अधिकार प्राप्त करून देऊ शकतो. त्यासाठी सर अजून मला एक नमूद करावं असं वाटेल की महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड, ज्याला मराठीत आपण म्हणतो महाराष्ट्र शासनाच्या वतीने निर्माण केलेलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, त्यांनी अनुदानाच्या बऱ्याचशा कल्याणकारी योजना राबवल्या आहेत आणि त्यामध्ये आपण बघू शकतो की एखादा अपघात झाला तर कधी अपंगत्व येतं, कधी कोणी मृत्यू पावतं, मग अशा वेळेस काय होतं ना आर्थिक मदत दिली गेली केली पाहिजे. आणि ह्या कल्याणकारी मंडळाचं पहिलं जे कार्य आहे ते त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पुरवणे.
1: फारच छान. म्हणजे या योजना ऍक्सिडेंट झाला किंवा कामगारांचा मृत्यू झाला म्हणा किंवा त्याला अपंगत्व आलं अशा वेळेस मला वाटतं या योजनांचा फायदा कामगारांच्या कुटुंबाला आणि त्या कामगाराला नक्कीच होईल.
2: नक्कीच होईल. पण यांना अपघात विमा योजनाच देत नाही, पण हे जे नोंदणीकृत कामगार असतात ना त्यांना आपण विवाह अनुदान योजना पण देतो. त्यांच्या लग्नानंतरच त्या महिलेसाठी प्रसूती सहाय्यता योजना असते, त्यांना घरासाठी घरकुल योजना आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती योजना मिळते. म्हणजे एखादा कामगाराचा अपघात झाला त्याला नुसतं आर्थिक सहाय्य न देता त्याच्या जीवनावश्यक ज्या गोष्टी आहे त्याच्यासाठी सुद्धा ह्या वेगवेगळ्या योजनांचा सरकारने आपल्याला राबवलेला आहे आणि त्याचा लाभ करून देण्याचा प्रयत्न करते सरकार.
1: नाही बरोबर आहे, कारण सरकारचं पण आपल्या जनतेपोटी काही कर्तव्य ठरतं आणि त्या कर्तव्यानुसार कामगारांसाठी हे जे योजना आहेत या नक्कीच त्यांना फायद्याच्या ठरतील. बरं मॅडम, आपण आता थोडासा विरंगुळा घेऊया.
2: चालेल सर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम कामगार सभा आणि या कार्यक्रमात आज आपला विषय आहे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या

0: च्या अपघात योजना, त्यासाठी तज्ञ मॅडम ज्या आलेल्या आहेत, डॉक्टर प्रतिमा लोखंडे मॅडम, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय नागपूर या ठिकाणी प्रोफेसर या पदावर आहेत. तर या विरंगुळामध्ये मॅडम आपण आता आपल्या कामगार मंडळींना तसेच आपल्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया. तर ते गीत कोणतं पण चालेल, पण ते तुमच्या आवडीचं आणि तुम्ही पण जर थोडस म्हणून दाखवलं एखाद कडवं, त्यानंतर आपण ओरिजिनल गीत आपल्या कामगारच मंडळींना ऐकू.
1: आवडेल सर मला. माझ्या आवडीचं गीत आहे मिस्टर इंडिया या चित्रपटातलं. मी थोडं गुणगुणते त्या गाण्याला.
0: बरोबर.

0: वा वा वा मॅडम, खूपच छान. तुमचा आवाज पण मॅडम अगदी छान सुरेल असा आवाज आहे. आणि तुम्ही हे गीत पण जे गायलं ते अगदी मला वाटते कामगार मंडळींना समर्पित असं गीत आहे.
1: हो, मला असं वाटतं की कामगारांच्या आयुष्यात बरेचसे चढ उतार असतात, त्याला समर्पक असंच हे गीत आहे.
0: नाही, खरंच छान.

0: तर श्रोते हो आणि कामगार बंधू भगिनींनो, आपणास सुद्धा हे गीत डॉक्टर प्रतिमा मॅडम यांचं नक्कीच आवडलं असणार. तर मॅडम, मुलाखतीमध्ये आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न मॅडम असा विचारायचा वाटतो की बांधकाम कामगारांच्या अपघातावर ज्या योजना राबविल्या जातात, त्या अशा कोणत्या योजना शासनामार्फत एखाद्या कामगाराचा अपघात झाला, त्याला काही अपंगत्व आलं म्हणा किंवा कायम स्वरूपी अपंगत्व आलं किंवा मृत्यू वगैरे झाला, तर अशा अपघातानंतर त्यांना त्याचा आर्थिक फायदा होईल?
1: आहेत अशा भरपूर योजना ज्यामध्ये आपण विस्तृतपणे चर्चा करू शकतो सर. जसं एखाद्या कामगाराला अपघात झाला आणि त्या अपघातात जर त्याला 75% जर अपंगत्व आलं किंवा कधी कधी त्यांना कायमस्वरूपी पण अपंगत्व येऊ शकतं, तर त्याला आर्थिक सहाय्य योजना म्हणजे काय, तर त्याला 75% किंवा 75% आपण कायमस्वरूपाचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळतं. त्यानंतर एक जननी सुरक्षा योजना म्हणून पण आहे, त्यामध्ये सुद्धा एखाद्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या वारसास 75,000 रुपये देण्यात येतात आणि जर त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्याला 75,000 रुपये त्याला स्वतःला देण्यात येतील. जर त्याला अंशतः अपंगत्व आलं तर त्याला 37,500 रुपये देण्यात येतील. तर अशी जननी सुरक्षा योजनामध्ये तरतूद केलेली आहे एखाद्या कामगाराचा जेव्हा अपघात झाला तेव्हा. जर आता आपण बघितलं की कामगाराचा जर मृत्यू झाला अशा अपघातात, तर त्याच्या विधवा पत्नीस असं आर्थिक सहाय्य मिळतं, किंवा एखाद्या स्त्री कामगाराचा मृत्यू झाला तिच्या विधूर पतीस आपल्याला आर्थिक सहाय्य देण्यात येतं. आता इथे आणखीन एक गोष्ट आपण प्रामुख्याने घेऊ शकतो, ती म्हणजे की या योजनेअंतर्गत कामावरून येताना आणि कामावरून जाताना जरी अपघाती मृत्यू झाला तरी त्या पुरुषाला आणि त्या स्त्रीला अशा प्रकारचं आर्थिक सहाय्य मिळेल आणि त्यासाठी त्या पतीसनं 5 वर्षाकरिता 24,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि त्याची ती ही लाभाची जी राशी आहे ती त्याच्या बँक खात्यात महिन्याला जमा केली जाते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या स्त्रीच्या कामगाराच्या विधूर पतीस 5 वर्षाकरिता 24,000 रुपये मिळतील किंवा एखाद्या पुरुषाच्या पत्नीस 24,000 रुपये मिळतील आणि त्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी जरी घरच्या लोकांच्या कुटुंबियांकडे जर काही आर्थिक हे नसेल, राशी नसेल, तर कामगाराच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा 15,000 रुपयाची मदत केली जाते. त्यानंतर मुलांकडे आपण वळूया की मृत कामगारांची अल्पवयीन मुलं असतात किंवा कधी कधी त्यांचं शिक्षण सुरू असतं, तर त्यांच्या शिक्षणासाठी दर महिन्याला 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि हे प्रत्येक मुलाघाठी म्हणजे मृत्यू झालेल्या कामगाराला जितकी अल्पवयीन मुलं असतील त्यांच्या शिक्षणासाठी 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि जर त्यांच्या मुलं लग्नाची असतील तर त्यांना

0: विवाह खर्चासाठी 25,000 रुपयाची रक्कम दिली जाते. तर असे काही टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी अपंगत्व आलं किंवा 75% किंवा टक्के अपंगत्व आलं किंवा मृत्यू झालं तर अशा योजना कामगारांसाठी राबवल्या जातात.
1: बरं मॅडम, पुढचा प्रश्न पुन्हा असा विचारू वाटतो की आता बघा, एखाद्या कामगाराचा कार्य करताना किंवा जाता येता मृत्यू झाला आणि अशा वेळेस त्या कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी सुद्धा करावा लागतो आणि अंत्यविधीसाठी सुद्धा खर्च होणारच अशा कुटुंबाला.
0: बरोबर.
1: तर मग अशा वेळेस काही आर्थिक सहाय्य देण्याची पण काही योजना आहे का?
0: आहे सर, नक्कीच आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला कामाच्या वेळेस, काम करताना किंवा कामावर निघताना, तर आपण बघितलं इथे वयोगट एक नमूद केलेला आहे. जर बांधकाम क्षेत्रात काम करणारा जो कामगार असेल त्याचं जर 50 ते 60 वयोगटातील कामगार असेल आणि जर त्याचा मृत्यू झाला तर त्याला आर्थिक सहाय्य त्याच्या अंत्यविधीकरिता 10,000 मिळतो. पण जर त्याचं वयोगट 50 ते 60 नसेल ना, तर त्याला तशी 15,000 आपल्याला मदत केली जाते. तर ते थोडं तफावत आहे. 50-60 वयोगटातील कामगारांना 10,000 आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि बाकी जे कामगार आहे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी 15,000 मदत केलेली असं एक वयोगटानुसार वर्गीकरण करण्यात आलेलं आहे.
1: पण अजूनही हे वर्गीकरण आणि हे जे अर्थसहाय्य आहे हे सुरू आहे?
0: हो सर, हे सुरू आहे, हे अजूनही सुरू आहे.
1: पण पुढे जाऊन मला वाटतं वाढण्याची पण शक्यता
0: आहे.
1: पण मॅडम, आता पुन्हा एक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये असा आला आणि तो विचार असं वाटतो की कामगार हा रजिस्टर्ड असला पाहिजे, म्हणजे त्याची नोंद असली पाहिजे. पण आता असेही काही कामगार असतात की ज्यांची नोंदच होत नाही, नोंदणी होत नाही, रजिस्ट्रेशन होत नाही, पण तो मात्र बांधकाम क्षेत्रात कार्य करायला येतो आणि अशा वेळेस काही घटना घडली, दुर्घटना घडली आणि त्याचा मृत्यू झाला, तर अशा वेळेस पण या कामगाराला हा आर्थिक लाभ होणं देण्याचं योजना आहे का?
0: अगदी समर्पक क्वेश्चन और प्रश्न विचारलाय सर तुम्ही. म्हणजे आपण आतापर्यंत नोंदणी, पात्रता या विषयावर बोललो, तर आपल्या रजिस्टर्ड ज्याला आपण म्हणतो वर्ड इंग्लिशमध्ये, नोंदणी ज्याचं झालेलं आहे त्या बांधकाम कामगारासाठी या योजना आहेत, त्यांना आर्थिक सहाय्य आहे. पण असे पण खूप कामगार आहेत ज्यांनी नोंदणी केली नाही पण ते बांधकामाच्या कामात आहेत, बांधकाम करत आहेत, किंवा अशा वेळी जर त्यांचा मृत्यू झाला तर नक्कीच त्यांना आपण अर्थसहाय्याचा लाभ देतो. म्हणून एक अशी प्रावधान आहे ज्याला आपण म्हणतो अनोंदित बांधकाम कामगार. अशा कामगाराचा जर बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाला तर ह्याच योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला 2,50,000 अर्थसहाय्य देण्याचा इथे नमूद केलेले आहे आणि त्याला तसा अधिकार प्राप्त होतो.
1: म्हणजे अनोंदित बांधकाम क्षेत्रातील कामगाराला सुद्धा अर्थसहाय्य मिळतं, अर्थात त्याचा मृत्यू झाला तर. पण आता मॅडम बघा, आता मृत्यू आपण म्हणतो अपघाताने झाला, पण कधी कधी असं असतं की कुठल्या नैसर्गिक मृत्यू सुद्धा कामगारांचा होतो, म्हणजे कुठल्या आजारपणामुळे म्हणा किंवा हार्ट अटॅकने वगैरे म्हणा, असा तो नैसर्गिक मृत्यू कोणाकोणाला येण्याची शक्यता ना करता येत नाही. तर अशा वेळेस कायदेशीररित्या त्यांच्या वारसास कोणत्या प्रकारचं आर्थिक सहाय्य प्राप्त होतं?
0: बरोबर आहे. कधी कधी काय होतं, काम करताना कधी हार्ट अटॅक जसं तुम्ही म्हटलं, किंवा कधी कोणाला काही असं प्रोलॉंग्ड आपण जे डिसीज म्हणतो ते असतात, त्यामुळे अचानक नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू होतो. अशा वेळेस त्या योजनेचा लाभ त्यांनाही भेटायला पाहिजे. म्हणून या आपले वेलफेअर जे बोर्ड आहे त्या बोर्डाने हा कामगारासाठी पण तरतूद केलेली आहे. जर अशा कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झालाच किंवा त्याला अपंगत्व आलं तर अशा योजनेअंतर्गत त्याच्या पत्नीला आणि जर एखादी स्त्री असेल तर तिच्या पतीला किंवा त्यांचा कोणी वारसदार असेल तर त्याला कायदेशीर वारसदार जे आपण म्हणतो त्या कायदेशीर वारसाला 2,00,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात येते.
1: अच्छा, म्हणजे नैसर्गिक मृत्यू झाला तरी कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचं नियमांप्रमाणे ठेवलेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि त्या योजनेचा फायदा सुद्धा कामगारांना होतो.
0: प्रत्येक कामगाराच्या हाताला जसं आपण काम दिलं आहे सर, तसंच प्रत्येक कामगाराचा सामाजिक आणि आर्थिक विकास आणि त्याचा अधिकार प्राप्त करून देण्याचं हे जे मंडळ आहे त्यांनी नेहमीच अशा प्रकारचे त्यांच्यासाठी कायद्यांतर्गत किंवा योजनेअंतर्गत आपण म्हणू शकतो त्यांना लाभ दिलेले आहे. त्यांचं जे दुर्दैवी मृत्यू किंवा त्यांचं अपंगत्व ह्या ज्या काही बाबी आहे त्यासाठी त्यांना काहीतरी सहाय्य मिळायलाच पाहिजे याची इथे प्रामुख्याने नोंद घेतली गेलेली आहे.
1: नाही, फार चांगली गोष्ट आहे कामगारांच्या दृष्टिकोनात ना. पण आता पुन्हा एक असा प्रश्न असा विचारायचा वाटतो, तो म्हणजे आता एखादी कामगार आहे, कामावर असताना त्याचा जर

0: मृत्यू झालाच, समजा आता एखादी कामगार 10 ते 6, 10 ते 5 जो काही कामांचा वेळ आहे म्हणा, अशा वेळेस मृत्यू पावल्यास त्याला कायदेशीर त्यांच्या वारसास कुठल्या प्रकारचं आर्थिक सहाय्य किंवा अशी कोणती योजना आहे त्यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य मिळू शकेल?
1: आपण बघतोय की जे कामगार कामावर असतात ना त्याचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. तर कामावर असताना तुम्ही नैसर्गिकरित्या मृत्यू झाला किंवा मग तो काम करताना मृत्यू झाला किंवा ऍक्सिडेंट जे आपण अपघात म्हणतो त्याच्यानुसार त्याच्यामुळे तुम्हाला अपंगत्व आलं, तर अशा प्रत्येक बाबींसाठी एक आपण म्हणू शकतो एक सहाय्य देण्यात आलेलं आहे. जर आपण हा जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला सर की कामगार जर कामावर आहे आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याचा कायदेशीर वारसाला त्याचं सहाय्य मिळालं पाहिजे, तर आपण इथे आपण ज्याला इंग्लिशमध्ये लीगल हेअर्स म्हणतो तशा त्या लीगल हेअर्सला या कायदा योजनेअंतर्गत 5 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य देण्यात येत आणि हे जे देण्यात येतं ते कायदेशीर वारसाला देण्यात येतं असं आपण म्हणू शकतो.
0: आपला वेळ पण संपत आला आहे मॅडम, पण आता शेवटी कामगार म्हटला तर त्याचा विमा सुद्धा काढणं हे गरजेचं ठरतं, तर बांधकाम क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना अशी कोणत्या प्रकारची विमा योजना सरकारद्वारे लागू आहे?
1: ह्यामध्ये एक बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजना आहे, ती आर्थिक सहाय्य देते एक प्रत्येक कामगाराला आणि आपण त्यामध्ये कोणाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यासाठीच ही योजना आहे, त्याला जीवन ज्योती विमा योजना म्हणतात. तर जर आपण इथे म्हटलं की एखाद्या कामगाराचा एखाद्या कारणामुळे दुर्दैवी मृत्यू झालाच तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाला 2 लाखाचं आर्थिक सहाय्य देण्यात येईल असं आहे. याबरोबरच सर हे जे योजना आहेत त्यात काही महत्वाची याचे फायदे असे आहेत की आता आपण बघितलं असेल की भांडी व संच व सुरक्षा किट हे वाटपही करण्यात येतं आणि मग आरोग्य व प्रसूती सहाय्य पण देणार येतं, गंभीर आजारांवर आर्थिक मदत मिळते आणि खरं तर शैक्षणिक शिष्यवृत्ती पण मिळते. म्हणजे हे ज्या योजना आहेत जर तुम्ही पात्रता निकषांप्रमाणे नोंदणी केली तर विमा अपघात किंवा अपघात विमा योजना किंवा हे जे आर्थिक सहाय्य ह्याच्या बरोबरीने शैक्षणिक शिष्यवृत्ती, आरोग्य व प्रसूती सहाय्य, अपघात व मृत्यू सहाय्य असे बरेचसे तुम्हाला सहाय्य या योजनेमार्फत मिळतात.
0: खरंच तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी तुम्ही ज्या शासनाच्या योजना आहे त्याबाबतची बरीच काही माहिती आमच्या बांधकाम क्षेत्रातील कामगार बंधू आणि भगिनींना पण दिल्यात, याशिवाय ऐकणाऱ्या श्रोत्यांना सुद्धा त्या योजनांची माहिती मिळाली. तर मॅडम तुम्ही आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच कामगार बंधू भगिनींतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कामगार सभा या कार्यक्रमात बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघाताबाबत योजना आणि कायदे या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आत्ताच आपण कामगार सभा या अंतर्गत बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघातांबाबत योजना आणि कायदे या विषयावर प्राध्यापक डॉ प्रतिमा लोखंडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता ऐकूया गीत बहार हा कार्यक्रम.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातलं हे गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांचं संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी. चित्रपट सगळीकडे बोंबाबोंब.

0: महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. चित्रपट हा खेळ सावल्यांचा. या गाण्याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपवित आहोत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.
1: अठराशे 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

0: हे यार, मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 3 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आठवणींच्या गंधकोश या मालेत मास्टर कृष्णराव यांच्या कन्या वीना चिटको यांचं मनोगत या कार्यक्रमाचा भाग पहिला ऐकूया.
1: सदैव आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध संगीतकार वीणा चिटको यांना. वीणाताईंना 2009 साली आम्ही आकाशवाणीत आमंत्रित केलं. पहिल्यांदा त्या आल्या तेव्हा त्यांचे वडील संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव यांच्या आठवणी वीणाताईंनी सांगितल्या होत्या. मास्तरांनी केलेल्या बंदीशी त्यांच्या संगीताची वैशिष्ट्य त्यांनी उलगडून सांगितली होती. मास्तरांचा हा संगीताचा संस्कार वीणा चिटको यांनाही मिळाला. वीणाताईंनी संगीतबद्ध केलेली मयुरा रे फुलवित ये रे पिसारा मन माझे भुलले रे ही गाणी अतिशय लोकप्रिय झाली. वीणाताई स्वतः गात देखील उत्तम. त्यांनी देशविदेशात अनेक दौरे केले होते. आपल्या वडिलांवर अपरंपार निष्ठा, संगीताचा व्यासंग आणि अफाट स्मरणशक्ती ही वीणाताईंची वैशिष्ट्य. वीणा चिटको या आकाशवाणीच्या जाणकार श्रोत्या होत्या. कार्यक्रमावर प्रतिक्रिया देण्यासाठी आवर्जून फोन करत सूचना करत वीणा चिटको यांचं आकाशवाणीच्या संग्रहातलं हे ध्वनिमुद्रण आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत आपण ऐकणार आहोत. आजच्या भागात त्यांच्या काही परदेश दौऱ्यांविषयी आपण ऐकूया.
2: श्रोते हो, माझा नमस्कार.

माझ्या मुलाखती वेगवेगळ्या देशाच्या मासिकामध्ये सुद्धा येऊ लागल्या. कारण काय, त्याच सुमारास मी माझे परदेश दौरे सुरू केले होते. फिलिपिन्सच्या वुमन मासिकात माझा फोटो परिचय आला, नंतर सिंगापूरच्या हर वर्ल्डमध्ये माझा फोटो परिचय आला, आणि येथील फेमिनाचा आउटस्टँडिंग वुमेन ऑफ इंडिया या विशेषांकात फोटो व माझी मुलाखतच छापली गेली. शिपिंग कॉर्पोरेशनने माझे परदेश दौरे पुरस्कृत केले. महाराष्ट्र शासनाने इंडोनेशिया तेथील जावा, सुमात्रा, बाली हा दौरा पुरस्कृत केला. फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्ष अकिनो यांच्या हस्ते मला सन्मानपत्र मिळालं, आणि त्याचं कारणही तेवढंच महत्त्वाचं होतं. त्यांच्या तगालोग या भाषेत माझ्यासाठी एक गाणं लिहिलं गेलं होतं. त्या गाण्यामध्ये संपूर्ण माझंच वर्णन होतं, आणि या गाण्याला मी आपल्याकडील भैरवी रागाची चाल लावली आणि असं ते फ्युजन केलं. तेव्हा त्यांनी मला सन्मानपत्रात असं लिहून दिलं की असं फ्युजन करणारी मी पहिली भारतीय स्त्री आहे म्हणून. या गोष्टीचा मला खूप आनंद झाला.

आज सुमारास थायलंड बँकॉक येथे मी पुन्हा फ्युजन केलं, पण त्यावेळेला वाद्य मात्र सगळी थायलंडची होती आणि मी जे गीत गायले ते हिंदी भाषेतील एक लोकगीत होतं. असं तर वेगळ्या प्रकारचं ते फ्युजन होतं.

या एकंदर विविध 8 देशांमध्ये मी प्रवास केला. त्यामध्ये श्रीलंका, फिलिपीन्स, हाँगकाँग, थायलंड, भूतान, मलेशिया वगैरे देश. तेथील रेडिओवरही माझ्या मुलाखती होत असत. श्रीलंका ब्रॉडकास्ट, रेडिओ हाँगकाँग, सरकारी रेडिओ मनीला फिलिपीन्स, भूतान ब्रॉडकास्ट थिम्पू भूतान, येथील रेडिओवर त्यावेळच्या माझ्या मुलाखती खूप गाजल्या. मी भरपूर परदेश प्रवास केला आहे आणि तोही एकट्याने, धैर्याने आणि हिमतीने. परंतु यामध्ये मी पूर्ण शाकाहारी असल्याने मात्र मला उपासही घडले. पण एक गंमत सांगू, त्या काळात सासुरवासाचा एक भाग म्हणून मला उपाशी ठेवल्याने त्याचा मला असा फायदाच झाला की कुठेही शाकाहारी जेवण मिळालं नाही तर मी 2 दिवस उपाशी राहू शकत होते. तेवढा फायदा झाला ना. या विविध देशातील भाषांमधून मी गाणी म्हणत असे. त्याचा परिणाम असा होई की तेथील रेडिओ, सरकारी संस्था, 5 स्टार्स हॉटेल्स याच्यामधून मला जॉबसाठी विचारणा होई. पण तेथे सेवाधर्माचेच पालन करून हॉस्पिटल्समधील पेशंट्स, त्यांच्यासाठी वाचन करणे, कोणाला बाळंतपणात मदत करणे, संगीत किंवा इतर वाद्ये शिकवणे अशी कामं मी करत असे. इंडोनेशियातील एक फार मजेशीर अनुभव आता मी सांगणार आहे. तेथे पूर्वाकरता ते देनपसार, देनपसार म्हणजे बालीची राजधानी, हा प्रवास रेल्वे, बस व बोट

तिहेरी मी केला तेव्हा वाटेत उदूप नावाच्या एका खेड्यात विलक्षण अनुभव आला. तेथील लहान निर्झर किंवा नदीकिनारी भूत दिसते असं सर्व बोलत असत. म्हणून गाववाल्यांबरोबर आणि मी पुण्याची असल्यामुळे बालवयात गोष्टीतून हा शब्द माझ्या कानी खूपदा पडलेला आहे. तेव्हा सर्वांबरोबर उत्तर रात्री मी तेथे गेले. दुरून खरोखर काठावर एक सोनेरी केसाचे डोके पाहिले, घाबरले. घरी परतल्यावर पुन्हा मला असं वाटलं की तिथे जाऊन पुन्हा पाहावं. म्हणून पहाटे मी पुन्हा तेथे गेले. तो काय, एक डोक्यावर सोनेरी केस असलेला माणूस स्लीपिंग बॅगमध्ये झोपला होता. मी त्याच्याशी बोलले तेव्हा कळलं की तो एक फ्रेंच प्रवासी होता. या माझ्या परदेश यात्रेमध्ये मात्र मला सर्वत्र माणुसकीचेच अनुभव आले. एका गोष्टीचं आश्चर्य मला वाटलं की फिलिपिन्समध्ये आजच्या काळातील एक द्रौपदीच मला भेटली. पतीने कर्जफेडीसाठी म्हणून तिचा वापर केला होता. तर एका प्रसंगी बस चुकली, दुसरी बस 2 तासाने येणार म्हणून मी वाट पाहत एका झाडाखाली बसले तर बसची वाट पाहणारी एक मुलगी माझ्याशी गप्पा मारत बसली. मी माझे घर, माझे पती, मुले याबद्दल तिच्याशी बोलले. तेवढे तिने चहाचा थर्मास काढला व म्हणाली, एक मिनिट. नंतर बाजूच्या दुकानातून एक नवीन मग विकत घेतला. त्या मगमधून मला तिने चहा दिला व म्हणाली, तू सभ्य स्त्री आहेस, मी एक अकुलीना आहे, तेव्हा माझ्या मगमधून तुला मी चहा कसा देऊ. मला त्या मुलीचा चेहरा अजूनही आठवतो. जेव्हा मी माझ्या शालेय जीवनात अभ्यासक्रमाच्या बाहेर हिंदीच्या परीक्षा दिल्या तेव्हा माझ्या आवडत्या कवींपैकी एक डॉक्टर हरिवंशराव बच्चन यांच्या मी पुढे कविता गाईन किंवा त्यांची भेट होईल असं त्यावेळेला मला स्वप्नात तरी वाटलं होतं का. पण ते तसं झालं. त्यांच्या कविता मी गाते असं ऐकल्यावर त्यांनी 3 वेळा मला घरी बोलवून घेतले. मी त्यांना त्यांच्याच कविता बीते दिन व अंधेरी रात मी गाऊन दाखवल्या तेव्हा ते अचानक उठून उभे राहिले व मला म्हणाले, बेटी तुमने मेरे शब्दों में प्राण फुंके. हे त्यांचे पृथ्वी मोलाचे शब्द मी जपून ठेवले. त्यांनी मला देश विदेशात त्यांच्या कविता गायला परवानगी दिली आणि मी श्रीलंकेत त्या ध्वनिमुद्रितही केल्या. त्याचवेळी प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक राज कपूरजी हे मला एकदा म्हणाले होते, तुम हिंदी बहुत अच्छा बोल लेती हूँ. मी परदेशात तेव्हा गुरुद्वारामध्येही शब्द गात असे तेव्हा राज कपूरजी मला म्हणाले, मी तुला काय मदत करू शकतो का. तेव्हा म्हटलं, तुमच्या हातून मला फक्त 25 रुपया द्या. ते हसले आणि त्यांनी खरंच मला त्यांच्या हातूनच 25 रुपया दिला. आजूबाजूला बसलेली त्यांची नेहमीची मंडळी, सेक्रेटरी, मी बाहेर आल्यावर मला ही सगळी लोकं म्हणाली, काय तुम्ही राज कपूरसारख्या माणसाकडे 25 रुपये मागितला. मी म्हटलं, हा 25 रुपयाच मला 25 लाख रुपये देईल. आणि झालंही तसंच. जेव्हा गुरुद्वारामधून मी शब्द गात असे, विशेषतः संत नामदेव व रैदास यांचे, तेव्हा मलेशियातील पेनांग या शहरात एका अतिवृद्ध शीख गृहस्थांनी त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात मास्तरांचे शब्द गायन ऐकल्याचे सांगितले. हे तर मला माहीतच नव्हते. मग ही गायची प्रेरणा मला नक्कीच आभाळातून मिळाली का, हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला.

माझ्या परदेशातील प्रवासांबद्दल एक गोष्ट मात्र मी आज आपणा सर्वांशी शेअर करणार आहे. कारण मी थोडा वेळ किंवा पूर्ण दिवस जेथे घालवला ती परदेशातील ठिकाणे आपण ऐका, विरानवाट, झोपडपट्टी, एअरपोर्ट, टपरी, दुकानाबाहेरील वर्तमानपत्राची फळी, धर्मशाळा, अकुलीनेचे घर, मंदिराच्या कांभाऱ्यात खांबाला टेकून, ट्रॅमचा वरचा मजला, रेन फॉरेस्टमधील भूतासमोर, एका मुस्लिम निकाहमध्ये रात्रीच्या वेळी तिथे घडलेला रामायणाचा शो पाहत, भूतानसारख्या देशात मिलिटरीच्या बंकमध्ये, हाँगकाँगमध्ये भाजी मार्केट, श्रीलंकेत बुद्ध विहार कँडीचा, रेल्वे स्टेशन मास्टरची केबिन चर्चच्या पायरीवर, फिलिपिन्समध्ये टायफूनमध्ये अडकल्याने किती ठिकाणं सांगू, अगदी घोड्याच्या रिकाम्या तबेल्याच्या माळवदावर सुद्धा मी 2 तास थांबले होते. आश्चर्य वाटलं का हे सर्व ऐकून.

एक मात्र खरं, मास्तरांनी ज्योत तेवहून संगीत दीप दिवाणखान्यात माझ्या हाती दिला, तर आईने त्यावर माझघरातील गृहिणीचा पदर टाकला. या दोन भिन्न संस्कारांमुळे माझे जगणे कसे झाले? असेच काही जीवन सारे जगणे, पदरा आड दिवा पेटवून चालणे असेच झाले. परंतु आळंदीच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या माझ्या वडिलांमध्ये त्या भूमीतील सत्व व तेथील सुवर्ण पिंपळाचा अंश आला. श्री ज्ञानेश्वरांनी त्यांच्या तत्वज्ञानाचा वाहक म्हणूनच मास्तरांची निवड केली आणि मला माझ्या प्रवासात प्रत्येक देशात हा सुवर्ण पिंपळ, हा माणुसकीचा अंश भेटला. आज वयाच्या 75व्या वर्षीही मनापासून निघालेले स्वर आणि शब्द, ओंजळीत घेतलेले निस्वार्थी माणसं या जीवन प्रवासात भेटतात आणि माझ्या अंतर्यामी समाधान दीप तेवू लागतो. समाधान दीप तेवू लागतो.

0: रसिको आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत सुप्रसिद्ध संगीतकार वीणा चिटको यांचं मनोगत आपण ऐकलं. वीणा चिटको यांचा हा सुरेल प्रवास पुढच्या भागात अवश्य ऐका आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत.
1: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आता ऐकूया मिश्र संगीत.

रांझणा या चित्रपटातलं ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं इरशाद कामिल यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं शिराज उप्पल आणि जसविंदर सिंग यांनी.

जाने तू या जाने ना या चित्रपटातलं रशीद अली यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं ए आर रहमान यांनी आणि रचना अब्बास तरेवाला यांची. आपण ऐकत आहात मिश्र संगीत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

जानकी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि रचना सुधीर मोघे यांची.

0: या गाण्याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत.
1: अठराशे 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोते हो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दर

26 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

यार मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 4 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संध्या काथवटे यांनी गायलेला राग वसंत मुखारी आणि त्यानंतर योगेश कात्रे यांनी सतारवर वाजवलेला राग अहिरभैरव.

या यार, मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 5 वाजले आहेत, प्रसारित करीत आहोत गीत बहार.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आता भावधारा.